0: हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच विविध दिग्गजांच्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आजचा आपला विषयही तसाच आहे आणि आज आपल्यासोबत जोडलेलं व्यक्तिमत्व सुद्धा तसंच आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघून कुठेच वय काय हे तर कळत नाही, पण त्या व्यतिरिक्त त्यांचा उत्साह, त्यांचं काम करण्याची पद्धत आणि त्यांच्याकडे असलेली एनर्जी, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर, जसे मी आता चार्जर पाहून तुमच्याशी बोलत आहे, तर कदाचित त्यांना ऐकल्यानंतर सुद्धा तुम्ही तसेच उत्सुक व्हाल आणि त्याच पॉझिटिव्ह एनर्जीने कामाला सुरुवात कराल. तर अर्थात आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, मी असं म्हणेन की ज्यांनी ही गोष्ट ओळखली की या समाजामध्ये आपण राहतो, या समाजामध्ये आल्यानंतर आपण या समाजाचं काहीतरी देणे लागतो, ही भावना ज्यांनी ओळखली आणि एक उत्कृष्ट समाजसेविका म्हणून किंवा आपल्या माध्यमातून लोकांचं काहीतरी चांगलं करायचं आहे, ही भावना ज्यांनी मनात ठेवून असं समाजसेवेचा विडा ज्यांनी उचललेला, अशा रेखा साळी मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मॅडम, आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो की आज तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहात आणि आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या. तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM.
1: खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही इतक्या छान शब्दात आमचं स्वागत केलं किंवा इंट्रोडक्शन दिलं, मला आता स्वतःलाच डाऊट आहे की आपण या तुमच्या एवढ्या छान इंट्रोडक्शनला आम्ही पात्र आहोत की नाही.
0: नक्कीच.
1: हा एक खूप खूप छान, म्हणजे आज माझाही भाग्याचा दिवस आहे की तुम्ही आज आम्हाला इथे बोलवलं आणि मला खूप बरं वाटतंय. सो थँक्यू सो मच.
0: येस, मी मॅडमची जर्नी खूप मोठी आहे पण मी मॅडम विषयी काही गोष्टी सांगू इच्छिते. सो त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात करण्या अगोदर त्यांनी एमकॉम पूर्ण केलेलं होतं अगोदर. त्यानंतर त्या ताज हॉटेलसोबतही तिथे त्या काम करत होत्या. त्यानंतर त्या तिकडून त्यांनी असं म्हणतात की लग्न झालं, पण लग्न झाल्यानंतरही ज्या थांबल्या नाही, खरं तर आपला संसार हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत मग आता आपण काहीतरी केलं पाहिजे हे ओळखून त्यांनी पुढे आल्या आणि त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात जी आहे, समाजकार्याची जी सुरुवात आहे, ती त्यांनी गुलमोहर महिला मंडळ यापासून सुरुवात केली त्यांनी. आणि तिथे सुरुवातीला अगोदर सदस्य, नंतर सेक्रेटरी आणि नंतर प्रेसिडेंट असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्याचबरोबर AIWC यासोबत गेली अनेक वर्ष जोडलेल्या आहेत. AIWC म्हणजेच काय तर ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स, जिथे महिलांसाठी महिलांकडून काम केलं जात आहे, महिलांचे अनेक प्रश्न मांडले जात आहेत, ते प्रश्न सोडवले जात आहेत. तर महिला म्हणजे रेखा साळी मॅडम आहेत, त्यांच्यासारख्या अनेक महिला तिथे आहेत ज्या महिलांसाठी काम करत आहेत. तर अशी ही ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स यासोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत. आणि अर्थात मला असं वाटतंय रेखा मॅडम यांच्याकडे एक ती क्वालिटी आहे किंवा खासियत म्हणूया की सदस्य म्हणून जॉईन झाल्यानंतर त्यांचा हा प्रवास कधीच सदस्य म्हणून संपलेला नाहीये, तर वर्षानुवर्ष टप्प्यानुटप्पे पुढे जात काही वर्ष सदस्य, काही वर्ष सेक्रेटरी, काही वर्ष व्हाईस प्रेसिडेंट, काही वर्ष आत्ता प्रेसिडेंट, असा त्यांचा जो एक प्रवास राहिलेला आहे त्याविषयी बरंच काही जाणून घेणार आहोत. तर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. बराच मोठा बायोडेटा आहे पण मी म्हणजे काय म्हणणार ना, कारण काम तसं आहे आणि उगवत्या गप्पांमध्ये याही गोष्टींचा आपल्याला अनुभव येईलच. त्याचबरोबर आता त्या परमनंट पॅटर्न्स म्हणून काम पाहत, कारण मुंबई ब्रँडसाठी, कारण असं असतं की कुठेतरी ती वेळ आल्यानंतर त्या गोष्टी थोड्याशा सोडाव्या लागतात, पण सोडल्यानंतर एक पालकत्व निभावण्याची जबाबदारी आपल्यावर असते. सध्या ते त्या करतायत. तर मॅडम, खरं तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वीच पहिला प्रश्न हा असा आहे की मुळात लग्नानंतर आपण असं काहीतरी करू शकू हे तुम्हाला कसं वाटलं?
1: खरं सांगायचं म्हणजे हा विचार डोक्यातही नव्हता. लग्न झालं आणि वी वर ऑन क्लाउड 9 आणि नंतर माझ्या 2 मुली झाल्या आणि मी ताजला होते लग्न ठरलं तेव्हा. आणि नंतर मी त्या लग्न झालं आणि मी ताबडतोब ती नोकरी सोडली आणि मग नंतर या मुलींच्या शिक्षणाच्या मागेच आम्ही होतो. आणि माझी आई पूर्वी वनिता समाज शिवाजी पार्कला लाईफ मेंबर होती, तर त्यामुळे आई मला तेव्हा खूप मागे लागायची की माझी मेंबरशिप मी तुला देते आता. कारण तेव्हा त्यांना तसं होतं की एक लाईफ मेंबर कॅन पास ऑन हर मेंबरशिप टू हर ओन मेंबर्स, म्हणजे एक मुलगी एक सून. पण मी वनिता समाज शिवाजी पार्क आणि मी राहायला होते अंधेरीला आणि मी म्हटलं हे काही मला जमणार नाही महिला मंडळ वगैरे आणि आय नेव्हर टूक एनी इंटरेस्ट. पण झालं असं की ऍक्सिडेंटली माझी छोटी मुलगी जी आहे तिला मी एका सॉफ्ट टॉय मेकिंगच्या क्लासला घातलं होतं.
0: ओके.
1: इकडे मिसेस हेमलता सुभेदार होत्या आणि त्या तिला शिकवायच्या आणि शी हॅपन टू बी द फाउंडर ऑफ गुलमोहर
0: महिला मंडळ.
1: आणि तेव्हा मग त्या माझ्या मला मागे लागल्या की अगं तू आमची मेंबर हो. तर त्यांनी इतकं छान माझ्या लेकीला सांभाळलं होतं आणि इतकं छान शिकवलं होतं तर मी म्हटलं त्याला लाईफ मेंबरशिप घेण्यात तर काही हरकत नाहीये आणि मी लाईफ मेंबरशिप घेतली. नंतर पुढे 4-5 वर्ष मी अजिबात काहीच तिकडे केलं नाही आणि त्या मला नेहमी फोन करून मागे लागायच्या की अगं एकदा तरी येऊन बघ माझं काम एकदा तरी येऊन बघ. आणि असं करता करता 5-6 वर्ष गेली. माझी ती 5 वर्षाची मुलगी बऱ्यापैकी मोठी झाली आणि मग नंतर गुलमोहर महिला मंडळाने विद्यानिधी शाळेत एक जयपूर फूटचा ऑर्थोपॅडिक कॅम्प लावला होता. तर त्या कॅम्पला मी गेले, त्यांनी मला बोलवलं होतं आणि ते बघितल्यावर मला असं वाटलं की या बायका खूप काही छान काम करतायत. म्हणजे माझ्या डोक्यात जे कन्सेप्ट होतं की महिला मंडळ म्हणजे गॉसिप सेंटर, ते मला लक्षात आलं की दॅट इज टोटली रॉंग आणि मी त्यांच्याकडे हळूहळू जायला लागले. मग तिकडनं जो माझा प्रवास झाला तर मी सेक्रेटरी झाले तिकडे आणि मी तिकडे काम करत होते. तिकडे मला मिसेस शीला काकडे म्हणून माझी खूप छान मैत्रीण आहे, म्हणजे आत्ताच्या घटकेला तर ती मैत्रिणीपेक्षा बहीण म्हणून जास्ती आहे. तर शी इंट्रोड्यूस मी टू बॉम्बे ब्रांच आणि मुंबई ब्रांचला त्या मला तिकडे सेक्रेटरी म्हणून घेऊन गेल्या. आणि खरा तर माझा कामाचा हा जो प्रवास आहे तो मुंबई ब्रांच पासून चालू झाला.
0: वा.
1: आणि मुंबई ब्रांचला मी सेक्रेटरी झाले आणि त्याच काळात त्याच दिल्लीला सेक्रेटरी जनरल म्हणून गेल्या. आणि झोनल ऑर्गनायझरचा जी पोस्ट आहे कम्प्राइजिंग ऑफ एंटायर महाराष्ट्र अँड गोवा, ती त्यांच्यामुळे मला ती पोस्ट मिळाली. आणि त्याच्यानंतर मग मागे फिरून पाहिलंच नाही आणि तो प्रवास इतका धूम धडाक्यात सुरू झाला
0: की
1: अजूनही तो चालूच आहे. आय एम एन्जॉईंग एव्हरी मोमेंट.
0: या ऍब्सोल्युटली. म्हणजे मला काय वाटतंय म्हणजे मी इथे आय कॅन प्राऊडली से की असं नाहीये लग्नानंतर तुम्ही या काही गोष्टी करू शकत नाही किंवा कसा वेळ देणार काही देणार
1: अजिबात डोक्यात.
0: ह्याला मनात नसताना सुद्धा मॅडमचा सुरू झालेला हा प्रवास आज एका वेगळ्या टोकापर्यंत पोहोचला.
1: मला स्वतःलाही जर मी 30 वर्षापूर्वी जर मी मागे वळून बघितलं तर आय वुड नेव्हर हॅव इमॅजिन्ड की आय वुड बी इन दिस सेक्टर.
0: या ऍब्सोल्युटली.
1: पण देवाची कृपा आहे कारण खूप मला असं वाटतं की आम्ही चोझन फ्यू आहोत की जे
0: देवाच्या हातून होणार
1: ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणाला की आपलंही समाजाला काहीतरी देणं लागतं ते आपण आणि आता आपली मुलं खूप छान सेटल झाली आहेत तर त्यामुळे समाजात करता काहीतरी करावं. आणि ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची ही जी ऑपॉर्च्युनिटी जी आम्हाला मिळाली आहे ना ती खरोखरच खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की जितकं आम्ही त्याचं सोनं करू तितकं कमी आहे.
0: सो खरं तर हा प्रवास सुरू झाला आणि मला असं वाटतंय की मॅडमकडे बघून मला फक्त इतकंच म्हणावं असं वाटतं की तुमची सुरुवात होणं गरजेचं आहे.
1: एक्झॅक्टली एक्झॅक्टली.
0: कारण तुम्ही जर एखादी गोष्ट मनाशी पक्की केली तुमची सुरुवात झाली की मग तिथून मागे फिरणं येतच नाही जे मॅडमकडे बघून आपल्याला समजतं. खरं तर या सगळी जर्नी जी सुरू झाली तुमची हा जो प्रवास आहे तो सुरू झाला मग कुठेतरी तुम्ही कळत नकळत अनेक संस्थांसोबत जोडला गेला. पण मग या सगळ्यामध्ये हा प्रवास सुरू होताना तुमच्या घरच्यांच्या तुमच्या मुलींच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा फॅमिली मेंबर मधून काय त्यांचं म्हणणं होतं आणि मुळात जी आई जी तुम्हाला सतत म्हणत होती की तू हे सुरू कर त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या.
1: आता हा जो प्रवास सुरू झाला आणि सुरुवातीचे 5-6 वर्ष तर मुंबईतच म्हणजे गुलमोहर मध्ये कधीतरी मीटिंग आहे किंवा प्रोग्राम आहे एवढ्या पुरतच चालू होता. पण मी बॉम्बे ब्रांचला जी सेक्रेटरी झाली आणि त्याच्यानंतर मी जे बॉम्बे ब्रांचला मी सेक्रेटरी झाले तेव्हा माझ्या मोठ्या मुलीचं नुकतंच लग्न झालं होतं. तर मला असं वाटतं की असं म्हणायला हरकत नाही की आमचा जावई खूप चांगला पायगुण घेऊन कारण तिथनं माझी
0: जावयाचा पायगुण
1: कारण तिथनं माझी खरी ही सुरुवात झाली. आणि मला अगदी प्रामाणिकपणे सांगायला आवडेल की याच्यात माझ्या मिस्टरांचा मिस्टर अखिलेश साळी यांचं म्हणजे अगदी 100% पाठिंबा होता. कुठल्याही गोष्टीला कधीही तू जाऊ नकोस किंवा काय आहे कारण आम्ही एक ठरवलं होतं की मुलींना थोडस सेटल म्हणजे त्या झाल्या की मग तू काहीतरी कर कारण इतके 10-12 वर्ष. आणि माझ्या वडिलांना असं तेव्हा नेहमी वाटायचं की अरे आमची रेखा बऱ्यापैकी हुशार होती पण काही करायला मिळालं नाही. तर आय थिंक दॅट वॉज समवेअर ऍट द बॅक ऑफ द माइंड तर आता तू कर आता तू कर. आणि माझ्या मोठ्या मुलीचं तेव्हा लग्न झालं होतं आणि माझ्या धाकट्या मुलीला मेडिकलला ऍडमिशन मिळाली होती तर त्यामुळे बऱ्यापैकी मी फ्री होते.
0: वा.
1: आणि माझ्या नवऱ्याचा म्हणजे आजत्यागत
0: हो कारण आजही ते कॅमेरावरती दिसत नाहीये बट ते खाली बाहेर बसले
1: ते मला घेऊनच आले. आणि मी बॉम्बे ब्रांचला सेक्रेटरी झाले आणि पुढे 6 महिन्यात मी दिल्लीला झोनल ऑर्गनायझर झाले फॉर महाराष्ट्र अँड गोवा. तेव्हा माझी नात झाली होती आणि शी वॉज जस्ट 3 मंथ्स ओल्ड आणि मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरायला लागायचं. तर माझी मुलगी नोकरी करते आणि ती आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती तिला सांभाळायची. तर त्यामुळे माझे मिस्टर त्या बाळाला बघायचे. त्या बाळाला ते बघणं एक एक दिवस पूर्ण दिवस मी बाहेर असायचे. आणि नंतर जशी जशी ती मोठी होत गेली तशी तशी मी जिथे जिथे मी जाईन म्हणजे आदिवासी पाड्यात म्हणा कुठल्या कॅम्पला म्हणा मी त्या बेबीला घेऊन जात होते. आणि माझ्या जावयांनी पण कधीही अडवणूक केली नाही का तर तिच्यावर चांगले संस्कार होत आहेत. तिला पण कळू देत की आदिवासी मुलं कशी असतात आणि आपण किती नशीबवान आहोत की आपल्याला चांगला जन्म मिळालाय. आणि सुरुवातीला मी तिची दुधाची बॉटल म्हणा तिचे छोटे कपडे कारण दिवसभर द्यायला लागायचं. त्याच्यानंतर ती हळूहळू मोठी होत गेली मग तिच्या कलर पेन्सिल कारण तिला काहीतरी तिला तिकडे ऑक्युपेशन ऑक्युपाईड ठेवायला लागायचं. तर तिचाही याच्यात खूप मोठा वाटा आहे माझ्या नातीचा कारण तिने कधीही कुरकुर केली नाही किंवा मी जिथे जिथे तिला घेऊन गेले ती तिकडे छान रमत होती त्या सगळ्या मुलांमध्ये किंवा त्या सगळ्या बायकांमध्ये. आणि कधीही तिने कुरकुर केली नाही की आजी मी येणार नाही ग तुझ्या बरोबर किंवा मला कंटाळा येतोय. तर त्यामुळे तिने जर तो म्हणजे कंटाळा दाखवला असता तर माझं काम तिथल्या तिथेच बंद झालं असतं कारण शी वॉज माय टॉप प्रायोरिटी.
0: वाव म्हणजे मला काय वाटतं माहितीये का मॅम आज तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेला त्यामध्ये सम हाव कुठेतरी आपण असं म्हणू शकतो तुमच्या मिस्टरांपासून ते तुमच्या मुलीपासून जावयापासून नातीचा
1: सपोर्ट. दोन्ही मुलींनी मला इतकं प्रोत्साहन दिलं की हा मम्मा तू काहीतरी चांगलं करतेस तू कर तू कर. आणि प्रत्येक वेळेला मुली कुठेही काही नाही म्हणजे मला जर कुठे जायचं असेल तर ठीक आहे मम्मा आय कॅन टेक लीव. पण मी म्हटलं ना तसं नको पण माझं रोजचंच काम सुरू झालं होतं. आज माझी नात 15 वर्षाची आहे म्हणजे शी इज अपिअरिंग फॉर द बोर्ड एक्झाम नाव आणि शी सो प्राऊड की आजी किती छान काम करते किंवा तिच्या मैत्रिणींना पण सांगते की तिच्या मैत्रिणींना ती आमचे जे श्रद्धाचे सेंटर आहेत बॉम्बे ब्रँडचं ते आमचं स्ट्रीट चिल्ड्रन प्रोजेक्ट आहे किंवा आमचं रुरल डेव्हलपमेंट कम्युनिटी सेंटर आहे तलासरीला तिकडे आदिवासींची आमची शाळा चालते ओपीडी सेंटर चालतो. तर तिला मी बरेच वेळा तिकडे घेऊन जाते आणि ती तिच्या मैत्रिणींनाही तिकडे घेऊन येते. आता तर तिने मला सांगितलं की आजी परीक्षा झाल्यावर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुझ्या सेंटर्सना घेऊन येणार आहे.
0: तर आणि सॉरी मॅम तुम्हाला डिस्टर्ब करते कारण मला ही गोष्ट खूप आवडली आहे कारण आपल्यावरती ते संस्कार झाले आपण पुढाकार घेऊन तिथे आलो पण हे संस्कारांचं बीज कळत नकळतपणे लहानपणापासून
1: खूप छान. आणि त्याच्यात माझ्या जावयांचा पण सहभाग असतो म्हणजे काय हातभार त्यांचाही लागतो कारण जेव्हा ते नाही गो फॉर ट्रॅव्हल्स माझे जावई अगदी तत्परतेने तिकीट बुक करतात ते कामही मला करायला लावत नाहीत कारण ते आम्हाला जमतही नाही ऑनलाईन सगळं फटाफट फटाफट ते करतात. आणि एक मला सांगायला आवडेल की आम्ही जेव्हा हे जर्मनीचा जो प्रोजेक्ट केला तेव्हा मला एक प्रेझेंटेशन करायचं होतं इंटरनॅशनली आणि ते मी सगळं प्रेझेंटेशन तयार केलं आणि नंतर माझा लॅपटॉप हँग झाला आणि मला 2 तासात ते करायचं होतं. तर तेव्हा मी माझी धाकटी मुलगी जी सर्जन आहे ती बँगलोरला होती तर शी वॉज बिझी इन द हॉस्पिटल पण ती म्हणाली की काही नाही माझ्या नवऱ्याला तू सांग. आणि ते जावई माझे ऑफिसमध्ये होते पण त्यांनी ते 2 तासात आपलं काम बाजूला ठेवून त्यांनी ते सगळं ते प्रेझेंटेशन मला तयार केलं आणि ते त्या लोकांना पाठवून दिलं आणि ते बघून मग मी प्रेझेंटेशन करू शकले. तर त्यामुळे नवरा मुली जावई आणि माझी नात
0: सगळ्यांचं
1: आणि मी अगदी हे 100% सांगू शकते की आपण जसं म्हणतो की कुठल्याही पुरुषाच्या मागे स्त्री उभी आहे पण प्रत्येक स्त्रीच्या मागे सुद्धा जर पुरुष उभा राहिला आणि कुटुंब तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि आम्ही कुठल्या मी मला हे सांगायला आवडेल की आमच्या ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सच्या सगळ्याच बायका घरातली कामं टाकून कोणी येत नाही घरातलं सगळं आवरून सवरून मगच आम्ही या कामाला बाहेर पडतो पण या लोकांच्या मदतीशिवाय तर काही होऊ शकत
0: नाही कारण कुटुंब ज्या वेळेला आपण पूर्ण कुटुंब म्हणूया संपूर्ण कुटुंब ज्या वेळेला स्त्रीच्या सोबत उभं राहतं
1: ऍब्सोल्युटली
0: तेव्हा ती झेप घेण्यापासून तिला कोणी अडवू शकत.
1: म्हणजे आज आता सांगायचं तर माझी मोठी मुलगी आमच्या जवळच राहते तर तिला मी जेव्हा सांगितलं की आजचा इंटरव्ह्यू होता तिला 2 दिवसापासून की मम्मी तू काय घालशील मम्मी तू कशी तयार होशील. अगं म्हटलं साधा तर इंटरव्ह्यू आहे पण मुलींना खूप हौस असते आणि आता अगदी इथे येईपर्यंत ती मला इन्स्ट्रक्शन देत होती की मम्मी छान बोला मम्मी कॉन्फिडेंटली म्हणजे या सगळ्यांचं प्रोत्साहन असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.
0: नक्कीच मॅडम तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत सामाजिक कार्याच्या माध्यमातून पण बरेच मोठे प्रोजेक्टही तुम्ही केलेले आहेत तर त्यातून तुम्ही कोणत्या गोष्टी शिकत गेलात तुम्हाला कसे अनुभव आले कारण जसं की आता उगवत्या गप्पांमध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही अनेक आदिवासी पाड्यांवरती गेलात जिथे कोणी पोहोचू शकत नाही लवकर सहजासहजी तिथल्या महिलांसाठी तिथल्या मुलांसाठी तुम्ही कामं केली तर या सगळ्या कामांमधून तुम्हाला कसे अनुभव येत गेले आणि तुम्ही कोणत्या गोष्टी स्वतः शिकत गेलात.
1: या आदिवासी पाड्यांमध्ये जेव्हा आम्ही कॅम्प कंडक्ट करतो तेव्हा तिथली परिस्थिती बघून किंवा आम्ही मुलांच्या शाळांमध्ये

0: केल्या. आम्ही त्यांना लोटस हॉस्पिटल जूला आणत होतो, त्यांच्या सर्जरीज करून त्यांना परत त्यांना चष्मे देत होतो, त्यांना औषधं देत होतो. तर अशी कामं खूप केली. आणि त्यांनी या झोनल ऑर्गनायझर जेव्हा मी महाराष्ट्र आणि गोव्याला झाले तेव्हा बाकी आम्ही म्हणजे इतकी मोठी मोठी कामं केली. एक आम्ही मालेगावला कम्युनल हार्मनीचा प्रोग्राम केला, कारण तेव्हा अस्वस्थता तिकडे मुस्लिम हिंदू खूप प्रॉब्लेम झाली होती.
1: बरोबर.
0: तर तो आमचा प्रोग्राम इतका छान झाला आणि त्याचा फीडबॅक असा होता की वर्षभर गावात इतकं छान वातावरण राहिलं त्यांच्या मालेगावमध्ये.
1: बरोबर.
0: तर तो आम्हाला दिल्लीतनं प्रोग्राम मिळाला होता, तो आम्ही केला. नंतर मी झोनल ऑर्गनायझर असताना आम्ही पुण्याला आगाखान हॉलमध्ये आगाखान पॅलेसमध्ये आम्ही एक लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम केला की आपल्या बायकांना, आपल्या ज्या या तळागाळातल्या बायका आहेत, म्हणजे त्या कशा त्यांच्या गावातल्या म्हणजे निदान जे त्यांच्या गावातलं जे आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणा किंवा तिकडे काहीतरी होऊ शकतील, त्या तिकडे काहीतरी सहभाग घेऊ शकतील, म्हणजे मग त्या तिथल्या बायकांनी मग काही टॉयलेट्स बांधू शकतील किंवा रस्ते म्हणजे काहीतरी त्यांचा हातभार. तर तो लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही केला, तोही खूप सुंदर झाला. नंतर दिल्लीमध्ये आम्ही एक वॉलमार्ट ट्रेनिंग प्रोग्राम केला आणि त्या वॉलमार्ट ट्रेनिंग प्रोग्रामला पण मी पेठ, उंबरठाणे हे नाशिकच्या गावातनं बायका पाठवल्या होत्या आणि दे डिड सो वेल देअर. आल्यावर त्यांनाही कॉन्फिडन्स येतो आणि त्या आपल्या पायावर उभं राहून काहीतरी म्हणजे अगदी 100% करतात. तर ते आमचं काम खूप चांगलं झालं आणि या एवढ्या प्रवासात आम्ही क्लायमेट चेंजवर काम करायला लागलो. क्लायमेट चेंजवर जेव्हा आम्ही काम करायला लागलो तेव्हा दिल्लीला मी जेव्हा मुंबई प्रांतला जेव्हा मी प्रेसिडेंट होते तेव्हा आम्ही एक क्लायमेट चेंजचा प्रोग्राम केला होता. तर त्या प्रोग्रामला मी सगळे IIT चे प्रोफेसर स्पीकर्स म्हणून बोलवले होते आणि इतका सुंदर तो प्रोग्राम झाला. आणि क्लायमेट चेंज हा लोकांना म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग एवढंच माहिती आहे पण क्लायमेट चेंजमुळे एक्झॅक्टली काय होतं हे कोणाला काही माहीत नव्हतं. तर ते प्रोग्राम सब्जेक्ट म्हणजे त्याच्यामधून खूप लोक शिकत गेली, बायका खूप शिकत गेल्या आणि तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की पूर्वीच्या ज्या आपल्या आजी आज्या पणज्या होत्या त्या पाऊस आला किंवा वादळ झालं किंवा फ्लड झाले की धान्य कसं ते सेव्ह करत होत्या.
1: बरोबर बरोबर.
0: तर ते आपल्याला आता माहितीच नाहीये.
1: नाही बरोबर.
0: तर त्याच म्हणजे ते मग सगळ्यांनी आपापले अनुभव सांगितले तर ते आम्ही एक सगळं म्हणजे कंपाईल केलंय दिल्लीवाल्यांनी आणि ते इतकं उपयोगी पडतंय. आणि त्या सुमारास आम्हाला दिल्लीला एक गुच्ची प्रोजेक्ट म्हणून दॅट इज जेंडर अनटू अर्बन क्लायमेट चेंज पॉलिसीज हा जर्मनी फेडरल गव्हर्नमेंटने हा प्रोग्राम दिला आणि दे हॅव डिसाइडेड टू गिव्ह इट ओनली टू 4 कंट्रीज इन द वर्ल्ड, एक इंडिया, मेक्सिको, साऊथ आफ्रिका आणि इंडोनेशिया. तर त्याला इंडियामध्ये त्यांनी AIWC सिलेक्ट केलं. तर त्यांचा पायलट प्रोग्राम न्यू दिल्ली आणि एक मुंबई. तर या शीलाताई काकडे आणि मी आम्ही हा प्रोग्राम करायचं म्हणजे आम्हाला तो देण्यात आला. प्रॉब्लेम असा होता की आमच्या मुंबई ब्रांचला वी डोंट हॅव एन FCRA अकाउंट आणि FCRA अकाउंट असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. तेव्हा मी मुंबई ब्रांचला प्रेसिडेंट होते. 2 वर्ष आम्ही जंग पछाडलं पण फायनली आम्हाला ते FCRAचं सँक्शन. आणि त्याच काळात मोदी साहेबांनी बरेच FCRA अकाउंट म्हणजे अगदी वनिता समाज पासून पण रोज पेपरात येत होता आज 20 संस्थांचे FCRA अकाउंट बंद केले पण तरी सुद्धा आम्ही मागे लागलो आणि ते आम्हाला मिळालं आणि आम्ही ते काम करायला घेतलं आणि ते काम इतकं सुंदर झालं इट वेंट ओव्हर अबाउट अ पिरियड ऑफ 7-8 इयर्स. आणि तेव्हा मग आम्ही त्याच्या इंटरनॅशनल आमचे ट्रॅव्हल्स पण खूप झाले आणि तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की एक कारण काय आहे की जेव्हा क्लायमेट प्रॉब्लेम्स होतात द वर्स्ट अफेक्टेड आर वुमन.
1: बरोबर.
0: कारण
1: एक्झॅक्टली
0: कारण पुरुष तर ताबडतोब गाव सोडून निघून जातात इन सर्च ऑफ अनदर जॉब. तर ज्या बायका मागे राहतात मुलं, सासू सासरे, आई वडील, तर त्यांचे इतके हाल होतात त्या बायकांचे. हातात पैसे नसतात, खायला प्यायला काही नसतं आणि त्याच वेळेला खूप रोगराई पण पसरते. तर त्या बायकांचे खूप हाल होतात. तर त्यांच्या करता म्हणून हा प्रोग्राम होता. तर तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मुंबईमध्ये एक असं काहीतरी काम करा एन्व्हायरमेंटल जेणेकरून या बायकांना उदरनिर्वाह होईल.
1: बरोबर.
0: तर तेव्हा आम्ही म्हटलं की काय करायचं. तर माय हजबंड इज फ्रॉम IIT. तर त्यामुळे त्यांनी आम्हाला एक सांगितलं की IIT मध्ये प्रोफेसर आहेत त्यांना तुम्ही जाऊन भेटा, ते तुम्हाला काहीतरी सजेस्ट करतील. तर तिकडे जेव्हा आम्ही गेलो शीलाताई आणि मी तेव्हा आम्हाला डॉक्टर असोलेकरांचं नाव त्यांनी सजेस्ट केलं. ही इज द हेड ऑफ द एन्व्हायरमेंटल अँड क्लायमेट चेंज डिपार्टमेंट ऑफ IIT. म्हणजे ते आमचे कोणीच नव्हे, आम्ही ओळखत नव्हतो, काही नव्हतो, किंवा ते इतके मोठे ग्रस्त आहेत, पण त्यांनी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या थ्रू आम्ही पनवेलला नेरे म्हणून एक गाव आहे तिकडे कुष्ठरोगींचा आश्रम आहे आणि तिकडे

0: आता आदिवासी मुलांचं वसतिगृह पण आहे. तर तिकडे ते म्हणाले आपण रेखाताई तुमचा प्रोजेक्ट तिकडे घालूया. तर ते जे सांडपाणी येतं त्यांच्या हॉस्टेलचं, तर ते प्युरिफाय होतं त्यांच्या टेक्नॉलॉजीनी आणि मग ते पाणी त्या आश्रमात सोडतात म्हणजे कुष्ठरोगींच्या. आणि तिकडे ते इट इज युज फॉर, म्हणजे ते अगदी कम्प्लिटली क्लीन होतं ते पाणी आणि इट इज युज फॉर किचन गार्डनिंग. आणि त्या कारण त्या कुष्ठरोगींची म्हणजे त्या सगळ्या बऱ्या जरी झाल्या तरी त्या फॅमिलीज डोंट एक्सेप्ट देम बॅक. तर त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं फार गरजेचं होतं. तर आता तो त्यांना एक उदारनिर्वाह होईल जेव्हा ते प्रोजेक्ट कम्प्लीट होईल. आणि त्याच्यातले आमचे थोडेसे पैसे उरले होते. तर जर्मन गव्हर्नमेंट सेड की यू नीड नॉट सेंड द मनी बॅक बट यूज इट फॉर अनदर प्रोजेक्ट छोटे मोठं. मग आमचं मुंबई ब्रांचचं जे आमचं हेड ऑफिस आहे जुहूला, आम्ही आमच्या तिकडे आमचं हॉस्टेल आहे मुलींकरता, गर्ल्स हु कम फ्रॉम आउट ऑफ बॉम्बे फॉर जॉब्स इन मुंबई. वी आर हॅव्हिंग अबाउट 103 रेसिडेंट्स देअर. तर तिकडे पण आमचं सगळं वॉशरूमचं जे पाणी आहे ते आम्ही सगळा तो सेम प्रोजेक्ट ऑन अ स्मॉलर बेसिस आत्ता तो कमिशन झाला जस्ट अबाउट 2 मंथ. आता तिकडे पण आम्ही किचन गार्डनिंग करतो.
1: क्या बात आहे.
0: आणि मी प्रेसिडेंट असताना मी तिकडे एक वर्मी कंपोस्टचा प्लांट लावलाय तर त्यामुळे आम्हाला खूप छान, कारण आमचं किचन वेस्ट भरपूर निघतं. 100 मुली हॉस्टेलमध्ये राहतात म्हणून जेवण बिवण तर किचन वेस्ट खूप निघतं. तर त्याचा आम्ही ते वर्मी कंपोस्ट प्रोजेक्ट लावलाय आणि तिकडे आमचं खत आणि वी सेल इट ऑल ओव्हर आणि अगदी मिनिमम अमाऊंट मध्ये सेल करतो. पण ते इतकं खत सुंदर आहे म्हणजे जेव्हा डॉक्टर असोलेकर आमच्याकडे आले ते बघायला तेव्हा ते म्हणाले की हे तर तुमचं सोनं आहे, खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडे हुलाडेक म्हणून कंपनी आहे विच कलेक्ट्स ऑल द इलेक्ट्रॉनिक वेस्ट. आणि आम्ही धारावीला आय मीन देवनाथला जाऊन बघून आलो होतो तर तिकडे ते नुसतं डम्पिंग ग्राउंड झालंय, डम्प यार्डच आहे ते.
1: बरोबर.
0: आणि ते सायंटिफिकली काय डिस्पोज होत नाही आणि देन वी हॅव ऑल दीज प्रॉब्लेम्स. तर ते हुलाटेक कंपनी डज इट व्हेरी व्हेरी सायंटिफिकली. तर त्यांचा मी तो एक आमच्या बॉम्बे ब्रांचच्या हॉस्टेलमध्येच तो प्रोजेक्ट घातलाय. तर त्यांनी आम्हाला ते एक केज बनवून दिलंय. आम्ही अख्ख्या आमच्या परिसरात ते पॅम्फलेट सगळीकडे वाटले आणि आता एन्टायर जुहू पार्ला अंधेरी एरियामधले, कारण तुम्हाला मुलांना दर 2 महिन्यांना नवीन सेल्स लागतात, नवीन लॅपटॉप्स लागतात, रिपेअर हा शब्दच नाही आहे तुमच्या याच्यात. तर त्यामुळे ते सगळे येऊन तिकडे ते घालतात आणि हुलाडेक कंपनी ते आमचं भरलं की वी गिव्ह देम अ कॉल आणि ते येऊन ते सगळं कलेक्ट करतात आणि दे गिव्ह अस व्हेरी मिनिमम समथिंग बट दे डू गिव्ह अस समथिंग किलोच्या भावाने.
1: ओके.
0: तर खूप छान कामं झाली आहेत,
1: खूप सुंदर आहेत आणि हे सगळे प्रोजेक्ट खूप कमालीचे आहेत.
0: आणि आमच्या मुंबई ब्रांच मध्ये मला सांगायला आवडेल की आमच्याकडे 4 प्रोजेक्ट आहेत. एक म्हणजे आमचं हे जे हॉस्टेल आहे, वी वर्क इट, वी आर रनिंग इट ऍब्सोल्युटली ऑन नो प्रॉफिट नो बेसिस, नो लॉस बेसिस. म्हणजे वी चार्ज जस्ट 10% ऑफ दॅर इन्कम. म्हणजे मेंटेनन्स आणि मेस चार्जेस आर सेम फॉर ऑल बट अदरवाइज इट इज 10% ऑफ द इन्कम. म्हणजे जर कमी पगार असेल तर ते कमी भरतात. नंतर एक प्रोजेक्ट आहे आमचं एज्युकेशन प्रोजेक्ट धारावीला. धारावीला आमचे 2 सेंटर्स चालतात.
1: अच्छा.
0: तर तिकडे बायकांनाही व्होकेशनल ट्रेनिंग, मुलांच्या ट्युशन्स आणि खूप छान चालतात ते 2 सेंटर्स. नंतर एक आमचं स्ट्रीट चिल्ड्रन प्रोजेक्ट आहे सांताक्रूज, सांताक्रूजला. दॅट इज अ डे केअर सेंटर फॉर ऑल द चिल्ड्रन. पण तिकडची आमची मुलं आता इतकी, म्हणजे आता गेली इतक्या वर्षानुवर्ष चालू होते, तुमच्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये मुलं आहेत आणि आयटीआय मध्ये खूप मुलांचा प्रोग्रेस झाला आहे.
1: बरोबर.
0: तर मुलं खूप छान काम करतात आणि आम्ही त्यांचं 12वीपर्यंत आम्ही त्यांचं शिक्षण करतो.
1: वाव.
0: वी पुट दे कम टू अस, दे केअर म्हणजे ते सकाळी येतात, देन दे गो टू स्कूल, दे कम बॅक हिअर, मग आम्ही त्यांच्या ट्युशन घेतो काही घेतो आणि जी मुलं म्हणजे त्यांना चांगल्या शाळेत घालतो.
1: वाव.
0: आणि ते आहे. आणि नंतर वी हॅव अनदर प्रोजेक्ट कॉल्ड रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर विच इज ॲट तलासरी. ते म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर आहे. तिकडे आमचं रेग्युलर आदिवासी प्रोजेक्ट आहे. आमच्याकडे तिकडे रोज ओपीडी चालते. एक छोटस 6-bedded हॉस्पिटल आहे आणि फुल फ्लेज मराठी आणि इंग्लिश मिडियम स्कूल चालते.
1: वाव.
0: आणि ते सगळे आणि ती पण मुलं इतकी छान आहेत म्हणजे खूप खूप छान कामं करतायत सगळेजण.
1: सगळेजण म्हणजे
0: इट इज ऑल अ टीम वर्क.
1: या, इट्स ऍब्सोल्युटली इट्स ऑल अबाउट टीम वर्क. बट मॅम द वे यू स्पीक ना, आता तुम्ही ज्या पद्धतीने कामं सांगताय ती कामं सांगायला सुद्धा इतकी मोठी लिस्ट आहे.
0: खूप छान काम.
1: ही कामं फक्त सांगण्यापुरती मर्यादित नाहीये तर ही ऍक्च्युली इम्प्लिमेंट झालेली कामं.
0: आणि आम्ही एक दुसरा प्रोजेक्ट केला होता म्हणजे दिल्लीहून आमच्या आले होते जे एस वर्मा काका याचं म्हणजे सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस, तर तो आमचा प्रोग्राम इतका सुंदर झाला म्हणजे लॉयर्सनी इतकं म्हणजे तो आमचा ऑन गोईंग प्रोग्राम आहे.
1: ओके,
0: म्हणजे नाव वी सी टू इट दॅट वेर एव्हर एनी ऑर्गनायझेशन विच हॅज गॉट मोर दॅन 10 एम्प्लॉईज तिकडे ही म्हणजे हे इम्प्लिमेंट झालंच पाहिजे. पण सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस इज बिकमिंग क्वाईट रॅम्पंट नाउ. तर तो जे एस वर्मा कन्सल्टेशनचा तो एक आम्ही प्रोग्राम केला. असे खूप काय काय प्रोग्राम केले आणि खूप छान माणसं जोडत गेलो आणि छान प्रवास आहे. आणि मुख्य म्हणजे इट कीप्स अस बिझी ऍट दिस एज.
1: हा म्हणजे
0: दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट.
1: बरं, बिझी म्हणजे नुकताच बिझी नाही, केवळ स्वतःपुरता बिझी नाही तर लोकांसाठी बिझी करणं
0: आणि ते कुठे त्यांचे आशीर्वाद पण आपल्याला मिळतात. त्यामुळे आपली मुलं छान सेटल्ड आहेत.
1: श्रोते हो, आजच्या आपल्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत रेखा साळी मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी कशा पद्धतीने वेगळे वेगळे प्रोजेक्ट हाताळलेले आहेत आणि हे प्रोजेक्ट किती महत्वाचे आहेत याविषयी त्या सांगत होत्या. पण यानंतरही अजून काही माझे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मला त्यांच्याकडून हवी आहेत, तर त्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण जाणून घेऊयात. पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्या विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, रेखा साळी मॅडमसोबत आजची मुलाखत अशीच सुरू राहणार आहे. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

माँ हो चकाचक फिर लो पान चबा।

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM या ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर सेगमेंट मध्ये आपण डॉक्टर गायत्री बर्वे गोखले यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम, आचार्य स्टुडिओ मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू.
0: आज त्या आपल्याला न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि आपलं डाएट कसं असावं याविषयी त्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची थोडक्यात माहिती त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन न्यूट्रिशन आणि डायबिटीस डायटेटिक्स मध्ये केलेलं आहे SNDT युनिव्हर्सिटीमधून आणि ग्रॅज्युएशन फूड सायन्स आणि क्वालिटी कंट्रोल यामध्ये ग्रॅज्युएट झालेल्या आहेत त्या. त्यांनी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि 5-6 वर्ष म्हणजे गेल्या 6 वर्षापासून त्या स्वतःची प्रॅक्टिस करतात, म्हणजे स्वतःचं कन्सल्टेशन करतात आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल तसंच लीलावती हॉस्पिटलमध्ये त्या डायटिशियन म्हणून 8 वर्ष कार्यरत होत्या आणि आता सुद्धा त्या अजूनही न्यूट्रिशन कसं असावं हे फक्त सामान्य पेशंट्सना तर सांगतातच पण सेलिब्रिटी वर्ल्ड मध्ये सुद्धा त्या फेमस आहेत. फ्रॉम बिग बी टू SRK आणि जुही चावला टू प्रियांका चोप्रा यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि हेल्थ स्वतःची त्यांची हेल्थ कॅफे आहे ठाण्यामध्ये आणि 3 वर्षापासून त्या हेल्थ कॅफे सुरू करत आहेत. तसंच त्यांनी कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन पेशंट्स आपण तपासतो पण ऑनलाईन पेशंट तपासण्याबरोबरच त्यांनी लोकसत्ता या माध्यमातून त्यांनी काही आर्टिकल्स लिहिलेले आहेत ते सुद्धा आपण तुमच्या लोकसत्ता तर प्रत्येकाच्या घरात असतो तसं तुम्हालाही त्याचा लेखांचा उपयोग होऊ शकेल. तर अशा आपल्या डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. मॅडम, आपण जनरली म्हणजे शाळेपासून आपण ठरवतो की आपल्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, तर तुम्ही असं ठरवलं होतं का की मला डॉक्टरी पेशाकडे हे वळायचं आहे की काय आवड होती,
1: काय करायचं आहे हे तसं ठरवलं नव्हतं, पण काय करायचं नाहीये हे माझं ठरलेलं होतं. कारण मला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही, तर जी म्हणजे शालेय शिक्षणानंतर पुढे जाऊन गणिताशी मला डील करावं लागणार नाही असे कुठले तरी कोर्सेस मी शोधत होते आणि तेव्हा माझी ओळख झाली SNDT युनिव्हर्सिटीमधल्या विविध कोर्सेसशी. तर जिथे फूड हा माझ्या आवडीचा विषय होता, मला कुकिंग करण्याची स्वतः आवड आहे आणि विविध पदार्थ मी माझ्या आजीच्या आणि आईच्या हाताखाली शिकत आलेलो आहे, तर ती एक आवड कुठेतरी होती आणि ती आवड बघून मग माझ्या आईने वगैरे मला सजेस्ट केलं की तू SNDT काही कोर्सेस करू शकतेस. तर त्याच्यामध्ये फूड सायन्स या विषयात मला थोडी रुची वाटत होती आधीपासून, म्हणून मी फूड सायन्सचा अभ्यास करण्यासाठी म्हणून तिथे ऍडमिशन घेतली. आणि मग तिथे एकदा ऍडमिशन घेतल्यावर आपण एकदा त्या माध्यमामध्ये गेलो की आपली अजून एका विविध विषयांशी ओळख होत जाते आणि तसं तसं मला पुढे कसं समजत गेलं की आणि त्या विषयात इंटरेस्ट वाटू लागला आणि म्हणून मग मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन न्यूट्रिशनमध्ये करण्याचा निर्णय घेतला.
0: आणि मग ती आवड कधी तुमचं करिअर झाली हे तुम्हाला
1: कळलं नाही? हो, खरंच आहे.
0: आपण पाहतो की न्यूट्रिशनिस्ट म्हणून आता हल्ली फार त्याला वलयांकित प्रोफेशन झालेलं आहे, कारण पूर्वी तेवढा त्याला वलय नव्हतं, कारण अगदी ते वेगळा कोर्स असा आहे आणि तुम्हाला स्वतःला पाककलेची आवड आहे त्यामुळे तुम्ही छान न्यूट्रिशनिस्ट आणि एक महिला म्हणून खूप त्याच्यामध्ये नाव कमावलेलं आहे. आता जेव्हा प्रॅक्टिस सुरू करायचं, आधी आपण नोकरी करतो जेव्हा, तर प्रॅक्टिस करायचं कधी डोक्यात आलं?
1: प्रॅक्टिस करायचं डोक्यात म्हणजे की स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्याआधी आपल्याला अनुभव घेणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा तुम्ही हॉस्पिटल सारख्या क्षेत्रामध्ये काम करता तेव्हा तुम्हाला एकाच वेळी खूप जास्त संख्येमध्ये पेशंट्स मिळतात. प्रत्येक पेशंटचा वेगवेगळा आजार असतो किंवा वेगवेगळी कंडिशन असते, वेगवेगळ्या स्तरातनं ते आलेले असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. सो जेव्हा अनेक पेशंट्स तुम्ही एकावेळी अनुभवता तर त्यामधून तुम्ही मला असं वाटतं की अनुभव समृद्ध होत जाता आणि मग कुठेतरी एक आत्मविश्वास येतो की आपण आपली वेगळी प्रॅक्टिस करू शकतो. शिक्षण झाल्यानंतर लगेचच जर का तुम्ही तुमची प्रॅक्टिस केली तर संख्येने पेशंट्स तुमच्याकडे कमी असतात आणि जेवढे पेशंट कमी तेवढा तुम्हाला अनुभवही कमी असतो. तर माझ्या मते आधी अशा हॉस्पिटल सारख्या क्षेत्रात काम करून मग जर प्रॅक्टिस सुरू केली तर त्याचा फायदा नक्कीच होतो आणि तोच मला झाला असं मला
0: वाटतं.
1: लीलावतीमध्ये मला खूपच एक्सपोजर मिळालं आणि त्याचा अनुभव चांगलाच होता आणि मग तिथून कुठेतरी त्याच्यानंतर मग लग्न झाल्यावर मूल झाल्यानंतर असं वाटतं की नोकरी करणं थोडं चॅलेंजिंग होत जातं की घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून जर हे करायचं असेल तर स्वतःची प्रॅक्टिस असली तर त्यामध्ये आपण घराला आणि ह्या गोष्टीला दोन्हीला वेळ देऊ शकतो आणि एक स्त्री म्हणून माझ्या मते हे सगळ्यांसाठी प्रत्येक स्त्रीसाठीच महत्वाचं असतं की घराकडे पण तेवढंच लक्ष द्यावं. सो त्यावेळी असा एक निर्णय घेतला की मग स्वतःची प्रॅक्टिस करावी. आणि मग ती सुरू केली आणि मग त्यातही चांगला जम बसलेला आहे.
0: आणि आपण पाहतो की ह्या क्षेत्रात महिला आता फार मोठ्या संख्येने यायला लागलेल्या आहेत आणि महिलेने सांगितलं ती गोष्ट अधिक सोपी आणि सरळ होते आणि सुटसुटीत होते आणि ती लोकांना जास्त प्रमाणात पडते कारण आपला एक सांगण्याचा अनुभव असतो आणि बोलण्याची ढब आपली वेगळी असते आणि ती समोरच्याला आनंदित करणारी अशी असते आणि आपण ही गोष्ट लहान मुलांना सुद्धा लहान मुलांना आपण जसं समजावून शकतो तसं मोठ्या लोकांना सुद्धा सांगणं ज्येष्ठ नागरिकांना
1: सांगणं स्वतंत्र प्रॅक्टिस करतानाचा अनुभव म्हणजे आधी ज्या ज्या क्षेत्रात मी काम केलं त्यामध्ये मला माझ्या नशिबाने सगळ्या स्तरांमधील पेशंटना ट्रीट करण्याचा अनुभव मिळाला. म्हणजे माझी जी इंटर्नशिप होती ती मी जे जे हॉस्पिटल अँड सुश्रूषा हॉस्पिटल इथे केली आणि नंतर मग मी जे जे हॉस्पिटलमधले जर ते शासकीय रुग्णालय असेल तर तिकडे येणारा जो आर्थिक स्तरातील जे पेशंट असतात त्यांचा एक वेगळा हे असतो की त्यांना कुठल्या प्रकारचा आपल्याला आहार द्यायचा असतो. म्हणजे आपण जे थिअरीमध्ये शिकलेलं असतो त्यापेक्षा जो प्रत्यक्ष पेशंटना ट्रीट करण्याचा अनुभव असतो तो खूप वेगळा असतो. कारण उदाहरण द्यायचं झालं तर जर आम्हाला शिकवलं असेल आहारामध्ये की रोज बदाम खा तर कुठल्या एका विशिष्ट आर्थिक स्तरातील पेशंटना रोज बदाम खाणं हे शक्य नसणार आहे. त्यामुळे त्यावेळी आपलं नॉलेज तिथे अप्लाय करणं गरजेचं असतं की तुम्हाला बदामाऐवजी सबस्टिट्यूट काय द्यायचं आहे. तर हॉस्पिटलच्या बॅकग्राऊंडचा हा फायदा झाला की स्वतःची प्रॅक्टिस करताना आणि मग वेगवेगळे पेशंट मिळत जाणं आणि त्या पेशंटचं काउन्सिलिंग पण तितकंच महत्वाचं असतं की तुम्ही एखादा पेशंट आला मी त्याला डायट लिहून दिलं आणि तो गेला असं नसतं. तर त्यांचं आधीचं मेडिकल हिस्ट्रीचं स्क्रीनिंग व्यवस्थित होणं, त्यांना अजून काही आजार आहेत किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी ते अनुभवत आहेत तर बरेचदा पेशंट हे आपल्याकडे खुलेपणाने बोलू शकतात. कारण की त्यांना एक तो कम्फर्ट झोन आपण निर्माण करून द्यायचा असतो ते वातावरण की त्यांना होता येईल आपल्यासमोर. आणि कधी कधी काय असतं की फूड हे जे आहे म्हणजे आहार जो आपला आहे तो आपल्या भावनांशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं की एखाद्याला बरं वाटत नसेल तर आपण फळं घेऊन जातो की ज्याने त्याला बरं वाटेल. आता अगदी म्हणायचं झालं मित्रमैत्रिणींमध्ये कोणाचा मूड ठीक नसेल तर आपण त्यांना चॉकलेट देतो की त्यांचा मूड अगदी लगेचच फ्रेश होतो किंवा त्यांना बरं वाटतं. सो आहार माझ्या मते आपल्या सायकोलॉजीशी खूप जवळचा आहे आणि आहारातील बदलामुळे आपल्या शरीरातच नाही तर मानसिक बदल पण आपल्यात खूप चांगले होतात. त्यामुळे प्रायव्हेट प्रॅक्टिस करताना ह्या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं की फक्त एखादं छोटंसं डायट दिलं आणि काम झालं असं नाही तर एक नातेसंबंध आपल्याला त्या क्लायंट बरोबर जोडावे लागतात जेणेकरून त्यांना सर्वांगीण त्यांचा फायदा होईल त्यामध्ये
0: आणि
1: अधिक जोडले जाते
0: आणि जेवढे जोडले जातात तेवढे ते मोकळेपणाने
1: नक्कीच
0: सांगतात.
1: बरोबर
0: आपण कशातून गेलो
1: आणि त्यातूनही कधी कधी ब्रेक थ्रू मिळतो की ह्या गोष्टी त्यांना आधी त्यांनी सहन केल्या आहेत त्यामुळे मला आता पुढे आहार देताना त्याच्यामध्ये काय बदल केले की एखादी छोटीशी गोष्ट असते समजा की म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे एक घटक आहे तर तो वाढवल्याने त्यांचा मूड जर अपलिफ्ट होणार असेल तर एखाद्या पदार्थातून मी त्यांना ते कसं मिळेल ह्याचा विचार करते सो दॅट त्यांना त्याचा फायदा होतो. आणि त्यांना हे वेगळं सांगायची गरज नसते की तुम्ही ह्यासाठी हे घेताय पण त्यांना ते दिलं की आपोआपच त्यांना त्यांचा फायदा होणार असतो. त्याच्यामुळे माझ्या मते काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि आपली हिंदू संस्कृती किती छान आहे की म्हणजे ऋतूनुसार
1: आहारात बदल होतात
0: फळं येतात भाजीपाला असतो आणि आपले सणवारामुळे आपण होळी झाली तर आपण पुरणपोळी
1: करतो
0: पाडव्याला आपण
1: श्रीखंड करतो बरोबर
0: आणि त्यामुळे असं श्रावण आलं की उपवासाचे पदार्थ खिचडी वगैरे फार
1: असं म्हणजे पूर्ण समृद्ध आहे आणि आपला आहार आधीच त्याच्यामुळे फार आपल्याला वेगळं जाऊन काय खायची गरज नसते. आणि मी तर माझ्या सगळ्या पेशंट्सना हेच जास्त सांगत असते की आपण पूर्वी जे खात आलो आहोत ते आपण अधिकाधिक त्याचं फॉलो केलं तर ते आपल्यासाठी सर्वात चांगलं आहे. म्हणजे आपण नव्याच्या आहारी न जाता फॅट डाएटच्या आहारी न जाता किंवा परदेशी वस्तूंच्या आहारी न जाता आपल्या इथे लोकल ग्रो होणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा आपण तुम्ही जसं म्हणालात तसं की ऋतूनुसार ज्या वस्तू आपल्याकडे पावसाळ्यात वेगळ्या रानभाज्या आपल्याकडे येतात त्यांचा आपण समावेश केला पाहिजे तर अशा गोष्टी आपण रोजच्या आहारात जर घेतल्या तर आपल्याला वेगळं डाएट करायची गरजच नाही.
0: फक्त ते कसं असावं त्याविषयी आपण तुम्ही नक्कीच मार्गदर्शन कराल. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. त्या न्यूट्रिशनिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

0: तुम्ही ऐकत आहात आचार्य 98.5 ओन रेडिओ आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी संवाद साधतोय. आता आपण न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय याच्याकडे बोलूया की आता तुम्ही म्हणाला जसं आपण ऋतुमानानुसार फळं पालेभाज्या हे सगळं आपण घेतो, शाकाहारी लोकांचा कसा आहार असावा तसंच नॉन व्हेजिटेरियन त्यांचा कसा असावा आणि ते दोन्ही बॅलन्स आपल्याला कसं करता येईल त्याविषयी आणि एकंदरीत आपलं कसं असं
1: बरोबर. आता आपण जर म्हटलं शाकाहारी आणि मांसाहारी तर सर्वात पहिले आपण जाणून घ्यायला पाहिजे की आहारशास्त्र म्हणजे काय किंवा हेल्थ म्हणजे काय, एखादा माणूस हेल्दी आहे की नाही हे आपण पडताळून बघतो. तर हेल्थ म्हणजे फक्त एखादी व्यक्ती बारीक दिसली किंवा ती व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल तर ती हेल्दी आहे असं आपण नाही म्हणू शकत, किंवा एखादी व्यक्ती थोडी जाड आहे किंवा उंचीने कमी आहे तर ती हेल्दी नाही आहे असंही आपण नाही म्हणू शकत. तर फक्त हे निकष नाही आहेत हेल्दी असण्याचे. तर WHO नेच त्यांची व्याख्या दिलेली आहे की त्यांचा सर्वांगीण त्यांची हेल्थ बघितली जाते, म्हणजे तुमची फिजिकल शारीरिक मानसिक हे सगळं वेलबिंग जर असेल तर त्याला हेल्दी असं म्हटलं जातं. तर त्यामुळे तुम्ही जर का कुठल्याही आजारमुक्त आहात आणि तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही कुठल्याही तक्रारी न करता करत असाल तर तुम्हाला हेल्दी म्हटलं जातं. मग तुमचं वजन थोडंसं जास्त असेल किंवा कमी असेल तरी त्याने काही फरक पडत नाही. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये आपण वेगळं डाएट करण्याची गरज नसते. मला असं वाटतं प्रत्येक स्त्री ही आहार तज्ञच असते, कारण की ती आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक पोषण मूल्य कसं मिळेल ह्याची काळजी स्वतः घेत असते. कारण आपण रोज बघायला गेलो तर आपली आई रोज पालेभाजी नाही करत, आपली आई कधीतरी कडधान्य करते, कधी पालेभाजी करते, कधी पिठलं टोमॅटोचं सार, असं विविधता आपल्या जेवणामध्ये असते. तसंच नॉनव्हेज खायचे पण आपले वार बरेचदा ठरलेले असतात की आपण मंगळवारी खात नाही, गुरुवारी खात नाही, मग सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी खाल्लं जातं, रविवारी खाल्लं जातं. तर त्यामुळे काय होतो की आहारामध्ये समतोल येतो. रोज खाल्लं तर त्याचा त्रास आपल्याला होणार आहे म्हणून कुठेतरी हे सगळं ठरवलं गेलेलं आहे आपल्या पूर्वजांनी आणि जे अतिशय योग्य आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की तेच आपण फॉलो करायला पाहिजे. तर सर्वसाधारण आपण बघितलं तर सगळे आहार सगळे अन्न घटक आपल्या अन्नामध्ये येण्यासाठी शाकाहारी लोकांनी सगळी कडधान्य भाज्या फळं यांचा वापर केला पाहिजे आणि प्रोटीन्ससाठी दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही ताक आहे, दूध आहे, आता पनीर आणि चीज पण मिळतं पण त्याची क्वालिटी आपण अगेन चेक करून घ्यायला हवी. घरी बनवलं असेल तर ते उत्तम आहे, ते घ्यायला पाहिजे. सोयाबीनचे प्रोडक्ट्स मिळतात ते घ्यायला पाहिजेत, मशरूम्स आहेत ती घ्यायला हवी आणि ते सगळं घेतलं तर तुमचा एक समतोल आहार होऊ शकतो. आणि जे मांसाहार करतात त्यांनी अंडी मासे यांचं सेवन अधिक करायला हवं, चिकन आणि मीठ ह्याच्यापेक्षा, म्हणजे मटण आणि चिकन ह्याच्यापेक्षा, कारण की त्याच्यामध्ये जरा फॅट कंटेंट जास्ती आहे किंवा कधी म्हणतात कोलेस्ट्रॉल वाढतो तर त्याच्यासाठी फिश आणि अंडी सर्वात जास्त चांगली आहेत. पण चिकन आणि मटण सुद्धा ते काही प्रमाणात अवश्य घेऊ शकतात आणि त्याचबरोबर त्यांनी सुद्धा भाज्या आणि फळं खाल्ली पाहिजे. लहान मुलांनी सुका मेवा, त्याच्यानंतर आपण म्हणतो की लहान मुलांना हाडांना बळकटी येण्यासाठी म्हणून त्यांचं जे वय असतं हाडांची घनता वाढण्याचं वय असतं, त्यांची मैदानी खेळांची पण जास्त सुरुवात झालेली असते, अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा फोकस त्यांना वाढवायचा असतो, अशा वेळी त्यांना आपण रोज लहानपणी म्हणतो मुलांनी दूध प्यायलंच पाहिजे. तर ते दूध त्यासाठीच आहे की व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची त्यांची जी रिक्वायरमेंट असते ती जास्त असते या वयात. त्याच्यामुळे दुधाबरोबरच अंडी, त्याच्यानंतर काही प्रमाणात सुका मेवा आणि मग असा बॅलन्स आहार घेतला, राजगिरा लाडू आहे, रताळू आहे, यासारख्या गोष्टी त्यांच्या ह्याच्यामध्ये. बीटरूटमध्ये नायट्रेट्स नावाचा एक घटक असतो ज्याच्यामुळे तुमचं परफॉर्मन्स वाढतो किंवा तुमचा फोकस वाढतो. तर ते म्हणजे लोकली जे अव्हेलेबल आपल्या फळभाज्या आहेत त्या प्रत्येक भाजीमधनं आपल्याला वेगवेगळा घटक मिळत असतो. सो माझ्या मते ते सगळं जर का मी म्हटलं तसं प्रत्येक आई ही आहार तज्ज्ञ असते ती आधीच इन्क्लूड करत असते, त्याच्यामुळे वेगळं जाऊन आपल्याला करण्याची गरज असते. आपला रोजचा आहार जर आपण समतोल ठेवला आणि ह्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने तो मांसाहारी असो किंवा शाकाहारी असो मीठ आणि साखर आणि तेल यांचं प्रमाण जर का प्रमाणात ठेवलं तर मग वेगळं काही करायची गरज नाही. कारण मीठ साखर तेल हे जंक फूड किंवा बाहेरचे अन्न पदार्थ आपण घेतो त्याच्यामधनं खूप जास्त प्रमाणात येतं आणि मग कुठेतरी तो जर समतोल बिघडला तर मग वजन वाढ किंवा पुढे जाऊन डायबेटीस, हायपरटेन्शन किंवा अजून कॅन्सर सारखे गंभीर परिणाम आपल्याला मग लागू शकतो. असं
0: आपण आता वयोगटाविषयी बोलू काय, आता लहान मुलांचं तुम्ही सांगितलं, हो आता थोडं वर्किंग वुमन्स म्हणजे आता वर्किंगचं फील्ड आहे, कारण आपण 10 ते 6 जनरली पाहतो त्या शिफ्ट बद्दल आपण बोलू की सकाळी घराचं आवरून मग आपण कामावर जातो मग त्याने फार ओढाताण होते मग तो आहार कसा असावा परत संध्याकाळी येऊन संध्याकाळचा स्वयंपाक त्यामुळे सगळं फार असं हेक्टिक असतं शेड्यूल महिला म्हणून आणि तुम्ही जो वर्किंग लेडी आहात आणि त्या संदर्भात महिलांचं आरोग्य आपण कसं जोपासू शकतो त्याविषयी कारण महिला नेहमी आपण सगळ्या कुटुंबाचा विचार करतो आणि सगळ्यात शेवटी आपला विचार करतो तर तसं न होता त्यांनी स्वतःकडे लक्ष घेतलं पाहिजे कारण प्रत्येक वयोगटात महिलांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत आता हल्ली तर फारच पीसीओडी आणि
1: हो वाढलेलं आहे
0: त्या दृष्टीने
1: बरोबर अतिशय चांगला आणि महत्वाचा मुद्दा आहे कारण की महिला जनरली स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि अन्नामध्ये मग त्यांना व्यवस्थित पोषण मिळत नाही आणि मग दुर्लक्ष होतं तर घरासाठी जेव्हा त्या बनवता आहेत तेव्हा त्यांनी स्वतःची काळजी पण तेवढीच घेतली पाहिजे शक्य असेल तेव्हा त्यांनी त्यांचा डबा कॅरी केला त्यांच्या बरोबर तर त्यांच्या जेवणामध्ये जे घरच्यांसाठी पोषक अन्न बनत आहे तेच त्यांच्या शरीरात जाईल टिफिन मधून जाईल त्यानंतर त्यांनी पालेभाज्या त्याच्या आयर्न कंटेंट ज्याच्यामध्ये जास्त आहे म्हणजे अगदी रोजच पालेभाज्या खाव्या असं नाही पण ज्या भाज्या बनत आहेत त्या लोखंडी कढईत जे बनवल्या तर त्याच्यातनं त्यांना आपोआपच आयर्न मिळणार आहे प्रथिनांसाठी त्यांनी मोड आलेली कडधान्य जर का एक दिवसाआड जरी खाल्ली किंवा अगदी साधं म्हणजे एक उकडलेलं अंडं जरी रोज सकाळी खाल्लं तरी ते त्यांच्या त्वचेसाठी केसांसाठी आणि ओव्हरऑल हाडांसाठी वगैरे चांगलं आहे त्यानंतर तेलबियांचा मी मुख्यत्वे करून हे करू करायचा विचार आहे माझा उल्लेख करायचा की ज्याच्यामधून तीळ आहे भोपळ्याच्या बिया आहेत त्याच्यानंतर जवस आहे म्हणजे अळशीचे दाणे आहेत तर ह्या तेलबियांचा वापर प्रत्येक स्त्रीने रोजच्या आहारात करायलाच हवा त्या तेलबियांमध्ये आपली संप्रेरक जी आहेत हॉर्मोन्स जी आहेत ती बॅलन्स करण्याची क्षमता आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कॅल्शियम पण व्यवस्थित आहे जर आपण म्हणतो की ऍडव्हान्स एजमध्ये आपलं जसं जसं मेनोपॉज जवळ येत राहतो तसं तसं आपल्या हाडांची घनता कमी होत जाते तर तेव्हा जे परिणाम आपल्याला दिसून येतात ते टाळायचे असतील तर विशी तिशी पासूनच ह्या सगळ्या तेलबियांचा रोज एक चमचा भोपळ्याच्या बिया तिळाची चिक्की कधीतरी म्हणजे फक्त संक्रांतीलाच न खाता थ्रुआउट इयर तुम्ही थोडासा जरी तिळगुळ किंवा तिळाची चिक्की जरी खाल्ली तरी किंवा जेवणामध्ये तिळाचा वापर केला तर तो अतिशय चांगला आहे म्हणजे बाकीचं जे खाद्यतेल आहे ते कमी वापर करून आपण चांगली हेल्दी फॅट्स ज्याच्यातनं मिळत आहेत म्हणजे बदाम आहे त्याच्यानंतर तेलबिया आहेत ह्या सगळ्या हे जर जेवणामध्ये जास्त वापरलं तर त्याचा फायदा स्त्रियांना नक्कीच होणार आहे तर त्याचा नक्कीच उल्लेख करावा आणि नक्कीच त्यांनी घ्यावं असं मला वाटतं प्रत्येक स्त्रीने
0: आता स्त्रियांचं बोललो अगदी आता ज्येष्ठांकडे वळते मी कारण ज्येष्ठ सुद्धा महत्वाचा घटक आहे समाजाचा कारण आपल्या पुढच्या पिढीला घडवण्याचं मुख्य काम ते करतात कारण आता आई वडील दोघेही सर्व्हिसला असल्यामुळे मुलांकडे जास्ती आता
1: आजी आजोबा बघतात
0: अगदीच जर विभक्त कुटुंब असेल तर थोडा प्रश्न येतो पण तरी सुद्धा आपल्या नातवंडांकडे त्यांची माया प्रेम असतं ते
1: आजी
0: कोणाच नाही देऊ शकत तर त्यांचं सुद्धा आरोग्य सुदृढ असावं आणि काय होतं की 50-60 सगळं डायबिटीज बीपी सगळे रोग जडलेले असतात आणि आता तर तिची चाई शिकले
1: आधीच
0: यायला लागलेत आपलं फास्ट फूड आणि सगळं त्याच्यामुळे तर ज्येष्ठांनी कशी काळजी घ्यावी आणि त्यांचं आरोग्य आपण हे फळभाज्या आणि ह्यांचा आपण बोलोच पण तरी सुद्धा थोडासा व्यायाम आणि सगळ्यांशी बोलणं हे पण एक बोलणं आपण जेव्हा सकाळी संध्याकाळी फिरायला जातो तेव्हा एक संवाद असला तर तो सुद्धा मानसिक आधाराला
1: हो खूप चांगला मुद्दा सांगितला तुम्ही की त्यांच्याशी बोलणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे तर ज्येष्ठांचं कसं होतं की साठीनंतर आपल्या शरीरात जे बदल होतात ते जे व्हिजिबल बदल आहेत की केस पांढरे होणे किंवा दात पडणे हे तर आपल्याला दिसतात पण अंतर्गत बदल पण खूप जास्त होत असतात जसं की पचन शक्ती मंदावते आपली म्हणजे पोटात जी ऍसिड जे स्रवणारी असतात त्याचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळे आपोआपच आपण जे अन्न खातो ते पचायला आपल्याला जड जातं तर त्याप्रमाणे त्यांनी हलका आहार घ्यायला थोडा सुरुवात करावी पण हलका आहार ज्याप्रमाणे घेतो त्याचप्रमाणे त्यांना तेवढं पोषक तत्व सुद्धा त्यातून मिळायला हवी म्हणजे मग आपण म्हणतो की म्हातारपण जसं होतं तशी ती लहान बाळ झाल्यासारखंच होतं की लहान मुलंच आपण सांभाळतोय असं आपल्याला वाटायला लागतं तर ते काही प्रमाणात खरं आहे कारण की दातांची समस्या आहे ह्याच्यामुळे त्यांना चावता येत नाही तर मग लहान मुलांना देतो तसं आपण डाळ आणि तांदुळाची भरड त्यांनी खायला सुरुवात केली तर त्यांना पोषण पण मिळेल आणि त्यांना खायला त्रासही होणार नाही मग त्या प्रत्येक रोज डाळीचं मिश्र डाळींचा डोसा किंवा घावण असं तर त्यांनी काही खाल्लं किंवा अंड्याचं ऑमलेट जे असतं ते सुद्धा चावायला काही कठीण नसतं तर मग त्याचा समावेश रोजच्या ह्याच्यामध्ये केला. गट बॅक्टेरिया चांगला राहण्यासाठी आपल्याला प्रोबायोटिक नावाचे घटक हवे असतात की ज्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे आपल्या अन्नाचं पचन चांगल्या पद्धतीने करतात. ते आपल्याला जास्तीत जास्त दही दूध आणि आंबवलेल्या पदार्थातून मिळतात. तर मग इडली डोसा हे पचायला हलके आणि चावायलाही हलके पदार्थ आहेत. त्याच्यानंतर दही इझिली आपल्याला अवेलेबल घरी आपण लावू शकतो तर हे पदार्थ त्यांनी जास्त खायला पाहिजे. तसंच आणि आपण एरवी म्हणतो की हे शरीर सुद्धा आपल्या एखाद्या मशीन सारखं आहे. मशीन आपण जितकं चालू ठेवू तितकं ते चालू राहतं. जर आपण ते बंद ठेवलं तर ते चालायला प्रॉब्लेम होईल. तसंच मग साठीनंतर आपलं शरीर सुद्धा चालतं फिरतं राहिलं पाहिजे. की अगदी मोठी ऍक्टिव्हिटी किंवा व्यायाम जमत नसेल तर तुम्ही म्हणालात तसं की मित्रमैत्रिणी त्यांचा जो काही ग्रुप असेल त्यांच्या वयाचा त्यांच्याबरोबर काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू ठेवणं हे त्यांच्यासाठी अत्यंत त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जर ती ऍक्टिव्हिटी सुरू ठेवली तर त्यांना परत म्हणजे भूक लागणं झोप लागणं झोप ही तितकीच महत्वाची आहे. कारण वयानुसार झोपेचं प्रमाण पण थोडं कमी होतं आणि मग झोप झाली नाही पूर्ण तर पचनही पूर्णच आपली संस्था असते ती बिघडते. आणि मग त्यामुळे ज्येष्ठांना हा सुद्धा सल्ला आहे की दिवसभरात जर तुम्हाला रात्रीचं झोप लागत नसेल तर दिवसभरात जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही आराम करणं महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की सकाळी मी कसा झोपू कशी झोपू तसं नाही. जेव्हा तुमची झोप पूर्ण होईल तेव्हा ती झोप पूर्ण करणं अत्यावश्यक आहे जेणेकरून त्यांना पचन संस्थापन त्यांची कार्यरत व्यवस्थित राहील आणि मग आजार जरी असतील तरी पण त्याचा जास्त त्रास त्यांना होणार नाही किंवा त्याचं ऍडव्हान्समेंट कमी होईल त्याची त्या आजारांची.
0: खूप छान झालं. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण आता सगळ्या वयोगटातला आहार कसा असावा याविषयी मॅडमकडनं माहिती करून घेतली. आता विश्रांतीनंतर आपण जाणून घेणार आहोत आताचे जे सध्या रोग कोरोना नंतरचे रोग जे जास्ती भेडसावत आहेत आपल्या भारताला त्याविषयी आपण जाणून घेऊया. एक छोटीशी विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य माहिती.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ओन रेडिओ आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंट मध्ये डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम, आता जसं मी ब्रेकच्या आधी म्हटलं की आपण आता सगळ्या आजारांवर बोलू, कारण कोरोनानंतर थोडीशी आपली इम्युनिटी कमी झाल्यासारखं जाणवत आहे. कारण लगेच सर्दी खोकला जरा काय आपण धुळीत गेलो किंवा कुठल्या तरी लगेच आपल्याला इफेक्ट होतो आणि लगेच सर्दी ताप होतो. जरा थोडा हवामान बदल झाला की लगेच आपल्याला उकडायला लागतं. तर त्या अनुषंगाने हा एक थोडा इम्युनिटी कमी झाल्याचा आहे. डायबिटीस, बीपी पण आहे आणि ओबेसिटी हे फार मोठं आपल्याला भेडसावत आहे सध्या. कारण फार कमी वयात आपलं वजन आणि ड्रास्टिक वाढतंय, त्याची काही कारण असू शकतात? कारण आपण रेग्युलर चालणं म्हणा किंवा रेग्युलर आपलं एक्सरसाइज, व्यायाम करणं म्हणा, योगासनं करणं म्हणा, हे सगळं आपलं चालू असतानाही, आपल्याला स्ट्रेसही नसतानाही, आपला आहारही संतुलित असतानाही आपलं वजन वाढतंय, त्यामागची काही कारण असू शकतात?
1: आपण जर बघायला गेलं तर पूर्वीची जी आपली जीवनशैली होती त्याच्यामध्ये आता खूप जास्त बदल झालेला आहे. तर तुम्ही जसं म्हणालात तसं आपण रोज जरी व्यायाम करत असलो, सकाळी किंवा संध्याकाळी एक डेडिकेटेड वेळेला जरी व्यायाम करत असलो, तरी दिवसभरात आपली जी होणारी ऍक्टिव्हिटी पूर्वी जी लोकांची असायची, आधीच्या पिढीची जी असायची, त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. माझ्या लहानपणी मला आठवतंय की एखादी वस्तू आणायला जर सांगायची असेल तर आई सांगायची हे पैसे घ्या आणि जाऊन घेऊन ये. आता आपण काय, आईने मुलाला सांगितलं तरी ती ऍपने 2 मिनिटात तो मुलगा मागवतो, म्हणजे त्या मुलाला जागेवरनं उठायचीही गरज नसते. तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती सुद्धा आपल्या जीवनात आवश्यक होती. नंतर वर खाली जायचं असेल तर आपण लिफ्टचा वापर करतो, थोड्या अंतरावर जायचं असेल तर प्रत्येकाकडे बाईक किंवा कार आहे, त्याच्यामुळे ते जे थोड्या थोड्या अंतरासाठी चालणं होतं तेही आपलं बंद झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर आपण शतपावली करायचो ते पूर्ण बंद झालेलं आहे. तर दोन्ही जेवणानंतरचं जे चालणं आहे त्याचा जो इफेक्ट आहे, म्हणजे मुख्यतः डायबिटीस सारख्या रोगांमध्ये की त्याच्यामध्ये शुगर तुमची एकदम स्पाईक न होता ती कंट्रोलमध्ये राहते, ते जर चाललं आपण दोन्ही जेवणानंतर तर ते पुन्हा एकदा मला असं वाटतं की आपण मागे वळून बघून आपली जी जीवनशैली होती ती थोडासा अवलंबण्याचा प्रयत्न करायला हवा. पूर्वी आपण एकत्र कुटुंब खाली बसून जेवायचो, तर खाली बसून जेवण्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते की खाली बसून जेवल्यामुळे आपली हिप बोन्स असतात ती वाईड, मांडी घालून बसताना वाईड होतात, त्याच्यामुळे जेवणाचं पचन जे असतं ते इझिली होतं. त्याच्यानंतर आपण ताट खाली ठेवलेलं असतं आणि आपण असं जेवतो, ते जेवताना सुद्धा थोडासा आपल्या शरीरावर ताण येऊन आपण लिमिटेड जेवतो, आपण खूप जास्त जेवत नाही. आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्या मेंदूपर्यंत ती मेसेज पोहोचवला जातो की तुझं पोट आता भरलेलं आहे, त्याच्यामुळे आता इथे थांबायचं आहे. आपण आता काय करतो, टेबलवर बसतो, टीव्ही बघत किंवा गॅजेट बघत एखादं जेवतो, तर ते जेवताना आपल्या मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचेपर्यंत आपल्या अधिक खाऊन झालेलं असतं जास्ती आणि कॅलरीज इंटेक जास्त होतो. त्याच्यामुळे बाकी आपण व्यायाम करू आणि बाकी काही सप्लिमेंट्स घेऊ किंवा काही करू, तरी ह्या छोट्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे कॅलरी इंटेक सुद्धा आपला तेवढाच वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी असं पाहिलं, वर्षानुवर्ष असं केल्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार जडतात. त्याचप्रमाणे आपला कोटिंग असलेल्या भांड्यांचा वापर किंवा वेगवेगळ्या गॅजेटचा वापर, जसं की आहे मायक्रोवेव्ह, एअर फ्रायर, अगदी ते वाईट आहेत असं म्हणणार नाही, पण कुठेतरी त्यांचा परिणाम होतो. त्याच्यानंतर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा खूप बदल झालेले आहेत. पेस्टिसाइड्स आणि केमिकलची फवारणी, फर्टिलायझर हे खूप वापरलं जातं त्याचा कुठेतरी. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कलेक्टिव्ह परिणाम म्हणून आपल्याला वेगवेगळे आजार आणि भेडसावत आहेत.
0: आणि आपले सण समारंभ आहेत, म्हणजे सॅटरडे संडे
1: ते आहे,
0: मॉलमध्ये.
1: आणि पूर्वी कसं असं, पुरणपोळी वर्षातनं एकदाच व्हायची होळीला. आता मनात आलं की आपल्याला पुरणपोळी

0: फिकट मिळते, त्याच्यामुळे स्वीट्स इझिली अवेलेबल असतात, त्याच्यामुळे त्याचं सेवन वाढलेलं आहे. लहान मुलांना मीठ आणि साखरचं प्रमाण तर म्हणजे काही विचारूच नका, तुम्ही खूपच दिलं जातं कधी कधी, तर त्याचाही वाईट परिणाम कुठेतरी लहानपणापासूनच जर हे घेत गेलो आपण तर खूप अर्ली एजमध्ये म्हणजे 20s आणि 30s मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे रोग लागू शकतात आणि औषधं घ्यावी लागू शकतात. तर ह्या सगळ्याचा कुठेतरी परिणाम होऊन हे आजार आपल्याला लागतात असं मला वाटतं. सर्वात पहिले म्हणजे आपला जो मोबाईल आहे तो जास्तीत जास्त आपण आपल्यापासून दूर ठेवायला हवा. कारण काय होतं, मोबाईल मधनं जे आपण जसं म्हणतो मायक्रोवेव्ह चांगला की वाईट, की त्याच्यामधनं जे येणारे हे आहेत रेज आहेत त्याचा आपल्या जेवणावर, तर त्याचा जेवढा परिणाम होतो त्याच्याहून अधिक परिणाम आपल्या मोबाईलमधनं येणाऱ्या रेजवर रेजचा आपल्यावर. कारण मोबाईल सततच आपल्या जवळ असतो, तर ते झोपताना एक तास मोबाईल आणि टीव्ही बंद पूर्ण ठेवणे, जेवताना ते अजिबात न बघणे, त्याच्यानंतर मोबाईलमध्ये जी रील्स येतात, आता असं झालेलं आहे की टू मच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतीये जेवढी आपल्याला आधी मिळत नव्हती, तर त्याचा कुठेतरी सतत मनावर परिणाम सुद्धा होत असतो. आपण जेव्हा ती रील्स स्क्रोल करतो प्रत्येक माहितीचा मारा सतत आपल्यावर माध्यमांवर होत असतो, तर ते आपण वाचून आणि त्याचा सुद्धा कधी कधी मानसिक परिणाम आपल्यावर होतो, त्याचा परिणाम आपल्या जेवणावर होत असतो, तर तो आपल्याला कंट्रोल करायला हवा. म्हणजे एखादं फूडचं रील दिसलं तर आपण हा पदार्थ खावा असा वाटतो, किंवा एखादा एखाद्याने असं काही सांगितलं की हे खाल्लं तर हे होईल, तर त्याची भीती घेऊन आपण मग काहीतरी वेगळे उपाय सुरू करतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. तर मोबाईल सर्वात पहिले बाजूला ठेवायला हवा. दुसरं म्हणजे आहारामध्ये आपण समतोल जसा घेत आहोत तो समतोल आहार घ्यायचा. झोप पण तितकीच महत्वाची आहे, 7 ते 8 तास झोप अतिशय महत्वाची आहे. कारण दिवसभर तुम्ही जो व्यायाम करत आहात, ज्या मसल्सना तुमचा जो ब्रेकडाऊन झालेला आहे त्या सगळ्याची रिकव्हरी, अन्नामधून घेणारे पोषक तत्व आहेत त्यांचं ऍब्झॉर्प्शन, हे मेनली सगळं झोपेत होणार आहे. तुम्ही जर कमी झोप घेतली तर ते तुम्हाला पोषक तत्व तुमच्या अंगाला शरीराला लागणार नाहीये, आणि मग आपल्याला व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी वेगवेगळ्या यांची कमतरता आपल्याला जाणवायला लागते. तर ते न करता आपण झोपही तितकीच महत्वाची आहे, पाणी पिणं तितकंच महत्वाचं आहे. कारण डिहायड्रेशन सुद्धा होतं, आता तर उन्हाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे पाणीही तितकंच महत्वाचं आहे. कारण अनेक फायबर जसं आपण शरीरामध्ये घेतो ते पचवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आपल्या शरीराला असते. अनेक वेगवेगळ्या कार्यासाठी पाणी तर आपलं आवश्यक आहेच आपल्या, त्याच्यामुळे पाणी झोप हे सुद्धा आहारा आणि व्यायाम इतकेच महत्वाचे आहे.
1: आता तुम्ही जे बिग बेंगच्या मध्ये आणि सगळ्या सेलिब्रिटींच्या घरी गेलात आणि त्यांना न्यूट्रिशन प्लॅन समजावून सांगितलं, तर त्याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे की कोणाकोणाला म्हणजे कसं त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं. कारण ते लोक फार रिजिड असतात, म्हणजे ते करायचं म्हटलं ठरवलं की आपलं तसं होत नाही, पण ते लोक फार कटाक्षाने ते पाळतात. तो तुमचा सेलिब्रिटींकडे जाऊन त्याला डायट प्लॅन,
0: तो अनुभव खूपच चांगला होता. म्हणजे हॉस्पिटलमध्ये काही कारणाने ते ऍडमिट किंवा त्यांचे कोणी नातेवाईक ऍडमिट झालेले होते आणि तेव्हा आमच्या भेटीचा आला आणि त्यांना त्याप्रमाणे डाएट देण्यात आलं. बिग बी तुम्ही जसं म्हणाल तसं मी 2-3 वेळा त्यांना भेटलेले आहे. त्यांचे नातेवाईक एक ऍडमिट होते त्यावेळी आणि ते स्वतः एकदा ऍडमिट होते त्यावेळी. सो त्यांचं आपल्याला एक अशी प्रतिमा असते ना की ते कसे असतील किंवा काय असतील, तर शेवटी ती पण माणसंच आहेत आणि त्यामुळे आपण भेटतो तेव्हा ते अगदी सामान्य माणसांसारखेच आपल्याशी बोलतात आणि भेटतात. हा, एक वेगळा रिस्पेक्ट असतो आणि ते छान आपल्याशी म्हणजे संवाद साधतात. आणि त्यांचं रुटीन जे असतं ते एकदम स्ट्रिक्ट असतं की ह्या वेळेला हे, ह्या वेळेला हे, ह्या वेळेला हे, आणि मग त्याच्यामध्ये काही बदल सुचवले तरी ते त्याच्यासाठी ओपन होते आणि त्यांनी ते स्वीकारले व्यवस्थित आणि त्यांनी ते फॉलोही केले. पण मला एक मुद्दा ह्याच्यामध्ये असं सांगायचं आहे की सेलिब्रिटीज ना ट्रीट करताना अनुभव अतिशय चांगले होते, पण एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा आपण एक स्क्रीनवर बघतो ह्या सेलिब्रिटीजना, तर तेव्हा आपण आणि त्यांनी त्यांच्या डाएट आणि आपण आपलं डाएट ह्याची आपण तुलना करणं योग्य नाहीये कुठेतरी. कारण की ते जी मेहनत करत असतात ती एक वेगळ्या प्रकारची मेहनत आहे आणि त्यांना चांगलं दिसण्यासाठी त्यांची स्किन, त्यांचे केस, त्यांची एक फिगर मेंटेन करण्यासाठी त्यांच्यासाठी एक वेगळा स्टाफ नेमलेला असतो आणि त्यासाठीच त्यांना म्हणजे ते चांगलं दिसण्यासाठीच त्यांना स्क्रीनवर यायचं असतं. तर कुठेतरी त्यांचा जो पूर्ण रुटीन आहे त्यांचं ते त्यासाठीच डेडिकेटेड केलेलं असतं. तर आपण सामान्य नागरिक जेव्हा ते बघून काहीतरी फॉलो करायला जातो तर तेव्हा आपल्या त्या जीवनशैलीमध्ये ते बसत नसतं, त्याच्यामुळे तो अट्टाहास आपण करणं चुकीचं आहे की मला त्यांच्यासारखं दिसायचं आहे किंवा करायचं आहे. तर आपल्या रुटीनमध्ये काय योग्य आहे बसणं ते आपण फॉलो करायला परवड आहे, परवडेल नक्कीच, तेही बघायला हवं आपण कुठेतरी. तर हा एक संदेश मला अगदी कळकळीने द्यावा असं वाटतं की हा की तुम्ही फक्त मला असं फिगर हवी आहे किंवा असं करून काहीतरी एक्स्ट्रीमला जाऊन योग्य सल्ल्यानुसार तुम्ही केलं तर बरोबर आहे.
1: हल्ली कॉलेजच्या मुली आता पण कॅम्पसमध्ये
0: खूप फॉलो करतात,
1: ते लगेच मला शिल्पा शेट्टी सारखं झिरो फिगर वगैरे हवी आहे, तर त्यासाठी दिवसेंदिवस उपाशी
0: राहणं
1: आणि मग काय क्रश डायट वगैरे काय ते करणं
0: चुकीचं आहे नक्कीच. त्यामुळे योग्य सल्ल्याने जर तुम्ही केलं ते व्यवस्थित आणि गायडन्स घेऊन तर मग ते तुम्हाला त्यासाठी त्याचे फायदे म्हणजे रिझल्ट मिळू शकतात. आणि तेही तुम्हाला फॅट डायट्स वगैरे कसं पटकन रिझल्ट येतात पण त्याचा परत दुष्परिणाम सुद्धा तेवढेच आहेत. त्याच्यामुळे
1: जिमला सुद्धा जिम आपण काही काय सोडलं तर आपण परत कुठं
0: होतो बरोबर राहायला पाहिजे.
1: आता अगदी म्हणजे सगळी मुलाखत तुमची उद्बोधनात्मक झालेली आहे, तरी पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न, तरुण जे आपले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना न्यूट्रिशन फील्ड मध्ये जायचं आहे, कारण समाजाची जशी डिमांडच आहे, गरज आहे, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: त्याचं योग्य प्रशिक्षण घ्या पहिले तर, कारण की हल्ली आता आपण बघतो की एक एक महिन्याचे तीन तीन महिन्याचे छोटे छोटे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत, ते व्हॅल्यू ऍडिशनसाठी म्हणून चांगले आहेत. पण फक्त ते करून तुम्ही एक डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट म्हणून जर का प्रॅक्टिस करणार असाल तर त्याची वैधता तपासून घेणं खूप गरजेचं आहे. जिथून तुम्ही तो एखादा कोर्स परस्यू करत आहात तर त्या युनिव्हर्सिटीची किंवा त्या ह्याची प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची पडताळणी करून घ्या योग्य, कारण त्याचं ती किती रेकॉग्नाइज्ड आहे किंवा तेही बघायला हवं. आणि हे केल्यानंतर सुद्धा ह्या विषयामध्ये रिसर्च करण्यासाठी सुद्धा खूप वाव आहे. जर तुम्हाला अजून त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही तेही करू शकता. आणि ऍट द सेम टाइम तुम्ही एखादी प्रॅक्टिस करताना फक्त वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे यासाठीच डायटिशियनचं काम नाही, तर लिव्हर किंवा किडनी सारखे गंभीर आजार आहेत. त्याच्यानंतर इंटरनल न्यूट्रिशन आहे, म्हणजे तोंडाने न घेता नळीने जे अन्न दिलं जातं, आरटी फीड आहे किंवा जेजुनोम फीड आहे, जेजुनोस्टोमी आहे, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट आतड्यामध्ये तुम्हाला जेवण दिलं जातं. तर अशा क्रिटिकल पेशंट्सला हँडल करता आलं पाहिजे तुम्हाला. तर त्या ते न्यूट्रिशन सुद्धा फार महत्वाचं आहे, म्हणजे ते फील्डही फार महत्वाचं आहे. तर फक्त पब्लिसिटीसाठी किंवा रीलमध्ये एका रीलमध्ये आपण व्हायरल झालो त्यासाठी न करता हा विषय जर तुम्ही अभ्यासलात तर तो खरोखर इंटरेस्टिंग आहे आणि ह्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. तर ह्याचा अभ्यास केला तर नक्कीच फायदा होईल आणि ह्याचं फील्ड ह्याची डिमांड तर वाढतच आहे. म्हणजे
1: आणि ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी
0: नक्कीच त्याचा फायदा होईल, नक्कीच फायदा होईल.
1: तुम्ही आज आमच्या इथे आला तेव्हा आमचा भरपूर फायदा झालेला आहे, तर थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग अस आचार्य. थँक्यू. आज आपल्यासोबत डॉक्टर गायत्री कुपले होत्या, ज्या न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम पाहतात. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या सगळ्या फ्युचर प्रोजेक्ट साठी खूप खूप शुभेच्छा, स्वतःच्या प्रॅक्टिस साठी खूप शुभेच्छा.
0: थँक्यू.
1: अनेक पेशंट्सना चांगलं आरोग्यदायी बनवाल अशी आशा आहे आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्वी आपल्या हॅलो डॉक्टर सेगमेंट मध्ये आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढील हॅलो डॉक्टर सेगमेंट मध्ये. तोवर नमस्कार.
2: कान में लगती है ना ये आवाज, पता है कमाल की बात क्या है, ये चौक को ऊपर से हल्का सा तोड़ दो तो ये चू चू नहीं करती. एक छोटा सा टुकड़ा, एक छोटा सा चेंज, यही फर्क होता है क्यों में और क्यों नहीं में.

हॅलो, हाय, नमस्कार. मी ज्योती तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका सुंदर प्रवासावर. हा प्रवास आहे आपल्या महाराष्ट्राच्या अद्भुत ठिकाणांचा, म्हणजे भ्रमंती. महाराष्ट्र हे भारतातील एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण राज्य आहे. इथे डोंगर, समुद्र, जंगल, किल्ले, धार्मिक स्थळ सगळं काही आहे. संतांची भूमी, ज्ञानेश्वर तुकाराम आणि शिवरायांची परंपरा आहे. संस्कृती, परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम म्हणजे माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही, तर निसर्ग, इतिहास आणि श्रद्धेचा संगमही आहे. प्रत्येक ठिकाण एक वेगळी कहाणी सांगतं. कुठे पराक्रम, कुठे भक्ती, कुठे निसर्गाची सुंदरता. भ्रमंती म्हणजे फक्त फिरणे नाही, तर नवीन अनुभव, नवीन आठवणी आणि आपल्या संस्कृतीशी जोडणे आहे. चला तर मग महाराष्ट्र फिरूया आणि आपल्या मातीतला अभिमान अनुभवूया. आज आपण आपल्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या बाबतीत भ्रमंती करणार आहोत. महाराष्ट्रामधील पहिला ऐतिहासिक किल्ला म्हणजे रायगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळालेले आहे. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामधील त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. याचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते, तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासीवटा व तणस अशी दोन नावे होती. त्याचा आकार व उंची, सबोलतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचे प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिले, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाले. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेढा घेतला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे, म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते. याच दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबूद्वीप, तणस, राशीवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर. देवगिरीच्याहून 1.5 गाव उंच प्रशस्त जागा पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या काड्यावर पाखरू उतराव्या जागा नाही हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तक्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दांचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी वसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 29 फूट. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिरके 5व्या शतकापासून रायगडांचे स्वामी होते. याची आठवण करून देणारी गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात
मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक आहे. शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहेत. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले. इसवी सन 1675 फेब्रुवारी 1596 आनंद संवत्सर माघ व 5 गुरुवारी या दिवशी संभाजीराजांचा मुंज रायगडावर झाला. 1601 सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व 2 1680 मार्च 7 या दिवशी राजाराम महाराजांचा मुंज देखील रायगडावर झाला. लगेच 8 दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेले अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. 1602 रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद खबर बनते ते दिवशी पृथ्वी कंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले. पुढे 1602 रौद्र संवत्सर माघ शुक्ल 7 इसवीसन 1681 16 फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधीपूर्वक राज्यारोहण झाले. इसवीसन 1684 सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली. 21 रोजी शहाबुद्दीन खान यास 40,000 सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी झाडले. 15 जानेवारी 1885 सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो 1885 मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसद खान याचा मुलगा इतिकाद खान उर्फ जुल्फिकार खान या सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. 1610 विभव संवत्सर फाल्गुन शुक्ल 3 12 फेब्रुवारी 1689 रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि 25 मार्च 1689 रोजी खानाने गडास वेढा घातला. दिनांक 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ 8 महिने वेढा चालू होता. पण दिनांक 3 नोव्हेंबर 1689 रोजी सूर्याजी पिसा या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितूर केले. जुल्फिकार खान हा बादशहाने इतिकाद खानाला दिलेला किताब आहे. पुढे रायगडाचे नामांतर इस्लामगड असे झाले. 5 जून 1733 या दिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणाल तर पाचाडचा जिजाबाईचा वाडा. उतारवया जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर असे जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे.

यास तक्क्याची विहीर असेही म्हणतात. खूप लढा बुरुज. गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खूप लढा बुरुज. बुरुजा शेजारी एक दरवाजा आहे, त्यास चित्त दरवाजा असे म्हणतात, पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. नाना दरवाजा, या दरवाजास नाणे दरवाजा असेही म्हणतात. नाना दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा. इसवी सन 1674 मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडने याच दरवाजातून आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी दोन लहान खोल्या आहेत, त्यास देवडा असे म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी असतात. मदार मोर्चा किंवा मशीद मोर्चा. चित्त दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळण घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. यापैकी एक पहारेकरांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तिथे एक प्रचंड तोफही आहे. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात. महादरवाजा. महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत दरवाजावर. दरवाजावर असणाऱ्या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याचा आत श्री आणि सरस्वती नांदत आहेत. श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या आणि लक्ष्मी होय. महादरवाजाला दोन भव्य बुरुज आहेत, एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवली आहे त्यास जंग्या असे म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजामधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकरांचा देवड्या दिसतात, तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्याही दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. पुढे गेलात तर चोर दिंडी. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्यास तिथे ही तटबंदी संपते. त्याच्या थोड्या अलीकडे बुरुजात ही चोर दिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत. हत्ती तलाव. महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत आहे. गंगासागर तलाव. हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेची इमारत दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50-60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली, म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येईल. स्तंभ. गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे आहेत, त्या स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे हे तेच आहेत. ते पूर्वी 5 मजली होत असत. ते द्वादश कोणी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. पालखी दरवाजा. स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो. मेणा दरवाजा. पालखी दरवाजावर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे 7 अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बाले किल्ल्यावर प्रवेश करता येतो. राजभवन. राणी वंशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तिथून बाले किल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच ही महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे.

राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. रत्नशाळा राजप्रासादाजवळील स्तंभाच्या पूर्वेकडील असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजे गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात. राजसभा महाराजांच्या राज्याभिषेक जिथे झाला तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब आणि 124 फूट रुंद आहे. येथे पूर्वेकडे तोंड असलेली सिंहासनाची जागा आहे. येथे 32 मनाचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद खबर होते तख्त सुवर्णाचे 32 मनाचे सिद्ध करवलेले हे सिंहासन होते. नवरत्न अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली होती. नगारखाना सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार होते तोच हा नगारखाना. हे बाले किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. बाजारपेठ नगरखान्याकडून डावीकडे उतरले गेले की समोर जी मोकळी जागा आहे तो होळीचा माळ. तिथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष असतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगांत प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब जसेच्या तसे आहे. शिरकाई देऊळ महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिरके 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरनी हे मंदिर मानले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळ्यावर होते. तिथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तिथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. जगदीश जगदीश्वर मंदिर बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तिथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाराच्या भिंतीस हनुमंतांची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटळकर या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे श्री गणपते नमः प्रासादो जगदेश्वरी रस्य जगतामान नंददो मृदय्या श्रीमच्च पत्ते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत शाके शन्व बाण भूमि गणनादा नंद सवत्सरी ज्योतिराज मुहूर्त कीर्ति महिते शुक्लेश सापे तिथो वापी कुबड़ा गरजीरु चिर रम्यवन वितिको स्तंभे कुंभी गृहे नरेंद्र सदनेर भले ही मिहिते श्रीमद्राय गिरो गिराम विषये हिराजिना निर्मितो यावच्छन द्र दिवाकरो विलास सत्वा वत्म मोजबुते याचा थोडक्यात अर्थ पुढील प्रमाणे आहे.

आदिनाथ अशा शिवाचे मोरी तो वैराची मुंडकी मोजून पाचाळीस ओढते असे मराठे आले मराठे आले मराठे आदिनाथ अशा शिवाचे मोरी तो वैराची मुंडकी मोजून पाचाळीस ओढते असे मराठे.

सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके 1596 मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशाची उभारणी केली आहे. ती चंद्र सूर्य असोतोवर खुशाल नांदू. महाराजांची समाधी. मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तोच महाराजांची समाधी. समासात बखर म्हणते, क्षत्रिय कुलावंतस श्रीमन्न महाराज धीराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके 1602 चैत्र शुद्ध 15 1680 या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यांनी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद आहे महाद्वाराच्या बाहेर दक्षिण भागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे.

फरसबंदीचा खालील पोकळी आहे. तीत महाराजांचे अवशिष्टांश रक्षामिश्र मृतिकारूपाने सापडतो. दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे. ते शिंबदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इसवी सन 1674 मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहाव्यास दिलेले होते. महाराजांच्या समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे, तर उजवीकडे दारूची कोठारे 12 टाकी दिसतात. कुशाव्रत तलाव होळीचा माळ डाव्या हातात सोडून उजवीकडील वाट कुशाव्रत तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ आहेत. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेला नंदी दिसतो. वाघ दरवाजा कुशाव्रत तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोर आयव आहे. याकरिता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तसा चोर दिंड्या करून ठेवाव्यात. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिनून टाकाव्या. हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्य होते, तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी जुल्फी खानाचा वेढा फोडून या दरवाजाने निसटली होती. टकमकटोक बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक डोकाकडे जाता येते. तिथेच एक दारूच्या कोठाराचे अवशेष आहे. जस जसे टोकाकडे जावे तस तसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ सुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानी बाळगावी लागते. आधीपासून शिवराज्य काळात या ठिकाणाहून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई. हिरकणी टोक गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट आहे ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची ही एक कथा आहे. या बुरुजावर काही तोफाई ठेवलेल्या असतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे, तसेच इथून पाचाड, खुबलडा, बुरुज, मशीद, मोर्चा ही ठिकाणी तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्वाची मौक्याची जागा आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी इतिहासात असे म्हणले जाते की शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी मारली होती. त्याची इथेही समाधी आहे. रायगडावरील अश्मयुन युगीन गुहा सुद्धा आहे. पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बस सेवा होती. ही बस पुण्यातून भोर मार्गे वरंदा घाटाहून महाड मार्गे पाचाड गावातून रायगड दोर वाटेचा तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पाय उतार घेऊन अवघ्या 1435 पायऱ्या चढून गेले की रायगड माथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात वाघबीळ किंवा नाचन टेपाची गुहा. नवे टेकर्स या गुहाला गन्स ऑफ पाचाड असे म्हणू लागले. जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्णपणे वेगळी आहे. पाचाड खिंडीतून येथे चढून गेले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले की पाचाडचा भुईकूट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाट रस्ता व्यवस्थित पाहता येतो. या गुहेत एका पाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती त्या अर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायला हवा. रायगड पाहायला शेकडो हजारो दुर्ग यात्रींनी या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वस्तीस्थान, 3 तोंडे असणारी गुहा, तिथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारी थंड वारा याची अपूर्वाई इथे भेट देणाऱ्याला जाणवते. गडावरती राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे, एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा 7 ते 8 खोल्या आहेत. राहण्यासाठी
सोय विनाशुल्क आहे. गडावरील खाण्याची सोय आहे, पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन गडावर जाण्याची विविध वस्तूंच्या दुकाने आहेत. गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत, त्यात मुबलक गडावर जाण्याचा वाटा आहे. गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत. इथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते. पायवाट आणि यांत्रिक दोरवाट. रायगड किल्ल्यासंबंधीची काही पुस्तके सुद्धा आहेत. आजचा रायगड, पांडुरंग पाटणकर 2006. एका राजधानीची कहाणी, दुर्गराज रायगड, उदय दांडेकर. किल्ले रायगड, शंकर अभ्यंकर 1980. किल्ले रायगड, कथा पंचविशी, अप्पा परब 2015. किल्ले रायगड, प्रदक्षिणेच्या वाटेवर, लेखक संकलक अप्पा परब 2005. किल्ले रायगड स्थलदर्शन, अप्पा परब 2012. गडांचा राजा, राजांचा गड, रायगड, प्राध्यापक भाटे 1986. चला पाहू रायगड, श्री दीक्षित प्रकाशक, शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे. चला रायगडाला, रायगड मार्गदर्शिका, प्रकाशक शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे 1968. तो रायगड, के घाणेकर 1991. दुर्गराज रायगड, गजानन आरते 1974. दुर्गराज रायगड, प्रवीण वसंतराव भोसले 2006. माझे नाव रायगड, बळवंत मोरेश्वर पुरंदरे 1961. राजधानी रायगड, प्रभाकर भावे 1997. राजधानी रायगड, वी वा जोशी 1929. रायगड प रा दाते 1962. रायगड एक अभ्यास, चला पाहूया रायगड, गोपाळ चांदोकर 2001. रायगड अभ्यास वर्ग, पराग लिमये, प्रकाशक जनसेवा समिती, विलेपार्ले 2002. रायगड एक अभ्यास, वैभव रायगडाचे, शिवपूर्वकालीन लेखक गोपाळ चांदोरकर, प्रकाशक प्रफुल्लता प्रकाशन 2004. रायगड एक अभ्यास, शोध शिवसमाधीचा, गोपाळ चांदोरकर 2000. रायगड किल्ल्याची जुनी माहिती, अंताजी लक्ष्मण जोशी 1885. रायगड किल्ल्याचे वर्णन, गोविंदराव बाबाजी जोशी 1885. रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव, सचिन जोशी. रायगड दर्शन, प्रल्हाद नरहर देशपांडे 1981. रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकान, प्र के घाणेकर. रायगड प्रदक्षिणा, गेणा परदेशी 1988. रायगड प्रदक्षिणा सोमनाथ समळ 1984. रायगड यात्रा दर्शन माहिती, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे 1951. रायगड रम्य कथा, प्रसिद्ध विभाग महाराष्ट्र सरकार. रायगड वर्णन, केशव अ हर्डीकर 1906. रायगडचा इतिहास, सुधाकर लाड. रायगड स्पर्धा, एक राष्ट्र उद्धारक कार्यक्रम, गे ना परदेशी 1986. रायगडची जीवनकथा, शांताराम विष्णू आवळसकर 1962-1974 आणि 1998 हे पुस्तक अष्टीकॉमवर आहे. रायगडची माहिती, गोविंद गोपाळ टिपणीस महाडकर 1896. शिवतीर्थ रायगड रंगीत फोल्डर, प्रकाशक पर्यटन संचलायन महाराष्ट्र राज्य. शिवतीर्थ रायगड, गोणी दांडेकर. शिवरायांच्या दोन राजधान्या, गोणी दांडेकर 1983. शिवस्फूर्तीचा स्मृती, रायगड मधुरावकर 1974. श्रीमत रायगिरो गोपाळ चांदोरकर. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे. स्थापना शताब्दी स्मरणिका, म श्री दीक्षित. श्री क्षेत्र रायगड दर्शन, गोणी दांडेकर 1974. बघितले आपल्या रायगडाची कहाणी. हे फक्त ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक किल्ला नसून, तो आपल्यासाठी मानाचा रायगड किल्ला आहे. जय महाराष्ट्र.

नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. आपण रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपले ऐतिहासिक तीर्थक्षेत्र म्हणजेच देवीची मंदिरे याच्यावरती आपण आज माहिती घेणार आहोत. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिराविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. श्री करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाईच्या नावाने चांग भलो. हे आदिशक्तीचे महामातृक स्थान आहे. हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरापैकी एक असून आई अंबाबाई मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराची भव्य स्थापत्यकला, प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्व त्यामुळे हे मंदिर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा देखील आहे. हा वारसा जपण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक लोक एकत्रितपणे प्रयत्न करतात. पद्मपुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथात महालक्ष्मीचा उल्लेख आहे. मार्कंडेय पुराणातील शाक्त संप्रदायाचे ग्रंथ दुर्गा सप्तशतीनुसार सृष्टी निर्माणाच्या व त्रिदेवांच्या आधी ब्रह्मांडात फक्त एक तेजस्वी ऊर्जा शक्ती होती.

स्वसाध्य शक्ती म्हणजेच कोल्हापूरची करवीर निवासनी जगतजननी श्री महालक्ष्मी देवी, त्या देवीचे वास्तव्य कोल्हापूर येथे आहे. तिला बोली भाषेत आई अंबाबाई असे म्हणतात. सर्व साया शक्ती महालक्ष्मी देवीच्या तमोगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महासरस्वती प्रकट झाली. म्हणूनच स्वसाध्य शक्ती महालक्ष्मी त्रिगुणात्मक स्वरूपिणी असे म्हणतात. नंतर तिघींनी मिळून म्हणजेच महालक्ष्मीच्या गुणातून ब्रह्मा लक्ष्मी प्रकट झाली, महासरस्वतीच्या गुणातून विष्णू गौरी प्रकट झाले, तर महाकालीच्या गुणातून शंकर सरस्वती प्रकट झाले. नंतर ह्या सहा जोड्यांचे विवाह करून दिले, त्यांना कार्य सोपवले. ब्रह्मा सरस्वती यांनी विश्वनिर्मिती करावी, विष्णू लक्ष्मी यांनी विश्वाचे पालन करावे आणि शंकर गौरी यांनी संहार करावा अशी कामे सोपवून सर्व स्याद्या शक्ती जगतजननी महालक्ष्मी करवीर येथे वास्तव्यास राहिली. देवी महालक्ष्मीची कन्या श्री लक्ष्मी देवी होय, त्यामुळे विष्णू हे महालक्ष्मीचे जावई आहेत. महालक्ष्मी अंबाबाई अष्टदशभुजा जगदंबा स्वरूप कोल्हासुराचा वध केला, महिषासुराचा वध करून महिषासुर मर्दिनी नावाने प्रसिद्ध झाली आणि अष्टभुजा स्वरूपात दुर्गमासुराचा वध करून दुर्गादेवी नावाने प्रसिद्ध झाली. महालक्ष्मी ही साक्षात आदिशक्ती भगवती आहे. विष्णू पत्नी श्री लक्ष्मी देवी महालक्ष्मीची कन्या असल्याने तिरुपती बालाजी हे महालक्ष्मीचे जावई आहेत. त्यामुळे दरवर्षी नवरात्रीमध्ये महालक्ष्मी अंबाबाईला आई या नात्याने तिरुपती बालाजीकडून शालू अर्पण केला जातो. महालक्ष्मी मंदिराचे प्रशासन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अंतर्गत चालते. ही समिती मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते, ज्यात दैनंदिन पूजा, उत्सवाचे आयोजन आणि मंदिराची देखभाल याचा समावेश आहे. मंदिरात येणाऱ्या दानाच्या रकमेचा उपयोग मंदिराच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी देखील केला जातो. मंदिराचे मुख्य पुजारी आणि इतर कर्मचारी मंदिराच्या धार्मिक आणि प्रशासकीय कामकाजात सहभागी असतात. भाविकांना दर्शनासाठी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी समिती विशेष प्रयत्न करते. महालक्ष्मी मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षापूर्वीचा आहे. मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजे 7व्या शतकात बांधले गेले. चालुक्य राजांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिले. मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती 7व्या शतकातील असून त्यानंतर मंदिरात अनेक बदल आणि दुरुस्त्या झाल्या. मराठा राजवटीतील या मंदिराला विशेष महत्व होते आणि मराठा राजांनी मंदिराच्या विकासासाठी योगदान दिले. 19व्या शतकात मंदिराचा काही भाग पुनर्बांधणी करण्यात आला. आजही मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपला जातो. महालक्ष्मी मंदिराची स्थापत्य कला ही हेमाडपंती शैलीतील आहे, जी प्रामुख्याने काळ्या दगडात बांधली गेली. मंदिराचा मुख्य गाभारा, मंडप आणि गर्भगृह हे सर्व काळ्या दगडात कोरलेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरीव कामात देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचा मुख्य कळस 60 फूट उंच आहे आणि त्यावर सोनेरी रंगाचा कळस आहे. मंदिराच्या चारही बाजूंना 4 प्रवेशद्वारे आहेत, ज्याला चतुर्मुखी असे म्हणतात. मंदिराच्या गाभाऱ्यातील महालक्ष्मीची मूर्ती 3 फूट उंचीची असून ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक लहान मंदिरे आणि मूर्ती आहेत, ज्या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात. महालक्ष्मी मंदिरात मुख्य देवता म्हणून आई महालक्ष्मीची मूर्ती आहे. ती मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती 4 हातांची आहे. मातेच्या हातात पाणपात्र, गदा, ढाल आणि म्हाळुंग फळ आहे. मंदिरात महालक्ष्मी सोबतच महाकाली आणि महासरस्वती यांच्या मूर्ती देखील आहेत, ज्या शक्तीच्या त्रिदेवी म्हणून पूजल्या जातात. मंदिर परिसरात गणपती, शिव, विष्णू आणि इतर देवतांच्या लहान मूर्ती देखील आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातील वातावरण अत्यंत शांत आणि भक्तिमय आहे. महालक्ष्मी मंदिरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. सकाळी 5 वाजता मंदिर उघडते आणि पहिली आरती होते. त्यानंतर अभिषेक, महापूजा आणि नैवेद्य अर्पण केला जातो. संध्याकाळी 7 वाजता शेजारती होते, ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. मंदिरात विशेष प्रसाद म्हणून पंचाम

आणि लाडू दिले जातात. भाविक मातेला फुले, साडी आणि अलंकार अर्पण करतात. मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि मातेच्या चरणी प्रार्थना करतात. महालक्ष्मी मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात, ज्यामध्ये नवरात्रोत्सव हा उत्सव महत्वाचा आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात मंदिरात विशेष पूजा, आरती आणि भजनांचे आयोजन केले जाते. या काळात मंदिराला सुंदर फुलांनी सजवले जाते आणि भाविकांची मोठी गर्दी होते. दसऱ्याच्या दिवशी मातेची पालखी मिरवणूक काढली जाते. याशिवाय किरणोत्सव हा आणखीन एक महत्वाचा उत्सव आहे, ज्यामध्ये सूर्यकिरण थेट मातेच्या मूर्तीवर पडतात. हा उत्सव वर्षातून 2 फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मध्ये साजरा होतो. दिवाळी, गुढीपाडवा आणि चैत्र पौर्णिमा यासारखे सणही मंदिरामध्ये उत्सवात साजरे केले जातात. देवीची जी 3.5 शक्तीपीठ आहेत, ती आहेत श्री क्षेत्र माहूर रेणुका माता, श्री क्षेत्र तुळजापूर तुळजा भवानी माता, श्री क्षेत्र सप्तशृंगी गड सप्तशृंगी माता, श्री क्षेत्र कोल्हापूर अंबा माता, श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या नावाने चांगलं. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती.

0: विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. मी आरजे ज्योती, आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. पुढचे आपले तीर्थक्षेत्र आहे तुळजापूर. आई तुळजाभवानीचे हे मंदिर आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्व असून नवरात्रीत इथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते. तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे असे सांगितले जाते. धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूर पासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचीही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्ट चक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहितांचे अधिकार मराठा 153 पाळीकर भोपे कुळाकडे आहे. कृतयुगाच्या वेळी कर्दम ऋषीच्या पत्नी अनुभूती तिच्याबद्दल कुंकुर नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पतिव्रताचा भंग करण्यासाठी त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते. त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामी मानून तिची प्रतापगडावर प्रतिष्ठापना केली. या देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात. तर भगवान श्रीराम हे हिचा वरदायिनी असा उल्लेख करतात. भक्ती आणि शक्तीचा आविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महामहोत्सव अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून पूजागिरीपर्यंत चालतो. तुळजाभवानीच्या देवळाच्या प्राचीनतेचा पुरावा देणारा 14 नोव्हेंबर 1398 शिलालेख उपलब्ध आहे. तुळजाभवानीचे मंदिर हे 1600 वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते. भवानीची मूर्ती मंदिरात असली तरीही तुळजाभवानीची प्रतिकृती असणारी मूर्ती धाकटे तुळजापूर येथेही आहे. तुळजापूर हे धाराशिव या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 22 किलोमीटर तर सोलापूर या जिल्हा केंद्रापासून 44 किलोमीटर अंतरावर आहे. मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजूबाजूला प्रशस्त ओढे आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंती आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 मोठ्या दीपमाळा आहेत. त्याचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले आहे. असे म्हणतात की देवीच्या मंदिरासमोर भवानी शंकर असे मंदिर आहे. या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह हे देवीचे वाहन आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही गंडकी शिळेची असून अष्टभुजा आहे. तिने बिछवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, बाणपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाताही धारण केलेला आहे. युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे रोद्ररूप तरीही विलोभनीय आहे. हे तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसे हातपाय धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले गेलेले आहे. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. येथेच आदिशक्ती, आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर, श्री नृसिंह मंदिर, श्री यमाई मंदिर, जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरे लक्ष वेधून घेतात. या मंदिर शृंखलेतील श्री यमाई देवीचे स्थान जागृत मानले जाते.
1: शेंदूर चर्चित सालंकृत पूजा व अलंकार केलेला देवीचा रेखीव स्वयंभू दांदळा पाहून भाविक नतमस्तक होतात. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंध या गावी असून यमाई देवीला तुळजाभवानीची मोठी बहीण मानली जाते. याचे अधिकृत कारण म्हणजे यमाई ही शिव पार्वती यांचे एकत्रित स्वरूप असून ती पार्वती आणि रेणुका देवीचा संयुक्त अवतार मानली जाते. रेणुका अवतार कृतयुगात आणि तुळजाभवानी अवतार त्रेतायुगात घडल्याने या कालक्रमानुसार यमाई तुळजाभवानीची मोठी बहीण मानली जाते. यामुळे बरेच भाविक तुळजाभवानी दर्शनानंतर जवळच असलेल्या यमाई देवीच्या प्रसिद्ध 12 पीठांपैकी एक उपपीठ असलेला मार्डी किंवा मूळ पीठ म्हणजे औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आज देखील पाळतात. परंतु तुळजापूर क्षेत्री यमाई देवीचे मंदिर तिथेच असल्यामुळे भाविकांनी दोन्ही बहिणींचे एकत्र दर्शन घेता येते. ही एक धार्मिक सुलभता मानली जाते. तुळजाभवानीची मूर्ती चल असून ती वर्षातून 3 वेळेस सिंहासनावरून हलवली जाते. या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला होता. तिला राम वरदायिनी असे म्हणतात. रामाला दिशा दर्शन करणारी, शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी ही तुळजाभवानी आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह समस्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे मराठा पाळीकर भोपे कुळातील आहे. 16 सहायक मुख्य पुजारी व्यतिरिक्त 153 मुख्य पुजारी आहेत जे यात्रेकरूंना सेवा देतात. यात्रेकरू साड्या, साडी, ब्लाऊज पीस, बांगड्या, नारळ, सिंदूर, हळद यासह पूजा ओटी देवीच्या पूजेला आणलेल्या भक्तांना निवास, भोजन, विधी अर्पण करून यात्रेकरूंसाठी यजमान म्हणून काम करणाऱ्या विशिष्ट पुजाऱ्यांच्या कुटुंबांशी सामान्यतः दीर्घकाळाचे नाते असते. कुलधर्म, कुलाचार, पूजा, पूजेचे साहित्य, फुलांच्या माळा आणि नैवेद्य प्रसाद शाकाहारी असू शकतो किंवा काही वेळा बळी दिलेल्या बकरांचे मांस देखील असू शकते. महाराष्ट्रातील इतर मंदिरातील ब्राह्मण आणि गुरु पुजाऱ्यांप्रमाणे तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी हे मराठा आहेत. श्री तुळजाभवानी मातेला प्रत्यक्ष स्पर्श हा 153 पाळीकर भोपी, 16 आणे भोपी पुजारी आणि सोनेरी पाणेरी मठाचे महंत यांच्या व्यतिरिक्त कुणालाही नाही. श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी हे 2 प्रकारचे, 153 मुख्य पाळीकर भोपी व 16 आणे भोपी. यामध्ये पाळीकर हे आलेल्या भक्तांची वंश परंपरागत सेवा सुविधा करतात. त्यांच्या सर्व कुलधर्म कुलाचार पूजा करतात व देवीची सेवा करतात. त्यामध्ये भक्तांचे नैवेद्य दाखवतात, कुंकू लावतात, नवसायास फुलतात, कुलाचाराची पूजा करतात, राहण्याची जेवण्याची त्यांची संपूर्ण व्यवस्था करतात. तर भोपी ही देवीची पाळीपाळीने पूजा करतात. तुळजाभवानी मंदिर ब्राह्मण, गुरव, वाणी समाजाचे पण पुजारी आहेत. ते आपापल्या लोकांची सेवा करतात. श्री तुळजाभवानी देवीचे 153 मुख्य पाळीकर भोपेमध्ये साळुंके, भोसले, कर्णे, गंगणे, रोजकरी, अमृतराव, क्षीरसागर, झाडपिळी, टोले, पेंदे, भांजे, इंगळे, पांढरे, कदम, शिंदे, हंगरेगळकर, मगर, लोंढे, खपले, साठे, गायकवाड इत्यादी येतात. व 16 आणे भोपे पुजारीमध्ये मलबा, सौजी, पाटील, उदाजी, दिनोबा, परमेश्वर, कदम हे येतात. देवाचे सर्व पुजारी हे स्थानिक व वंश परंपरागत वडिलोपार्जित पुजारी आहेत. या सर्व पुजारी वर्गाच्या पूर्वजांची नोंदी मंदिर संस्थान पूर्वीचे हैदराबाद निजाम संस्थानकडे आहेत. या पुजारी व्यतिरिक्त इतर कुणालाही मंदिरात पूजा करण्याचा हक्क नाही. अशी ही आपली तुळजापूरची तुळजाभवानी आई. तुळजाभवानीच्या नावाने चांगलं जय महाराष्ट्र.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरून तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण घेत होतो ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आपली देवीची मंदिरे भ्रमंती या कार्यक्रमामध्ये. तर आज आपण घेणार आहोत आपले देवी काळूबाई हिचे मंदिराची माहिती. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांडरदेव येथे श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या महिन्याला असते. पौष महिन्याच्या पौर्णिमेला ही यात्रा असते. तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचे स्वरूप आहे. ही देवी नवसाला पावलाने असणारे नवस चुकते करणारे भाविक भक्त वर्षभर येत असतात. समुद्र सपाटीपासून 5,000 फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिक दृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई भोर खंडाळा या 3 तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसलेले आहे. वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे, तोच हा मांडरगड. अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडरदेव येथे जाण्यासाठी साताराहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाता येते. शिवाय पूर्वेकडे शिरवळवरून लोहोम झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊलवाट आहे. पायथ्याला झगलवाडीतही देवीचे छोटे खाणी मंदिर आहे. तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो. मधल्या टप्प्यावर जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे. त्यानंतरच्या टप्प्यावर मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईंचे दगडी मंदिर आहे. स्थानिक लोक तिला मंडियाई असे म्हणतात. या मंदिरासमोरच गोमुख तीर्थ हे जलकुंड आहे. द्वापार युगाच्या अखेरीस दैत्य राजा रत्नासुराचा सेनापती लाख्यासुराच्या त्रासापासून ऋषी मुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली. म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली. या युद्धात काळभैरवनाथाने देवीला सहाय्य केले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले. मांडव ऋषीच्या नावावरून देवीचे नाव मांडरदेवी व गडाचे नाव मांडरदेव असे पडले. त्यांची हिरड्याच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू महादेवाची तपसाधना केली. त्या ठिकाणी मंडेश्वर महामंदिर आहे, त्यालाच मांडेश्वर असंही म्हणतात. हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे. शेवटच्या टप्प्यावर भव्य 2 महाद्वारे आहेत. तेथून जवळपास 125 पायऱ्या चढाव्या लागतात. मध्यावर उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची 5 फूट उंचीची मूर्ती लागते. मुख्य मंदिराच्या सभा मंडपात देवीच्या कार्यक्रमाचे प्रतीक असलेली इथे देवीचे हे पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते. गर्भगृह 3 खणाचे असून मधल्या खणात काळूबाईची 2 फूट उंचीची शेंदूर चर्चित महिषासुर मर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत. चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली असून मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे. मूळ मूर्तीवर सोन्याच्या किंवा चांदीचा मुखवटा बसून हिरवी साडी चोळीने दिसवलेली आहे. हळदी कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो. भक्त आईची ओटी खण नारळाने भरतात. देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणून मंदिरासमोरच 2 मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजी बाबा गोविंद बुवा तर डावीकडे शिपाई मांगीर बाबा यांचे मंदिर आहे. याशिवाय गडावर मरेमाता लक्ष्मी आई गंगाजी बाबा तेली बाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत. पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमाणांचा तांडा असून गडाला 52 वीरांचा वेढा आहे. पौषी यात्रेच्या 2 दिवस आधी जागर छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक पूजा केली जाते. या यात्रेत सासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेच्या नुसार पायी वारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे बोध गावच्या फडतरी यांना असतो. गावोगावची भक्त मंडळी आईचा देवारा डोक्यावर घेऊन ढोल ताशा हलगी संबळ यांच्या झांजेच्या तालावर छबिना काढून डोंगर चढून येत असतात.
यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात. शाकंभरी पौर्णिमेशिवाय नवरात्र उत्सवातही काळूबाईला मोठी यात्रा भरते. काळूबाईच्या नावाने चांग भलं आणि बोल मांडरच्या काळीचे चांग भलं या गजराने सारा परिसर दुमदुमून जातो. देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही, पण मंदिरांचे हेमाडपंती शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. सह्याद्री पर्वत रांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून 4,650 फूट टेकडीवर हे मंदिर आहे. हे साताराहून 20 किलोमीटर अंतरावर आहे. मांढरदेवी काळूबाईचे मंदिर लहान असून त्यात सभा मंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केलेले आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहे. मुख्य मंदिराभोवती गुंजी बुवा मांगीर बाबा अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचे ठाण आहे. काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे. मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान असून मूर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे. डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे. देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपूर्ण मूर्तीस शेंदूर लावलेला आहे. देवीला 12 महिने साडी नेसवलेली असते व इतर वेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवाच्या वेळेला सोन्याचा मुखवटा बसवला जातो. देवीचे वाहन हे सिंह आहे. सत्ययुगात मांडवे ऋषी गडावर यज्ञ करीत होते. त्यांच्या यज्ञकालात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिद्धी जावे म्हणून मांडवे ऋषीने महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चरणा करण्यास सुरुवात केली. तेव्हा महादेव प्रसन्न होऊन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगतात. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली तेव्हा पार्वतीने प्रसन्न होऊन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते. तेव्हा देवीने लाख्यासुराचा वध रात्री करण्याचे ठरवले. पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्ध कार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढून वर आली आणि ऋषीमुनी व भक्तजनांकरता येथे स्थानापन्न झाली. पांडव वनवासात जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनीही या मांढरदेवी काळूबाईचे पूजन केले अशी ही दंतकथा सांगितली जाते. देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली म्हणून आजही पौष पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भक्त देवीचे देव्हारे घेऊन गडावर येतात. ढोल झांज हे देवीची मुख्य वादके आहेत. भाविक गडावर चुली पेटून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच सेवकांना मांसाहाराचा नैवेद्य देखील दाखवतात. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबीना काढला जातो. देवीचा छबीना हा यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. अशी माझी मांढरगडाची काळूबाई. काळूबाईच्या नावाने चांग भलं. जय महाराष्ट्र.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी आरजे तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज गुढी पाडवा आहे आणि गुढी पाडव्यानिमित्त खास पाहुणे आपण आमंत्रित करतो दरवर्षी, आणि त्यानिमित्तानं आज आपल्याकडे मेधा सोमण मॅडम आलेल्या आहेत. मेधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत तुमचं. नवरात्रातही त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभले होते आणि आता नवीन वर्ष सुखसमृद्धीचं भरभराटीचं जाण्यासाठी आजही आपण त्यांना पाचारण केलेलं आहे, खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी. मेधाताईंची तर ओळख आपल्या सगळ्यांनाच आहे आणि बरंच म्हणजे सिद्धहस्त लेखिका आणि प्राध्यापिका त्या होत्या आणि त्यांनी बरंच मराठी विषयात संशोधन देखील केलेलं आहे, मुलं घडवलेली आहेत आणि अजूनही लेखनाच्या माध्यमातून त्यांना सगळ्या मुलांवर संस्कार करण्याचं, तरुण पिढीवर संस्कार करण्याचं काम त्या करत असतात. आज म्हणजे मागच्यावेळी देखील त्यांचं पुस्तक आपण प्रकाशित झालं होतं आणि दसऱ्याच्या निमित्तानं त्यांचं ऋतू सण उत्सव आणि व्रते हे देखील पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तुमचं त्याबद्दल अभिनंदन आणि पुनश्च स्वागत तुमचं. आणि आज आमच्या दोघींकडनं तुम्हा सगळ्यांना, आपल्या आचार्य 90 FM च्या प्रेक्षकांना आणि रसिक श्रोत्यांना गुढी पाडव्याच्या तसंच नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद आरोग्य आणि भरभराट घेऊन येऊ. मनामनात माणुसकीची गुढी उभारूया, सत्याचा असत्यावर विजय साजरा करूया. साखरेची गुढी नवीन आशा आणि उज्ज्वल भविष्यासाठी मेधाताईंकडनं आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मेधाताई, आज गुढी पाडव्याविषयी तर तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे, पण एकंदरीत थोडा आपण आढावा घेऊया आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि सगळ्या सणांचा. आणि नुकतंच जे तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे व्रत वैकल्यांचं, त्यात तुम्ही समावेश केलेला आहे, त्याविषयी फार उत्सुकता आहे की कशी आपली भारतीय संस्कृती तयार झाली आणि सगळ्या जगाचा आदर्श आपली भारतीय संस्कृती आहे, तर त्याविषयी थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा.
1: पहिल्यांदा गुढी पाडव्यानिमित्त, नववर्ष दिनानिमित्त आपल्याला सर्वांना शुभेच्छा. हे वर्ष सुखसमृद्धीचं, आनंदाचं, यशाचं, आरोग्याचं, मनशांतीचं जाऊ अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. आणि आता आपण भारतीय संस्कृतीविषयी पहिल्यांदा थोडासा विचार करू आणि मग नववर्ष दिनानिमित्त आपल्याला बोलता येईल. तर भारतीय संस्कृती ही जगामध्ये वैचारिक दृष्ट्या श्रीमंत असलेली अशी संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की आपली भारतीय संस्कृती ही त्यागावर आधारलेली आहे. त्याग, परोपकार, कष्ट, नीती, सदाचार आणि एकमेकांना मदत करणं, दान करणं, तर अशा ह्या मूल्यांवर आधारित अशी आपली संस्कृती प्राचीन काळापासून आहे. आणि प्राचीन अगदी वेद उपनिषदांपासून आणि आपले जेवढे म्हणून प्राचीन ग्रंथ आहेत, रामायण, महाभारत किंवा त्यानंतरची सगळी नाटकं म्हणा, काव्य म्हणा, भगवद्गीता आहेच उपनिषदातला तो भाग सगळा, त्यामुळे या सगळ्या ग्रंथांमधून आपल्याला ह्या मूल्यांची शिकवण दिली गेलेली आहे. आणि आता आपण मराठी वाङ्मयात सुद्धा बघतो की जे वाङ्मय निर्माण होतं त्या वाङ्मयात सुद्धा आपल्याला या मूल्यांची शिकवण ही किंवा संदेश हा दिला गेलेला आपल्याला दिसून येतो. हा हे एक भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय माणूस हा उत्सव प्रिय आहे. म्हणजे सगळीच माणसं समाजशील प्राणी असतातच, पण भारतीय माणूस हा उत्सव प्रिय आहे. आणि जगामध्ये असा कोणताही देश नाही भारता इतका की ज्या म्हणजे ज्या देशामधनं असे सतत सण उत्सव होत आहेत. आपला भारत देशच असा आहे की आपल्याकडे सण उत्सव व्रत यांचं खूप महत्व आहे आणि खूप उत्साहाने आनंदाने एकत्रितपणे आपण सगळे सण उत्सव साजरे करतो. म्हणजे भारतातच नव्हे, जगामध्ये आता जिथे जिथे भारतीय तिथे सुद्धा सगळे सण उत्सव ते एकत्रितपणे साजरा करतात, कारण त्यातून मिळणारा जो आनंद आणि त्या आनंदामुळे जो नंतर उत्साह येतो त्या उत्साहामुळे एकाग्रपणे आपण सगळं काम आपलं कार्य यशस्वीपणे करत असतो. आणि हे मुख्य सण उत्सवांचं फार मोठं महत्व आहे.
0: तुम्ही जसं म्हणालात की सगळे आपल्याकडे सण उत्सव होतात, तर ते नेमके कशावर अवलंबून असतात?
1: सण उत्सवांच्या बाबतीत काय आहे, आपल्याकडे ऋतू आणि सण उत्सव अशी सांगड आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहे म्हणजे सौर
0: पद्धती
1: आणि सण उत्सव हे चंद्राच्या गतीवर म्हणजे तिथींवर अवलंबून आहे चंद्राच्या तिथींवर अवलंबून आहे म्हणजे काय होतं खरं म्हणजे ऋतू आपले सहा आपल्याला माहितीत वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू आणि चांद्र महिनेच आहेत ते चांद्र महिन्यानं आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि ते म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन हे बारा महिने म्हणजे हे ऋतू आणि हे बारा महिने यांची सांगड आता हे महिने आहेत चांद्र महिने म्हणजे चंद्राच्या तिथीप्रमाणे आणि त्यात येणारे सण ते तिथीप्रमाणे तर ती आपल्याकडे सांगड घातली गेलेली आहे आणि आपल्या भारतीय पंचांगाचं हिंदू पंचांगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे सौर पद्धती प्रमाणे आता जर बघितलं तर ऋतूच आहेत ते सायन राशींच्यावर अवलंबून आहे म्हणजे सूर्य जर का सायन मीन राशीत जेव्हा प्रवेश करतो साधारण ढोबळमानाने ते सहा महिने म्हणजे सहा भाग पडलेले आहेत आणि 18 फेब्रुवारीला सूर्य सायन मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा वसंत ऋतूचा प्रारंभ होतो मग 20 एप्रिलला तो सायन वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा ग्रीष्म ऋतू असं करता करता आपल्याला माहितीये की 21 डिसेंबरला सायन मकर राशीत सूर्य प्रवेश करतो मकर संक्रमण आपण म्हणतो आणि तेव्हा शिशिर ऋतूचा प्रारंभ होतो म्हणजे असे जे वसंत ऋतू पासून शिशिर ऋतू पर्यंतचे हे जे ऋतू आहेत ते सायन पद्धतीवर म्हणजे सौर सगळे ऋतू आहेत आणि आपलं पंचांग जे आहे ते तिथींवर म्हणजे तिथींवर आहे त्याचा मेळ चांद्र सौर पद्धतीचा मेळ घालून आपल्याकडे हे सण उत्सव साजरे केले जातात आणि त्याचा हेतू फार चांगला आहे आपल्या पूर्वाचार्यांनी आपले ऋषी मुनी संत महंत या सगळ्यांनी हा विचारपूर्वक या सणांची योजना केली म्हणजे उदाहरणार्थ एक बघ आता की आपल्याकडे मकर संक्रांत आहे आता ह्या मकर संक्रांतीचा कधी असतो तर साधारणपणे हेमंत ऋतू असतो संपत आलेला शिशिर सुरू होत असतो झालेला नसतो म्हणत असतो तर अशा वेळेला थंडी असते मग थंडीच्या दिवसात शरीराला स्निग्ध पदार्थ हवे खायला म्हणून मग आपण काय करतो तीळ गुळ खोबरं दाणे एकत्रित करतो आणि त्याचे तिळगुळाचे लाडू करतो आणि ते देतो एकमेकांना ते गोड म्हणून द्यायचं आणि शरीराला चांगलं असतं म्हणजे अशा रीतीने आपल्याकडे सगळे सण जे आहेत ना म्हणजे आहारावर फार लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण आहारामुळे शरीराचं आरोग्य चांगलं आता शरीराचं आरोग्य जितकं महत्वाचं तितकं मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मग मनाचं आरोग्य कशामुळे चांगलं राहतं मन आनंदित असेल तर मग हे मन आनंदित केव्हा होतं तर सण उत्सव असतात म्हणजे मनावर नेहमी काय होतं ताणतणाव खूप आहेत आताच्या काळात एक टीव्ही पण होते पण कमी होते म्हणजे मग स्पर्धा असते त्या स्पर्धेत यश म्हणाल की थोडा अहंकार होतो स्पर्धेत अपयश आलं की शल्य टोचत राहतं अपमान वाटतो दुःख वेदना म्हणजे उदासीन येतं हे सगळे जे विचार विकार असतात ना याच्यासाठी यातून बाहेर पडायचं आणि मन पुन्हा आनंदित करायचं तर हे सण उत्सव हे उत्तम औषध आहे ते खरं म्हणजे सगळ्यावरचं आणि त्यामुळे शारीरिक आरोग्यासारखं मानसिक आरोग्य सगळं समतोल राहावं आनंदी मन राहिलं की आपापच सगळ्या कार्याला आपल्याला उत्साह मिळतो आपल्याकडे आपण कोणताही सण एकटे नाही करत
0: बरोबर
1: म्हणजे घरात जरी आई वडील मुलगा एवढंच असले तरी ते आजी आजोबांना बोलवतील काका ककना मावशा माम्या शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी असे आपण सगळे सण मग गणपती असू दे नवरात्र असू दे दिवाळी असू दे कोणता का सण असे ना पण आपण एकमेकांना बोलवतो आणि एकमेकांकडे जातो आणि सण साजरी करतो कारण तो आनंद आपल्याला आनंद कसा वाटल्यामुळे खूप
0: द्विगुणित होतो
1: म्हणजे आणि खूप आनंदाने जगत असताना ना पुढची सगळी कामं आपण एकाग्र मनाने करतो त्याच्यात आपल्याला यश मिळतो त्यामुळे यशस्वी जीवनाचा हा एक मंत्र आहे असं म्हणायला हरकत नाहीये. खरं
0: किती छान सांगितलं, आनंद सुद्धा सगळ्यांनी वाटून घ्यावा. त्यासाठी आपण फक्त नातेवाईक यांना बोलवतो, शिवाय आपल्या मित्रमंडळींना सुद्धा बोलवतो, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होतो. आता थोडस महिन्यांची नावं, म्हणजे तुम्ही जी आता मराठी महिन्यांची तुम्ही अशी भराभर घेतली, आम्हाला मोबाईलवर शोधून गुगलला विचारून अजूनही मराठी महिन्यांची शोध घ्यावा लागतो, तर त्या महिन्यांची नावं कशी, म्हणजे ती एक उत्सुकता आहे. कारण या हेमंतच का, शिशिरच का, ते थोडस जरा सांगा.
1: भाद्रपदच का. महिन्यांची नावं जी आहेत ना, ही महिन्यांची नावं म्हणजे चंद्र ज्या नक्षत्रात असतो, समजा आता चित्रा नक्षत्रात चंद्र आहे, तर चित्रा नक्षत्रात असतो म्हणजे चित्रा नक्षत्र संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या प्रारंभी थोडं संध्याकाळी पूर्व क्षितिजावर ते उगवतं आणि सगळं रात्रभर ते आकाशातून म्हणजे दर्शन देत असतं आणि ते पहाटेला मावळतं. मग असं जे चित्रा नक्षत्र सबंध रात्रभर दर्शन देतं तो जो काळ म्हणजे तो चैत्र म्हणजे चित्रा नक्षत्रावरून चैत्र. आता तसंच विशाखा नक्षत्र जेव्हा संध्याकाळच्या वेळेला आकाशात पूर्वेला उगवलेलं दिसलं तर आपल्या लक्षात येतं अरे विशाखा नक्षत्र आहे म्हणजे मग हा वैशाख महिना आहे. अशा आता श्रावण महिना असेल तर श्रवण नक्षत्र समोर दिसतं आपल्याला. आकाशात पूर्णपणे ते पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत जात असतं म्हणजे गती जी त्यांना. तर अशा रीतीने ही नावं 12 महिन्यानं दिले, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण अशी. त्यामुळे ही नावं आणि नक्षत्र म्हणजे नक्षत्रांची नावं पाठ असली आणि महिन्यांची नावं हे मराठी महिने आपण म्हणतो म्हणजे चांद्र महिने आणि आपण जानेवारी फेब्रुवारी हे महिने म्हणतो हे ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे म्हणजे जगामध्ये जे कॅलेंडर वापरलं जातं इंग्रजी कालगणनेप्रमाणे तर त्या कालगणनेप्रमाणे ते असतात जानेवारी फेब्रुवारी. आपल्या या हिंदू पंचांगाप्रमाणे आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ असे त्याप्रमाणे आपले सण असतात आणि हे चांद्र सौर पद्धतीचा मेळ असल्यामुळे ठराविक ऋतूमध्ये ठराविक सण येतात. पावसाळा आणि श्रावण महिना म्हणजे वर्षा ऋतू आणि
0: श्रावण महिना
1: वेळेला असतात कारण ती म्हणजे त्याप्रमाणेच गणित करून त्याच्या प्रकाराने ते पूर्वी पासून आले हे खगोल गणित आहे.
0: नक्कीच खूप छान तुम्ही माहिती सांगताय. पण आपण गुढीपाडव्याविषयी बोलणार आहोत पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपला हा कार्यक्रम असाच सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, आज आपण गुढीपाडव्यानिमित्त मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे आपल्या स्टुडिओमध्ये. एक छोटीशी शांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण गुढीपाडव्यानिमित्त मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, गुढीपाडव्याकडे त्याचं महत्व काय, तो कसा साजरा करावा, याविषयी तुमच्याकडनं माहिती जाणून घेणारच आहोत. अगदी शास्त्रशुद्ध माहिती आम्हाला हवी आहे, कारण त्यासाठी तुम्हाला आज आमंत्रित केलेलं आहे. पण तत्पूर्वी सणांचं जे आपण सगळे सणांविषयी आपण तुम्ही माहिती सांगितली, पण त्याचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व आम्हाला थोडंसं तत्पूर्वी सांगा.
1: सणांच्या बाबतीत आपण बघितलं ना की धार्मिक पेक्षा सुद्धा आता बरेचसे सण हे सामाजिक, सांस्कृतिक अशा पद्धतीने साजरे केले जाते. म्हणजे नवरात्र म्हटलं तरी नवरात्रात धार्मिकतेपेक्षा सुद्धा सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व या सणाला मिळालंय. दिवाळीला तर आहेच, बाकी सगळ्या सणांना आपण बघतोय की कर्मठपणा किंवा फार पूजा अर्चा जपे याच्यापेक्षा सुद्धा कलेला प्रोत्साहन बरंच मिळते. म्हणजे आता राखी पौर्णिमा म्हटलं की राख्या तयार केल्या जातात, त्यानंतर ग्रीटिंग्स करतात, कलावंतांना केवढं काम मिळतं, आणि अशी दुकानात ग्रीटिंग्स लावलेली आहेत, राख्या लावलेल्या आहेत, किती सामाजिक सुंदर आनंद बघायला डोळ्यानं किती आनंद असतो.
0: बाजारपेठा
1: नवरात्र आलं की नवरात्रात सुद्धा तोरण हवी, त्यानंतर कलश घेऊन बघा त्या
0: हे
1: म्हणजे जे काही गोंडा गरबा असतात तर ते कलश रंगवलेले असतात. म्हणजे इतक्या चांगल्या रीतीने अशी आपल्याकडे सगळी आर्थिक म्हणजे कलावंतांना वाव मिळतो. गाण्याचे कार्यक्रम असतात, नृत्याचे असतात, अभिवाचनाचे असतात, नाटकं, म्हणजे कितीतरी प्रकारांनी आपल्याकडे
0: आपण
1: समृद्ध होतो सगळ्या. म्हणजे कलांना वाव मिळतो म्हणून कलावंत खुश असतात. रेसिपीज वेगवेगळ्या करून, कारण हा उद्योग सुद्धा फार मोठा आहे, म्हणजे लघु उद्योग म्हणा पाहिजे, पण स्त्रिया पुरुषांना हेही काम मिळतं. आणि लोकांना काय होतं, कामधंद्यामुळे घरी सगळं करणं
0: शक्य होत नाही
1: आणि एकत्र येत असतात, तर त्यांना भाव मिळतो. आणि दागदागिने म्हणजे सोन्याचे दागिने, तसे नकली दागिने, कपडे, विविध प्रकारचे कपडे, म्हणजे सगळ्या प्रकारांनी आपल्याकडे आर्थिक उलाढाल सणांच्या निमित्ताने खूप होते. आणि त्यामुळे लोकांना एक तो सण म्हटला ना की जो उत्साह येतो. आणि बऱ्याच ठिकाणी सणांच्या निमित्ताने पगारामध्ये सुद्धा दिवाळीला बोनस
0: देतात,
1: म्हणजे कामगारांपासून सगळे
0: खुश असतात.
1: तर हे सण हे असा आनंद निर्माण करतात. आणि मग आपल्या सणांच्या मध्ये पहिली सुरुवात होते चैत्र महिन्याला, आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा, त्याला आपण नववर्ष दिन म्हणतो, त्याला वर्ष प्रतिपदा म्हणतो, त्याला गुढी पाडवा म्हणतो, अशी वेगवेगळी नावं आहेत. पण असा हा सण आणि तो खूप काही आनंद आपल्याकडे घेऊन आलेला आहे. आज 19 मार्च म्हणजे आज खरं म्हणजे असं लोकांना वाटेल की आज अमावस्येला काय गुढी पाडवा करतात, पण तसं नाही.
0: अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो,
1: पण आज कसं आहे आपल्याकडे वर्ष प्रतिपदा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदाला आपण गुढीची पूजा करत असतो. पंचांगात काय माहिती का, काही नियम हे आहेत आणि त्या नियमाप्रमाणेच ती पंचांग केली जात असतात. आपल्याकडे पंचांगाची तिथी लिहिली जाते ही सूर्योदयाला जी तिथी असते ती तिथी लिहिलेली असते. आता आज 19 मार्च ला खरं काय आहे तर सूर्योदय झालाय 6:45 आहे, आणि अमावस्या संपते 6:53 म्हणजे पंचांगात काय लिहिलेलं आहे तर 6:45 सूर्योदयाला अमावस्या आहे, फाल्गुन अमावस्या ती लिहिली गेली. पण 6:53 वर्ष प्रतिपदा म्हणजे प्रतिपदा सुरू झालेली आहे, आणि त्यामुळे आपण 6:53 नंतर वर्ष प्रतिपदा म्हणा किंवा गुढीची पूजा आपण करू शकतो. आता ही जी आहे ना प्रतिपदा यावर्षी ती क्षयतिथी आहे. ही क्षयतिथी म्हणजे काय, तर ज्या वेळेला एक तिथी दोनही सूर्योदयांना स्पर्श करीत नाही ती क्षयतिथी. आता बघा 19 तारखेला 6:53 अमावस्या संपते, सूर्योदय 6:45 म्हणजे प्रतिपदा सूर्योदयानंतर सुरू होते, आणि 20 तारखेला पहाटे 4:52 प्रतिपदा चैत्र शुक्ल प्रतिपदा संपते आहे, संपणार आहे, आणि सूर्योदय 6:42 म्हणजे प्रतिपदा ही 19 तारखेच्या सूर्योदयाला पण नाहीये आणि 20 तारखेच्या सूर्योदयाला पण नाही, म्हणून ती काय आहे, कोणत्या सूर्योदयाला ती स्पर्श करीत नाही, म्हणून तिला क्षय तिथी. हे जर एक तिथी आजच्या सूर्योदयाला पण आहे आणि उद्याच्या सूर्योदयाला पण आहे, मग ती तिथी वृद्धी म्हणतात, मग त्या तिथीला वृद्धी झालेली तिथी असं म्हणतात. तर आता या वर्षी आपल्याकडे हा 19 मार्च 2026 हा आपल्याकडे नववर्ष दिन आहे आणि पराभव नाव नाम संवत्सर आता सुरू झालाय आणि शालिवाहन चक्र 1948 आणि युगाब्द आहे 5128 प्रारंभ आहे. आता पराभव नाम संवत्सर, संवत्सर 60 आहे, क्रमक्रमाने येत असतात. मग पराभव नाव का, आपल्याला पराभव करायचा आहे दुष्टांचा, आपल्याला अमंगलाचा, अपावित्र्याचा, असत्याचा, अशी तू सुरुवातीला सांगितलंस की असत्यातून सत्याकडे जायचंय, तर आपल्याला असत्याचा पराभव, म्हणजे अशा तऱ्हेने हे नावं सुद्धा ना इतकी सार्थ नावं दिलेली आहेत. त्यामुळे या वर्षीला आपल्याला जेवढे जेवढे दुष्टत्व कुठे दिसलं तर ते हाणून पाडायला पाहिजे. जिथे जिथे असत्य लोक वागतायत, जे अमंगल आहे, अपवित्र आहे, अन्याय करत आहे, ते सगळं आपण ते त्याचा पराभव करायचे, नाहीसं करायचे, म्हणून ते पराभव नाम संवत्सर.
0: अहंकाराचा देखील,
1: अहंकाराचा पण बरोबर आहे, त्याचाही पराभव व्हायला पाहिजे, विनम्रता यायला पाहिजे. आणि शालिवाहन शक हा 1948 आता सुरू होत आहे. हा शालिवाहन हा राजा खरा लहानपणापासूनच तो खूपच चतुर हुशार आणि पराक्रमी होता. तर त्या काळामध्ये शकांचं राज्य होतं आपल्याकडे जवळजवळ 1200-1300 वर्षापेक्षा. शक आले, हुण आले, डच आले, पोर्तुगीज आले, मुस्लिम आले, नंतर इंग्रज आले, म्हणजे असा सगळा पारतंत्र्यात भारत होता. तर शकांचं जे राज्य, त्या पैठणला विशेषतः, इतकं अन्यायकारक, लोकांना हार जात सहन करावा लागत होता. जुन्मी राजवटी, त्यामुळे ती उलथून टाकावी असं त्याला वाटायचं, म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये एक जागृतता निर्माण केली आणि सगळे लोक एकत्र झाले आणि शकांचा पराभव केला. आणि तो शकांचा पराभव जो केला तो दिवस होता, तो चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस होता. म्हणून आग्रह होता लोकांचा की आता यांनी त्यांचा पराभव केलाय तर आता नवीन आपण काहीतरी सुरू करायला पाहिजे, म्हणून शालिवाहन नावाच्या राजाकडून तो सुरू झाला. म्हणजे शालिवाहन हे नाव मिळालं आणि शालिवाहन मनाने किती उदार की शकांचा पराभव केलाय तर त्यांचंही नाव त्यांनी दिलं. शालिवाहन शक किती भारतीय, म्हणजे उदार
0: मनाचा मोठेपणा.
1: त्यामुळे शालिवाहन शक आणि कलियुग आपल्या युगाब्द हा जो आहे तो 5128 प्रारंभ या दिवशी आता होतो आहे. तर असं हा नववर्ष दिन आणि वर्ष प्रतिपदेच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच काही कथा आहेत. तर आपण आणखी म्हणजे बऱ्याच एक ब्रह्मदेवानी जी जगाची निर्मिती, विश्वाची निर्मिती केली, तो दिवस जो होता तो सुद्धा नंतर जो बघितला गेला तर तो वर्ष प्रतिपदा, म्हणजे वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस होता. आणि म्हणून या दिवशी सुद्धा वाढदिवस हा सगळं विश्वाचा वाढदिवस आहे. आणि रावणाने जे आपल्या रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि त्यानंतर अयोध्येकडे यायला निघाला आणि अयोध्येकडे जो आला तो आता अयोध्येत येणार संपवून आणि पुन्हा रावणाला रावणाचा वध
0: करून,
1: तर तो आला तो मुळी जो अयोध्येत आला तो चैत्र शुक्ल प्रतिपदेला तो आला. आणि मग भरत आणि शत्रुघ्न दोघांनी तो येणार ही बातमी कळल्यानंतर सबंध अयोध्या शहर स्वच्छ धुवून रांगोळ्या काढल्या, तोरण बांधली, फुलांनी माळांनी सजवलं, हे सगळा इतका आनंदी आनंद
0: आणि गेल्या वर्षीपासून आपण
1: अनुभवतोय आणि गुढ्या उभारली आणि त्यामुळे तेव्हापासून आपल्याकडे गुढी उभारण्याची परंपरा निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणून तर आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण म्हणून तोरण बांधतो दारावर, त्यानंतर रांगोळी काढतो, फुलांनी माळांनी सगळं सजवत असतो. म्हणजे इतक्या तऱ्हेने आपल्याकडे तो आनंद वर्षाचा सुरुवात म्हणून हा असतो. आता
0: थोडं त्याला आधुनिक रूप प्राप्त झालंय. आता आपण मिरवणुका काढतो, ढोल ताशांच्या मिरवणुका होतात,
1: त्या तर आहेच. म्हणजे शोभायात्रा आपल्याकडे गेले जवळजवळ 20-25 वर्ष ही परंपरा आहे. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं ना की आपण भारतीय माणसं उत्सवप्रिय आणि एकटे दुपटे आपण सण नाही करत, आपण सगळ्यांना एकत्रित करून करतो. आणि शोभायात्रेचं तर वैशिष्ट्य असं आहे की तिथे पक्षभेद नाही, तिथे जातीभेद नाही, तिथे उच्च नीच नाही, तिथे श्रीमंत गरीब नाही, सगळे लोक त्या त्या शहरातले एकत्र येतात.
0: आणि अगदी लहान मुलांपासून
1: आणि म्हणजे वैज्ञानिक असतात, त्याच्या साहित्यिक असतात, कलावंत असतात, पर्यावरण तज्ञ असतात, म्हणजे कोण नाही, व्यापारी असतात, उद्योजक, सगळे एकत्रित असतात नेहमी. आणि इतका उत्साह आणि शोभायात्रा सामील असतात सगळ्या. आणि विविध प्रकारांनी तिथे पण कलांचं प्रदर्शन, म्हणजे जिमनॅस्टिक्स खेळणारी मुलं असतात तर त्यांचे काही असतात, कोणी डान्स करणारे असतील तर नृत्य करणाऱ्यांची नृत्य असतात, काही गाणी गातात
0: आणि ऐतिहासिक जी वारसा आहे तो सुद्धा दर्शवला जातो.
1: ऐतिहासिक काही प्रदर्शन देखावे असे असतात. म्हणजे सगळं शहर हे असं आनंदानी उत्साहाने भरून राहिलेलं असतं असा हा आपल्याकडे शोभायात्रा आपल्याकडे होत असते.
0: साडेतीन मुहूर्तातला एक असायला म्हटलं जातं, त्याविषयी थोडं.
1: आपल्याकडे साधारणपणे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा हा एक शुभ मुहूर्त आहे. नंतर दुसरा म्हणजे
0: दसरा
1: एक आहे, बलिप्रतिपदा आणि अक्षय तृतीया. तर काही जण म्हणतात बलिप्रतिपदा अर्धा, काही जण म्हणतात अक्षय तृतीया अर्धा, पण एकूण असं साडेतीन असं म्हटलं जातं. तर हे म्हणजे शुभ असे दिवस, म्हणजे या दिवशीला काही कोणाला काही बघायला नको. म्हणजे या दिवशी कोणाला ग्रह प्रवेश करायचा असेल, कोणाला कार्यालयाची सुरुवात असते, कोणाला उद्योगाची सुरुवात असते, कोणाला पुस्तकं प्रकाशन करायचं असतात, कोणाला काही घराबाहेर प्रस्थान ठेवायचं असतं. म्हणजे विविध प्रकारांनी आपल्या कार्याची सुरुवात शुभ अशा दिवशी करावी अशी एक आपल्याकडे पद्धती आहे की त्यामुळे पुढे यश मिळतं. त्याच्या मागचा हेतू तो असतो की
0: यश मिळतं,
1: निविघ्नपणे ते होत असतं. आणि त्यामुळे साडेतीन मुहूर्तातला हा एक असं आपल्याकडे म्हणून म्हटलं जातं. आणि गुढीपाडव्याला आपल्याला बघतो आपण की किती ठिकाणी नव्या नव्या इमारती असतात, त्याच्यात गृहप्रवेश असतात, भूमिपूजन काही ठिकाणी तर भूमिपूजन करून इमारत बांधायला सुरुवात, निदान त्या दिवशीला
0: महत्व असतं.
1: आणि अनेक तऱ्हेनी कार्य चालतात, त्यामुळे हा एक शुभ.
0: आणि आपला महिला वर्ग सोनं जाणार त्यात,
1: हो ते तर आहे.
0: किती आपली हौस पूर्ण घेतो,
1: दात दागिन्यांची सगळ्याची हौस वागत असते. आपल्याकडे आणखीन एक आहे की गुढी उभारतो.
0: ह्या
1: गुढी उभारण्याची जी परंपरा आहे ना, तर एक त्याच्या मागे कथा अशी सांगितली जाते की वसू नावाचा एक राजा होता आणि तो केवळ आणि केवळ तपश्चर्या करण्यासाठी म्हणून वनात गेलेला होता. आणि तो तिथे गेल्यावरती हा एकाग्रपणे त्याचं ते काम चालू होत, तर इंद्रादिदेव सगळ्यांनी ते बघितलं की अरे हा एवढा येऊन एकटा राहतोय आणि पुन्हा एक राजा म्हणजे राजघराण्यातला किंवा राजा राजपुत्र आणि तो इतका चांगल्या रीतीने करतोय का आता आपल्या ह्या भागाला कोणी यंता नाहीये तर ते सगळेजण त्याला विनंती करतात की आजपर्यंत तुझी सगळी तपश्चर्या आम्ही बघितली तू आता या भागाचा तू राजा हो तू नियंता हो प्रशासक हो तर त्याला आग्रह केल्यामुळे तो तयार होतो आणि मग इंद्र त्याला सांगतो की ही वैजयंती माळ तुला मी देतो ती वैजयंती माळ तू घातलीस की जरी युद्ध करावं लागलं तरी त्या युद्धात तुला एक जखम सुद्धा होणार नाही पराभूत तर नाहीच होणार पण तुला जखम सुद्धा होणार नाही त्यामुळे ती वैजयंती माळ देतात त्यानंतर त्याला आणखी एक वेळूची काठी इंद्र देतो तर वेळूची काठी कशाला तर सगळ्या सज्जनांचं रक्षण तू करायचंस आणि तुझ्या हाताची वेळूची काठी असली की सज्जनांचं रक्षण तू करू शकता आणि म्हणून तो वसू राजा त्यानंतर राज्यपद त्याला दिलं जातं त्याचंही राज्य आहे आणि मग तो राजा झाल्यावर त्याच्या हातामध्ये ती वेळूची काठी आहे तर तो आपल्या नाही त्या तो ते काय करतो त्या वेळूच्या काठीला जरतारी वस्त्र बांधतो त्यानंतर त्याला माळा घालतो आंब्याचे टाळे लावतो आणि अशी फुलांनी अलंकारांनी सजवून ती तो याच्या बाहेर उभी करून ठेवतो आणि त्याची पूजा अर्चा त्या दिवशी तो करतो आणि तो दिवस जो असतो तो वर्ष प्रतिपदेचा शुक्ल म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेचा आणि संबंध त्याला यश मिळत जातं त्यामुळे तेव्हापासून आपल्याकडे वेळूची काठी म्हणजे बांबूची काठी आणि मग त्याला ब्रह्मध्वज असं म्हणतात आणि तो ब्रह्मध्वज उभारायचा आता तो उभारायचा म्हणजे ज्या ठिकाणी तो उभारायचा असतो तिथली जागा आधी स्वच्छ करायची सारवायची रांगोळी काढायची मग ते उभं करताना त्या वेळूच्या काठीला म्हणजे थोडक्यात त्या बांबूला त्या ब्रह्मध्वजाला एक धातूचा कलश उपडा बांधतात मग तो पितळेचा असू दे चांदीचा असू दे तांब्याचा सोन्याचा आपल्या आयुर्वेदी प्रमाणे तो उपडा बांधायचा त्याला एक भरझरी वस्त्र रंगीत ते बांधायचं त्याच्यावर आंब्याचे तांबळे त्यानंतर माळा फुलांचा माळा आणि एक आपल्याकडे पद्धत आहे गोड काही तोंड गोड व्हावं असं म्हणतो ना तर त्याच्यासाठी प्रकाशांची हार आणि असं ते सगळं ते सजवायची आणि तो ब्रह्मध्वज म्हणून तो उभारायचा आणि तो उभारल्यानंतर खाली ज्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढून ठेवले तिथे मग हळद कुंकू अक्षता फुलं दुर्वा सगळं व्हायचं आणि ती खरी म्हणजे गुहेची पूजा आणि मग त्या ब्रह्मध्वजाला एक प्रार्थना केली जाते ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम मद्गृहे मंगलम कुरु अशी ही प्रार्थना की हे ब्रह्मध्वजा तू आमचा नमस्कार आहे आणि तू कसा आहेस तर फल देणार आहेस सर्वांचं अभिष्ट चांगलं करणार आहेस तेव्हा माझ्या या वर्षी माझ्या घरी तू नेहमी रहा आणि माझं सगळं मंगल कर म्हणजे माझ्या घरामध्ये सगळं मांगल्य पावित्र्य नांदू दे अशी त्या ब्रह्मध्वजाला प्रार्थना जात असते तर हा जी गुढीची पूजा आपल्याकडे केली जाते ही गुढी आपल्याकडे मुहरतात आणि फार मोठं त्याचं धार्मिक कार्य असं नव्हे पण एक विजयाचं प्रतीक
0: आहे
1: विजयाचं प्रतीक आपला झेंडा सुद्धा उंचवतो तसंच हा आहे की एक आणि वर्जरी वस्त्र कशासाठी तर समृद्धी संपन्नतेचं लक्षण त्यामुळे हे सगळं आपल्याकडे प्रतिकात्मकता आहे त्याच्यामध्ये पण अशा तऱ्हेने गुढीची ही पूजा आणि रांगोळीचं
0: त्याचविषयी मला तुम्हाला विचारायचंय पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मेधा ताई सोमण यांच्याकडनं अधिकाधिक माहिती शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊया आजच्या गुढीपाडव्या विशेष भागात तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण गुढीपाडवा विशेष भागात मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, आपण गुढीविषयी तुम्ही सांगितलं, गुढी कशी उभारावी याविषयी सांगितलं, गुढीचं महत्व काय आहे आणि आपल्या धर्माचं रक्षण या निमित्तानं सगळ्या सणांच्या निमित्तानं होतं आणि एक भारतीय संस्कृती देश विदेशात किती महत्वपूर्ण आहे आणि त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणून भारताकडे आपण पाहतो, तर त्या दृष्टीने आपण आता रांगोळ्यांबद्दल देखील तुम्ही सांगितलं. महिला वर्ग सगळा छान सुंदर सुबक आणि महिला वर्ग कशाला हल्ली तरुण पुरुष वर्ग सुद्धा सुंदर सुद्धा आपल्या वारीला म्हणा किंवा सगळ्या सणांना छान रांगोळ्या काढतात. आता चैत्रांगण म्हणून एक विशेष अशी रांगोळी असते, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
1: आपल्याकडे रांगोळी काढण्याची एक का प्रथा आहे, तर रांगोळी ही अमंगलाचा नाश करते. ज्याच्या दारामध्ये रांगोळी असते त्या घरामध्ये पवित्र नांदतं, प्रसन्नता नांदते आणि म्हणून पूर्वीपासून अंगणामध्ये रांगोळी काढण्याची प्रथा निर्माण झाली आणि विशेषतः चैत्र महिन्यात रोज सकाळी सडा घालायचा, तिथला भाग सारवायचा आणि मग सारवलेल्या स्वच्छ भागावर पांढऱ्याशुभ्र रांगोळीने रांगोळी काढायची. तर त्याच्यात आपल्याकडे चैत्रांगण म्हणजे चैत्र महिन्यात काढलेली अंगणामध्ये काढलेली आणि ती साधारण 35 ते 40 साधारण किंवा त्याहीपेक्षा थोडे कमी जास्त असते, पण ही सगळी प्रतिकात्मक आहे. म्हणजे आपल्याकडे चंद्र सूर्य या देवता म्हणून मानतात, गणपती देवी, त्यानंतर कमळ नंदादीप, त्यानंतर आणखी त्याच्यामध्ये अशा हाताला एकमेकींना धरलेल्या अशा 4 ते 5 मुली दाखवलेत आणि त्या पण काढल्या जातात. म्हणजे संघटनेचं महत्व एकत्रितरित्या कुठेही काम करताना कसं करायचं असतं ते, म्हणजे हे सगळं प्रतिकात्मक आहे. आणि अशी सगळी म्हणजे समय हे निरंजन अशी ही नंदादीप कशासाठी, उज्ज्वल असा प्रकाश व्हावा, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा. कमळ हे सुद्धा तसंच आहे, निर्मलतेच
0: आणि लक्ष्मीचं
1: प्रतीक आहे. लक्ष्मी पण आहे, सरस्वती, म्हणजे हे सगळे चैत्रांगण मध्ये ज्याला ज्याला आपण देवत्व देतोय किंवा देवत्वाचा वास ज्या ठिकाणी आहे, निवास आहे, अशी सगळी प्रतिकात्मकता त्या रांगोळीमध्ये आपल्याला दिसते. ती प्रतीक म्हणजे ती पवित्र्याची मंगल्याची पूजनीय अशी ती प्रतीक आहेत आणि त्याला महत्व म्हणजे पूर्वीच्या काळी वेळ असायचा आणि त्यामुळे तरुण मुली स्त्रिया काढत असत. आता काय होतंय, आता एखादा कागद आणतात, कागदावर ते सगळं कोरलेलं असलं तर तो कागद जमिनीवर ठेवायचा आणि रांगोळी पसरायची की ती रांगोळी येते. किंवा चिकटवणं, म्हणजे जशी जिवंतिका पूजन असलं की ती जिवंतिकेची देवीची ही कागद चिकटवतात किंवा फ्रेम करून ठेवतात, तशी आता ही पद्धत. पण ठीक आहे ना, काम जर करायचं आहे एखाद्याला, व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची, तर अशा तऱ्हेने थोड्या काही तडजोड करून परंपरा सांभाळतात ना. महत्वाचं ते आहे की आपली संस्कृतीची जपणूक करतात सुद्धा तरुण मुलं मुली, हे महत्वाचं आहे. तर हे चैत्रांगण खूप महत्वाचं. आणि मला आणखी एक तुला सांगायचं आहे की चैत्र गौर, आपल्याकडे गौरीचं महत्व म्हणजे आणि शक्ती ही महत्वाची आहे. म्हणजे शिव आणि शक्तीने या ब्रह्मा म्हणजे ह्या विश्वाची निर्मिती जी झालेली आहे ती शिवशक्तीच्या मिलनातून झालेली आणि त्यामुळे ही आदिशक्ती म्हणजे पार्वती देवी आणि ह्या आदिशक्तीलाच आपण दुर्गा म्हणतो आणि ही दुर्गेची मग महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ही तिची रूप म्हणजे सत्वगुण रज या गुणांच्या प्रमाणे. मग ही जी गौर, ती गौर म्हणतो आपण चैत्र गौर, ही चैत्र गौर सुद्धा आदिशक्तीच
0: रूप आहे,
1: आदिशक्तीचंच ते रूप आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात 3 दिवसापासून आपण या चैत्र गौरीचं नवरात्र सुरू करतात आणि अक्षय तृतीये पर्यंत देवीची पूजा अनेक घरामधून चालू असते. काही ठिकाणी नवरात्र 9 दिवसाचं म्हणून करतात आणि सांगता करतात. हे नवरात्र म्हटल्यानंतर स्त्रियांचा सन्मान, आता गौर म्हटल्यानंतर आदिशक्तीची पूजा तिने निर्मिती केली, सृजन आहे तिच्याकडे, ती आदिशक्ती आदिमाया, तशी स्त्री ही सुद्धा तिच्याकडे सुद्धा सृजन शक्ती आहे. मग तिचा सन्मान, मग काही तिला पूजा असं नव्हे, पण तिला हळदी कुंकू आणि करून तिची पोटी भरणं, आणि आता हरभरे म्हणून ओल्या हरभऱ्यांनी पोटी भरणं, हळद कुंकू, आता आंब्याचा सीझन,
0: म्हणजे
1: सगळा आहार सुद्धा ऋतूप्रमाणे कसा आहे, तर आंबेडाळ, पन्हं आणि खोबऱ्याची म्हणजे खिरापत हे सगळं हळदी कुंकवाला दिलं जातं, आणि स्त्रीची पोटी भरणं आणि मग तिला नमस्कार करून तिचं म्हणजे ती सांगता त्यावरही केली जात असते. तर अशा रीतीने हळदी कुंकू समारंभ हे जसे आदिशक्तीचं पूजन, स्त्रीचा सन्मान, तसं एकत्र माणसं येत असतात आणि हळदी कुंकाच्या निमित्ताने एकत्र आली की आपोआप संघटन होतं, आपोआप मैत्री वाढते, सुख दुःखाचे जे काही असते आपण एकमेकांशी बोलून मोकळे होतो आणि वेळेला आपल्या एकमेकांच्या मदतीला संकट असू दे किंवा आनंद
0: आनंद असू दे,
1: सगळंच एकत्र येतात. हा जो आनंद आपल्याकडे आहे ना, हा प्रत्येक सणाच्या निमित्ताने आपण घेत असतो, त्याच्यामुळे जीवन
0: आनंदित होत.
1: आता या आनंदाच्या प्रसंगात सुद्धा कडुलिंबाचं सेवन हे प्रत्येक गुढी पाडव्याच्या दिवशी करावं असं आपल्या शास्त्रात सांगितलंय, कारण कडुलिंब हा विविध प्रकारच्या रोगांच्यावर
0: औषध आहे
1: आणि मग म्हणून त्या दिवशी गोडधोडाचे पदार्थ असतात, पण तरी सुद्धा सकाळी गुढीची पूजा झाल्यानंतर कडुलिंब मग नुसती पानं खायच्या ऐवजी त्याच्यात जिरं, हिंग, मीठ, सैंदव काय आणखी काही त्याच्यात पदार्थ घालून अशी ती जरा थोडीशी चवदार करतात आणि मग तो कडुलिंबाची ती चटणी म्हणा ते काय जे स्मरण केलेलं असेल ते प्रत्येकाला मुद्दाम देतात आठवणीने. खरं म्हणजे 12 महिने ते खायला पाहिजे. कडुलिंब जर का थोडा जर रोज खाल्ला तर सगळे विचार नाहीसे होते, पण आपल्याकडे निदान प्रतिकात्मकता जी आहे त्या दिवशी सुरुवात करा आणि असेल त्याप्रमाणे कडुलिंबाचा उपयोग औषध म्हणून करावं हे खरं म्हणजे त्याच्यातलं शास्त्र आहे. तर असा कडुलिंब हाही आपल्याकडे या दिवशी अगदी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर कडुलिंबाचा हा
0: आणि
1: प्रसाद म्हणून दिला जातो.
0: श्रीखंड पुरी खातोस त्यामुळे त्याच्याबरोबर थोडासा कडुलिंब खाल्ला
1: सकाळीच लगेच देत असतात.
0: आता त्या गुढीपाडव्यानंतर उघाने रामनवमी येते, हा मोठा उत्सव आपण जल्लोषात साजरा करतो, तर रामनवमीचं थोडस तुम्ही सांगा मग आपण सांगत आहोत.
1: आपल्याकडे प्रभू रामचंद्रांना आणि भगवान कृष्णांना या दोन्ही दैवत, खरं म्हणजे 6-7 हजार वर्षापूर्वी श्रीरामांचा जन्म आणि त्याच्यानंतर भगवान कृष्णांचा जन्म, पण ही दोनही जे आहेत ते अलौकिक अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी समाजासाठी फार मोठं योगदान त्यांचं आहे. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत तर असं आहे की त्या काळातला आतंकवाद मोडून काढणं, निपटून काढण्याचं फार मोठं काम श्रीरामांनी केलेलं आहे आणि त्या काळात भारतामध्ये अशी राक्षसांची कुळच्या कुळ सामान्य लोकांना त्रास देत होती आणि अशा काळामध्ये त्यांचा बिमोड करणं आणि हे काम त्यांना शस्त्रास्त्र शिक्षण विश्वामित्राने दिलेलं आहे, म्हणजे त्यांना वेद उपनिषदांचं शिक्षण मुलींच्याकडून मिळालं, ते त्यांचं म्हणजे जे नियमितपणे 12 वर्ष शिकत होती त्याप्रमाणे ते सगळे राजपुत्र शिकले, पण जाणीवपूर्वक विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना अरण्यात नेऊन त्यांना ते शिक्षण दिलेलं आणि राक्षसांचा निपात कसा करायचा ते बरोबर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र देऊन त्यांना शिकवलं होतं आणि म्हणून ते अगदी म्हणजे त्राटिकेचा वध असेल पण केला काही मना कपडं म्हणा किंवा अशा तऱ्हेने तिला विद्रोह करणं दूषण आणि कुमारीचे राक्षस आणि असे कितीतरी राक्षसांचे वध त्यांनी केलेले आहेत. तर अशा तऱ्हेने ज्या रामानी त्या काळामधला आतंकवाद नाहीसा करण्यासाठी म्हणून स्वतः त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांच्याबरोबर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि त्यांची सगळ्यांची मुलं, त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे असा आतंकवाद होता आणि सामान्यांना त्रास होत होता त्या त्या ठिकाणी तो नष्ट केलेला आहे. तर हे त्यांचं फार मोठं काम आहे. आज आपल्याला असं वाटतं की रामनवमी साजरी करायची, रामजन्म केला जातो, पाळणा बांधायचा आणि रामाचे काही अभंग ओव्या म्हणायच्या, पाळणे म्हणायचे, पण रामनवमी इतक्याच तऱ्हेने साजरी होते त्याच्यापेक्षा सुद्धा रामाचे गुण जे आहेत हे गुण हे आपल्यामध्ये यायला पाहिजे आहे. एक तर इतका पराक्रम आणि तरीही विनम्रता, आज्ञाधारकपणा, म्हणजे पुत्राज्ञा पाळणारे, मातेची आज्ञा पाळणारे, त्यानंतर भावासाठी म्हणजे बंधुप्रेम, मित्रप्रेम, म्हणजे काय नाही सगळं काही आणि एवढं असून सदाचार, नीतिमत्ता, एक पत्नी व्रत, म्हणजे इतक्या तऱ्हेने आणि लोकांच्यासाठी सर्व केलं. दुष्टांचा विनाश करण्यासाठीच तो जन्म आणि म्हणून अशा तऱ्हेने रामनवमी किंवा आपण कृष्णाष्टमी सुद्धा जी साजरी करतो ती त्यासाठी करत असतो. तर ह्या रामनवमीला चैत्र शुक्ल नवमीला माध्यान्नी श्रीरामांचा जन्म झालेला आहे आणि म्हणून दरवेळेला आपण रामजन्म जो करतो तो रामजन्म नवमीला करतो आणि माध्यान्नी केला जातो. आता यावर्षी पुन्हा काय आहे, 26 मार्च सकाळी 11:48 अष्टमी आहे. आता माध्यान्न काल जो असतो आपल्या दिनमानाचे 5 भाग करतात आणि ते 5 भाग म्हणजे प्रातः काल, संध्या काल, माध्यान्न काल, अपराह्न काल आणि सायंकाळ काल. आता त्याच्यात माध्यान्न काल किती ते किती असतो, तर 11:30 पासून म्हणजे 57 म्हणजे 2 वाजेपर्यंत म्हणा. आता या 26 मार्चला 11:48 पर्यंत जरी अष्टमी असली तरी माध्यान्न काळ जो आहे तो 11:31 ते 1:57 पर्यंत असल्यामुळे तेव्हा नवमी आहे आणि म्हणून बरं दुसऱ्या दिवशी नवमी आधीच सकाळी संपली आहे. म्हणजे मग कधी करायचं, तर 26 मार्चला माध्यान्न काली ही नवमी म्हणजे रामनवमी आपण ह्या वर्षी साजरी करायची आहे आणि रामजन्म आपण म्हणजे तो साजरा करणारच, पण त्याही पेक्षा राम प्रभू रामचंद्रांचे जे गुण आहेत ना ते गुण आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीला प्रभू रामचंद्रांनी समाजासाठी केवढं मोठं काम केलेलं आहे आणि जी व्यक्ती एक माणूस म्हणून जन्माला येते पण 5-7 हजार वर्ष होऊन सुद्धा जिला आपण देवत्व मिळालेलं आहे, म्हणजे रामाला पण तसंच आणि कृष्णाला, म्हणजे हे खरे अवतारी पुरुष आणि त्याला अरे जारे आपण म्हणतो इतकं जवळीक त्या परमेश्वराविषयी आपल्या मनामध्ये निर्माण होते. तर देवत्व त्यांना प्राप्त आपण मानतोय त्यांना आणि ते देवत्व त्यांना मिळालंय, तर अशा तऱ्हेचं देवत्व आपल्यामध्ये यावं. माणूस असून सुद्धा माणसांनी सुद्धा देवत्व देवाप्रमाणे वागावं ही खरी शिकवण अशा तऱ्हेचे सण उत्सव साजरे करताना होत असत आणि म्हणून आपण ज्या वेळेला असे सण उत्सव साजरे करतो त्यावेळेला आपल्याला जे जे असे अवतारी पुरुषांचे काही आपण
0: शिकवण
1: ती शिकवण आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपल्याकडे असे पुष्कळ असे अवतारी पुरुषांचे जन्म आपण साजरे करत असतो. तर अवतारी पुरुष असतील संत
0: आणि सुरुवातच आपल्या वर्षाची रामाने होते,
1: त्यामुळे आपण अशा तऱ्हेचे उत्सव साजरे करूया आणि त्याच्यातून अशा तऱ्हेचे अवतारी व्यक्तिमत्व जे त्यांचा आदर्श आपण ठेवूया
0: आणि आपण
1: घेऊया नव्या पिढीला ते तो सगळा समजावून सांगून त्यांनी सुद्धा त्याचं पालन करावं यासाठी आपण प्रयत्न करूया.
0: खूप छान, म्हणजे जे जे उदात्त उन्मत महन मंगल ते असा तुम्ही धडा दिलेला आहे, शिकवण दिलेली आहे तुमच्या एकंदरीतच आजच्या थोड्या मुलाखतीतून. गुढीपाडवा आमचा तुम्ही खूप सुंदर केलेला आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया आणि आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि उद्बोधनात्मक झालेली आहे तर तुम्ही नक्कीच आपले अभिप्राय आमच्या युट्यूब चॅनलच्या अकाउंटवर तुम्ही नक्की कळवा आणि वेदातही तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: खूप खूप आनंद होतोय आणि ह्या नवीन वर्षाच्या नववर्षाच्या आपल्याला सर्वांना मंगलमय अशा शुभेच्छा पुन्हा एकदा देते आणि हे वर्ष सुख समृद्धीच आनंदाच यशाच आरोग्याच मनशांतीच लागो अशी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद.
0: तर सगळ्यांनी गुढी उभारूया, सण आनंदाने साजरा करूया आणि नवीन वर्षाची ही नवीन पहाट आपल्या आयुष्यात आनंद आणि यश घेऊन येऊ दे. आणि मेधाताई, तुम्ही तुमच्या हातून देखील खूप म्हणजे गुरुजींना आणि तुम्हाला पुनश्च नमस्कार आणि खूप सुंदर तुम्ही लिहावं आणि असं आम्हाला नेहमीच उद्बोधनात्मक सगळं सांगावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करते.
1: धन्यवाद.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या मुलाखती घेत असतो, छान संवाद आलेल्या पाहुण्यांसोबत साधत असतो आणि आजचा आपला विषय आज किनारी या सेगमेंटच्या अंडर आपण आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शिक्षिका आणि समाजसेविका शोभा जगताप मॅडम. शोभा मॅडम यांच्याबद्दल आपण मगाशी मी मुलाखतीच्या सुरुवातीला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण असं म्हणतात की आपण जेव्हा निस्वार्थ भावनेने खूप काम काहीतरी करत असो तेव्हा आपल्यावरती लक्ष देणारेही बरेच लोक असतात आणि मला असं वाटतं शोभा मॅडम सोबत असंच काहीसं झालं आणि त्यांना अशा अनेक मंडळींनी त्यांचे हे जे कलागुण आहेत हे सुप्त गुण आहेत हे हेरले आणि त्यांना आज विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. विद्यार्थी सहायता संघातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, मुंबई म्युनिसिपल पेन्शन नर्स असोसिएशनतर्फे सुयोग्य शिक्षिका व सेवेत असतानाच उच्च शैक्षणिक कामगिरी केल्याबद्दल माजी आयुक्त श्री विजयसिंग पाटणकर यांच्या हस्ते सत्कार, सायन भगिनी समाज शांता गंभीर पुरस्काराने सन्मानित, नाट्यवाचन स्पर्धेत उत्कृष्ट नाट्यवाचनासाठी प्रथम पारितोषिक नाट्यकर्मी लता नार्वेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून शिक्षक भारती संघटनेने त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं, त्याचबरोबर त्यांचंही काही साहित्यामध्ये सुद्धा त्यांचं काम राहिलेलं आहे त्याविषयी जाणून घेऊयात. पण मॅडम तुम्ही निस्वार्थ भावनेने ही सगळी कामं करत होतात आणि मला असं वाटतं शिक्षक हा केवळ आणि केवळ त्याचा विद्यार्थी त्याचा जे बाळ आहे ते पुढे जावं म्हणून धडपडत असतो, तुम्ही सुद्धा तीच धडपड होती, परंतु तुम्ही केवळ पुस्तकांमध्ये मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊन बऱ्याच गोष्टी राबवल्या आणि त्याचंच हे फळ म्हणून तुम्हाला कौतुकाची थाप म्हणून हे पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार मिळाल्यानंतर काय भावना होत्या की काय आपण काम करतोय आणि त्याची दखल इतके लोक सगळे घेत आहेत?
1: पुरस्कार मिळाले वगैरे हे आहे, पण हे मिळत जेव्हा असतात तेव्हा आपली जबाबदारी आणखी
0: वाढतच
1: असते. जेव्हा पुरस्कार मिळतात अरे बापरे हे एवढं सगळं बघितलं जातं. आपण शाळेत शिकवत असताना किंवा शिक्षिका म्हणून काम करत असताना सुद्धा घेतलेलं नंतरचं शिक्षण की आपण आपल्या मराठी साहित्याचा अभ्यास कधी करायचा म्हणून एक केलेलं एम ए मराठी आणि त्याच्यासाठी पण मिळालेला पुरस्कार हे जेव्हा होतं तेव्हा असं वाटतं अरे किती समाज आपल्यावरती लक्ष ठेवून किंवा आपली जी दखल घेऊन त्या पद्धतीने पुढे जात असतो आणि म्हणून हे पुरस्कार आपल्याला आणखी काम करण्यासाठी प्रेरणा देतात असं
0: नक्कीच. त्या व्यतिरिक्त मॅडम तुमचं साहित्याकडेही विशेष कल राहिलेला आहे. एक मराठी मधून तुम्ही जेव्हा हे शिक्षण घेतलं मराठी हा विषय होता, खरं तर मराठी खूप विस्तारलेला आहे, त्यातलं म्हणजे समुद्र इतकं आहे आपण असं म्हणू शकतो आणि त्यातला एखादा पाण्याचा थेंब काढावा तसं आपण शिकत असतो अवघं थोडंसं. तर ह्या साहित्याबद्दलची तुमची ओढ आणि तुमचं आणि साहित्य

0: त्याचं नातं कसं?
1: माझं आणि साहित्याचं नातं आमच्या घरातल्या वातावरणातनं झालं. आई वडील वगैरे यांना खूप साहित्याची आवड होती, त्यांचं वाचन व्हायचं आणि जी छान पुस्तक असेल ती आमच्या टेबलवर आणून ठेवली जायची आणि त्यातून साहित्याची आवड निर्माण झाली. परत ते पुस्तक नुसतं ठेवलं आणि वाचलं नाही, ते प्रॉपर वाचलं गेलं पाहिजे
0: बरोबर
1: असं असायचं वडिलांकडून. आणि नुसतं वाचायचं नाही, त्याच्यावर पुन्हा चर्चा पण झाली पाहिजे. आणि मग तुम्ही कोणत्या त्या पुस्तकातल्या कुठल्या विचारांच्या दिशेने जाताय, यातून तुमची जडणघडण कशी होते असं ऑब्झर्वेशन पण केलं जायचं. आणि मला वाटतं ते सगळं बरोबर होतं.
0: अग्री
1: मी ते करत असताना जेव्हा विद्यार्थ्यांना आमच्याकडे एक लायब्ररी किंवा वाचन कट्टा जो आहे तो केलेला असायचा, मग त्यातनं कोणती मुलं कुठली पुस्तकं उचलताय, त्यातून त्या मुलाचा कसा विकास झाला, निबंधांमध्ये कसा फरक पडला, किंवा साहित्यात जे लिखाण करतात म्हणजे दहावीला जे त्यांचं जे प्रश्न असतो 30-35 मार्काचा तो कसा ते डेव्हलप करतात त्या पुस्तकातनं, याचा मला फायदा झाला त्या साहित्य वाचनाचा. मुलांवर पण ह्याचा परिणाम व्हावा. आणि जे आपण संस्कार म्हणतो ते सतत आपण देण्यातनं आणि ते काही वाचत असताना विद्यार्थी पण ते वाचत असताना त्यांची होणारी ग्रोथ वाढ आकलन शक्तीची असेल किंवा त्यांच्या विचारांची असेल त्याचं सगळं प्रतिबिंब त्यांच्या पेपरमध्ये येतं आणि गुणवत्ता वाढायला त्यामुळे मदत होते आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी पण त्या साहित्याचा उपयोग होतो असं मला वाटतं. आणि ह्या साहित्याचं आवड असल्यामुळे मी म्हटलं ना, एकदा मी आईचे 75वा वाढदिवस साहित्यिक जे आहेत त्यांच्या उत्कृष्ट 25 साहित्यिकांना बोलवून त्यांना पुरस्कार देऊन
0: त्याचं
1: आईचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला होता. कारण घरात साहित्याची आवड होती,
0: नाही
1: वाचनाची आवड होती, तेव्हा मी सायन भगिनी समाजामध्ये खरं वाढदिवस साजरा केला होता. तर हे साहित्य जे आहे तेच आपल्याला समाजाला
0: नाही तुम्ही एका याच्यामध्ये म्हणजे हिंदुळा कविता संग्रह आहे तोही तुम्ही तुमचा प्रकाशित झाला आणि तुम्ही म्हणजे मला असं वाटतं साहित्याची आवड असून स्वतः वाचता वाचता स्वतः ते साहित्य लिहिणं स्वतःचं काहीतरी असणं ही गोष्ट पण खूप महत्वाची आणि त्याच्यातून हिंदुळा सुद्धा प्रकाशित झाला. तर हिंदुळा जेव्हा प्रकाशित करायचं ठरवलं किंवा तो प्रकाशित झाला तेव्हा मला घरच्यांकडे प्रतिक्रिया जाणून घ्यायला जास्त आवडेल की जिथून हे संस्कार तुमच्यावरती झाले जे संस्कारचं बीज जिथून रोवलं गेलं हे हिंदुळा प्रकाशित झाल्यानंतर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या?
1: त्यांना तर खूप आवडलं असते की आणि ते आधी पण नेहमीच म्हणायचं अगं तू इतकं सगळं करत असते इतक्या लोकांना भेटत असते तू एक पुस्तक त्याचं माझं भक्त नेहमी म्हणत असतो ते पुस्तक प्रदर्शित कर तू त्याचं हे माझं लिखाण सांग. पण या कविता ज्या आहेत कोविडचा जो काळ होता त्या काळात मला जास्त माझ्या नेटिव्ह प्लेसला राहायला मिळालं म्हणजे बारामतीला म्हणा आई वडिलांकडे माझ्या सासू सासऱ्यांकडे तिथे मी राहिले. आणि मग ते सगळं जगत असं म्हणतात हे किती सुंदर आहे निसर्ग आणि त्यामुळे ते वेळ पण मिळाला की आपण असं काही लिहावं आणि मग त्यातून हिंदुळा ह्या कविता संग्रह प्रसिद्ध झाला. आणि म्हणजे अगदी रोजच्या जीवनातल्या त्या गोष्टी आहेत ज्या मी त्या काव्यामध्ये हे केलेल्या आहेत आणि त्याला एक रिदम आहे त्या कविता असं. आणि मग ते करत गेले ते करत असतानाच त्याचा फायदा आपल्या मुलांच्यासाठी वेगवेगळ्या ह्यांना आणि मग त्यांच्यात पण ती सृजनशीलता जर आणायची असेल तर पहिल्यांदा ते आपल्याकडे असलं पाहिजे क्रिएटिव्ह.
0: बरोबर बरोबर.
1: आणि म्हणून तो एक आदर्श तिथे समोर तर घरातल्यांना त्याचा खूपच आनंद झाला की एक पुस्तक प्रकाशित झालं त्याचं म्हणून आणि अजूनही व्हावी तशी त्यांची इच्छा.
0: नक्कीच क्या बात आहे, म्हणजे एकंदरीतच ही जी जर्नी आहे ही खूप इन्स्पायरिंग आहे. कारण आपण कारण देतो, मला तर मी तर खरं असंच म्हणेन की आपण कारण देतो की मला वेळ नाही आहे मी कधी लिहू आणि आता जर इतकी माध्यमं उपलब्ध आहेत तुम्हाला लिहिला म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला लेखनासाठी पेन आणि वही आता तुमच्या हातामध्ये गॅझेट आले त्या गॅझेटचा वापर करूनही तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. तर मला असं वाटतंय त्या स्वतः जर इतक्या बिझी असून इतक्या स्वतःला व्यस्त कामात असून त्यांनी जर वेळ काढून त्या जर इतक्या सगळ्या गोष्टी मांडून करतायत तर आपण पण नक्कीच करायला काही हरकत नाहीये. सांगण्याचा मुद्दा हाच होता की एक शिक्षिका म्हणून काम करत असताना एक साहित्यिका म्हणून सुद्धा त्यांचा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासाला त्यांनी स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्याचाही विस्तार करत त्याचा उपयोग जो आहे उपभोग जो आहे तो विद्यार्थ्यांना कसा घेता येईल हे त्यांचा मेन कन्सर्न होता. यानंतर आपण त्यांच्या सामाजिक क्षेत्राविषयी काही जाणून घेणार आहोत. तर श्रोते हो घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आजच्या आपल्या या आज किनारी सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शोभा जगताप मॅडम. यानंतर ही मुलाखत अशीच सुरू राहणार आहे पण तोच एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन ट्रॅक.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच खूप वेगवेगळ्या मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शोभा जगताप मॅडम. शोभा जगताप मॅडम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या एक समाजसेविका म्हणून सध्या कार्यरत आहेत. वाचनाची आवड कुठेतरी होती त्याच्यातून एका साहित्यिकेचा जन्म सुद्धा इथे झाला आणि त्या व्यतिरिक्त एक शिक्षिका म्हणून सुद्धा त्या कार्यरत होत्या. शैक्षणिक सामाजिक साहित्यिक अशा क्षेत्राशी निगडीत असलेल्या शोभा मॅडम यांच्याशी आपण छान दिलखुलास संवाद साधत आहोत. आता उत्तरार्धाकडे आल्यानंतर मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आल्यानंतर मला तुम्हाला विचारायचं आहे की सामाजिक क्षेत्राशी तुम्ही जोडल्या गेलात म्हणजे अर्थात सेवानिवृत्तीनंतर एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो सगळ्यांसमोर की आता काय करायचं. पण तुमच्यापुढे मला असं वाटतं तो प्रश्न उभा राहिलाच नसावा कारण तुम्ही सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून घेतलं ज्यामध्ये मी मॅडमबद्दल सांगेन की त्या सायन बघिणी समाज वाचनालय प्रमुख चिटणीस खजिनदार उपाध्यक्ष अध्यक्ष विश्वस्त व आता सल्लागार असा त्यांचा हा 22 वर्षांचा प्रवास होता जो की एक शिक्षिका म्हणून असताना काम करत असतानाच तो सुरू झाला होता. त्यामध्ये त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ असू देत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत वाटप असू देत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य असू दे असे बरेच उपक्रम राबवले. खरं तर सायन बघिणी समाजच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा जोडले गेलात खरं तर सामाजिक क्षेत्राची आणि त्याची आवड कशी तुम्हाला निर्माण झाली आणि हे वेगळे उपक्रम करावे किंवा काहीतरी वेगळं समाजासाठी आपण करावं हे कसं तुम्हाला सुचलं?
1: आता जसं मी म्हटलं की मी शिक्षिका आईची इच्छा होती ती पूर्ण झाली तसं सामाजिक कार्यात जावं अशी वडिलांची मनापासून इच्छा होती.
0: हा वाटत
1: कारण माझे वडील खूप सामाजिक कार्य केलेले आहेत करत होते तेव्हाही आणि मुंबई शहर तालीम संघाची स्थापना केली त्यांनी पुस्तक क्षेत्रात तर ते नेहमी म्हणायचे की आपण समाजाचं देणं लागतो
0: बरोबर
1: आणि कुठेतरी आपण काम केलं पाहिजे. तू संस्था एखादी उभी कर मग तेव्हा मला असं वाटायचं संस्था उभी कर त्यापेक्षा उभ्या असे आहेत संस्था तिथे आपण जाऊन काही जर करू शकलो तर आपण ते पाहू आणि असं करता करता त्या सामाजिक क्षेत्रात मी ओढले गेले आणि तिथले जेव्हा उपक्रम पाहिले अतिशय सुंदर असे उपक्रम होते त्यांचे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असेल किंवा दिव्यांग मुलांसाठी काम करणं आणि गरजू विद्यार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी काम करणं वेगवेगळे उपक्रम त्यांच्यासाठी तयार करणं हे मला भाऊ लागलं की अरे खरंच आपण जेव्हा आपलं पोट भरलेलं असतं तेव्हा आपण दुसऱ्यांचा पोटाचा विचार करणं किंवा त्यांना वर अपलिफ्ट करणं त्यांना सक्षम बनवणं हे पण आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्लॅटफॉर्म मिळालं तर आपण जरूर तिथे काम करावं. तर अशा माध्यमातून आम्ही तिथे गेल्यानंतर मग ह्या ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे क्लासेस करा मग विणण्याचे क्लास असतील मोती क्लास असतील एम्ब्रॉयडरी असतील म्हणजे आहे त्या क्षेत्रापेक्षा आणखीन वेगळं जर त्यांना दिलं तर त्या जास्त चांगल्या पद्धतीने आणि आम्ही त्यांच्यासाठी मग उद्योजक मेळावे वगैरे पण करू लागलो. मग उद्योजक मेळाव्यांमध्ये ज्या घरी काही छोटे छोटे व्यवसाय करतात त्या व्यवसायांना बाजारपेठ मिळावी याच्यासाठी आम्ही तो प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देतो. जानेवारीमध्ये मोठा त्यांचा मेळावा भरवतो मग या ज्या महिला आहेत त्या इतर महिलांबरोबर जेव्हा काम करतात तेव्हा पॅकिंग कसं असलं पाहिजे आपला दर्जेदार माल आपल्याला प्रेझेंट कसा करता आलं
0: बरोबर
1: सगळ्या प्रकारची प्रशिक्षण पण दिली गेली आणि त्या बाजारपेठात त्यांनाही समजू लागलं आणि अशा प्रकारे अनेक महिला आमच्या त्याच्यातून तयार झाल्या आणि स्वतःच्या संसाराला हातभार लावू शकतात.
0: नक्कीच हे खरं तर हा एक लेखाजोक आहे की कशी सुरुवात झाली आणि कसं तुम्ही काम करत गेलात. आता कोणते नवीन उपक्रम सुरू आहेत का सध्या?
1: आत्ताचा जो उपक्रम आहे आमचा नवीन जो आत्ता उपक्रम आहे तो महिलांचं ज्या दिव्यांग मुलं आहेत त्या शाळेमध्ये जी मुलं येतात तर त्यांना आणायला आणि न्यायला पालकांना यावं लागतं. बरं हे मी तर महानगरपालिकेमध्ये सर्व्हिसला त्यामुळे आमच्या खाली जी दिव्यांग मुलांची शाळा होती ते पाहत असताना नेहमी वाटायचं सगळा जो महिला वर्ग इथे बसलेला आहे तर त्या मुलांची शाळा 3 तास होईल त्याच्यानंतर ह्या त्या मुलांना घेऊन जाणार मग 3 तासात आपण यांना काही देऊ शकतो का की जेणेकरून आपण यांना काही करू शकतो. मग अशातनं मग त्याचा शोध लागल्यानंतर मग सरकारच्या पण काही योजना आहेत की मोतीवाले क्लास करणारे जे आहेत मग अशा 10-15 महिला ज्या त्या शाळेतल्या होत्या त्यांना पहिल्यांदा प्रथम आत्ता आम्ही ते सुरू केलं की मोतीचं क्लास वगैरे घेऊन तर त्या आणखीन त्यांच्या कलेने वेगवेगळ्या पद्धतीने आणखीन त्यांनी तयार केल्या वस्तू आणि त्यांना आता चांगली बाजारपेठ मिळते आहे. मग ही एक शाळा झाली अशा अनेक शाळांचा आता आम्ही सर्व्हे करतो आहोत आणि त्या सर्व्हेतनं जेवढ्या महिला एकत्र येतील त्यांना आम्ही हा क्लास देऊन लोकरीचा आहे आणि प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे ना कोणाला क्रोशाची आहे कोणाला मोतीची आहे कोणाला आणखीन पेंटिंगची आहे तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना एकत्र येऊन संपूर्ण माल पुरवून त्यांना आधी त्याच्यात अभिरुची निर्माण करतो बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर ते पुढे त्यांचं ते करतो.
0: मुळात हे विचारच किती कौतुकास्पद आहेत मी म्हणेन, कारण आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात. कुठेतरी तुम्ही एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करता आणि त्या निरीक्षणातून तुम्हाला तिथे काहीतरी करावंसं वाटणं, मुळात हा विचारच खूप कमालीचा आहे. कारण जसं की मॅडमनी आता सांगितलं आणि मला म्हणजे माझं असं वाटकन झालं की अरे छा, आपल्या आजूबाजूला तर अशा कितीतरी गोष्टी घडत आहेत. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की त्या बघत होत्या की तिथे शाळा आहे किंवा तिथे त्या महिला 3 तास बसलेल्या आहेत, मग त्या 3 तासामध्ये त्यांच्या मुलाचं काहीतरी चांगलं होत असताना कुठेतरी आईचंही पुढे काहीतरी चांगलं व्हावं, अर्थात एक आर्थिक माध्यमातून काहीतरी व्हावं, खरं तर खूप चांगलं काम सध्या सुरू आहे आणि खरंच त्यासाठी खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला.
1: वर्ग गोळा करतोय त्या सगळ्या ह्याच्यातनं सर्व्हे करतोय आम्ही, त्याच्यातनं अजून माझ्याबरोबर टीम आहे, त्यातनं सर्व्हे झाल्यानंतर आम्ही एक प्रकारचं ते पुढे आणखी.
0: क्या बात आहे, म्हणजे मला असं म्हणायला मी असं म्हणेन की सेवानिवृत्तीनंतर त्या जास्त बिझी झाल्यात.
1: जास्त बिझी झाली सगळे तेच म्हणतात, आधी बरं होतं
0: हा की शाळेतून जाऊन आल्यानंतर त्या वेळ देत होत्या, पण आता सेवानिवृत्तीनंतर मला असं वाटतंय आता जे काही करतात ते समाजासाठी त्यांनी स्वतःला झोकून घेतले.
1: करत असताना आपल्याला पण खूप शिकायला मिळतं, पण
0: हो बऱ्याच गोष्टी
1: लिफ्ट करायला कसं करता येईल याचा प्रयत्न करतो
0: नक्कीच. सरते शेवटी मॅडम मला असं वाटतंय मला तुम्हाला बरेच प्रश्न असे घ्यायचे होते की शाळेच्या संदर्भातले किंवा शिक्षकांच्या संदर्भातले, पण आज इथे आल्यानंतर तुम्ही ज्या काही गोष्टी सुरुवातीला सांगितल्या तिकडेच त्या प्रश्नांचा उलगडा झाला आणि आज या सगळ्या गोष्टींविषयी आम्हाला बरंच काही जाणून घेता आलं. खरं तर सरते शेवटी हा एकच प्रश्न विचारेन की आज इतक्या वर्षांचा काळ आहे मागे वळून पाहताना आणि आता इथवर जो तुम्ही येऊन पोहोचलेला आहात काय वाटतंय?
1: खूप छान वाटतंय. म्हणजे आधी मी शिक्षिका म्हणून आधी LIC मध्ये केलेला जॉब वर्षभराचा अनुभव, त्यानंतर शिक्षण क्षेत्रात गेल्यानंतर मुलांच्या पुढे जायचं तर त्यासाठी आपण स्वतःची तयारी ते करत असताना कितीतरी ज्ञानात भर पडली आणि बरं पुढचा विद्यार्थी आहे तो अजून पुढे गेलेला, पुढची पिढी आणखी हुशार असते, मग त्या माध्यमातून अजून आपल्याला नवीन नवीन ज्ञानाच्या दिशा माहिती झाल्या आणि ते करत असताना किंवा त्या मुलांना आपण प्रॉपर गाईड केलं त्याच्यामुळे कशा पद्धतीने आणि पेरेंट्स मीटिंग ज्या असायच्या ना म्हणजे फक्त आमचं महानगरपालिका ना मुलांना शिक्षण देणं नाही, मला तर कित्येकदा असं जाणवायचं आधी पालकांना आपण सुशिक्षित करूया, त्यांना चांगले मार्ग दाखवूया आणि मग आपोआप त्या मुलांच्या विद्यार्थ्यांवरती चांगले परिणाम होते.
0: बरोबर.
1: तर ते करत असताना आता मला मागे वळून पाहिल्यानंतर असं वाटतं निवृत्ती झाल्यानंतर अरे आपण किती छान काम केलं तेव्हा आणि स्वतःचाच अभिमान वाटावा असं ते काम झालं
0: असं. बरं, आता इथून पुढे हा जो लेखा छोका आहे हा असा सुरू राहणार आहे, मेहनत सुरू आहे, काम चालू आहे, सेवानिवृत्तीचा कामाचा वाढलेला व्याप पाहता इथून पुढच्या काही वर्षांमध्ये कुठे पाहताय स्वतःला?
1: मी आपण असं कार्य करत राहायचं असं मी म्हणते, कार्य करत राहायचं जेवढं आपल्याला समाजाला देता येईल आपल्या ताकदीने शक्तीने तेवढं देत राहायचं आणि अपलिफ्ट करायचं महिलांना अर्थार्जनासाठी किंवा आणखी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मुलांना वेगवेगळ्या नोकऱ्यांची संधी द्यायचं हेही एक आहे डोळ्यासमोर. त्याच्यासाठी काही
0: त्यांचं मिशन आणि विजन ठरलेलं आहे त्यामुळे त्यांनी असं म्हणतात ना की तहान लागल्यावर विहीर खोदतात काही जण, ते न करता खूप वर्षानुवर्षांचा चालत आलेला प्रवास आणि आता फुलफ्लेश त्यामध्ये असं एकंदरीत त्यांची ही जी जर्नी आहे ती राहिलेली आहे. खरं तर मला असं वाटतं जे शिक्षक आहेत शिक्षकांना एखादी गोष्ट सांगणं म्हणजेच ते खरं तर एक खूप मला स्वतःला तितकी महार नाहीये किंवा काय, बट एक असतं ना की आज मॅडमचं जे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे आपण त्यांना ऐकतोय पाहतोय, जे शिक्षक आहेत ना किंवा आत्ताचे जे यंगस्टर्स जे आम्ही ज्यातले काही शिक्षक होतील ज्यांना टीचिंग फील्डमध्ये यायचंय, सो प्लीज लुक ॲट हर, ओ माय गॉड. केवळ 30 ते 50 पटापुरतं मर्यादित न राहता 500 जणांपर्यंत कसं पोहोचायचं ही जी काही एक त्यांची वृत्ती होती आणि त्या वृत्तीमुळे आज त्या इथवर आलेले आहेत. निस्वार्थ भावनेने केवळ आणि केवळ निस्वार्थ भावनेने जे आहेत जे शिक्षणाचं काम जे आहे ते त्यांनी केलं आणि आज समाजासाठी ते कार्यरत आहेत आणि खरंच त्यांच्या या कार्याला सलाम करते. आणि शोभा मॅम तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देईन, तुमच्या हातून असंच कार्य घडत राहो. इतक्या तुम्ही छान स्माईल घेऊन जी मी आल्यापासून बघते एक स्माईल तुमची, त्याच स्माईलने तुम्ही पुढे कार्य करत राहा अशा शुभेच्छा तुम्हाला देते आणि खूप खूप धन्यवाद की आज वेळात वेळ काढून तुम्ही
1: सगळ्या प्रवासासाठी मी माझ्या कुटुंबाला खूप जास्त
0: ऑफकोर्स
1: देईन माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलांना, आता माझी सून आलेली आहे ती पण मला तेवढंच
0: सपोर्ट
1: करत असते या सगळ्या गोष्टींचा. ती माझं नातू आहे. आजी आज कोणत्या संस्थेत जाणार आहे?
0: अरे वा,
1: छोटाच आहे 5 वर्षाचा. पण असं सगळं आहे प्रवास. आणि असं कुटुंब सोबत असेल तर आणखी
0: काय हवंय सिरियसली. म्हणजे आता कळत नकळतपणे माझ्या अंगावरती शहारा आला, कारण कळत नकळतपणे हे बीज आता तिकडे पुरवलं जात. बरोबर, हे संस्कार आता तिकडे जात आहेत. जर एखादा 5 वर्षाचा नातू जर विचारतोय तर त्याला हे डेफिनेटली आय एम फॉर शुअर की घरामधून हे कार्य असंच पुढे चालत राहील. आज शोभा मॅडमच्या आई बाबांची जी काही जे काही त्यांचे विचार होते ते शोभा मॅडमच्या माध्यमातून आज पुढे आले. आणि आज शोभा मॅडमचे जे काही आचार विचार आहेत ते त्यांचे कृती आहे. ते कृतीतून असं म्हणतात की कृतीतून लहान बाळ जे आहे ते निरीक्षण करत असतात, घरातील सदस्य निरीक्षण करत असतात आणि त्यातून बऱ्याच गोष्टी घडतात आणि त्या घडतीलच आज हे कुणीतरी आनंदाश्रू मी म्हणेन. कारण इतक्या वर्षाची मेहनत, इतक्या वर्षाचं कष्ट आणि त्याचं मिळालेलं हे फळ. पैशाने सगळ्या काही गोष्टी विकत घेता येत नाहीत. मुळात मानसिक समाधान असणं फार गरजेचं असतं आणि आज मी मॅडमच्या चेहऱ्यावर ते मानसिक समाधान कुठेतरी बघतेय. नाही खरंच, खरं तर केवळ अर्ध्या तासाच्या मुलाखतीमध्ये हे सगळं शक्य होत नाही. पण ज्याही गोष्टी आज तुम्ही सांगितल्यात नक्कीच आज अशा अनेक महिला आहेत, अनेक स्त्री आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यातली पुढची वाट मला असं वाटतं रस्ता जो आहे तो कुठेतरी दिसू लागला असेल. तर श्रोते हो आणि प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची. खरं तर ही वेळ मला बिलकुल आवडत नाही. कदाचित आलेले पाहुणे इतके छान असतात की त्यांच्यासोबतच्या गप्पा संपू नये असं नेहमी वाटत असतं. पण तुर्तास आता इथेच तुमची रजा घेते, कारण आजच्या आपल्या सेगमेंटमध्ये जोडल्या गेलेल्या होत्या शोभा चक्ताप मॅडम, ज्या एक शिक्षिका म्हणून, साहित्यिका म्हणून आणि समाजसेविका म्हणून त्यांचा जो काही प्रवास होता, त्यांचं काम होतं हे आपण अनुभवलं, ऐकलं आणि आम्ही आज ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल शोभा जगताप मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज महाराष्ट्र दिवस आहे आणि आमच्यातर्फे तुम्हाला आचार्य 90 FM सगळ्या टीमतर्फे तुम्हाला महाराष्ट्र दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्र एवढा दैदव्यमान यशदायी झालेला आहे आणि म्हणूनच आपण आजच्या या महत्वाच्या दिवशी संत साहित्याच्या अभ्यासिका अपर्णा बेडेकर मॅडम यांना आपल्या महाराष्ट्र दिवसाच्या खास कार्यक्रमानिमित्त आमंत्रित केलेलं आहे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. अपर्णादाई, मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: खूप खूप धन्यवाद.
0: आणि आपण दोघींतर्फे सगळ्या टीमला शुभेच्छा देऊया.
1: हो, खूप खूप धन्यवाद आधी तुझ्या चॅनलला की आज छान दिवशी योगाला मराठी संत साहित्यावर बोलण्याचा. जसं तू म्हणालीस तसं की खरंच दैदिप्यमान परंपरा आहे मराठी सगळ्या मराठी जनांच्यासाठी ही संत साहित्याची परंपरा खूपच मोठी आहे आणि आजच्या चांगल्या दिवशी बोलायला मिळतंय हे खूप माझंही भाग्य आहे. तर चॅनललाही खूप खूप शुभेच्छा देते मी.
0: खरं अपर्णाताई सगळी परंपरा आपल्या संत साहित्याची पुढे चालवत आहेत आणि त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे त्यांनी MA मराठी मुंबई विद्यापीठातून केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं आहे, सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे. तसंच शेकडो कार्यक्रमांचं सूत्रसंचालन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. महाराष्ट्र, गोवा आणि परदेशातही संत साहित्य निमित्ताने विषयक त्यांची व्याख्यानही वेळोवेळी होत असतात. संतकवी समर्थ रामदासांच्या साहित्याचा विवेचनात्मक अभ्यास या प्रबंधास त्यांनी मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी सुद्धा संपादन केलेली आहे. मी विद्यावाचस्पती हे पहिल्यांदा ऐकलं होतं. आपले शंकर अभ्यंकर त्यांची त्यांना ही पदवी प्राप्त झालेली आहे. एवढ्या महनीय व्यक्ती आणि ती पदवी तुम्हाला प्राप्त झाली हे ऐकून फार खूप छान वाटलं जेव्हा मी तुमचं प्रोफाईल वाचलं. आणि अवधान एकले दिजे हे ज्ञानेश्वरीवरील त्यांचं अभ्यासपूर्ण पुस्तक आहे आणि हे नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. याविषयी देखील आपण अपर्णाताईंकडनं सगळं जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया मुलाखतीला. अपर्णाताई, अर्थातच संत साहित्य म्हणजे आपण खरं तर आपली ओळख ही आपल्या संस्कार वर्गातून होते शाळेत जेव्हा आपण जायला लागतो तेव्हा. तर तुमची संत साहित्याची ओळख नेमकी कधी झाली?
1: तू म्हणतेस तसंच की शाळेपासून किंवा कॉलेजच्या काही कार्यक्रमांमध्ये म्हण किंवा शाळेतल्या अगदी लहानपणच्या काही. एक छान गोष्ट अशी होती की माझं घर म्हणजे माझं लहानपणचं जे आई बाबांबरोबरचे जे दिवस आहेत त्यात म्हणजे मनाचे श्लोक म्हटल्याशिवाय किंवा रामरक्षा म्हटल्याशिवाय तो दिवस कधीच संपत नसे. असं अशी एक छोटीशी म्हणजे आता किती सुरू आहे किती घरातनं सुरू आहे मला माहिती नाही पण या सगळ्याची ओळख माऊलींचे अभंग रोज सकाळी रेडिओ चॅनलवरतीच ऐकणं त्याच्याशिवाय आपला दिवस सुरूच होत नसे. त्यामुळे असा सगळा या शब्दांची गोडी कुठेतरी लहानपणीच लागली असेल, मग शाळेच्या अभ्यासातनं लागली असेल, मराठी माध्यमातनं अर्थात शिक्षण झालं त्यामुळे ती गोडी अधिक लागली असेल, कॉलेजच्या कार्यक्रमांमधनं लागली असेल. आणि नंतर असं झालं की मराठी विषय घेऊन MA करावं असं माझ्या फार मनात होतं. कारण या सगळ्या मागच्या काळामध्ये सुद्धा वाचन लेखन या निमित्ताने माझं सुरू असायचं. तर ग्रॅज्युएशन पर्यंतचा अभ्यास हा कॉमर्स साईडचा असल्यामुळे मला भाषेविषयी अतिशय प्रेम जिव्हाळा असल्यामुळे मराठी घेऊन MA करू असं माझ्या खूप मनात आलं. आणि मग त्या 8 पेपरपैकी एक पेपर संत साहित्याचा होता.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यात अर्थात संत साहित्य हे कुठल्याही 100 मार्काच्या एका पेपरमध्ये बसवावं इतका त्याचा हेच नाही, तो इतका व्यापक विषय आहे. त्यामुळे आम्हाला अगदी नेमकं वेचक असं काही होतं. समर्थांच्या दासबोधातलं किंवा स्फुट साहित्यातले काही वेचक तिथे होते आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा 9वा 12वा अध्याय वगैरे होता. पण मला एक लक्षात आलं होतं की या सगळ्या अभ्यासाचं जे शीर्षक होतं त्या पेपरचं आमच्या ते ज्ञानेश्वर ते रामदास कालक्रमिक अभ्यास असं त्याचं शीर्षक होतं. म्हणजे माझ्या एक लक्षात आलं की नुसतं वेचून ज्ञानेश्वरांचा अभ्यास किंवा नुसतं वेचून समर्थांचा अभ्यास असं आपल्याला करायचं नाही. ज्ञानेश्वरांपासून समर्थांपर्यंतच्या काळाचा अभ्यास किंवा त्या काळाच्या पटलावरती ज्ञानेश्वरांचं कार्य किती मोठं आहे, समर्थांचं कार्य किती मोठं आहे आणि मधली संत परंपरा काळाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला काय सांगून जाते, काय शिकवण देते, असा सगळा अभ्यास करण्याचा जो योग आला ना त्यामुळे खरं तर संत साहित्याविषयी खूप प्रेम निर्माण झालं. म्हणजे 8ही पेपर मला माझ्या आवडीचेच होते अर्थात, पण संत साहित्य हा अधिक जिव्हाळ्याचा विषय होता.
0: पण कुठेतरी घरात बीज असेल ना त्याचं, म्हणजे कीर्तन परंपरेतनं तुम्ही आलाय.

0: आई वडिलांचं काही असं खास योगदान आहे यामध्ये?
1: हा म्हणजे माझी आई, माझे वडील सुद्धा उत्तम वाचक, उत्तम लेखन. माझ्या आईचं सुद्धा, तिच्या प्रोफेशनमध्ये सुद्धा ती खूप छान काम करत होती. आणि मी म्हटलं तसं की बाळकडू हे लहानपणापासून असतंच. आणि पुढे लग्न झाल्यावरती माझ्या घराला, म्हणजे आम्ही बेडेकर मसालेवाले, माझ्या सासूबाई म्हणजे उषाताई बेडेकर ह्या वारी करणाऱ्या होत्या, वारीची परंपरा होती. आणि मुख्य म्हणजे घराला समृद्ध असं पुस्तकांचं दालन मिळालं होतं. म्हणजे मी ह्या घरात पाऊल टाकल्यावरच मला किती आणि काय काय वाचू असं झालं होतं. आणि त्याच्यात अर्थातच अधिक भर हा संत साहित्यावर होता, कारण माझ्या सासूबाई ज्ञानेश्वरांच्या उपासक, अगदी भक्त, विठ्ठल भक्त होत्या. त्यामुळे माझ्या एकूण अभ्यासाला किंवा विचारांना खतपाणी मिळालं असंच म्हणता येईल. म्हणजे मी मगाशी तुला म्हटलं की हा जो कालक्रमिक अभ्यास मी करत होते त्या अनुषंगाने इतकं काही मला नंतर सुद्धा वाचता आलं की माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन अशी प्रतिज्ञा घेणारे जे माऊली आहेत ते त्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय सांगतायत. तर संस्कृत ज्यांना येत नाही, लोकभाषा मराठी आहे, प्राकृत आहे, आणि ज्ञानभाषा मात्र संस्कृत आहे. ज्ञानापासून सर्वसामान्य समाज इतका दूर गेला होता केवळ भाषा येत नाही म्हणून. तर ज्ञान, मुख्य अर्थबोधक जे ज्ञान आहे ते ज्या ग्रंथात साठलेलं आहे ते मराठीत यायला हवं, प्राकृतात यायला हवं, आणि लोकभाषा आणि ज्ञानभाषा एकत्र यायला हव्या. इतक्या उदात्त विचाराने अमृतालाही लाजवेल असं साहित्य माऊलींनी निर्माण केलं. आणि खरंच आपण किती भाग्यवान. आता हा झाला तो 700-750 वर्षापूर्वीचा काळ. म्हणजे काळाच्या पटलावरती माऊलींचं कार्य किती थोर आहे हे आपल्याला जाणवतं. आणि मधल्या काळाचा सगळा मागोवा घेत असताना, पुन्हा समर्थांकडे येत असताना असं जाणवलं की हा काळ हा पारतंत्र्याचा काळ आहे. माऊलींच्या काळामध्ये त्या मनाने सुबत्ता होती, ज्ञानापासून वंचित होती लोक, ही गोष्ट खरी. पण समर्थांच्या काळामध्ये पारतंत्र्य होतं, अक्षरशः मोगलाईचा काळ होता, महाराष्ट्रावरती अस्मानी सुलतानीची संकट होती, इंग्रजांचा, डचांचा चंचू प्रवेश देशात होत होता, आणि अतिशय वाईट असं वातावरण, राजकीय सामाजिक वातावरण अतिशय ढवळून गेलं होतं. अशा वेळेला धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य तरी, अशी रोखठोक भाषा वापरणं, आणि माऊलींची ती अमृताते ही पैजा जिंकणारी भाषा. कसं आहे ना, संत साहित्य हे सगळंच एका मुशीतनंच घडलं. हरिकथेचा जागर हे त्याचं सगळ्याच अधिष्ठान राहिलं हे खरंय. पण काळ जसा बदलतो तसं आपल्या संतांनी त्यांच्या साहित्याला दिलेलं हे जे अभिनव रूप आहे ना, ते बघताना मला खूप आनंद होत होता. आणि यातून ही गोडी अधिकच लागली मला.
0: तर आज असं वाटतंय तुम्हाला कुठलेही प्रश्न विचारायचे आणि तुमचं फक्त काय म्हणतात स्वरानंद घेत राहावा आणि तुमचं एक आख्यान इथे असावं असं वाटतं. म्हणजे माऊलींवर तुम्ही किती भरभर बोलू शकता, म्हणजे शब्द अपुरे पडतात असं होत आहे.
1: म्हणजे आता बघ ना की प्रपंच आणि परमार्थाची सांगड समर्थांनी घातली. आपण म्हणतो की म्हणजे हा जो एक व्यावहारिक दृष्टिकोन देणारे जे संत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला समर्थांचं नाव खूप अग्रक्रमाने घ्यायला हवं. त्यांची एक ओवी वाचूनच मी त्याचा इतका विचार करत होते की प्रपंची खाती जेविती, परमार्थी काय उपवास करीती. उभयता सारखे दिसती विषयाविषयी, देह चालता विषय त्यागी, ऐसा कोण आहे जगी, याचा निर्वाह मज लागी देवे निरोपावा. प्रपंच आणि परमार्थ करताना, म्हणजे प्रपंच करताना परमार्थाची, म्हणजे मला कधीही देवळात जाणं सुद्धा जमणार नाही इतका टोकाचा विचार कधी करू नये. किंवा मला केवळ मी आणि माझ्या पुरतं, मला माझ्या समाजाचं, माझ्या राष्ट्राचं, माझ्या विश्वाचं काहीही देणं घेणं नाही इतका स्वार्थी संकुचित प्रपंच कधी नसावा. आणि परमार्थ करताना काही उपवास करून आणि भगवी वस्त्र केवळ घालून आणि हातात जपमाळ घेऊन बसावं आणि तरीही म्हणजे माझ्या प्रपंचाचं काही का होईना, काही योगदान. माझी बायका, मुलं आणि घरदारावरती अगदी होळी केली आणि मी परमार्थाला निघून गेलो, इतका टोकाचा परमार्थ सुद्धा उपयोगाचा नाही असं सांगणाऱ्या समर्थांचं जे विचारधन आहे ते सुद्धा कितीतरी मोहात पडत होतं. याकरता की त्याच्यावरती विचार व्हायला हवा आणि या दृष्टीने संतांचं जे साहित्य आहे ते आजच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवं असं अनेकदा वाटतं ग की हे साहित्य म्हणजे केवळ हा दासनवमी आली चला दासबोध काढा, देवघरात ठेवा, त्याला दोन फुलं घाला आणि केवळ भक्तिमार्ग सांगितला, केवळ निवृत्ती मार्ग सांगितला असं कधीही झालेलं नाही. आपल्या संतांनी जो व्यावहारिक दृष्टिकोन आपल्या समोर ठेवलाय तो जसाच्या तसा आजही पूर्णार्थाने तो ऍप्लिकेबल आहे आपल्या जीवनाला. म्हणून या प्रकारे संत साहित्य मांडलं जायला हवं म्हणून माझा प्रयत्न.
0: नक्कीच. आता तो त्याच प्रश्नाकडे मी येणार होते की आताची मुलं जी आता आपला तरुण वर्ग आहे ते व्याख्यानातलं तुमच्या समजू शकतात काय संतांनी काय करून ठेवलंय आपल्यासाठी, पण आताच्या डे टू डे लाईफ मध्ये म्हणजे आता घर ऑफिस कॉलेज किंवा असं काही आपल्याला सगळं प्रापंचिक याच्यामध्ये असतो तेव्हा या संतांनी जे लिहून ठेवलंय म्हणजे मनाचे श्लोक आता आताही ज्ञानेश्वरीचाही आपल्याला आता उपयोग होतो, महाभारतात आपण आता रिलेट करू शकतो, तर किती त्याचं महत्व आहे त्याविषयी थोडस.
1: अगदी खूप खूप म्हणजे किती उदाहरणं द्यावीत तितके कमी आहे की संतांचं साहित्य हे आजच्या भाषेत आपण आउटडेटेड वगैरे म्हणतो तसं कधीही होत नाही. किंबहुना मला एक तुला उदाहरण द्यायला आवडेल की हे जे ग्रंथ आहेत ना ते म्हणजे दासबोध 300 वर्ष पलीकडचा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी 700 वर्ष पलीकडची आहे, तर त्यावेळेला ते ग्रंथ आजही आपल्याला नवीन नवीन विचार देण्यासाठी प्रवृत्त करत असतात. याचं एक उदाहरण असं आहे की आयुर्वेदामध्ये आपल्याला काही वेळेला औषध म्हणून काही चूर्ण देतात, काही काढे देतात तुला माहिती, तर एक बघितलं जातं की त्या ज्या काही वनस्पती आहेत त्या ज्या काही मुळ्या आहेत त्याची आपण जितकी जास्त घुटाई करतो किंवा जो काढा आहे त्या औषधी वनस्पतींचा तो जितका जास्त उकळला जातो तितके त्याच्यातले औषधी गुण हे त्या त्याच्यामध्ये उतरतात आणि मग ते औषध आपल्याला परिणामकारक असतं. विचार कर 300 वर्षापूर्वीचा दासबोध, अनेक विचारवंतांनी अनेक अभ्यासकांनी अनेक तत्वचिंतकांनी त्याची घुटाई केली आहे, त्याचं विवरण आपल्याला सांगितलंय, त्याच्यावरचे विचार मांडतायत, आजही मांडतायत, तेव्हाही मांडलेत. 700 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी आजही असं म्हणतायत ना की ज्ञानेश्वरी मला पूर्णार्थाने कळली, आजही नवनवीन देण्याची क्षमता तिच्या उदरामध्ये अखंडपणे प्रज्वलित आहे. असं असताना या हे ग्रंथ जे काळाच्या कसोटीवरती देदीप्यमान होऊन आपल्या समोर येतात त्यावेळेला त्यांची इतकी घुटाई झालीय, ते इतके विचारात आपल्या येऊन गेलेत त्यामुळे काळाच्या कसोटीवरती त्यांचं मूल्य इतकं महत्वाचं आहे की ते अजिबात जुने झालेले नाहीत. फक्त आजच्या पिढीला ते कशा पद्धतीने आपण समजावून सांगतो त्याचंच उदाहरण फक्त एकाच समर्थांच्याच उदाहरणाने देते की भिक्षा मिसे जन परीक्षावे. समर्थ संप्रदायामध्ये भिक्षाटनाला फार मोठं महत्व दिलं समर्थांनी आणि ते भिक्षाटन आपण बघतोय आजही सुरू आहे. याचा अर्थ त्यांनी घालून दिलेल्या ज्या काही पद्धती आहेत त्या आजही तशाच्या तशा ऍप्लिकेबल आहेत. आता आपण जर का म्हणू की चला आता मग उद्यापासून सगळं बंद आपल्या ह्याच्यामध्ये आपण भिक्षा मागत फिरू, तर ते तितकस आजच्या काळाला योग्य आहे का? तर नाही. पण त्यातला विचार कसा योग्य आहे मी तुला सांगते की भिक्षा मिसे लहान थोर परीक्षावे असं म्हणताना समर्थ म्हणतात की आपण कुठल्याही एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जरी तू असशील आणि एखाद्या मिटिंग्सला जरी जेव्हा आपण जात असतो आपल्याकडे कुणी आलेले असतात, लहान थोर परीक्षावे म्हणताना आपल्या समोरच्या माणसाची योग्यता समोरच्या माणसाचे विचार हे आपल्याला समजून घ्यावेच लागतात ना. दुसरी गोष्ट नित्य नूतन हिंडावे असं समर्थ सांगतात, त्यामुळे लोक म्हणजे आपल्या ओळखी वाढतात, आपण नवीन नवीन प्रदेश बघत असतो. आता हे आज ऍप्लिकेबल नाही आहे का? दुसरं मिताहार, भिक्षाटनामध्ये मिताहार ही खूप महत्वाचा मुद्दा म्हणून समर्थांनी सांगितलंय. त्यावेळेला दीक्षित दिवेकर कोणी नव्हते ग, मिताहार किती महत्वाचा आहे, 12 वर्ष अखंड समर्थांना फिरायचं होतं, लोक जागरण करायचं होतं, तर तो मुद्दा जसाच्या तसा आज ऍप्लिकेबल आहे, आजही तसाच आहे. लोकसंग्रहाचा मुद्दा, नित्य नूतन हिंडावे त्यामुळे लोकांच्या ओळखी व्हाव्यात. मृदु भाषण, जेव्हा समर्थ म्हणतात आपण दुसऱ्याकडे जातो आणि भिक्षाटनासाठी गेलेलो असतो आपली जिव्हेवरती चांगले शब्द हवेत, मृदू भाषण करायला हवं, वाटेल तसं बोलून चालणार नाही. आता हे कुठल्याही फील्डमध्ये आजही लागू आहे. सदाचार सद्वर्तन हे तर ऍप्लिकेबल आहे, म्हणजे नित्य नूतन हिंडावे, मिताहार, सदाचार, मृदू भाषण, स्वावलंबन, माझं सगळं मी करून जेवणार आहे. आजच्या काळामध्ये सुद्धा जितकं शक्य आहे तितकं स्वावलंबन, ह्या सगळ्या ज्या काही सूचना समर्थ देतात त्या आज सुद्धा तशाच्या तशा आपल्याला वापरण्यात गरजेचं आहे.
0: बरोबर, फास्ट फूडच्या जमान्यामध्ये फार गरजेचं आहे.
1: अगदी,
0: कारण फास्ट फूडचे आपण परिणाम बघतोच, किती कॅन्सर आणि डायबेटीस चे पेशंट वाढलेले तिथे. तुम्ही आता जो मुद्दा सांगितला
1: स्वावलंबन, खरंच म्हणजे त्यावेळेला समर्थांनी असं सांगितलं की आज 5 घरी जर का भिक्षा मागितली उद्या 6व्या घरी जायचंय. नवीन नवीन प्रदेशात जायचंय, नवीन नवीन लोकांच्या ओळखी. आज नेटवर्किंग आहे आपल्याकडे एका क्लिकवरती. त्यावेळेला नेटवर्कची साधनं काय होती? माणूसच होता. त्यामुळे ह्या ओळखी करणं, नवीन नवीन प्रदेश बघणं, माणसं ओळखणं हे महत्वाचं होतं. आणि या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या जशाच्या तशा आजही
0: अवलंबत आहेत. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आजच्या आपल्या महाराष्ट्र दिनाच्या विशेष कार्यक्रमात भेटूया. अपर्णाताईंना आज आपण विशेष अतिथी आमंत्रित केलेले आहेत, संत साहित्याच्या अभ्यासिका अपर्णाताई बेडेकर यांना.

0: ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ आणि आज आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संत साहित्यिका आपल्या डॉक्टर अपर्णा बेडेकर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. अर्थातच आपण जाणून घेतलं त्यांच्या प्रबंधाबद्दल, थोडस त्यांनी समर्थांबद्दल सांगितलं, पण मला वाटतं आपण ज्ञानेश्वरांवर आणि समर्थ रामदासांवर वेगळे पॉडकास्ट केले पाहिजेत. आज आता ही अगदी सुरुवातीची मुलाखत आहे, त्यामुळे सगळा धानवळा घ्यायला हवाय आपल्याला. हे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे अवधान ऐकले दिजे, म्हणजे हे ज्ञानेश्वरीवरचं म्हणजे अभ्यासपूर्ण लेखमालेचं हे पुस्तक आहे. त्याविषयी थोडस जाणून घ्यायला आवडेल की नेमकं तुम्हाला ज्ञानेश्वरीवरच का लिहावं असं वाटलं आणि नेमकं पुस्तकात दडलंय काय.
1: हो, खरं तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास माझा कोविडच्या काळात सुरू होता. म्हणजे बाहेर इतकं वाईट वातावरण सगळं असताना ज्ञानेश्वरी हातात आली आणि मी अक्षरशः ज्ञानेश्वरीची होऊन गेले असं मला वाटलं. आणि पुस्तकाचं जे शीर्षक आहे अवधान ऐकले दिजे, ती माऊलींचीच ओवी आहे. आणि माऊली असं म्हणतात की अवधान ऐकले दिजे तरी सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका. माऊलींची प्रतिज्ञा असणारी ओवी, त्यांचे शब्द किती महत्वाचे असतील त्या सगळ्याच 9000 ओव्या दिव्य आहेत, पण ही ओवी मला विशेषत्वाने आवडली की जर का माझ्याकडे अवधान दिलं तर तुम्ही सर्व सुखाला पात्र होणार याची मी प्रतिज्ञा करतोय आणि मी माझा ग्रंथ सांगतोय. पण अवधान देणं म्हणजे काय? एक म्हणजे सगळी व्यवधानं सोडणं म्हणजे अवधान देणं. आजही इथे बसलेले असताना माझ्या ऑफिसमध्ये काय चाललंय, माझी मुलं शाळेत गेली का, कॉलेजला गेली का, ह्या हे सुटत नाही. मी असं काही म्हणत नाही, हे चालूच राहतं. पण तरीही आपण कुठल्याही एखाद्या विषयाशी निगडीत असताना तिथे आपण पूर्णत्वाने त्या विषयाचे झालेलो असतो का? मन दिलेलं असतं का? शरीराने आपण इथे असलो तरी याचा विचार कुठेतरी करायला उद्युक्त केलं मला त्या ओवीनी. आणि म्हणजे गीता सांगत असताना, गीता ऐकून झाल्यानंतर गीतेचं निरूपण माऊली करत असताना किती माऊली गीतेच्याही किती पलीकडे नेऊन आपल्याला ती समजावतात. एक प्रसंग असा घडतो, म्हणजे तुम्हाला विचारतेस या पुस्तकात नेमकं काय आहे, बरंच काही आहे पण त्यातल्या आता किती बोलावं ह्याच्यावरती. एक प्रसंग असा घडतो की बघा असं होतं की आता काही दिवसात पावसाळा पाऊस सुरू होईल, तर असं होतं का की खूप पाऊस, पण आपल्या मुंबईतला तर पावसाची काही हेच नाही, एखादा 26 जुलै सारखा येतो गोष्ट, पण समुद्र अत्यंत फुगून गेलाय पावसाने असं कधी होतं का? नाही. किंवा ग्रीष्म किंवा वैशाख ऋतूमध्ये, वैशाख महिन्यामध्ये नद्या आटल्या आणि समुद्र पण आटून गेला असं कधी होतं का? तर असं होत नाही. म्हणजे हे जे समुद्राचं रूप आहे हे कुठल्याही काळामध्ये कुठल्याही ऋतूमध्ये जसं आहे तसं राहतं. याचा दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाला असं सांगतायत, म्हणजे कृष्ण अर्जुनाला ज्ञानेश्वरीतला असं सांगतोय की दर्पणाचे नि आधारे एकची करुण दुसरे मुख पाहती गवारे तैसे नको हो. मी सर्वार्थाने सगळीकडे व्यापलेला आहे, माझ्यात कधीच कमतरता येत नाही, मला कधीच ओहोटी लागत नाही आणि मी कधीच फुगून गेलोय असं कधी, कारण सगळीकडे सर्व व्याप्त असा मी आहे. तर त्याचं उदाहरण माऊली असं देतात की दर्पण आपल्या समोर आहे, आरसा समोर आहे, आणि तर तो आरसा समजा माझ्या समोरून काढून घेतला तर असं आहे का की मी नष्ट झाले? फक्त प्रतिबिंब नष्ट झालंय. किंवा माझ्यासमोर आता 4 आरसे ठेवले, हे माऊलींचा दृष्टांत आहे बरं का, 4 आरसे ठेवले याचा अर्थ मला स्वतःला काही 4 मुख प्राप्त झाली का? म्हणजे माझ्यात वाढ झाली नाही, माझ्यात कमतरता आली नाही, ते केवळ निमित्त मात्र होतं दर्पण मध्ये आल्याचं. तसा मी सर्वार्थाने सगळीकडे आहे, सर्व व्याप्त आहे असं कृष्ण अर्जुनाला सांगतोय. तरीही ना हा जो ज्ञानेश्वरीतला ज्ञानेश्वरीतला जो अर्जुन आहे ना, तो तुमच्या माझ्यासारखा आहे. त्याला भयंकर शंका येतात आणि तो विचारतो, आपल्या मनात येणारे सगळे प्रश्न कृष्णाने विचारतो. तर अर्जुन त्याला असं विचारतोय ज्ञानेश्वरीत की मग जर का असं आहे सगळीकडे तू आहेस, सगळ्यांच्या अंतरंगी तू आहेस, तर मग कुणीतरी अत्यंत दुःखात आहे, कुणीतरी अत्यंत सुखाच्या राशीवर लोळतोय, कुणीतरी अगदी अत्यंत निर्बुद्ध आहे, दुसरा प्रचंड पंडित आहे, असा जो फरक आपल्याला दिसतो तो कशाने? तू तर सगळीकडेच म्हणतोस ना, मग सगळं जग सारखं दिसायला हवं होतं. त्याचं उदाहरण माऊली पुढे काय देतात कृष्णाच्या वाणीतून, ते बघ की जैसे एकची आकाशध्वनी वाद्य विशेषी आनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी, नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजविले आप तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. माऊली असं म्हणतात की अगं आकाशामध्ये ध्वनी एकच आहे, ध्वनी एक असला तरी सतार वेगळी वाजते आणि तानपुरा वेगळा वाजतो की नाही.
0: बरोबर.
1: त्याला दिलेली कंपन तीच आहे पण त्या त्या स्वर तेच आहेत पण त्या त्या वाद्याचा जो स्वभाव आहे त्या त्या वाद्याची जी लकब आहे त्याच्यानुसार त्याने निर्माण केलेला ध्वनी वेगळा होतो. पाणी सगळीकडे एकच आहे. बाभळीला पाणी घातलं तर काटे उगवणार आहेत आणि तेच पाणी आंब्याला घातलं तर तेच पाणी आंब्याला घातलंस तर आंब्याचं फळ येणार आहे किंवा तुळशीला घातलंस तर त्याचं वेगळं पुण्य तुझ्या. तसं मी सगळीकडे समत्वाने जरी भरलेलो असलो तरी मनुष्याच्या पूर्व संचितानुसार त्याला मिळणारं फळ वेगळं असतं. असं अशा अनेक दृष्टांतांनी माऊली हे सगळं समजावून देतात ना. तेव्हा म्हणजे तत्वज्ञानातले वेगवेगळे सिद्धांत जे आपल्याला आजवर असं वाटतं की बापरे हे नाही तर मला कधी कळलं असतं ते माऊलींच्या या सगळ्या दृष्टांतांमुळे असं वाटतं की आपल्या कवेत आले, आपल्या बुद्धीच्या परिघात कुठेतरी ते येऊन झिरपले आणि म्हणून याच्याकडे अवधान द्या तर सर्व सुखाला प्राप्त व्हाल असं माऊली म्हणतात. ते ह्या पुस्तकाचं निमित्त.
0: वा नक्की. आणि आता उत्सुकता वाढलेली आहे नेमकं काय पुस्तकात आहे हे वाचण्याची. नक्की मी आवर्जून वाचेल. आता अर्थातच आपण तुम्ही माऊलींबद्दल बोललात, आपण रामदासांबद्दल बोललो, आता थोडं महिला साहित्यिका फार कमी झालेल्या आहेत. म्हणजे तसं तो काळ तेवढा महिलांना म्हणजे प्राधान्य देणारा नव्हता काळ असं आपण म्हणूया. पण मोजक्याच ज्या झाल्या, पण मोजक्याच ज्या झाल्या त्या पण किती अशा त्यांनी लक्षणीय काम करून ठेवलं. संत कानोपत्रा म्हणा, मुक्ताई म्हणा, तर तुम्हाला आवडणाऱ्या महिला संत साहित्यिका कोणत्या?
1: मला सगळ्याच आवडतात. म्हणजे कोणत्या आवडतात विचारलंस तर काही एक उत्तर देता येणार नाही. कारण मुक्ताबाई सुद्धा तिच्या आताच तिच्यावर जी चित्रपट येतोय खूप आनंदाची गोष्ट आहे. मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, वेणास्वामी या सगळ्या जणी सुद्धा, बहिणाबाई सुद्धा असेल, तुकाराम शिष्या बहिणाबाई. मला असं वाटतं ना की भागवत धर्म मंदिर माऊलींनी म्हणजे त्याचा पाया माऊलींनी रचला आणि तुका झालासे कळस असं आपण म्हणतो. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. भागवत धर्माच्या या मंदिरामध्ये जसे हे सगळे संत पायापासून ते शिखरापर्यंत शोभले, ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम रामदासांपर्यंत, तसं मला वाटतं ह्या सगळ्या पाच जणी किंवा खूप जणी आहेत. पाच म्हणजे मी आता उदाहरणादाखल पाच फक्त म्हटलं, पण ह्यांचा परिघ म्हटलं तर असेल छोटा, पण या भागवत धर्माच्या मंदिरामध्ये एखादी पंटी लावून ठेवावी आणि आपल्या परिघात तिचा असेल परिघ छोटासा, छोट्याशा परिघामध्ये पण तिने काळोखाला मात्र नकार दिलेला आहे आणि आपला परिघ उजळवून टाकलाय असं त्यांचं काम. या पाच जणींचं सुद्धा या काळावरती खूप मोठा प्रभाव टाकणार होतं. म्हणजे आता आठवण मला अर्थात मुक्ताबाईची होतीये कारण चित्रपटाच्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे सततच तिचा विचार असतो मनामध्ये पण चित्रपटामुळे अजूनच अधोरेखित झाला. तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की माऊली कधीतरी निराश होऊन म्हणजे भिक्षाटन करत असताना ते घरी परतले, त्यांना काही भिक्षा मिळाली नाही आणि खूप निराश होऊन माऊलींनी ते आपलं जे काही कुडाची झोपडी असेल त्याचं दार लावून घेतलं आणि मुक्ताबाईने ताटी उघडा ज्ञानेश्वर असं म्हणत ताटीचे अभंग लिहिले. तर मला नेहमी असं वाटतं की हे फक्त ना ज्ञानेश्वरांचं झोपडीचं दार लावून घेणं इतक्यापुरतं ते मर्यादित नाहीये. माऊली इतके मनातून निराश झाले, कुठला तरी एक असा क्षण असेल, ते महायोगी आहेत पण तरीही एखादा क्षण असा आला असेल का की मनुष्य अवतारात मनुष्य देहात असल्यानंतर की इतकं निराश झालं मन, इतकं वाईट वाटलं की त्यांनी मनाची कवाड बंद करून घेतली आणि या धाकट्या परकरातल्या पोरीला, छोट्या मुक्ताबाईला त्यांची आई व्हावं असं वाटलं आणि तिला असं वाटलं की जर का ह्या माऊलीने, जर का या आपल्या वडील बंधूने मनाची दारं लावून घेतली तर ज्ञानेश्वरीची निर्मिती कशी व्हायची, जगाला प्रकाश दाखवायचा कुणी, त्यांच्या मनातला अंधकार हा जर का असाच चालू राहिला. आणि म्हणून ती असं म्हणते, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. वन्नीप्रमाणे हे विश्व तुला जाळतंय पण तुला पाणी होऊन त्याच्यावरती उतारा त्याचा तुझा तुलाच शोधायला लागेल कारण तू स्वतः योगी आहेस. तुला मदत करण्याकरता कुणी येणार नाहीये, तू स्वतः स्थितप्रज्ञ आहेस आणि तुलाच हे लक्षात यायला हवं की सुख दुःख समेकृत्वा लाभा लाभव जयाजय किंवा शीतोष्ण सुख दुःखेशु समसंग विवर्जिता, जे कृष्णानी गीतेत सांगितलं तेच पुढे तुला सांगायचंय. मग म्हणजे शीत असो किंवा उष्ण असो, दुःख असो किंवा सुख असो, या सगळ्याचा एक विवेक ज्याच्याकडे असतो त्याला योगी म्हणतात ना. मग तू ह्या सगळ्या, हा जो अपमान तुझा आत्ता झालाय, हा जो तुला त्रास झालाय, लोकांचे शब्द तुला बोचले, तर ते सगळे घेऊन त्याच्यावरचा उपाय म्हणून तुलाच शांत व्हावं लागेल, तुला तुझी स्थिर बुद्धी तशीच ठेवावी लागेल. आणि विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं ती म्हणते. कसं आहे बघ, आपण ही जी वस्त्र नेसली आहेत ती सगळी उभ्या आणि आडव्या धाग्यांचं मिश्रण असतं. जर का आपण लूम म्हणजे पॉवर हँडलूमची वस्त्र हे करताना जर आपण बघितली, हातमाग जर का आपण बघितला, तर उभे धागे आणि आडव्या धाग्यांचं मिश्रण असतं. ते कुठल्याच उभ्या धाग्यांनी वस्त्र विणलं जात नाही किंवा फक्त आडव्या धाग्यांनी वस्त्र विणलं जात नाही. तसं ती म्हणते ह्या विश्वाच्या पटामध्ये सुद्धा हे उभे आणि आडवे धागे आहेत. मग सुखाचे, दुःखाचे, अपमानाचे, शल्याचे, आनंदाचे हे धागे, दोन्ही प्रकारचे धागे आपल्याला, आपण त्याच विश्वाचा भाग आहोत ना, आपल्याला सहन करावे लागणार आहेत. म्हणून तू ताटी उघड. ही 8-10 वर्षाची मुलगी इतका मोठा जीवन सिद्धांत सांगून जाते, किती अलौकिक आहे हे सगळं. त्यामुळे या तसंच जनाबाईचं आहे, कान्होपात्रेचं आहे, वेणास्वामींचं आहे, तुकाराम शिष्या बहिणाबाई तर गगनाला गवशणी घालते आणि असे खूप सुंदर अभंग लिहून जाते. त्यामुळे या सगळ्यांवरती सुद्धा खूप नितांत प्रेम आहे माझं.
0: मग असे तुम्ही उल्लेख केला पूर्वसंचिताचा, त्याला धरून मला एक प्रश्न पडलाय की आता आपण मुक्ताईंबद्दल बोलतोय, पूर्वसंचित त्यांचं म्हणजे एवढं ते देवस्वरूप म्हणजे देवाचेच अवतार होते सगळे भावंड, आदिमाया आणि ज्ञानेश्वर विष्णूचे, तर आणि नाथ संप्रदायाचे ते होते. मग त्यांचं पूर्वसंचित एवढं बिकट होतं किंवा वाईट होतं का की त्यांना एवढे श्रम भोगावे लागले किंवा आई वडिलांना त्यांना समाधी घ्यावी लागली?
1: काय माहितीये का, त्यांचा जन्मच मुळात लोकांच्या कल्याणाकरता आहे. आता राहिलं उपकारापुरता, जे काही त्यांचं आहे ते फक्त लोक कल्याणाकरताच आहे. त्यामुळे अशा वेळेला, आता तुम्हाला सांग, रामाला काही कमी यातना झाल्यात का? कृष्णाचा तर जन्मच बंदीकानात झालाय, काय कमी होतं त्यांना? राम एवढा मोठा अयोध्येचा राजा, पण त्याला 14 वर्ष वनवासात जावं लागलं. म्हणजे रामकृष्णांना चुकलं नाही, ते या संतांना कसं चुकेल? म्हणजे सांगायची गोष्ट अशी की हे सगळं जे काही आहे त्यांचा जन्म हा लोकांनी अनुसरावा, लोकांनी ह्या म्हणजे जर का रामकृष्णांना सुद्धा, जर का संतांना सुद्धा इतक्या कष्टातनं जावं लागलं आणि तरीही काही मोठं काम त्यांनी करून दाखवलं, ते आपण आदर्श कोणाला म्हणतो? त्यांनाच तर म्हणतो. त्यामुळे या आदर्शांना समोर आपल्याकडे ठेवलं जावं याकरता ह्या सगळ्यांचं जीवन आहे.
0: खूप छान सांगितलं. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण आता बेडेकर यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. प्रेक्षको, आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपण संत साहित्यिका अभ्यासिका डॉक्टर अपर्णा बेडेकर यांना आमंत्रित केलेलं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली.

0: प्रशांती अंत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं संत साहित्याच्या अभ्यासिका डॉक्टर अपर्णा बेडेकर यांना आमंत्रित केलेलं आहे. अपर्णाताई, तुम्ही देशविदेशात म्हणजे परदेशात खूप व्याख्यानं केलेली आहेत, म्हणजे ठिकठिकाणी तुम्हाला अभ्यासक आहात म्हणून व्याख्यानं देण्यासाठी आमंत्रित केलं असेल, तर त्याचे थोडे किस्से किंवा काही आठवणी ज्या फार अशा मनाला भिडल्या त्या थोड्या आमच्या प्रेक्षक श्रोत्यांना ऐकायला आवडते.
1: व्याख्यानांनंतर ना म्हणजे प्रत्येकालाच असं लक्षात येतं की आपले हे जे सद्ग्रंथ आहेत, म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, नामदेव महाराजांची गाथा आहे, किंवा या ज्या संत स्त्रिया आहेत, या सगळ्यांच्या ज्या गाथा आहेत, ते केवळ आणि केवळ हे गाथेत पडून राहावेत असे विषय नाहीत, तर ते एक प्रकारे आपल्याला व्यवहार ज्ञानकोश आहेत. आपला व्यवहार, आपलं जीवनमान हे सुंदर पद्धतीने पुढे जावं याकरता मार्गदर्शन करणारे हे ग्रंथ आहेत, हे माझ्या बोलण्यातनं श्रोत्यांना नक्कीपणे प्रत्ययाला येतं. आणि काही वेळेला मला खरंच लोकांनी असं येऊन सांगितलं की आता तू सांगितलंस ना म्हणून तरी आम्ही दासबोध उघडून बघणार, तू सांगितलंस म्हणून तरी ज्ञानेश्वरी नाही का कळेना. आता तिचं दासबोध त्या मनाने अलीकडच्या काळातले, ज्ञानेश्वरीची भाषा अजून जुनी आहे, सगळं कळेलच असं नाही, पण ती अगदी काय म्हणायचं, एकाच वाचनात कळावी असा अट्टहास तरी कशाला. मुळात काय होतं माहितीये, मी एकदा एका व्याख्यानामध्ये एक उदाहरण असं दिलं होतं की आपण त्यांच्या आपण आता पारायण करतो, अनेक लोकांच्या म्हणजे आता चातुर्मास सुरू आहे किंवा श्रावण महिना सुरू आहे, तर मी पारायण करीन, मला त्या पारायणाबद्दल माझी म्हणजे माझी कुठलीही तक्रार आहे असं कृपया समजू नका. पण होतं असं की अमुक एक दिवसात अमुक एक वाचून पूर्ण करण्याच्या त्या अट्टहासामुळे होतं असं की आपण ना ह्या ग्रंथांचं विंडो शॉपिंग करतो. आपण विंडो शॉपिंगला जातो बघ बायका, की काचेच्या तावदानात अनेक वस्तू आत सुंदर सुंदर मांडलेल्या आहेत, पण मला त्यातलं काहीही घ्यायचं नाहीये, मी फक्त बाहेरून अशी एक फेरी मारून गेले. तसं ज्ञानेश्वरी दासबोध वाचताना आपण अंतरंगात नाही शिवत, अट्टहास काय असतो, नाही मला वेळ नाहीये, मला एवढ्या वेळात हे पूर्ण करायचंय. माझा एक अनुभव असा सांगतो की एखादा श्लोक आहे गीतेचा, मग त्याचं ज्ञानेश्वरीत येणारं भाष्य जे काय आहे ते समजा 100, 150, 200, 500 ओव्यांचं सुद्धा आहे, असू दे, मग त्यातली एखादी ओवी, त्या ओवीतला एखादा चरण, त्या चरणातला एखादा शब्द, याच्यात इतकं अडकायला होतं, हे तमाल श्यामा कृष्ण, अशी एक हाक ज्ञानेश्वरीत अर्जुनाने कृष्णाला मारली आहे, ती माझ्या या पुस्तकात आहे. त्या हाक मारण्यामध्ये सुद्धा इतका जिव्हाळा आहे, कशी हाक मारावी. आपल्याकडे एक गाणं होतं बघ की लोक कहते है भगवान आते नाही, द्रौपदी की तरह तू बुलाते नाही, तुम्ही हाकच नाही मारत, तुम्ही बोलवतच नाही. त्या अर्जुनाची जी काही ओढ आहे कृष्णाबद्दलची, तमाल श्यामा किती सुंदर हाक मारतोय तो, मग तो येतोच येतो. तसं त्या ग्रंथाला असं पूर्णत शरण गेल्याशिवाय त्यातले अंतरंग नाही कळणार. आपण फक्त बहिरंग बघून ती विंडो शॉपिंग केल्यासारखे त्या ग्रंथाच्या पुढे निघून जाऊ. हे सांगितल्यानंतर मला काही माझ्या श्रोत्यांनी खूप ते उदाहरण त्यांना खूप आवडलं होतं की खरंच आहे, हे ग्रंथ कळण्यासाठी असे जाता येता वाचता येणार नाही, आणि त्याच्या अंतरंगात शिरायला हवं, शरण जायला हवं, आणि मग तो ग्रंथ आपल्याला कृपा करतो. आणि नक्कीच ते व्यवहार ज्ञानकोश आहेत, आपलं आयुष्यमान, आपलं जीवन हे सर्वोपरी उजळवून टाकणारे, आपल्याला सन्मार्गाला नेणारे असे हे दिव्य ग्रंथ आहेत एवढं नक्की.
0: खूप छान सांगितलं. आता आपण अगदी मुलाखतीच्या शेवटी आलेलो आहे, तर मला वाटतं बऱ्याचशा श्रोत्यांना, आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला व्याख्या द्या म्हणून आपल्या सगळीकडे आता मंडळ झालेली आहेत, आपलं ब्राह्मण सेवा मंडळ असतं तसं, तर त्यांना इच्छुक असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी, तर मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या प्रेक्षकांना देते. अपर्णा बेडेकर, डॉक्टर अपर्णा बेडेकर यांचा नंबर आहे 9869624156. परत एकदा सांगते, 9869624156 म्हणजेच 9869762146. तर तुम्ही अपर्णाताईंना कधीही संपर्क करू शकता आणि तुमच्या मंडळांमध्ये व्याख्यानासाठी त्या अवश्य जरूर येतील. आणि अर्थातच आता जसा आता आपण बोलतो आहे उद्बोधनात्मक हे सगळं तुमची मुलाखत झालेली आहे, तर जाता जाता आता तरुण मुलांसाठी उन्हाळी शिबिरं वगैरे अशी सुरू होती आणि सगळ्या आया त्यांच्या मागे असतील की बाबा तू ह्या शिबिरात जा, स्पोर्ट्सला जा किंवा मला असे श्लोक शिकण्यासाठी वगैरे, तर तुम्ही तरुण पिढीने नेमका आता संत साहित्याचा त्याला पुढे जाऊन अभ्यास करायचा असेल किंवा थोडी अभिरुची निर्माण होण्यासाठी नेमकं आई वडिलांनी मुलांसाठी काय केलं पाहिजे, कारण आता शाळा तर शिक्षक तर आता सुट्टीवर असतील, तर मुलांनी नेमकं कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे?
1: हो, खूप छान प्रश्न आहे हा. म्हणजे मी म्हणते तसं की ह्या सगळ्या ग्रंथांची ओळख वेगळ्या पद्धतीने आपल्या मुलांना करून देणं खूप गरजेचं आहे. हे प्रयोग थोडेफार मी केले म्हणून मी सांगू शकते तुम्हाला की आता मी काय उद्बोधन करणार त्यापेक्षा समर्थांच्या शब्दात एक नदीचं रूपक आहे. तर त्या रूपकामध्ये समर्थ असं म्हणतात की एक कल्पना करा की डोंगराच्या उंच कड्यावरनं जन्म घेतलेलं नदीचं पाणी वाहत चाललंय आणि ते समुद्राला जाऊन मिळतंय. तर ती नदी असं म्हणते की मी माझा कर्मयोग आचरते. कर्मयोगच शेवटी सांगितला ना सगळ्या संतांनी, स्वधर्म सांगितला, स्वधर्म ओळखा आणि कर्मयोग, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्मयोग आचरा. तर ही नदी म्हणजे रूपक आहे अर्थात, ती म्हणते की मी माझा कर्मयोग आचरते. समर्थ असं म्हणतात की हे निरर्थकची वाहणे. हे निरर्थक का? ती म्हणते उंच कड्यावरनं उताराची दिशा मिळाली की वाहत जाणं, याशिवाय माझा कर्मयोग दुसरा काय असणार आहे. समर्थ त्याच्यात असं म्हणतात की जर का नदीचं पाणी कालवे काढून त्याचा मार्ग वळवून शेताकडे नेलं नाही, सकस जमिनीकडे नेलं, तर त्याच्यातनं आंब्या फणसासारखी पिकं निर्माण होतात किंवा म्हणजे फळं निर्माण होतात, भाज्या निर्माण होतात, वनस्पती निर्माण होतात, ज्या आपल्या सगळ्या समाजाच्या उपयोगाला असतात. त्या सकस जमिनीतनं ती पिकं निर्माण होतात केवळ नदीच्या गोड पाण्याला वळवल्यामुळे. आणि जर का ते वळवलं नाही आणि ती जर का समुद्राला जाऊन मिळाली तर तिच्या सगळ्या गोड्या सकस पाण्यासकट तिचं सगळं अस्तित्व नष्ट होऊन ती खारी होऊन जाते. तैसेची आयुष्य आपुले समर्थ म्हणतात. आपण जर का आपल्याकडे असणाऱ्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा योग्य प्रकारे वर्तवून उपयोग केला नाही, कुणाचं म्हणजे कुणाचं बोलणं चांगलं असतं, कुणाचं लेखन चांगलं असतं, कुणाचा मार्गदर्शन करणं चांगलं असतं, कोणी चांगला लेखक असतो, कोणी चांगला कवी असतो, वेगवेगळे कोणी चांगला बिझनेसमॅन असतो, कोणी चांगला बँकर असतो, वेगवेगळ्या क्षमता वेगवेगळ्यांना दिलेल्या आहेत, त्याचा योग्य उपयोग न करता आपण आला दिवस गेला दिवस असा जर का गेला तर मात्र आपलं हे निरर्थक चालणारं आयुष्य एक दिवस समुद्र रूपी कुठच्या तरी शेवटाला जाऊन ते लय पावणार आहे. आपल्या सगळ्या गोड पाणी जसं नदीला गोड पाण्याची क्षमता दिली किंवा पिकं निर्माण करण्याची क्षमता दिली, त्या सगळ्या क्षमता नष्ट होऊन ती तिच्या अस्तित्वासकट लय होणार आहे. समुद्रात एकदा ती गेली की तिला वेगळं अस्तित्वही उरत नाही. पण जेव्हा तिच्यातल्या गुणांना बाजूला केलं जातं आणि पिकं घेतली जातात तेव्हा ती फळा फुलांनी डवरते. तसं आपलं आयुष्य म्हणजे मुलांना हे गोड पद्धतीने सांगता येईल इतकं मोठं सांगायला नको, पण तसं त्यांच्या क्षमतांचा पूर्ण विकास झाला म्हणजे आपल्या तुझ्या माझ्या सुद्धा किंवा ह्याच्या पुढच्या मुलांच्या तरुण मुलांच्या सगळ्यांच्याच क्षमतांचा विकास होऊन त्याचा एक प्रकारे उपयोग राष्ट्रकार्यासाठी समाज कार्यासाठी करणं आणि अशा प्रकारे सुजलाम सुफलाम भूमी निर्माण करणं हेच एक मोठं देशकार्य आहे. आता संत साहित्याने वेगळं तरी काय सांगितलं हेच तर
0: सांगितलं. आणि आता आपण म्हणतो असं आता भारत हा विश्वगुरु आहे, आता होण्याच्या प्रगती म्हणजे आहेच विश्वगुरु. आणि आता नेमकं भारताने आता आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला, आपल्या महाराष्ट्रातील मुलांचा विचार केला, मला वाटतं सगळ्या जगातल्या म्हणजे आपण नवरीने सुद्धा म्हटलेलं आहे, तर तशा माध्यमातून आपण भारताच्या दृष्टिकोनात तुम्ही काय विचार मांडता की नेमकं भारताने आता प्रगतीपथावर जाण्यासाठी काय केलं पाहिजे?
1: भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी हे संतांचे विचारच मार्गदर्शक आहेत असं मला वाटतं. बाकी सगळं राहू दे बाजूला गं, म्हणजे फक्त आपण म्हटलं की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. वाईट मार्गाला जाणं नको, सत्कर्माच्या प्रती आपली सदैव निष्ठा हवी, आपण स्वधर्माचं पालन करायला हवं, मग स्वधर्म आधी ओळखायला हवा. स्वधर्म म्हणजे तरी वेगळं काय आहे? म्हणजे आता मी शिक्षक असेन तर शिकवणं अध्यापन करणं हा माझा स्वधर्म आहे. आज बॉर्डरवरती लढणाऱ्या सैनिकाचा स्वधर्म हे त्याने सीमांचं रक्षण करणं, देशाला स्वातंत्र्य अबाधित ठेवणं हे आहे. व्यापारी वर्गाचं स्वधर्म हा त्यांनी उद्योग व्यवसाय करणं आहे. अगदी परिचारिकेचा स्वधर्म हा तिने शुश्रूषा करणं आहे इतकंच कशाला. अगदी मी अगदी एक पहिलं ज्याला प्रोफेशन म्हणून गणलं जाणार नाही पण आईचा स्वधर्म काय आहे. एखादी आई सांगते काय नाही मी 3 ते 6 माझ्या बाळाला सांभाळेन असं नाही होऊ शकत. किंवा एखादा किंवा नोकरी करणारी घरातली जी मंडळी आहेत आणि ती असं सांगतात का की मी जानेवारी फेब्रुवारी मार्चच ऑफिसला जाईन पुढचे कसे महिने चालवायचे ते तुमचं तुम्ही बघा असं नाहीये. माझ्या स्वधर्मामध्ये मी सतत प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणं, मला जे काम दिलेलं आहे ते निष्ठेने करत राहणं आणि ते चांगल्या भावनेने करत राहणं, त्याचा समाजाला त्याचा राष्ट्राला उपयोग होईल अशा पद्धतीने करत राहणं, हे सगळे विचार संत साहित्यात येतात, आवर्जून येतात. आणि मग समर्थ म्हणजे माऊली म्हणतात की स्वधर्म सूर्याचा उदय होतो आणि दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, सगळं तिमिर नाश होतो आणि मग नक्कीच देश आपला विश्वगुरु ह्या पदाकडे जाईल याबद्दल काही
0: नक्कीच. अपर्णाताई तुम्ही खूप छान आज आमच्याकडे आलात आणि मुलाखत दिली आणि अर्थातच मला वाटतं अशी बरीच पुस्तकं, तुमचं नाव भर अपर्णा आहे पण बरीच पानं लिहिलेली आहेत, पानं वाचलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन काहीतरी आम्हाला ऐकायला आणि वाचायला आवडेल तुमच्याकडून आणि त्यासाठी तुमच्या भविष्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर प्रेक्षकहो, महाराष्ट्र दिनानिमित्त आपण संत साहित्याच्या अभ्यासिका आणि व्याख्याता डॉक्टर अपर्णा बेडेकर यांना आमंत्रित केलं होतं आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आमच्या आचार्य 90 FM चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी अर्थातच अपर्णाताईंचा आपला निरोप घेते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: ready? हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील अनेक महिलांच्या मुलाखती, अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि आजचा आपला सेगमेंट आज किनारी आणि महिला दिन आपण सेलिब्रेट करतोय. मला तर खूप ठाम मने माझं मत आहे की महिलांसाठी कोणताही असा एक स्पेशल दिवस नसतो, कारण येणारा प्रत्येक दिवस हा महिलांमुळे असतो आणि तो त्यांच्यामुळे स्पेशल होत असतो. आज मी आज एका अशा व्यक्तीला भेटलेली आहे आणि आज अशा व्यक्तीला तुमच्या समोर इंट्रोड्यूस करते. कला म्हणजे काय हो? कला एखाद्याच्या माणसाच्या नसानसात भिनलेली असते म्हणजे काय, याचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण ज्यांच्या सोबत मी बसलेली आहे. खरं तर रंगकुंचला आर्ट म्हणून या नावाने त्यांनी त्यांची गॅलरी सुरू केली. त्यांच्या त्या को फाउंडर आहेत आणि खरं तर असं म्हणतात की जर माणसाला कला ही जगायला शिकवत असते आणि असं म्हणून त्यांनी कलेमध्ये हे पाऊल टाकलं आणि आपल्या पॅशनला प्रोफेशन बनवून त्या आज या मार्गावरती पुढे चालतायत. तर आज प्रांजल शिंदे मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रांजल मॅम, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पुढे काही सुरुवात करण्यापूर्वी, आज युट्यूबवरती जे लोक हा व्हिडिओ पाहतात त्यांच्या गळ्यामध्ये हा सुंदर, म्हणजे त्यांना या व्हिडिओमध्ये माझ्या गळ्यामध्ये हा एक सुंदर दागिना दिसत असेल. खरं तर हा टॅराकोटा ज्वेलरीचा एक पार्ट आहे. आणि टॅराकोटा ज्वेलरी म्हणजे काय? तर मुळात मातीपासून, क्लेपासून विविध दागिने बनवले जातात. तर मॅडमची खासियत हीच आहे की मॅडम हे सगळे दागिने बनवत असतात. या व्यतिरिक्त त्या बऱ्याच आर्टफॉर्म आहेत ज्यामध्ये त्या माहिर आहेत, कुशल आहेत, त्याविषयी पण जाणून घेऊयात. पण आज आपला मेन आणि महत्वाचा मुद्दा आहे टॅराकोटा ज्वेलरी. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून ते हे दागिने बनवत आहेत, खूप छान ऑडियन्स पर्यंत ते पोहोचवत आहेत आणि काहीतरी युनिक म्हणून लोकांना सुद्धा हे दागिने जे आहेत ते पसंतीस उतरतात. तर एकंदरीत या सगळ्या विषयावरती आपण जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बरं, मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न हाच आहे की कसं सुचलं की आपण टॅराकोटापासून ज्वेलरी बनवायची?
1: ऍक्च्युली मेन कसं असतं, माणसाची नळ मातीशी जोडलेली असते म्हणतो
0: 100%.
1: तर तसंच काही प्रकार आहे. लहान असताना माझी मम्मी मातीची खेळणी वगैरे बनवायची, तर ते एक अट्रॅक्शन होतं की आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्वेलरीकडे वळण्याचं म्हणजे आम्ही एक्झिबिशन करायचो बेंगलोर मध्ये एक्झिबिशन, तर एका लेडीच्या गळ्यामध्ये मी बघितलं की काहीतरी युनिक दिसतंय. तर मी जाऊन त्यांना विचारलं की काय हा प्रकार काय आहे ज्वेलरीचा, तर त्यांनी सांगितलं की असं असं टेराकोटा आहे. तर मी ते खूप वर्षापूर्वी 10-15 वर्षापूर्वी आय थिंक आमचं एक्झिबिशन झालेलं तेव्हा मी बघितलं. मग तिथं त्यावेळेपासून माझं सर्च मोहीम चालू झाली की एक असं बनवलं, असं उत्सुकता की काय प्रकार आहे, हा कसा बनवला जातो. मातीपासून दागिने हा खूप वेगळा प्रकार आहे. मेन म्हणजे मी एकदम छोट्या खेड्यातून आलेली मुलगी, चांगला प्लॅटफॉर्म मुंबईमध्ये आल्यामुळे मिळाला, आर्टमुळे खूप चांगला प्रेझेन्स मिळाला, तर तिथून स्टार्ट झालं. मग माझी उत्सुकता वाढत गेली गेली, मग एक्सप्लोरिंग चालू झालं. मग एका ठिकाणी वर्कशॉप असं अटेंड करत करत मग त्यातून एक्सप्लोअर करत गेले. आणि आर्ट म्हणजे माझा जीव की प्राण आहे, जगू नाही शकत आर्ट. आर्ट नसेल तर मी नाही, असा प्रकार आहे माझा. तर तिथून स्टार्ट झालं, तर ती जर्नी आता पुढे चालूच आहे.
0: नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात की एका एक्झिबिशनमध्ये हे तुम्हाला कळलं की काहीतरी युनिक आहे आणि मग तुम्ही त्याच्यावरती आरएनडी केलं, रिसर्च केला, बऱ्याच रिसर्च केला. पण शेवटी आफ्टरऑल युअर क्रिएटिव्हिटी डज मॅटर, म्हणजे आपण काय प्रकारची क्रिएटिव्हिटी करतोय किंवा माझ्याकडे काय स्किल आहेत आणि मला ते मी लोकांपर्यंत कसे पोहोचवते, अजून लोकांच्या आवडीचं जास्तीत जास्त काय बनवते हे सुद्धा खूप मॅटर करतं. तुम्हाला काय म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली टॅराकोटा ज्वेलरी बनवायला, सगळ्यात पहिलं ऑर्नामेंट काय बनवलं होतं?
1: सगळ्यात पहिलं ऑर्नामेंट मी गणपती बनवले.
0: गणपतीचा
1: सेट बनवलेला की वेगळं काहीतरी बनवायचं. म्हणजे ज्वेलरी आहे टेराकोटामध्ये भरपूर मी पीसेस, भरपूर आरएनडी केली. त्याच्यामधून मी असं ठरवलं की माझं एक काहीतरी युनिकनेस ठेवायलाच हवा की जे वेगळं असेल, कम्प्लीट वेगळी ज्वेलरी असेल आणि ती ओळखली जाईल की रंगकुंचला प्रांजलची ज्वेलरी ही आहे. म्हणजे कोणीही घातला, कोणीही कुठेही बघितलं माझ्या
0: रंगकुंचला
1: असेल. तर तिथून स्टार्ट झाली. मोस्टली माझी ज्वेलरी टेम्पल ज्वेलरीच असते. खूप सगळे देवदेवताच येतात, म्हणजे मोस्टली देवीच बनवते. जसं
0: सरस्वती असेल, महालक्ष्मी
1: सगळ्या असतात. मी कोल्हापूरची आहे त्यामुळं कोल्हापूरची अंबाबाई मला खूप म्हणजे
0: जीवाभावाचा विषय
1: आहे. तर ती ज्वेलरी तरी मी अजून बघितली नव्हती. म्हणजे गोल्ड मध्ये पण असेल तर लक्ष्मीच असते.
0: हो हो.
1: तर मी महालक्ष्मी सेट बनवला. तो खूप खूप त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे प्रत्येक एक्झिबिशन असू दे किंवा एनी टाइम तो माझ्याकडे सोल्ड आउटच असतो. माझ्याकडे अवेलेबल असत नसतात, ते कंटिन्यू बनवतच असते.
0: तर
1: परत दसऱ्यामध्ये नवदुर्गाचं कम्प्लीट मी सिरीज बनवते. तर तो पण सोल्ड आउटच होतो. आणि दरवर्षी माझे प्रत्येक वर्षी वेगळे वेगळे सेट्स असतात. प्रत्येक एक्झिबिशन मध्ये असू दे किंवा काही असू दे, माझं कम्प्लीट वेगळंच कलेक्शन असतं. म्हणजे तीच डिझाईन रिपीट होत नाही. पण मोस्टली जी महालक्ष्मी आहे ती कंटिन्यू चालू आहे.
0: कारण इन ऑन पब्लिक डिमांड ती तुम्हाला बनवावी लागते.
1: आणि आता मी जस्ट महाशिवरात्रीच्या वेळेला शिवाचं एक बनवली ज्वेलरी. तर ती पण छान रिस्पॉन्स मिळेल त्या ज्वेलरीला असं
0: नक्कीच. फॉर शुअर. सो बेसिकली ही सुरुवात झाली आणि मग त्यानंतर तुम्ही रिसर्च केले. बट टेम्पल सॉरी म्हणजे टेराकोटा ज्वेलरी जर म्हटलं तर कुठेतरी मग काहीतरी एक बेसिक प्रकार ठरलेले असतात. पण आता आपण इकडे बघितलं तर आपण काही बेसिक सॅम्पल्स इथे आणले तुम्ही, तर यामध्ये सुद्धा मला इतकी व्हरायटी दिसते. मग ते टेम्पल ज्वेलरी असू देत किंवा मी आता गळ्यामध्ये एक ठुशीचं कॉम्बिनेशन घातलंय त्याला तुम्ही काहीतरी वेगळी व्हरायटी केलेली आहे, किंवा रेग्युलर बेसिसवरती आजकाल ऑफिस वर्किंग वुमेन्ससाठी किंवा गर्ल्ससाठी मग त्यांना पण ते सूट होईल. म्हणजे ही ज्वेलरी मला असं वाटतंय की जी तुमची रेग्युलरची ज्वेलरी आहे ती ज्वेलरी तुमची 25 वर्षाची मुलगी वेअर करू शकते आणि तीच ज्वेलरी तुमची 50 वर्षाची लेडीज 60 वर्षाची लेडीजही ती वेअर करू शकते. सो कुठेही दागिने बघितल्यानंतर अगं हे मला सूट होईल का किंवा माझ्या वयानुसार हे जाईल का असा प्रश्न येत नाही. मुळात हे माझं ऑब्झर्वेशन आहे. तर तुम्ही तो काय पॉइंट ऑफ व्ह्यू डोक्यात ठेवून हे केलं?
1: याच्यामध्ये माझ्या मिस्टरांची म्हणजे योगेश इंद्रजी खूप छान प्रकारे
0: हेल्प होत.
1: MBA केलेलं आहे त्यामुळे त्यांना तो एक दृष्टिकोन आहे की मार्केटमध्ये काय बनवलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर ते मला प्रत्येक वेळेला गाईड करत असतात. आणि मी माझं कोणताही पीस बनवला तर मी सगळ्यात पहिला म्हणजे क्वालिटी चेक जो म्हणतात तर
0: त्यांच्याकडे
1: अप्रुव्हल आलं की हा होणार असंच. तर ते आहे की मग ते ऑफिसमध्ये त्यांनी खूप कॉर्पोरेट वर्क, मी इतकं नाही केलं. मी एनजीओज आणि ह्याच्याशीच कनेक्टेड आहे जास्त. मी केलं म्हणजे माझं मोस्टली माझा डिप्लोमा झालाय. मी अॅनिमेशन मध्ये होते. रिलायन्स डिजिटल मीडियामध्ये मी 1.5 वर्ष काम केलं पण मला ते नाही सूट झालं. कारण बाय नेचर मी
0: आर्टिस्ट आहे. आर्टिस्ट त्याच्या कलेपासून आर्ट पासून लांब नाही राहू शकत.
1: क्रिएटिव्हिटी मध्ये कुठेतरी क्लॅशेस व्हायचे माझं बॉस आणि ह्याचं थोडं व्हायचं की असं नाही असं नाही. मग मी एक दिवस माझ्या मिस्टर सांगितलं की मला नाही करायचं हे माझं नाही
0: नाहीये.
1: तर ते म्हणाले तुला जे आवडतं ते चालू कर प्रांजल. तर ते आहेत त्यांना मग ते मला कम्प्लिटली सांगत असतात की तू असं असं कलेक्शन बनव. म्हणजे ते एक जस्ट पॉइंट देतात की तू करू शकतेस. आता मग अजून हे थोडे मोठे वाटतात मग. आणि कसं एक्झिबिशन केल्यामुळे भरपूर लेडीजना भेटते. प्रत्येकाचं आउटपुट असतात मग ते आउटपुट प्रत्येक वेळेला मी कलेक्शन मध्ये ऍड करत जाते. ते जे त्यांचे इनपुट आउटपुट जे असतात ते सगळं ऍबसॉर्ब करते. त्या वेळेला पॉइंट काढते. नेक्स्ट मग इम्प्रूव्हाइज करत जाते की मग हे असं बनवायला पाहिजे. आता खूप साऱ्या लेडीजचं असं आहे की आम्ही आता मोठे नाही वापरत, आम्हाला थोडे मिनिमलिस्टिक पाहिजे, छोटे हवेत, तू अजून छोटे बनव. तर मग आता मी ते करत जाईल कलेक्शन मध्ये. कारण खूप सारे क्लायंट माझ्याकडे 10-12 वर्षापासून जोडलेले
0: आहेत.
1: तर त्यांच्यामध्ये आता ते कसं त्यांचे एजिंग होत चाललंय. तर ते म्हणतात की आम्ही आता हे एवढे हेवी नाही घालू शकत प्रांजल, पण आम्हाला हवंय. तर तू हे असं
0: लाईट वेट कर.
1: नाही ऍक्च्युली टेराकोटा ज्वेलरी लाईट वेटच असते. म्हणजे इव्हन तुम्ही कितीही मोठा झुमका घातला किंवा आपण वेट केलं तर जी मेटलची ज्वेलरी असते त्याच्यापेक्षा ही अर्ध्यालाच भरेल इतकं वेट असतं. कम्प्लीट लाईट वेट असं वाटणारच नाही की तुम्ही इतका मोठा हेवी सेट घातलाय किंवा झुमके घातलेत. दिवसभर तुम्ही घातलं तरी काही होणार. आणि सगळ्यात मोस्ट याचं इम्पॉर्टंट गोष्ट आहे की अँटी अलर्जिक आहे.
0: येस ऑफकोर्स. काहीच नाही ना. आणि आपली माथी जेन्युइनली आणि त्या फिलिंग्स कुठेतरी त्या आपल्या जोडलेल्या असतात. ती एक आपण म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच तो शब्द वापरलास की आपली नाळी आपल्या मातीशी जोडलेलीच असते आणि त्याच्यातून ही इतकी साकारलेली सुंदर क्रिएटिव्हिटी आहे. मॅम थोडासा वेगळा प्रश्न हा आहे की ॲज पर आय एम माय ऑब्झर्वेशन किंवा जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही मोस्टली डिझाईन्स रिपीट नाही करत, ही इतकी क्रिएटिव्हिटी कशी म्हणजे सुचत जाते तुम्हाला? कारण
1: देवाची देणगी.

0: जे एक्झिबिशन असतं किंवा मी मोस्टली नॉर्मली जास्त एक्झिबिशन करते, वर्षातून 2 ते 3 असतात माझे, तर क्लायंट माझे वाट बघत असतात तिथे की प्रांजली येईल आणि काय वेगळं बनवेल, तर ते असतं.
1: बरोबर. क्या बाय रे. नाही मॅम खरंच जेन्युअनली, कारण खूप युनिक डिझाईन्स आहेत, खूप युनिक कलेक्शन आहे. हे तरी माझ्याकडे मला असं वाटतं बेसिक कलेक्शन तुम्हाला दिसत आहे, पण रंगकुंचला आर्ट्स या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार आहेत. आणि अजून एक सगळ्यांसाठी गोड सरप्राईज आहे, ते तुम्हाला मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे कळेल. पण मॅम तत्पूर्वी मला जेन्युअनली असं वाटतं की तुम्ही हे जे काही नवीन नवीन दागिने बनवत असता असं तर तुम्ही स्वतःला बिझी ठेवता. आपण प्राईसच्या बाबतीत बोलूयात, कारण आजकाल म्हणजे पीपल डोंट नो की याच्या मागे किती वेळ लागलेला आहे. आपण एखाद्याला आपली कॉस्टिंग सांगितली, प्राइस सांगितली की अरे हा 2000 आहे, हा 3000 किंवा हा इतका कॉस्टली का वाटतोय, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की असं म्हणतात ना की एखादी गोष्ट ज्या वेळेला घडते खूप वेळा ती भाजून खरंच भाजून येते, तर एखादा दागिना बनवण्याची जी मागची प्रोसेस आहे ना ती काय असते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला हा छोटा एक सेट बनवायचा आहे, तर त्याच्या मागची प्रोसेस होल प्रोसेस कशी असते टेराकोटा ज्वेलरीची.
0: ऍक्च्युली टेराकोटा म्हणजे क्ले असतो, रॉक क्ले असतो, तो क्ले आणून म्हणजे त्याचं मळण्यापासून चालू होतं. क्ले आम्ही नदीतून काढतो, तो गाळला जातो, गाळून झाल्यानंतर मग तो पूर्ण पाण्याच्या फॉर्म मध्ये असतो, त्यानंतर त्याला सुकवायला लावतो, 3 ते 4 दिवस सुकवण्यासाठी जातो. मग तो क्ले एक चांगली थिकनेस यावी लागते ज्वेलरीसाठी जी लागते, त्यामधून मग पूर्ण बनवण्यासाठी मग लाटणं, कट करणं, मग डिझाईन करणं, हे याच्यासाठी 1 दिवस गेला. त्यानंतर 3 दिवस सुकण्यासाठी जातात, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मुंबईमध्ये ते 2 दिवसात होतं. प्लस बेकिंगसाठी मी मोस्टली 1200 सेल्सिअस डिग्री पर्यंत त्याला बेक करते, तर 2 ते 3 दिवस तो भट्टीमध्ये राहतो. ते 3 दिवस बनवण्याची प्रोसेस 3 ते 4 दिवस असं टोटल 10 दिवस जातात. त्यानंतर पेंट करणं, पेंट केल्यानंतर परत सुकतो लगेच, ऍक्रेलिक असल्यामुळे सुकतं, त्याला प्रॉब्लेम नाही, पण ओवणं, मणी हे
1: बरोबर
0: सगळं आणि प्रत्येक मण्याला कलर करणं
1: बरोबर,
0: कारण जे बीड्स आहेत ते सुद्धा हँडमेडच आहेत, त्याच्यामध्ये कोणतंही मशीन वर्क युज केलेलं नाही, कारण ह्याच्यामध्ये होतच नाही, तुम्ही काय मशीन करणार.
1: बरोबर. आणि डिझाईन्सच इतके आहेत, व्हरायटीज इतके आहेत, मशीन्स तरी कुठल्या असणार ना. कारण साचा एक असू शकतो, दुसरा आपण साचा आणू, असे किती साचे आणणार ना, आणून आणून. आता हे हाताच्या साच्यातून घडलेले जर असतील म्हणून इतक्या व्हरायटी आहेत. जेन्युइनली मी सांगते, कारण माझ्याकडे जर मशीन आहे तर मी त्याच्यात टाकले 10-12 पीस निघाले, इट्स व्हेरी कॉमन. सो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक दागिना जो आपल्या समोर दिसतोय त्याच्या मागे ही तब्बल इतक्या दिवसांची मेहनत आहे, पण त्यातही सगळ्यात अवघड म्हणजे पेशन्स आहे, ते असणं फार गरजेचं आहे.
0: ऍक्च्युली आवड असेल तर
1: ते पेशन्स
0: करत असं मला वाटतं, कारण मला खूपच आतून आवड आहे आर्ट, त्यामुळे मला आवडतं ज्वेलरी करायला. म्हणजे कसंही काहीही असू दे, कितीही हे असेल तर दिवसातून एकतरी दागिना बनवल्याशिवाय माझा दिवस
1: जात नाही. म्हणजे हे असं पाहिजे, जेन्युइनली हे असं पाहिजे की मला आवड आहे आणि मी माझ्या कलेपासून लांब जाणार आहे, आणि आवड असली की सवड निघते. बरं मला सांगायला आवडेल की मॅडमना 10 महिन्यांची एक छोटी बेबी आहे, सो आपल्या बाळाला बघत ते इतकं छान करतायत, सो हॅट्स ऑफ टू यू युअर फॅमिली. मी सरांचं फार कौतुक करेन, कारण असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक पुरुष असतो, एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण आय कॅन प्राऊडली से की एका यशस्वी स्त्रीच्या मागे नाही तर सोबत एक पुरुष असावा लागतो, आणि ते तुमच्या सोबत आहे टचवूड. आणि थँक्स टू योगेश सर की त्यांनी खूप इन्व्हॉल्वमेंट त्यांनी इतकी दाखवली,
0: आणि म्हणजे स्टार्ट म्हणजे लग्न झाल्यापासूनच की तुला जे आवडतं ते कर, म्हणजे मला आर्टमध्ये काही करता येत नाहीये, माझा जॉब आणि प्लस रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, पण तुला तुझी पॅशन जगायची आहे तर तू कर म्हणजे आहे मी सोबत, म्हणजे मी कल्पित सरांसोबत एनजीओ मध्ये करायचे नव्हतं, तरी तेव्हा पण म्हणायचे म्हणजे ऑफिसमधून वेळ काढून की मला तिथे पोहोचायचं आहे, मग आतमध्ये जायचं नाही, मी येतो सोडायला.
1: ही स्टाईल देअर बिहाइंड कॅमेरा सर आहेत.
0: तर हे आहे. आणि आता म्हणजे नभावाची 10 महिन्यांची जी मुलगी आहे तिचं पण की काही इव्हेंट असेल किंवा काय असेल मला जायचं असेल तर मी थांबतो तुझा कर, म्हणजे हे जे सपोर्ट आहे तो खूप मोठा आहे, त्यांचा सपोर्ट माझ्यासाठी खूप
1: आहे. नाही
0: चांगला सपोर्ट आहे त्यांचा,
1: असा सपोर्ट केला तर नक्कीच प्रत्येक स्त्री ही पुढे जाईल. मॅम या व्यतिरिक्त

0: जसं तुम्ही रंगकुंचला सुरू केलं, या ज्वेलरी बनवायला सुरू केलं, सुरुवातीला कसा रिस्पॉन्स मिळाला आणि आता इतक्या वर्षांमध्ये आता कसा प्रतिसाद मिळतोय, कसा रिस्पॉन्स आहे?
1: छान प्रतिसाद आहे. म्हणजे स्टार्टिंगला मी तर पेंटिंगच करायचे, ज्वेलरीची सुरुवात पेंटिंग वरती करत होते मी, ज्वेलरी पेंटिंग वरती बनवायचे. नंतर मग याच्यामध्ये पाऊल टाकलं तर पेंटिंग पण चांगले सेल होत होते आणि प्लस ज्वेलरी दोन्हींचं कॉम्बिनेशन चांगलं आहे.
0: म्हणजे ज्या आपल्या कॉमन लेडीज आहे त्यांच्याकडून तुम्हाला कशा प्रकारचे प्रतिसाद मिळतात?
1: प्रतिसाद आहे मिळतो,
0: म्हणजे ऑफकोर्स, कारण हे युनिक आहे. रेग्युलर ऑर्डर्स
1: असतात.
0: तुम्ही आता ऑनलाईन डिलिव्हरीज करतात?
1: हो, ऑनलाईन डिलिव्हरीज आपली पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड डिलिव्हरीज होतात.
0: हो,
1: बाहेर पण भरपूर बाहेरचे कस्टमर्स आहेत, यूएस युके इकडचे सगळे, तर सगळीकडे आपण डिलिव्हरीज करतो.
0: क्या बात आहे. मॅम, या सगळ्यांमध्ये बाकी अदर फॅमिली मेंबर्स, त्यांचा कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळालाय?
1: छान, सगळे हेल्पफुल आहेत.
0: क्या बात आहे.
1: तुला आवडतं तर तू कर
0: असं त्यांचा रिस्पॉन्स.
1: काही नाही, जे कौतुक असतं त्यांना प्रत्येक जागीला बघितला, म्हणजे माझे इन लॉज आले कधी आले तर ते म्हणजे माझे सासूबाई तर बघत असतात की तू बनवलंस का, माझ्यासाठी एक दे असं तसं असतं, म्हणजे चांगलं रिस्पॉन्स.
0: सो सपोर्टिव्ह, दे आर सो सपोर्टिव्ह.
1: म्हणजे काही प्रॉब्लेम नाही फॅमिली कडून, म्हणजे दोन्ही कडून.
0: हा, क्या बात आहे. मॅम, खरं तर मला असं वाटतं आपल्या गप्पा ह्या संपणाऱ्या नाहीये, कारण आर्ट विषयी इतकं आहे बोलायला, आपण बरेच बोलू शकतो. पण तुमचं असं झालंय का की तुम्ही नेहमी काहीतरी खूप युनिक केलंय आणि तो तुम्हाला खूपच आवडलेला आहे पार्ट, किंवा तो दागिना असं खूप आवडलेला आहे, असं कधी होतं तुमचं?
1: हो, भरपूर वेळा होतं माझं तसं. मग मी मिस्टरला सांगते की मला हा विकायचा नाहीये, म्हणजे मला ठेवायचा. तो प्रत्येक वेळेला असं काय करणार? तर होतं, खूप वेळा होतं. माझा एक विठ्ठलाचा सेट मी बनवलेला एका क्लायंटसाठी, तो मी घेऊन नाही आले, नेक्स्ट आले तर घेऊन येईन. तर त्यातला मी एक ठेवलाय माझ्यासाठी की नाही हा मी बनवला माझ्यासाठी राहतो म्हणून. तर होतं, खूप वेळा होतं. आणि कसं एखादा दागिना म्हणण्यापेक्षा प्रत्येक पीस बद्दल तसंच असतं की आपण एवढं
0: जीव ओतून करतो ना सगळ्या गोष्टी,
1: तर प्रत्येक पीस माझा असं जीवाभावाचा असतो की म्हणजे क्लायंटला जरी दिले तर त्याला सगळं तुम्ही व्यवस्थित युज करा, त्याला व्यवस्थित.
0: इट्स लाईक अ बेबी फॉर यू.
1: म्हणजे रंगकुंचला आमचा दोघांचा बेबीच आहे तो,
0: सिरियसली. पहिला बेबी तो आहे आणि नंतर नभा आहे. क्या बात आहे. म्हणजे मला हेच, तुम्ही आता इतकं भरभरून बोलताय तुमच्या कलेविषयी, तुम्ही बोलताय तुमच्या आर्टविषयी, आणि त्यातून ते कळतंय की तुमचं तुमच्या कलेवरती किती प्रेम आहे. मॅम, बरेच आर्टिस्ट असे आहेत ज्यांना पुढे यायचंय, स्वतः काहीतरी करायचंय. आपण महिलांविषयी बोलूयात. बऱ्याच महिलांना असं होतं की लग्नानंतर मी माझं पॅशन कसं फॉलो करू, मी माझ्या आवडीच्या गोष्टी कशा बनवू, किंवा मी मला एखादी गोष्ट आवडते तर मी त्याच्यातून स्वतःसाठी कसं काही कमवू शकते, मी स्वतःच्या पायावर कशी उभी राहू शकते. तर अशा सगळ्या महिलांना तुम्ही काय मेसेज देणार?
1: सगळ्यात महत्वाचं लग्नानंतर टाइम नाही मिळत असं जे बोलतात, पण असं काही नसतं. तुम्ही टाइम व्यवस्थित मॅनेज केला तर होऊ शकतं. प्रॅक्टिस आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की तुम्ही प्रॅक्टिस आणि कंटिन्युटी किती ठेवता तुमच्या कामामध्ये, ते इम्पॉर्टंट असतं. तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा व्यवस्थित, त्याच्यातून वेळ मिळतं. आता मला खूप जणांनी म्हटलेलं की जेव्हा बेबी झाला तू होईल किंवा झाला नंतर, की तुला तर हे वेळ नाही मिळणार. म्हणजे इव्हन माझ्या घरचे म्हणायचे की तुला नभातून वेळ नाही मिळणार, पण मला असं मी एक दोन तीन महिने तिचं सगळं टाइम बघितलं की ही किती वेळ झोपते काय झोपते, सगळा टाइम स्लॉट व्यवस्थित केला. मी दोन महिने कंटिन्यू तिच्यासोबत राहिली. थर्ड मंथ पासून मी स्वतःचं काम करायला चालू ठेवलं. असं काही नाही, एक्सक्युजेस द्यायला गेलं तर भरपूर
0: आहेत.
1: त्यामुळे म्हणजे इव्हन माझ्याकडे येतात ना त्यावेळेला म्हणतात की आम्ही करत होतो पण असं असं झालं मुलांच्यामुळे, पण नाही तुम्ही हे एक्सक्युजेस देते असं वाटतं. कारण तुमच्यामध्ये पॅशन असेल, त्याच्याबद्दल प्रेम असेल, जिवाळ असेल, तर त्याच्यात टाइम निघतोच निघतो. कारण मला असं वाटत होतं की मे बी असेल बाळ झाल्यानंतर करता येत नसेल किंवा काही वेळ मिळत नसेल, पण असं काही नाहीये, करू शकतो आपण. असं काही नाहीये की बाळाला आपण 24 तास बघत बसतो किंवा काय, एक दोन तास आपण काढून व्यवस्थित आपण आपल्या आवडी निवडी जपल्याच पाहिजेत. प्रत्येक स्त्रीनं जपलंच पाहिजे ते.
0: बरोबर,
1: कसं ब्लेम करत राहिलं तर ते ब्लेम करतच राहणार आपण, पण त्यातून वेळ काढलं की होऊन जाईल.
0: खूप छान मेसेज जे त्यांनी फील केलंय, जे त्यांनी अनुभवलेलं आहे, याच त्या गोष्टी त्या आहेत. आणि मगाशी मी म्हणाले की गुड न्यूज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तर बऱ्याच वेळेला असं होतं की रंगकुंचलाची ज्वेलरी खूप छान आहे, खूप ऑप्शन्स आहेत, पण मग मला याच डिझाईनचा दागिना बनवून हवाय. तर तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूज हीच आहे की रंगकुंचला त्यांची ऑफिशियल वेबसाईट लवकरच लॉन्च करते. सो स्टे ट्यून अँड कनेक्टेड विथ रंगकुंचला. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मग मी माझी मला ज्वेलरी तर इतकी सुंदर आहे, पण प्रत्येक वेळेला आपण मॅमपर्यंत पोहोचणं, फोन थ्रू पोहोचणं किंवा स्टॉल्स थ्रू पोहोचणं, व्हिजिट करणं, प्रत्येक वेळेला पॉसिबल होत नाही. त्यामुळे तुम्हाला आता धावत जाण्याची गरज नाही आहे, तर रंगकुंचला तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो डेफिनेटली रंगकुंचला ही वेबसाईट लवकरच लॉन्च होईल, त्याबद्दल मॅम त्यांच्या इंस्टाग्राम ऑफिशियल इंस्टाग्रामवरती तुम्हाला अपडेट्स देतीलच. त्यामुळे मला असं वाटतंय जे दागिने प्रेमी आहेत, ऑर्नामेंट ज्वेलरी त्यांना आवडते, त्याच्यात त्यांना टेराकोटा ज्वेलरी आवडते, तर त्यांच्यासाठी ही डेफिनेटली चांगली गुड न्यूज, खुश खबर आहे. मॅम खरं तर दागिने आणि तुमचं त्याच्यावरती असणारं प्रेम आणि तुमचं आर्ट, आय कॅन सी युअर पेंट वर्क. कारण तुम्ही आज साडी जी वेअर केलेली आहे त्यावरती सुद्धा हे नक्षीकाम आणि हे जे काही तुम्ही रंगकाम केलेलं आहे ते तुमच्या हाताने केलेलं आहे. सो हे सगळ्या ज्या कला आहेत या तुम्हाला मला असं वाटतंय तुमच्या चेहऱ्यावरती मला एक जे मानसिक समाधान दिसतंय त्याच्या मागचं रिझन तुमची कला आहे. सो ते तुम्ही करताय, त्यामुळे कुठेतरी तुम्ही इतकं आनंदी जीवन जगताय असंच मला वाटतंय. सो तुमच्या आयुष्यामध्ये कलेच्या माध्यमातून अशीच भरभराट होत राहो अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार, कारण तुम्ही वेळ काढून आज ते आवर्जून आलात. आणि
1: तुम्हाला थँक्यू तुम्ही बोलवला, मला इथे एवढी छान अपॉर्च्युनिटी दिली, म्हणजे माझी कला लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली, मला खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला.
0: थँक्यू सो मच प्रांजल मॅम. योगेश सरांचेही मनापासून आभार की आज ते आवर्जून इकडे आलेत तुमच्या सोबत. ही इज बिहाइंड कॅमेरा. आपण सरांशीही नक्कीच पुढे काही सेगमेंट्स मध्ये आपण सरांनाही बोलतो करू, सरांशी छान आपण मुलाखत नक्कीच तुमच्या सगळ्यांसाठी मी घेऊन येईन, कारण सर इंटू फ्रॉम मॅनेजमेंट बॅकग्राऊंड. सो आपण नक्कीच त्यांच्याशी आपण छान मुलाखती त्यांच्या बरोबर आपण घेणार आहोत, तर त्याही तुम्हाला ऐकता येतील. तर श्रोतेहो आपली ही आजची विशेष मुलाखत ही तुम्हाला कशी वाटली, हा गप्पांचा सिलसिला कसा वाटला, टेराकोटा ज्वेलरी बद्दल तुमचं काय मत झालंय, या सगळ्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. पण अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड आणि आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मी अर्जय कोमल प्रांजल मॅम सोबत इथेच तुमची रजा घेते. धन्यवाद. आचार्या.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM या ओन रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये सेलिब्रिटी आलेले आहेत ज्ञानेश पेंढारकर सर. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आचार्य 90 FM मध्ये. आणि सरांचं फार जुनं नातं आहे आपल्या शरद भाऊ आचार्यांशी आणि सगळ्या परिवाराशी. आणि आज आपण खरं तर बोलणार आहोत ज्ञानेश सरांविषयी सुद्धा, आणि तसंच आपण भालचंद्र पेंढारकरांविषयी सुद्धा. आज सगळ्या आठवणी आपण पुन्हा जागृत करणार आहोत. एक सुंदर असं नाट्यमय म्हणजे वातावरणात आपण थोडा वेळ रमणार आहोत आणि आपल्या प्रेक्षकांना घेऊन जाणार आहोत. कारण एक दैदिप्यमान असा तो इतिहास आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा तो सांस्कृतिक ठेवा आहे आणि त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यांनाच माहिती आहे भालचंद्र पेंढारकर हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, नेपथ्यकार, छायाचित्रणकार असे सगळे त्यांनी आणि ललित कलादर्शचे संस्थापक होते. तर आज सगळा हा धांडोळा घेण्याचा थोडक्यात प्रयत्न आहे. ज्ञानेश सर, अगदी वडिलांचं आणि तुमचं नातं म्हणजे पिता पुत्राचं नातं अगदी सुरुवातीला मला जाणून घ्यायला फार आवडेल.
1: आणि मी एक गोष्ट सांगतो, माझे वडील संस्थापक नव्हते, दलित कलादर्श ते संस्थापक खरे केशवराव भोसले. 1908 मध्ये त्यांनी दलित कलादर्श ही संस्था स्थापन केली. त्यानंतर 1921 साली माझ्या आजोबांना त्यांनी ती दिली आणि 1942 पासून ते साधारणपणे जाईपर्यंत 2015 माझ्या वडिलांनी ती सांभाळली. ते वारसाने
0: चालत आहे. आता तुमच्या नात्याबद्दल म्हणजे कसे होते, म्हणजे दरारा होता, भीती अशी होती, भीतीयुक्त आदर होता, कसे होतं?
1: साधारणपणे जन्म झाल्यानंतर आपण मुलाला देवळात घेऊन जातो. आपल्या प्रथा आहे 10व्या दिवशी का 10-12 दिवस आठवत नाहीये, मला देवळात घेऊन जायचं ठरलं आणि थेट साहित्य संघात घेऊन गेले.
0: अच्छा.
1: आणि रंगभूमी खेळलं. आई पण होती बरोबर, म्हणजे आईने ऑब्जेक्शन, कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि पिछून मला रंगभूमीबद्दल जे प्रेम निर्माण झालं ते आजपर्यंत आणि ते पुढेही टिकून राहील. तर अशी माझी खरी सुरुवात झाली की अण्णांनी मला, आमचा प्रयोग होता तुरीचंद सिटीमध्ये होता, तिकडे मला घेऊन गेले आणि तिथे पूजा केली जाते रंगभूमीवर. तिथे मला की पुढचा काळ माहिती नाही कसा आहे, पण जमल्यास जेवढं तुला करता येईल त्या रंगभूमीची जी आपली कुलस्वामिनी आहे तिची सेवा कर. असा कदाचित त्यांचा त्यामागचा उद्देश असावा. ते फार काही देवदेव करायचे
0: नाही,
1: ही पूजा ती पूजा, त्यांची एकच पूजा
0: रंगभूमी.
1: ते मी लहानपणापासून बघत आलो मठाध्यक्ष स्वामीच्या. पण अवडंबर नाही, म्हणजे गणपती पण घरी असेल आणि जर कुठे काही काम असेल तर ते
0: कामाला
1: पहिलं प्राधान्य द्यायचे. आई ओरडून ओरडून त्यांना घरी बसवायची नवरात्र वगैरे. पण एक बघितलंय की अशा मंडळींच्या बाबतीत अशी लोक त्यांना भेटतात की त्यांचं देव वगैरे जे घरातल्या कुळाच्या असतात ते सांभाळणारी व्यक्ती मिळतात. त्यामुळे त्यांचं काम आणि घराचं कुळाचार याला कधीच त्रास झाला किंवा देव ऍडजस्ट करून घेतो. या माणसाला मी याच्यासाठी पाठवलेला आहे तर या माणसाला माझ्यासाठी पाठवतो. आईने जो सगळा घराचा भाग जो आहे तो आईने सांभाळला आणि नाटकाचा जो भाग होता परंपरेने चालत आलेला तो वडिलांनी सांभाळला. लहानपणापासून मला आठवत नाही की वडिला आम्ही अण्णा म्हणायचो. मला कधी मारलंय, कधी ओरडले, एकदा दोनदा ओरडले असतील, पण हात जर कधीच उगारला नाही किंवा त्याचे विरुद्धच होते. ते किंवा मी एखादी गोष्ट सांगितली मला हवी आहे, म्हणजे खेळणी वगैरे नाही मागायचो मी, मला प्रोजेक्टर आवडायचा, जो त्यांचा आवड होती, टेप रेकॉर्डर आवडायचा, ते मला आणून द्यायचे. काय अभ्यास करतोयस कधीही विचारलं नाही. इनफॅक्ट वयाच्या 6व्या वर्षी मला जय जय गौरीशंकर मध्ये
0: नाजाची
1: वडिलांचं जय जय रमारमण अशी गाणं आहे ते म्हणत स्टेजवरती येतात. तर आधी मला पाठवलं ते गाणं आणि ती गोष्ट कोणालाच माहिती नव्हती एक्सेप्ट गोविंदराव पटवर्धन, दामोदर पाचेकर तबल्याला होते आणि मधुकर बर्वे आणि आमच्याकडे शांताराम विचार म्हणून होते मेकअप मन. तर ते मला मेकअपच करायचा होता. एक थोड्याच लोकांना माहिती होतं, नाटक सतत अण्णांबरोबर जात असल्यामुळे मला गाणं पाठवत होतं जय जय रमार म्हणून. आणि मला वाटते तो प्रयोग होता बॉम्बे हॉस्पिटलच्या समोर एक थिएटर बघा, नाव विसरलो मी, तिकडे तो प्रयोग होता. आणि अण्णाने नारायण नारायण म्हटलं आणि गोविंदरावांनी मला काही पाच सूर दिला गाडीतून आणि माझं गाणं लोक म्हणजे दोन मिनिटं असं म्हणजे हा असं झालं रे हे काय झालं एकदम. आणि मी म्हणून आज गेलो प्रचंड गाण्याचा गडगडाट झाला. अण्णांचं जवळजवळ किती वेळ गाणं लोक ऐकत नव्हते म्हणजे ते मी उत्तम गायलो हे नव्हतं. लोकांना जो धक्का होता हे होत ती दाद जी होती
0: परवणीच होती
1: ती गाण्याची दाद नव्हती. तर एक त्या काळात असा प्रकार नव्हता. आज सगळं सोपं झालंय. लहान मुलं स्टेजवरती नाही यायची.
0: अच्छा
1: गाण्याचं गात गात येणं
0: बालकलाकार अशी संकल्पनाच नव्हती
1: होती म्हणजे पण पिक्चर पुरती जास्त होती किंवा सुधा करमळकरांची होती त्याच्यात. तर असं होईल कशा त्या नाटकामध्ये प्रसाद सावकार आहेत, रामभाऊ मराठे आहेत, माझे वडील आहेत, तिथे कल्पना नव्हती. मला अजून आठवते वसंतराव देसांनी आपण माहिती नव्हतं ते आणि त्यांचं पद्धत अशी होती की ते विंगेत नाटक बघायचे आणि मला असं वरती पडदा टाकलेला होता. काय मी त्यांना काय कोणाला काही लागत नव्हतो. इव्हन राम मराठ्यांना कोणालाच माहिती नाही.
0: हा
1: तयार होतोय माहिती नाही वाटलं ते काही फोटो बिटो काढायचे असते असं स्टेजवरती झाले कल्पना कोणालाच कल्पना. आणि मी जशी एक झेड घेतली तर ते एवढ्या मोठ्याने ओरडले आतून आणि त्यांनी मला तंबुरी प्रेझेंट
0: केली.
1: अजूनही आहे माझ्याकडे ती वसंत
0: आशीर्वाद
1: एवढे खुश झाले. तर लहानपणापासून अण्णांबरोबर सतत मी असायचो हीच माझी हवी होती ना.
0: बरं आणि पहिला पदार्पणही तुम्ही त्यातच सांगितलं की रंगभूमीवर नारदाच्या भूमिकेतून तुमचं पदार्पण झालं
1: 1967
0: साली. आणि मग तो ती परंपरा तुम्ही चालूच ठेवली. थोड्या नाटकांमध्ये काम केलं
1: पुढे काय झालं असं वय होतं की त्यात नाटकांमध्ये मला काम करणं शक्य
0: नाही.
1: प्रत्येक वेळा ही आयडिया करणं योग्य नाही. ज्यावेळी कळायला लागलं तेव्हा संगीत नाटकाचा काळ पडता होता.
0: अच्छा
1: संगीत नाटक कमी झाली होती आणि जी दादा मंडळी होती ती अजून स्टेजवरती होती. त्यामुळे आम्हाला तसा चान्स मिळतच नव्हता. आणि टू बी फ्रँक
0: तुम्ही संगीताकडे वळला.
1: संगीताकडे आणि तसं गाणं पण नव्हतं की ते त्यांचं जे गाणं होतं पाडासारखं ते करायला तो काळ पण नव्हता. त्यामुळे मग शिक्षण मग त्याच्यानंतर नोकरी करावी लागली. पण मी असं म्हणेन की हे सगळं होत असताना सुद्धा विद्याधर गोखले म्हणजे तो पडता काळ होता 1980 पासून ते साधारणपणे 2000 सालापर्यंत संगीत नाटकं येत होती नाही असं नाही पण ती चालत नव्हती. म्हणजे मी तर म्हणेन की
0: दोन्ही काळ तुम्ही खरं जवळ एक असा खूप गर्दी
1: असणार. साहित्य संघामध्ये हाऊसफुल प्रयोग असायचे आणि सगळे लोक असे गजरा वगैरे
0: आणि ते
1: काय बघितलेलं आहे ना आणि वेगळाच साईडचा दरवळलेला वास आणि ती म्हणजे बाळकेश्वर तिकडचे जे उच्चभ्रू मराठी लोक होती मंडळी होती ती सगळी यायची. तिकडची जे उच्चभ्रू मराठी लोक होती मंडळी होती ती सगळी यायची आणि त्यांचं वागणं वगैरे नेवन दुर्गाबाई खोटे म्हणजे तेजस्वी बाई कशी असू शकते मी प्रत्यक्ष पाहिलेलं. मला खूप वय लहान होतो पण त्याला मी बघायचं नव्हतं. बघतच या बाईकडे बघावं तर गळ्यामध्ये एकच काहीतरी गळ्यात असायचं पण गरजच नाही चेहरा आणि ते सगळं
0: सौंदर्य
1: सौंदर्य होतं
0: आणि
1: तेज ते अशी अनेक मंडळी होती. साहित्य संघामुळे मला कोण पाहिलं नाही असं नाही. म्हणजे आमचं 68 साली ललित कला दर्शनचं 60 वर्ष हिरकमहोत्सव झाला तेव्हा गीत सोबत गदिमांनी लिहिलं होतं. तर त्याच खूपस लेखन वरती साहित्य संघ वडिलांची खोली होती वडिलांना दिली होती. साहित्य स्टुडिओ सारखाच होता असा आज स्टुडिओ आहे ना तसा स्टुडिओ होता आणि तिकडे ते वरती आतल्या रूम मध्ये रेकॉर्डिंग रूम मध्ये बसायचे पाठलं त्याच्यावरती लिहित बसायचे गीतसोबत्र. गीतसोबत्र म्हणजे काय सोबत्रातली गाणी
0: आणि
1: ती प्रोज येताना यांनी काव्यात्मक केलं होतं आणि ते इतकं म्हणजे एक जीव झालं होतं की तुम्हाला कळणार नाही असं वाटायचं की किर्लोस्करांनीच लिहिलं की गाण्याचं इतकं ते तंतोतंत लिहिलेलं त्या खाली वसंत देसाईंनी केलेल्या रामदास कामत जयश्री नाही सॉरी जयमालाबाई शिले ही गोष्ट आहे 68 त्याच्यानंतर नूतन दामले म्हणजे मास्टर दामले अनंत दामले ते होते रामभाऊ मराठे होते ही सगळी मंडळी होती त्याच्यात आणि सगळं गाणं मग म्हणजे आपण म्युझिकल सोबत जर केलेलं होतं म्हणजे हा मुळात भरत गुलाम तर ते गाण्यातच म्हणायचं त्यांना नाही झाली शरण त्यातनं म्हणजे ते इतकं मर्जिन छान केलेलं होतं की त्यावेळी मला गदिमांच्या मांडीवर बसण्याचा योग आलेला
0: अरे वा
1: अरे बाळाजी इकडे बैस काय करतो विचार असतील त्यांच्या मांडीवर बसलेलो थोड्या असं 2 मिनिटं तो एक आला त्याच्यानंतर साहित्यानंतर उद्घाटन झालं बालगंधर्वांच्या वेळी झालेलं तर बालगंधर्वांनी मला असं उचललेलं उचलता येत नव्हतं आणि मला अजून आठवतं ते फोटो माझ्याकडनं म्हणजे माझ्याकडे म्हणजे होते ते मिसप्लेस झाले काय मिळत नाहीये त्यावेळी मला आठवते की बालचंद्रभ म्हणाले त्यांना चंदू म्हणजे बालचंद्र चंदू म्हणाले अरे गाणं शिकव याला
0: त्यांनी
1: ओळखलं पण ते त्यांनी सांगितलेलं आणि त्या काळामध्ये शिरवाडकर साहित्यसंघात यायचे आणि मी इकडे म्हणजे मला सकाळची शाळा मग दुपारी कोणतरी घ्यायला यायचं ते रात्री वडील घरी

0: जो नाटकाचा प्रयोग वियोग करत मी घरी यायचो.
1: हा,
0: लहान मुलगा म्हणून रात्री 12
1: असं
0: काही नव्हतं. आणि तिकडे जायचं असं आहे. तिकडे साहित्य संघ म्हणजे नाट्य पंढरी होती. म्हणजे सगळे कलाकार तिकडे यायचे, सगळ्यांच्या तालमी. म्हणजे साहित्य संघ असं देवस्थान होत तिकडे. मला कळत नव्हतं, पण ती संस्कार होत गेले. नानासाहेब फाटक, दत्ताराम बापू, मामा पेंडसे, अरविंद देशपांडे, दामू किंकरे, त्याच्यानंतर विजयाबाई मेहता, भक्ती बर्वे यांची नाटकं आणि तालमी सगळ्या मी बघितलेल्या. कळत खरंच काही नव्हतं. गोविंदरावांच्या शेजारी बसून किती प्रयोग बघितले असतील मला माहिती नाही. म्हणजे शिकलो नाही त्यांच्याकडे, पण ते काय करतात त्यावेळी कळत नव्हतं. पण ते कुठे आता ते उमजायला लागले, ते त्यावेळी असं करत होते. कारण त्या गोष्टी इतक्या फिट मनात बसलेल्या आहेत आपल्या. त्यामुळे अण्णांनी खूपच संस्कार असे
1: आणि ते काही नकळतही झाले.
0: बोट धरून
1: माणसांबरोबर
0: बोट धरून नाही शिकवलं. तू ये बघ, आवडलं ठीक आहे. आणि मी जरूर जात असल्या माझी माणसं यायची. पण अण्णांचा कसा स्वभाव होता, ते दोनदा तीनदा सांगायचे, करू कर नको करू, कर नको करू. चौथ्यांदा ते बघायचेच नाही. आदळ आपट नाही, काही नाही, काही नाही, काही
1: नाही. शांत स्वभाव होता
0: दोनदा. नाही ऐकत आता काय करू मी, त्याचं त्याला कळत नाही तर काय करू. पण त्याच्याबरोबर मी जायचो, कधी कंटाळलो नाही. त्यामुळे तो एक वेगळा संस्कार मी सगळ्या कलाकारांना मला पाहायला मिळाला. सगळ्या तालमी होत्या साहित्य संघामध्ये. ज्यावेळी मी नाटकाचं काम आलं, जेव्हा मी पहिलं, आज जो काही मी इकडे आहे म्हणजे अण्णा आहेत हे सगळं जर मान्य केलं, त्याचं अर्धाधिक श्रेय हे शुभदा दादरकरांनी विद्यार्थ्यांना जातो आणि रंगशाधन संस्थेला जातो. त्याच्याबरोबर विजय गोखलेंना पण जातो. म्हणजे गोखले कंपनीला,
1: कुटुंबियाला
0: जातो. कारण त्यांनी मला हेरलं, त्यांनी मला चान्सच मी म्हणे. हल्ली पद्धतीने मी याला चान्स दिला,
1: पण त्यांनी ब्रेक दिला.
0: ब्रेक दिला त्यांनी हा शब्द कधी
1: वापरला
0: त्यांचा मोठेपणा. पण मी म्हणे की त्यांनी ब्रेक दिला मला. कदाचित मला माझ्या काही गोष्टी त्यांना आवडल्या, हा विश्वास दाखवला माझ्यावरती. आणि त्याच्यामुळे आज तुम्ही मला बोलवलं की त्यामुळे बोलवलं,
1: आपलं एक नातं निर्माण
0: झालं की बाबा परफॉर्मन्स. त्याच्यामुळे हे सगळं
1: शुभदा त्यांचा केवढा अभ्यास आहे. नाही
0: म्हणजे
1: कमाल.
0: त्यांनी मला 52 खडी मध्ये त्यांचा ऍक्च्युअली काम करणारा दुसरा होता, तो आला नाही. तर 52 खडीचा आमचं प्रोडक्शन होत. नाटक महिला काहीतरी वेळ होता, पण आता कोणाला घ्यायचं. तर मग असं ठरलं की ज्ञानेश पिंडारकरला विचारलं. कारण काय झालं, राज्य स्पर्धेसाठी मला विचारलं होतं प्रयोग म्हणावं. तर रेल्वे, तर मी रेल्वेत नोकरीला लागलो हे सगळं.
1: आणि रेल्वेत असल्यामुळे ते सोयीस्कर होतं.
0: नाही तर एकंदर नाट्यसृष्टीची अवस्था बघता मला सांगितलं की भाऊ तू नोकरी कर पुढे.
1: आणि
0: मला विरुद्ध नोकरी केली. त्यातल्या अजून एक गप्प सांगतो. गोविंदराव घरी आले आणि म्हणाले, अरे सांगत घरी आले म्हणाले, अरे मला कळलं की ज्ञानेश पिंडारकरला, ज्ञानेश तू नोकरी करतोय. हो केली. 6 महिने जर टिकलास तर मी पेटी सोडेल असं म्हणाले. मला बघा काका सोडावं लागेल. अरे सोडली आत्ता आत्ता हा शब्द लिहून घ्या माझा. मी पेटी सोडली तर 6 महिने टिकला असत. तर सगळ्यांना माहिती हा टिकणारा नोकरीमध्ये नाही. आणि त्यावेळीच नाट्य संगीत नाट्य स्पर्धा व्हायच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे. त्यामुळे आमचंही नाटक होतं. त्यामुळे टेन्शन असं होतं की हा कसं काम करणार 52 खडीमध्ये. कारण त्यामुळे दुसऱ्याला घेतलं होतं, बाकी काही कारण नव्हतं. पण अडचण उभी राहिल्यानंतर मला विचार, बाबा तू करतोस का? त्याच्या अगोदर मी काम तर केलं नव्हतं. मी नाटकं बसवली होती, पण ऍक्च्युली एवढं मेन रोल कधीच केला नव्हता. करतो पटकन म्हणालो. मग म्हणजे तिकडून सुरुवात झाली माझी. त्याच्यानंतर पहिलं म्युझिक, त्याच वेळी म्युझिक ना म्युझिकल नाटक केलं विजय गोखलेंनी, त्याचं म्युझिक मला त्यांनी दिलं. तोही माझ्याकडे नवीन अनुभव होता. गोखलेंना नाही तर म्हणजे त्यांचं ते आरएसएस असायचं, त्याचं अनेक मंडळी असताना सुद्धा मला त्यांचा प्रोजेक्ट म्युझिक करायला विश्वास दाखवला. त्यामुळे मी संपूर्ण श्रेय
1: विद्याधर गोखले.

0: गोखले फॅमिलीज म्हणा तरी दादरकर असली तरी ती मूळ गोखल्यांची आणि गोखल्यांना आणि म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं शब्दच नाहीये. विद्वत्ता वगैरे अरे ज्ञानवा तू घरी आहे माझ्याबरोबर राहा तुझ्या इतके गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. कोणताही प्रश्न विचारायचा की लगेच त्यांच्या इथे उत्तर द्यायचे कधीही कंटाळा नाही.
1: आणि ह्या सगळ्या लोकांनी वापरून घेतलं
0: आणि साधी म्हणजे कळलं नाही की हा उडा मोठा साहित्यिक आहे. म्हणजे मी जेवढी लोक बघितली शिरवाडकर असतील गदिमा असतील त्यांच्या वसंतराव देसाई खूप मोठी मोठी म्हणजे दत्ताराम बापू की तुम्हाला रामभाऊ मराठे गोविंदराव पटवर्धन की त्यांच्याबरोबर ही एवढी मोठी माणसं जे वाटणारच नाही. दौरे आमचे असायचे
1: हा
0: सारखे एसी वगैरे काही नाही ना सेकंड क्लास मध्ये सगळे जायचे पण कधी काही नाही. म्हणजे आता बोलतो असं आठवलं की मी अण्णांना विचारले प्रश्न की गौरीशंकर मी तुम्ही तिघ जण होतात म्हणजे रामभाऊ मराठे प्रसाद सावकर अण्णा फक्त सूर्यसंकारी बोलले पहिली नांदी तिघांची तर तीन एवढे मोठे दिग्गज कलाकार असताना कुठेतरी इगो प्रॉब्लेम येणार थोडा तरी
1: येणार.
0: त्याच्यामध्ये अण्णाकर मालक तर कुठेतरी त्यांचाही की तुम्हाला इगो प्रॉब्लेम कधी आला नाही का तिघांमध्ये सर
1: थोडस
0: ते म्हणाले की कारणच नव्हतं कारण आम्ही दोघांनी ऍक्सेप्ट केलं होतं की रामभाऊ गवई आहेत तो श्रेष्ठ गाणारा आहे हे आम्ही दोघांनी मान्य केल्यामुळे ते म्हणतील हे प्रमाण त्यांनाही माहिती होत की आपण उत्तम गवई असलो तरी यांच्यासारखं अभिनय नाही आपल्याकडे. म्हणजे गाणं आणि अभिनय या दोन गोष्टी वेगळ्या त्यांनी माहिती होत की हे
1: अभिनयात
0: हे माहीर आहेत त्यांनी त्यांचंही ऍक्सेप्ट केलेलं होतं. आणि रामभाऊ ते रामभाऊ आहे ते म्हणाले की आणि अशी गोष्ट आहे की या दोघांना घेतल्यामुळे मला काही म्हणजे अण्णांना काही प्रॉब्लेम येणार नाही. ललित कला मोठी होणार कारण लोक ललित कलेचं नाटक बघायला येणार आणि ललित कला मोठी झाली तर अण्णांचं राव होणार
1: आहे.
0: स्वार्थ आणि परमार्थ हे मी दोन्ही पाहिलं
1: म्हणजे अगदी ब्रह्मा विष्णू महेशाचे अवतार.
0: आणि मी विचारले की कधी तुम्हाला काही दौऱ्यामध्ये
1: कधीच मित्रच होते
0: मित्रच आहे तरी आज प्रॉब्लेम येतो. आजचा काळ पूर्ण बदललाय म्हणजे हजारो प्रयोग यांनी केले पण कधी क्लॅश झालेत नेव्हर माहितरी ऐकी बात नाही. काहीतरी इगो प्रॉब्लेम मुळे झालेलं आहे की रामभाऊ नाही आणि मग मला हे नाही काही नाही फरकच नाही पडत
1: आणि भूमिकेवरनं सुद्धा
0: नाही काही नाही काही नाही काही नाही
1: बरोबर
0: असं कधी नाही की ह्या जास्त काय मी पण जास्त काही नाही असं कधीच नसायचं.
1: आणि
0: यांचं गाणं रंगलं
1: तर आपलंही रंगलं
0: पाहिजे बेसिक माहिती रामभाऊ ते रामभाऊ आहेत ना त्यांच्या तोडीचे आपण नाही आहोत त्यांच्याशी बरोबरी करताना होणार का नाही आपण आढळू. पण ही गोष्ट खरी आहे की नंतर मला ज्यावेळी आलं आधी आणि नंतर आम्ही घेतलं त्याच्यातही बघितलं की प्रसाद सावकार आणि रामभाऊंची जुगलबंदी असायची तर कधी कधी सावकार म्हणजे कारण कसं होता आवाज गोड होता तिकडे काही वेळा असं प्रत्येक वेळा व्हायचं असं नाही पण व्हायचं की कधी कधी सावकार पण रामभाऊ गाताना सांभाळून गायचे ते अस्त्र बाहेर काढायचे कारण हे नाटक आहे तिकडे
1: आपली शास्त्रीय संगीताची
0: बैठक नाही तिथे नाटकाला रंगतील असं काही त्याला पूर्ण ठार मारून ते मला झाले तर
1: करू शकत
0: पण ते नाही ते नाटक आहे त्याची गमती नाही केला पाहिजे. हे त्यावेळेच्या कलाकारांमध्ये खूप चांगलं
1: आणि स्पर्धा नव्हती
0: स्पर्धा म्हणजे चांगली स्पर्धा
1: चांगली
0: की असं गाणं पडावं किंवा हे करावं हे कधीच त्या लोकांनी केलं नाही.
1: असेच रंगभूमीवरील पडद्या मागचे किस्से आपण ऐकणार आहोत ज्ञानेश सरांकडनं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये. ज्ञानेश पेंढारकर सर आपल्या सोबत आहेत. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ज्ञानेश पेंढारकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. ज्ञानेश सर, दोन नाटकांविषयी मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं, तो म्हणजे दुरितांचे तीन भिर जाओ आणि पंडितराज जगन्नाथ. आणि कसं म्हणजे एकंदरीतच तुम्ही सगळ्या कलाकारांना तर पाहिलंच, पण एक नाट्यसंस्था चालवायची आणि त्याचं सगळं व्यवस्थापन नियोजन कशा पद्धतीने ते तुम्ही फार जवळून पाहिलंय, तर ते नेमकं कसं होतं अण्णांचं?
1: अण्णांचं एक मी जनरली बघितलंय की जी मोठी माणसं आहेत त्यांना आजूबाजूला अतिशय विश्वासू माणसं मिळतात.
0: अच्छा.
1: म्हणजे सगळ्या गोष्टी एक माणूस नाही करू शकत.
0: म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांना
1: मावळे मिळाले, जीवाला जीव देणारे मिळाले ना, पण हे खरं होतं की ते पुढे असायचे आणि मग मी मागे
0: असं नाही,
1: त्यामुळे ते जीव देणारे होते. ते का जीव दिला होते तर महाराज पुढे असायचे कामगिरीला. नंतर तुम्ही व्हा पुढे, मी येतो मागून किल्ल्यावरून बघतोय मी, हे नव्हतं कधीच. प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा ना, अफजलखानाला महाराज शिवाजी महाराज गेले, मावळ्याला नाही पाठवलं. जनरल पाहून जेवढी काय इतिहास वाचतो तसंच या अण्णांच्या बाबतीत असं होतं की सगळ्या गोष्टीचं त्यांना माहिती होती. म्हणजे आज कसं की स्टेज रंगभूमीवरचा असा कोणताही विषय नाही की अण्णांना माहिती नव्हता. म्हणजे सेट, लाइटिंग, अनेक गोष्टी, मेकअप वगैरे सगळं माहिती होत, पण एका व्यक्तीने या सगळ्या गोष्टीकडे बघणं शक्य नव्हतं. ती ही माणसं आम्हाला भेटली ती अतिशय विश्वासू आणि अण्णांवरती जीव देणारी होती, कारण अण्णांनी त्यांच्याशी नोकर म्हणून कधीच व्यवहार केला
0: नाही,
1: घरातल्या माणसासारखं. त्यामुळे तो एक घरच्यासारखं वातावरण होतं संपूर्ण. आमच्याकडे साखरे म्हणून ग्रस्त होते, कपडे पण बघायचे. खोटं वाटेल त्यावेळी इस्त्र्या वगैरे असं हे नव्हतं. नाटक झाल्यानंतर सगळे वाळत टाकायचे कपडे, त्याला व्यवस्थित घड्या करायच्या, छान पैकी पुन्हा ठेवायचे आणि दुसऱ्या प्रयोगाला तसे तसे कपडे मिळायचे. आणि अण्णांची पद्धत होती दोन का तीन तीन सेट असायचे एकाच कपड्याचे, म्हणजे इतके प्रयोग असायचे की शेवटी घामाने खराब होणार. हा सगळ्या लॉन्ड्र्या वगैरे नव्हत्या, म्हणजे कारण नाटकाचे जे कपडे त्याला वेगळ्या पद्धतीने धुवावं लागतं, तर आपटून धुवून नाही चालत. त्यामुळे मग ते सगळे साखरे म्हणून ग्रस्त होते. कपडे पण म्हणजे आम्हाला 83 साली ते गेले, 83 ला पर्यंत सगळे कपडे त्यांनी अतिशय म्हणजे 1947 पासून ते सगळे कपडे व्यवस्थित होते. म्हणजे प्रयोग ज्याचे होत नाहीये ते पेट्या उघडायचे, ते सगळे बाहेर काढायचे, उन्हात ठेवायचं, पुन्हा त्याच्या घड्या कराय, म्हणजे हे कणी कोणीही करणार नाही. आमच्याकडे शिवराम आणि गोपाळ म्हणून होते, ते सगळं सेट वगैरे बघणं, खरा गोपाचा खूप जुना सेट बघणं, त्याची डागडुची करणं, अण्णा उडायला खर्च झालाय, पण ना आता पैसे देते, काय झाला, कुठे झाला, किती खेळे लावले चुकून, त्यामुळे त्यांचा विश्वास अण्णांनी संपादन केला होता. मी जी मंडळी भेट मिळालेली होती, आमचे शांताराम विचारे होते, ते म्हणजे संपूर्ण दौऱ्याचे दौरे बुक व्यवस्थित, कुठे कोणाला प्रॉब्लेम नाही, सगळा पैशाचा व्यवहार त्यांच्या हातात असायचा. अण्णा चुकूनही विचारायचं नाही तू काय केलं नाही केलं. त्यामुळे ती सगळे म्हणजे त्यांनी छान आयोजन केलं मी म्हणते,
0: आणि प्रत्येकाला कामं वाटून दिली,
1: वाटून दिली, आणि त्यांच्या दृढगुड नाही. तुमच्याकडे काम एखादं दिलंय तर मी बिल आणून दिलं ते बघायचे, बघायचे सगळं ते तिकडे. आणि समजा असं लक्षात आलं की घोळ होतोय, गडबड होते, दोन तीन वेळा चौथ्यांदा विचारला, पण होऊ शकतं काही असं नाही. पण त्यामुळे सगळे कला सांगितलं की कोणाशी मालका मालक म्हणून वागले नाही. मला एक वेगळा किस्सा सांगू
0: का? आवडेल मला किस्सेच
1: ऐकायचं. आमचे साखरे होते कपडे पटवले, तर हिरक महोत्सव झाला तो मुंबईमध्ये 67 ला कोयना धरणीकंप झाला, आणि आमचा हिरक महोत्सव होता मुंबईत, आणि मुंबईचे सगळे लाईट गेले होते, आणि अख्खा महिनाभर महोत्सव, आणि पुलिस देशपांडे तो हे करणार होते, काय करायचं सगळ्या तारखा दिल्या होत्या. तर त्या काळामध्ये जवळजवळ 60-70 हजार रुपये उसने घेतले गेले. सगळ्या थिएटरचं भाडं सगळ्यांचे पेमेंट बिमेंट सगळं सगळं झालं. आता ते त्या काळातले पैसे होते ते फेडावं इथं लागणार आणि ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांना म्हणजे आपले पैसे बुडणार नाही आणि जर बंदी झाली होती. माझ्यावेळी प्रभाकर पणशीकरांनी माझ्या आईला अश्रूंची झाली फुलेमध्ये कामासाठी विचारलं. पैशाची आवश्यकता होती. आई हो म्हणाली काम करायला आमचा दुर्गंधी तिथे जाऊ. सकाळचा दुपारचा प्रयोग होता आणि रात्री अश्रूंची झाली फुले. आई दुर्गंधी ती बरीमध्ये पण होती आणि ताती पण. तर प्रभाकर पणशीकर त्यांचं नाटकाच्या वेळी ते पोहोचले तिकडे. नाटक संपल्यानंतर पणशीकर ती गमती गमत्या होत्या म्हणजे ते मजेदार बोलायचे. ते पण असे छान ऍक्च्युली त्यांची पण संस्था चालायचे कारण तेच होतं की ते मालकासारखे नाही
0: वाटत
1: सगळ्यांची मिसळून वगैरे वगैरे लहानाशी लहान मोठ्याशी मोठे अतिशय छान. तर त्यांनी त्यांना माहिती होतं की साखरे हे ग्रस्त जे आहेत ते कट्टर मालक अभिमानी आहेत. काय साखरे कसे काय ते साखरे बघितलंच नाही त्यांच्या काय साखरे म्हणजे दाखवलं कट्ट तुम्ही एवढंच बोलले. त्यांना कळलं की काय रागवलं तर माझी आई त्यांच्या संस्थेत काम करते. मग आज थांबता की नाही माझं नाटक बघायला गाडीने सोडतो तुम्हाला आमची गाडी लागणार. माझ्या मालकी ते साखरे म्हणाले माझ्या मालकिणीने दुसऱ्याच्या संस्थेत काम केलेलं मी नाही पाहू शकत. पणशीकर आई लहान
0: व्यक्ती म्हणतो
1: त्यांनी हात नाही त्यांनी हात जोडले त्यांची रागवली नाही चुकलो मी म्हणजे अशी भक्ती असावी म्हणजे अशी मंडळी जमली होती. गुरुराव पटवर्धन कधीही बोलवा हजर कधीही अल्पानी मंडळींनी पैसे विचारले नाहीत मला काय देणार कधीच नाही. त्यामुळे तो अण्णांना चालवायला प्रॉब्लेम कधीच नाही आला.
0: आणि विशेष नातं म्हणजे राम मराठे यांच्याशी होतं ना त्यांचं ते कसं
1: राम मराठे कसं ना राम भाऊ विद्याधर गोखले सगळ्यांनी सतत प्रयोग सतत प्रयोगच होत होते सतत संपर्कच होता एकमेकांचा.
0: अण्णांचे आवडते नट कोण?
1: अण्णांचा खरा आवडतो नट म्हणजे किशोर कुमार.
0: अच्छा.
1: कारण मला नेहमी म्हणायचे ते की गाणं तर उत्तमच आहे पण त्यांचं पहिलं लक्ष अभिनयाकडे असायचं. किंवा स्टेजवरती उभं राहिल्यानंतर नुसतं गाणं नाही चालत अभिनय पण पाहिजे. मग मी त्याचं टायमिंग बघ किशोर कुमारचं बोलण्याचं गाण्याचं टायमिंग बघ तो किती वाकडं तिकडे करू ते पण स्वर हलत नाही. या गोष्टी नाटकात तुम्हाला वेगळ्या अर्थाने वापरता येऊ शकतात. मग किशोर कुमार त्यांचा आवडता नट होता. जुन्याच्यातलं सैगल होता. स्टेजवरती नानासाहेब फाटक होते मामा पेंडसे होते दत्तराम बापू होते केशवराव दाते होते आणि आत्ता ज्याच्यात प्रशांत दामले होता. तो म्हणते की जे किशोर कुमारचं आहे टायमिंग
0: उतरले
1: ते म्हणजे ते ही गोष्ट याच्यात दिसते टायमिंग आहे. तुम्ही की जोपर्यंत तुम्हाला टायमिंग सापडत नाही स्टेजला तोपर्यंत लोकांपर्यंत तो भाग पोहोचणारच नाही. ते वाक्य कसं उच्चारायचं की त्यांना तो आवडायचा भक्ती बरवी आवडायची आणि बाकी सगळे त्यांना हे होते. पण त्यांनी मला वाटतं प्रशांतचं एक नाटक त्यांनी जवळजवळ 40-50 वेळा पाहिलं असेल. साहित्याचा प्रयोग असा की त्यांनी ठरलेली सीट होती तिकडे किती वेळा तरी पाहिले. खेडेकर नाही काय बरं ते गेला माधव
0: अण्णांचे
1: अतिशय आवडत
0: छान आहे.
1: अण्णांना आता दुर्गंध तिकडे जाऊ सांगितलं तर अण्णांना ती भूमिका फार आवडायची नाही. त्यांना आवडायची कुठली तर श्रीमंत शाळेतली म्हणजे जिकडे लाईट आणि कॉमेडी असेल किंवा होनाजी बाळावरती बाळा तुम्ही की रडवायला वेळ नाही लागत कोणाला. कोणाला चांगलं हसवायला त्यांना आनंदित करायला खूप वेळ लागतो आणि प्रशांत आपल्या नाटकांना आज तेच होत
0: आहे.
1: तुम्ही असं म्हणा की फार क्लासिक नाटक आहेत काय नाही पण तुम्ही 2-3 तास गेलात ना तुमचं सगळं शांत होतं की नाही डोकं
0: आणि कंटेंट अगदी हलका
1: हलका पण ते कठीण आहे. असे इतर पण नाटके, पण ते होत नाही कारण तो प्रशांत आमले म्हणून नाही तर ते टायमिंग त्याला ते गवसलेलं आणि त्यात बरोबर गाणं आहे. ते अण्णांना आवड की सगळ्यात गमत म्हणजे 57 साली दूरदर्शनचे तिकडे जाऊ झालं आणि 85 साली ते शूटिंग झालं दूरदर्शनला. तेव्हा अण्णा म्हणाले मी आज मी बघतोय मी काय स्टेज वरती करतोय कारण बघायला सांगितलं. म्हणजे मी वाईट करतोय अण्णा असं काय बोलता तुम्ही एवढे लोक लाऊड आहे मी. मला त्यांचा अभिनय खूप होत
0: स्टेजवर लावूनच पाहिजे
1: ना. बरोबर आहे, पण ते म्हणजे इथे मी असं नाही करायला पाहिजे होतं स्टेजवरती सांभाळून काम करायला पाहिजे होतं, पण तो अंदाजच नव्हता,
0: कॅमेराचा
1: अंदाज नव्हता. म्हणजे पुन्हा ते शूट केलं गेलं 2003 ला, वय होतं त्यांचं 83 आणि अण्णा दाई पर्यंत लोक भेटायला आली की अण्णा म्हणाल अण्णा तुम्ही करा उतरू तंत्र म्हणायला आले मला तर उभं नाही राहता येते आम्ही धरू पण तुम्ही या. कोकण आणि गोव्यामध्ये म्हणजे दुर्गांना जे काय
0: प्रतिसाद
1: कोकणात असे जागा नसेल की तिकडे दुर्गांना जाऊन प्रयोग झाला नाही.
0: खरंच आणि त्या आता रेकॉर्डिंगवरून आठवलं प्रायोगिक पासून ते व्यावसायिक पर्यंतच्या जवळजवळ 250 नाटकांचं त्यांनी रेकॉर्डिंग करून ठेवलंय. म्हणजे त्या काळात एवढी टेक्नॉलॉजी प्रगत नव्हती तर त्यांनी कसं काय हे
1: माझ्या आजोबांकडनं आले.
0: अच्छा, आणि ते तुमच्या आले
1: की आजोबांना
0: टेक्निकली
1: ते त्या काळामध्ये ऑटोमोबाईल डिप्लोमा होल्डर होती.
0: बापरे,
1: म्हणजे त्याला पुढचं शिकण्यासाठी लंडनला जायचं होतं पण चक्र बदलली आणि ते नाटकात आली.
0: अच्छा,
1: पण अण्णांना पहिल्यापासून प्रोजेक्ट याची आवड होती. 55 साली त्यांनी एका ग्रस्तीकडे टेप ऑर्डर पाहिला हे काय त्यांना तो इंटरेस्ट वाटला आणि त्याने तो विकतही घेतला आणि साधारणपणे 57 सालापासून तो रेकॉर्डिंग सुरू केलं त्यांनी आणि स्वतःच्या खर्चाने. आज कसं करतात सगळं पण स्पॉन्सरशिप आहे
0: सोयीचं
1: हे काही नाही, एक कोणाकडनं पैसा घेतला नाही आणि त्यावेळी एकेका स्कूलची किंमत 500 रुपये होती.
0: आणि ही संकल्पना आता पण काही वाटत नाही पण ती संकल्पना त्या काळात की आपल्या ह्याचा संग्रह करून ठेवावा
1: पुढच्या पिढीला. आणि सगळ्यात गंमत म्हणजे साहित्य त्यांना जो रूम दिली होती त्याचा वापर त्यांनी स्टुडिओ म्हणून केला. पैसे घ्यायचे नाही म्हणजे अण्णांनी चांगली गोष्ट केली. अण्णांनी डायऱ्या लिहिल्या, डायरीमध्ये मी बघितलं तर समजा तुम्ही रेकॉर्डिंग केलं आणि तुम्ही 200 रुपये दिले तर 100 रुपये साहित्य संघ आणि 100 रुपये नाट्य परिषद आणि त्या प्रिसिप्टच्या तारीख आणि नंबर लिहून ठेवलेले आणि त्या प्रिसिप्ट पण जपून ठेवलेले स्वतःकडे काही घेतलेलं नाही हे सगळं आणि त्याच्या डायरीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ना माझ्या आईचा खूप मोठा सहभाग आहे. म्हणजे अशा
0: चालवला
1: कसा चालवायचं म्हणजे मधला पडता काळ होता तर मला आम्हाला कधीच कळलं नाही की फायनान्शियली प्रॉब्लेम आहेत. डायऱ्या बघतो तेव्हा मला कळलं
0: मुलांचे शिक्षण
1: वगैरे, पण आईने जे काय सांभाळलं कॉन्टॅक्ट ठेवले वेळ पडलं तर म्हणजे आई तालमीच्या वेळी जेवण करून घेऊन द्यायची आवड पैसे वाचवण्यासाठी नाही.
0: अच्छा, आवड
1: म्हणजे काय म्हणतात त्याला की भाऊ पैसे वाचवायचे
0: नाही
1: तिला जेवण बिवण करून ऍक्च्युअली आमची सगळी फॅमिली होती. माझी दाजी भाटोळेकर मालती जेवण घेऊन येणार आहेत ना म्हणजे आईचं नाव मालती तर ते गिरगावात ना चौपाटीला तिकडे आता बंद झालं ते थिएटर होत म्हणजे म्हटलं तिथे ते यायचे चालेल जेवायला म्हणजे दररोज 52 वेळी बघायचं. आणि म्हणजे मला म्हणायचं की मानतही येणार बरोबर आपल्या जेवणाची काही प्रॉब्लेम नाही आई आणि अण्णा त्यामुळे ते फॅमिली सारखं होत. म्हणजे मामा पेंडसे आमच्याकडे होते ते म्हणजे रुद्र होता त्यांना 47 मधून ते 68 पर्यंत अण्णांनी सांभाळलं. त्यांची तब्येत बरी नसायची त्यामुळे त्यांनी काम कमी केलं. चित्रनिधन कोल्हापूर सगळी मंडळी शीघ्र कॉपी म्हणणार नाही पण त्यावेळी ते टॉपला होते ना सगळ्यांना सांभाळायचं खाऊ नाहीये हे सगळे टॉपला होते त्यावेळी. म्हणजे दूरदर्शनची तुम्ही जाऊन तुम्ही म्हणालात ना की फुल मल्टी स्टार होती त्या काळातली पंडितराज जगन्नाथ.
0: तसेच
1: आता पंडितराजकडून आठवलं मला किस्सा की वसंतराव देसाईंनी त्याचं म्युझिक केलं आणि त्या 2 वर्ष जवळजवळ थांबले त्यांच्यासाठी त्याने पैसे घेतले नाही गोखल्यांनी दूरसंचार विभागावरती भरपूर टीका सटकून टीका केली आणि त्याचा परिणाम असा झाला की 13 प्रयोगाला नाटक बंद पडायची वेळ आली आणि नाट्याचं नशीब असं 13 नंतर जे सुरू झालं हा धून मागे लागली नाटक सुरू झालं धोलो ते जवळजवळ 1998 पर्यंत त्याचे प्रयोग त्यांना करत होत्या. धर्म सेंटरला 98 साली केलेला प्रयोग आहे आणि त्यातले जे कपडे होते ना ते त्यांना शेवटपर्यंत तसेच बसवत होते आणि ते दाखणे इतके छान सांभाळून ठेवलेले होते. तर ज्यावेळी पंडितराज आलं तेव्हा गोखल्यांना हे नाटक त्यांनी आधी किशोर जाते का मामा पेंडसेना दाखवलं म्हणजे हे नाटक फक्त न्याय येथील भालचंद्र पेंडारकर. गोखल्यांना म्हणाले की आपण त्यांच्या टीका केली भरपूर नाटक बंद पाण्याची वेळ आली म्हणे की तो भाग वेगळा आहे आणि हा भाग वेगळा आहे. वाचन झाला आवडलं पण त्याचं रिलाईट जवळजवळ 1.5-2 वर्ष चाललं होतं आणि त्यांच्या डायरी मध्ये सगळं मेन्शन केलेली. तर गोखल्यांना लोक म्हणाले अहो हे तुम्हाला मामा बनवणार आहे नागपूर टीका रिव्हेंज घेणार आहे. गोखल्यांना हुशार म्हणजे हरकत नाही केशवराव जाते मामा पेंडसे बलजेंद्र पेंडारकर यांच्या बरोबर बसून नाटक कसं लिहायचा माझा रियाज होतोय तुझं काढू दे मला काय फरक पडतोय पण मला कळलं तरी की नाटक कसं लिहायचं नाटक म्हणून लिहायचं नसतं टेक्निकल बाब पण तुम्हाला माहिती पाहिजे हे ज्ञान झालं की मला आणि शेवटी ते नाटक अण्णांनी स्टेजवर केलं आणि मूळ त्याचं नाटककाराचं नाव होतं जगन्नाथ पंडित. ते बदलून पंडितराज पण ते नाटक आहे ना म्हणजे पूर्ण गोखल्यांची व्यक्तिमत्व त्या नाटक.
0: तुम्हाला आवडलेलं नाटक कुठलं सगळ्यात?
1: शारदा. म्हणजे अण्णा 40 वर्षाचे असताना 75 वर्षाच्या म्हाताऱ्याचं काम करत होते 86 वर्षाचे असताना सुद्धा 75 म्हणजे म्हाताऱ्याचं काम करत होते 86 वर्षी पण त्यांना दम लागत नव्हता गाताना पण त्याला आणावं लागायचं खोटा ऍक्टिंग करताना जाईपर्यंत अण्णांना कधीही दम लागला नाही गाताना पण त्याला अभिनय करावा पण ते काम म्हणजे ते नंतर कोणाची बाळ असत बाळाचं काम.
0: दौऱ्यांचे म्हणजे दौऱ्यावर जाताना तुम्ही पण अगदी अगदी सोबत होता अगदी सावली सारखे दौऱ्यांचे काही किस्से आहेत जे आठवत आहेत गोव्याच्या दौऱ्याचा काही किंवा कोकणाचा तुम्ही उल्लेख केला?
1: कोकणात दौऱ्याचा उल्लेख म्हणजे काय व्हायचं माहितीये अण्णाला ते पायाव्या पडलेला आवडायचं नाही.
0: अच्छा
1: बरं कोकणामध्ये कसं आहे तिकडचे लोक भाविक आहेत कलाकारावरती प्रेम करणारे म्हणजे एका घरात मी बघितलं गणपती पुळेला का कुठेतरी रामभाऊंचा फोटो देवाला ठेवलेला म्हणजे अशी ती कलाकारांवर प्रेम करणारी मंडळी आहेत आणि त्यांच्या कला शरीरामध्ये रक्तातच कलागुण आहेत. तर सावंतवाडीला प्रयोग होता सोबत नाटकाचा अण्णा नाराज होते खोट वाटेल प्रचंड लाईन लागलेली पाया पडायला प्रयोगाच्या अगोदर आणि असे कंटाळून बसलेले होते. ते म्हणाले अरे थांबवा ना तुमचे लोक नाही ऐकत आहे एक लहानस बाळ आलेलं जेवण आलेलं जस्ट मुक्त आलेलं आणि त्यांच्या पायावर ठेवलं आणि म्हणे अहो काय करताय तुम्ही केवढं लहान बाळ आहे असं बरोबर नाही पायाजवळ ठेवणं आम्ही आमच्या वडील वडिलांचे तुम्ही देव आहात त्यामुळे आम्ही आमचे पण तुम्ही देव आहात आणि म्हणून आमचं हे बाळ तुमचे संस्कार चांगले व्हावे तसं गाता यावं असं कंपन चालवता यावी म्हणून आम्ही ठेवतो.
0: म्हणजे किती कलाकारांचे पोशिंद होते
1: आणि त्या काळामध्ये ललित कला दर्शनात कोकणात राहते जेवण मिळायचं
0: बरं
1: इतर गोष्टी खूप होत्या पण तिकडे कोकणात कसं की 8-9 त्या काळात टीव्ही वगैरे काही 8-9 सामसून व्हायचं म्हणजे जनरल नाटकं शेवट लोकांना फार जागरणाची सवय नव्हती नाटक पाहायला वेगळं पण आता ज्या खानावळी जाऊ तर ती बिचारी लोक त्यांना काय दमून जायची ती आणि खानावळी फार नसायच्या पण आमच्यासाठी जेवण असायचं. मी असे खूप किस्से मजेदार मजेदार की लोक वेड्यासारखं म्हणजे ते म्हणजे एकदा तर मामा पेंडसेने दुसऱ्या महाराजा लोक आतली होती हा मामा पेंडसेचं कामच एवढं पॉवरफुल होत लोक आत आली होती महाराजा पण मला नाही वाटत की कोकणात असा एक भान नाही की तिकडे दुर्गंधीमध्ये जाऊन नाटक झालं नाही. पंडितराज जगन्नाथ तिकडे फार चाललं नाही कारण की भाषा कळली नाही. उर्दू वगैरे त्या काळामध्ये आता वेगळं झालंय. तो काळ मी म्हणतो 60 साली गौरीशंकर तुफान गौरीशंकरच्या प्रयोगाला म्हणजे त्या नाटकाचं वाचनाचं मुहूर्त माझ्यातून पडवलं नारळ. आणि पहिला प्रयोग जो तिकडे म्हणजे पहिला प्रयोग नाही म्हणजे गोव्यातला पहिला प्रयोग तिकडे शंकराचं देऊळ कुठलं
0: मंगेशी
1: तिकडे होता. मंगेशीचा म्हणजे इथे मंगेशी आणि ते स्टेज बांधलेला आणि रामभाऊची निराकार ओंकार पहिलं सुरू झालं. लोकांना कळे ना की हा मंगेशी उठून इथे बसले की काय इतके गोळे दिसून हे शांतराम विचारांचं कौशल्य. पण इतकं ते
0: शंकर शिवशंकर
1: म्हणजे अक्षरशः साक्षात ते लोकांना लोक पाया पडायला यायचे. एकदा अण्णांना न सांगता काही कलाकार गोव्याला गेले गौरीशंकरचा प्रयोग गावातले लोक आणि इकडची कलाकार आणि त्या लोकांनी अण्णांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. अण्णाला माहिती होती की आपले कलाकार कारण मध्ये प्रयोग नव्हते. गेले तर बघितलं तर नाटकातली काही मंडळी नाटकात होती. शंकर त्या गोव्यातल्या गावाचा होता आणि ते जिकडे स्टेज होत त्याच्याच बाजूला ते शंकराचं घर त्याचं ते मोठे झिप्पाड कुत्र होत. त्याचं निराकार ओंकार गाणं सुरू झालं. अण्णा समोर बसलेले नाटक होते. अण्णाला सांगितलेलं तुम्ही ते आपल्या मालकाचा आवाज ऐकून ते कुत्र कोरडायला सुरुवात झाली. त्याला बांधून ठेवले ना शेजारीच घर. शेवटी एवढं हुंकायला लागलं ते गाता कधी सोडा दे त्याला गावाचं चालतं ना. त्याला सोडल्यानंतर ते कुत्र जे आले डायरेक्ट स्टेजवरती शंकराच्या बाजूला लोक शांत अण्णा हसता दिसते आणि तो कुत्र शेवटपर्यंत शंकराला सोडत नव्हतं. पण अशा खूप गमती गमती नाटकात होतात तिकडे हे म्हणजे त्याला तुम्ही इव्हन अण्णाचं एक गंमत सांगतो की आमचा शाबास बिरबल शाबास नाव नाटक ऐकलं असेल.
0: ऐकलंय पाहिलं नाही.
1: त्याच्यामध्ये हत्ती येतात खरा. नानासाहेब शिरगोपीकरांचा फ्लेक्सिन्स असायचे तर त्याच्यामध्ये ज्यावेळी ते नाटक घेऊन आले तर त्याच्यामध्ये शेवट ऐकल्यानंतर अण्णा म्हणाले की अहो

0: मग आम्ही सगळे जण कोल्हापूरला गेलो. आणि शेवटचा सीन आहे की अकबर बादशाह बिरबलला म्हणतो की हत्ती कुठे, म्हणजे एक अट घातलेली असते की या मालामध्ये हत्ती आणून दाखवायचा. त्याचा दरवाजा जसा लहानसा असतो हत्ती येणार कसा. हे म्हणतात की मला 4 महिन्याची अवधी द्या, आम्ही आणतो हत्ती आणि नवीन इमारत नाही बांधायची, या जशात आणायचे दरवाजात. हो म्हणतो तो जसा सीन होता. आणि अण्णा आम्ही सगळे, मी वसंतराव देसाई, अण्णा, माझी आई पण नाटकात होती, सुकुमार होते, गोविंदराव, सगळे लोक आम्ही कोल्हापूरला, केशवराव भोसले नाट्यविभाग. तर आम्ही 10 तास येत होतो, तो समोर असा फक्त हत्तीचा पडदा लावलेला होता. अण्णा असे पटकन एक्साइट व्हायचे नाही, काय ते नाना हे काय. मग मी बोलो चित्र चालणार नाही, अण्णा माझा विश्वास आहे ना. एकदम हे झाले की गडबड आहे, त्याचं लेस केले पैसे आणि आता काय होईल. म्हणजे की इकडे प्रवेश सुरू करा, मी प्रवेश त्यांनी सुरू केला. बादशाह म्हणतो की बिरबलला, हा बिरबल तर कुठे आहे हत्ती, हत्ती कुठे. तर हा बघा हत्ती त्या पडद्याकडे, म्हणजे हे तर चित्र आहे, खरा हत्ती कुठे असं पाक्य लिहिलेलं आहे, हा बघा असं अण्णा म्हणतात. जसं अण्णाने, पण अण्णा काय केलं की ते अण्णाचा मूडच गेला होता की हत्ती नाहीच ना. अण्णाने हा हे अट घातली होती की स्टेजच्या मागे कोणी जायचं नाही, मी इथूनच काम करायचं. म्हणे हा बघा हत्ती, हा बघा हत्ती म्हटल्यानंतर तो खरा हत्ती आला की म्हणाला पडद्याला बाजूला करून अण्णा डायरेक्ट पळाले खाली, खावडले ते, म्हणजे आणि असे बघतच बसले. तो हत्ती सोंड झालोय डोळे, म्हणजे हत्ती. आणि अण्णा रडायला लागले तिकडे, आणि अण्णा चुकलो मी तुमच्या अविश्वास दाखवला. म्हणजे आपण तुम्ही पाहिला नसते जर, म्हणजे मला माहिती नाही, पण केशवराव दाते उभे राहून टाळ्या वाजवायला लागायचे. म्हणजे तो असा सीन होता, प्रत्यक्ष हत्ती
1: दिसला.
0: अशी लोक पण आम्हाला मिळाली तिकडे. त्याच्यामध्ये अजून एक झालं की त्याचा पहिला प्रयोग मुंबईला होता, शाहबाग बिरबलचा, त्यात रसनाबाई म्हणून काम करायला होत्या. म्हणजे काही कलाकार नानासाहेब शिरगोपीकर, म्हणजे काही कलाकार आमचे, आणि त्यांची एकदम तब्येत बिघडली, नाटक तोंडात रक्त वगैरे यायला लागलं. पहिला प्रयोग रवींद्र नाट्य मंदिरला होता, 4 प्रयोग लागले, हाऊस फुल होते. आता प्रयोग काय करायचं, आज प्रयोग सकाळी रसनाबाईंची तब्येत बिघडली. अण्णांनी सांगितलं, फ्रेंड कुलंब शाळामध्ये माझी बहीण होती निर्जा काहीतरी, आता ती काम करे. म्हणजे अहो काय शक्य आहे, दुपारचा प्रयोग सकाळी 9 वाजता, म्हणजे ती मुलगी काम करेल कसं पाठवली, ती काम करणार. फ्रेंड कुलंब शाळेत गेले, तिकडचे झकारिया म्हणून प्रिन्सिपल होत्या, खूप कडक होत्या. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली, थरथरायचे, म्हणजे पालक पण घाबरायचे त्यांना, असं झालेलं आहे प्लीज
1: पाठवा
0: सोडा. पण तेही म्हणाले की ही मुलगी 2 तासात मेजर रोल पाठ करू शकेल का, म्हणून मला विश्वास आहे. मी, आई, अण्णा आणि गिरिजा तिच्या स्क्रिप्ट दिलं, वाच, ती वाचते. राजू म्हणते अहो तुम्ही काहीतरी करते हो, सोळावर चढवते मुलीला. आणि त्या रसनाबाई बुटक्या होत्या, ही माझी उंच, तर तिचे कपडे तिकडे शिवायला सुरुवात केली गिरिजाच्या साईजचे, तिथे उसळून. पूर्वी कशी पद्धत होती की आज कपडा शिवायला ठेवला जातो. आणि हे जे आहेत ना आपले नानासाहेब शिरगोपीकर, पण त्यांची मुली पण, हे सगळं प्रचंड एक्सपर्ट कपडे करण्यात वगैरे, म्हणजे ताबडतोब तिकडे सुरूही झालं होतं काम. गिरिजा गेली तिकडे, ते पुस्तक वाचलं तिने, पण डायरेक्ट प्रयोग आला. आणि ती न चुकता संपूर्ण तिने तो प्रयोग केला, कोणाला कळलं सुद्धा नाही. अण्णांबरोबर गायली सुद्धा ती. आणि तो प्रयोग, म्हणजे शाहबाज बिरबलचे पहिले 3 का 4 प्रयोग तिने केले. आणि म्हणजे अशक्य कुठेतली गोष्ट होती, संगीत नाटकात
1: काम करायचं,
0: ती भाषा वेगळी, तिकडे तुम्हाला दुसरा शब्द नाही मिळू शकत. गोविंदराव पटवर्धनांनी त्या काळात त्यांची 51 रुपये नाईट होती, ही गोष्ट आहे 71 साली.

0: Me dice, ya te hicimos la quimioterapia. Wow. Claro. ¿Qué así te mandé a ir a ti? No. ¿De ahora tú me mandaste? Yo salí de mal, mi broma que lo que me que no quieres saber dónde. Entonces, Ranga la Sri Ranga de ahora está. Ya trampo, tendrá mucho volante de campo y que lo sé. Y me llenta.
1: No hay
0: gente.
1: Ayosa.
0: Entonces, voy a mis.
1: Ajá.
0: En el jefe de Corsia, Chai Corsia. आणि आमची बरोबर होतो आणि अशोक सर नाही नाही अशोक सर सध्या पहिल्या आणते आमच्याकडे सर तर त्यावेळी आम्ही दुपारी क्रिकेट खेळायचो
1: म्हणजे प्रयोगाच्या आधी
0: प्रयोगाच्या म्हणजे दुपारी
1: दुपारी
0: आणि तिकडे वाडा असा वाडा घेतला होता आणि ते सातारा का सांगली मला आठवत नाही तिकडे मोठा चौक होता त्याच्यात आम्ही क्रिकेट
1: खेळायचो
0: तुम्हाला लस किंवा ब्रेक घ्यायचं असं घेऊ शकतो
1: बरं बरं आपण क्रिकेटचा किस्सा ऐकूया तत्पुर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्या अशा संवाद गप्पा चालू ठेवूया तुम्ही ऐकत आहात सेलिब्रिटी शो विथ ज्ञानेश पेंढारकर सर

0: आचार्य 90 FM आणि आज सेलिब्रिटी शो मध्ये ज्ञानेश पेंढारकर सर आलेले आहेत. खरं तर त्या क्रिकेटचा अगदी मोह झालाय. काय किस्सा सांगताय ते आपण क्रिकेटचा किस्सा ऐकूया.
1: दुपारी क्रिकेट बॅट वगैरे घेऊन आलेलो त्या वाड्यामध्ये मी रामभाऊ मराठे, गोविंदराव पटवर्धन, अण्णा एक मधुकर बर्वे व्हायलिन वाजवायचे.
0: अच्छा.
1: उत्तम. त्यांची स्पेशालिटी अशी होती एकच व्हायलिन असायचं, कुठल्याही पट्टीत ते वाजवायचे.
0: म्हणजे तानांचे षटकार मारणारे क्रिकेटचे षटकार
1: मारणारे
0: इमॅजिनच करत
1: आपले रामभाऊ मराठे दाव्यातून एवढा स्पिन करायचे, म्हणजे एवढी जी ताण फिरवायची ना स्पिन पण तेवढाच करायचे.
0: किती भाग्यवान आहे तुम्ही या सगळ्या म्हणताय ना. तुम्ही क्रिकेट खेळताना
1: खेळताना मी माझ्याबरोबर खेळायचे, कॅरम खेळायचे.
0: अच्छा.
1: रामभाऊ डावरे होते आणि एकदा तो साताऱ्याला होता वाटतं तर आम्ही लवकर पोचायचो. 10 प्रयोग असायचा, मी 6 पर्यंत पोचायचो. मग आता करायचं काय, माईक टेस्टिंग माईक टेस्टिंग म्हणजे काय, एक दोन माईक असायची,
0: एकच ना मध्ये
1: काही नाही, ते उभीच काहीतरी टाइमपास करायचा. त्यांच्याशी मी म्हणालो की मी आज मी गाणार. सगळेजण असे गात बसायचे, लोक ऐकायला बसायचे, गाणं ऐकायला मिळणार. तर मी म्हणलं मी आज गातो काही नव्हतं काही. आणि मी कुठलं गाणं सुरू केलं असेल,
0: धीम धीमे
1: गोविंदराव खाली वाजवत आहे. कारण काय त्यावेळेस राजेश खन्नाने वेळ लावत होत सगळ्यांना, म्हणजे जिंदगी सफर अंदाज गाणं होतं ते सगळ्यांचे
0: पॉप्युलर होतं.
1: त्यातलं यॉडलिंग होत, यॉडलिंग वगैरे मी केलं. आणि मी जसा गाणं संपवून फिरलो, रामभाऊ धावत धावत वरती आले. त्याला बघितल्यानंतर म्हणजे बहुतेक चिडले माझ्यावरती, म्हणजे वेगळ्या एवढं कळत त्यावेळी कळत होतं मला की बाबा हे आता वातावरण वेगळं नाही, इकडे इकडे इकडे इकडे तू आता युडली युडली काय केलं. तर मी मावळला जाता म्हणलं काय मी युडली केलं, काय केलं ते करून दाखवलं.
0: आम्हाला युजला ऐकायला आवडेल
1: आता नाही तर करून दाखवल्यानंतर बघ ते म्हणाले की ते प्रयत्न कर, म्हणजे तुम्हाला नाही जमणार. तर त्यांना मी बोललो हा आगाऊ पण होता. पण कसं झालं ना
0: तेव्हा वय नाही,
1: रामभाऊ गवळी म्हणून मी कधीच बघितलं नाही. म्हणजे जसे काका सारखे वाटायचे आम्हाला, पण काकाशी कसं वागतो पण कधीच त्यांचं वागणंच नाही ना. दुसरे करून दाखवा मला, तुम्हाला नाही जमणार. अच्छा असं म्हणाले मला. आणि मग संपूर्ण मी क्रिकेट खेळायचो ना,
0: चिडवायची
1: करून दाखवायचं मला. आणि मी आले तुम्हाला नाही जमणार, तुम्हाला नाही जमणार. 8-7 प्रयोगाचा दौरा होता तो. शेवटच्या प्रयोगात मला आठवत सर बहुते त्यांनी यॉडली करून दाखवलं मला. मी असा बघतच बसलो. पण आज मला जाणवत आहे की ही व्यक्ती लहान एका मोठ्या ह्या बघायची ती सगळी मंडळी चांगलं काय आणि ते आपल्या गळ्यात यायला
0: पाहिजे.
1: मी सगळी मंडळी मी बघितली की एखादी गोष्ट आपल्याला येत नाहीये ना आणि आपल्या कामाची आहे ना, मध्ये आपण शिकून घ्यायला पाहिजे. तो लहान आहे का मोठा आहे, मी कोण आहे हे त्यांच्यात नव्हतं. मी हा प्रकार म्हणता गोविंदराव सगळी मंडळी सगळी.
0: आता शुभदाताई बरोबर बरेच तुम्ही कार्यक्रम करता, आपण तिथेच करत भेटलो. तर आता सुद्धा ही सगळी तरुण पिढी जी आहे जी तुमच्या कार्यक्रमांमध्ये गात आहे, तर इतकी उत्कृष्ट पद्धतीने ती सगळी मंडळी सादर करतात गाणं, खूप छान वाटतं. आणि सगळ्या तरुण मंडळींना पण ते आवडतं. म्हणजे पुन्हा आपण मध्ये आपण म्हणालो होतो की नाट्यसंगीताला आता काय एवढं राहिलं नाहीये, कमी दर्जा आहे किंवा दिवस चांगले आले नाहीयेत, पण पुन्हा ही सगळी पिढी नाट्यसंगीताकडे वळते. तर तुम्हाला कसं वाटतंय याविषयी?
1: चांगली गोष्ट.
0: मध्ये संगीत मानापमान सारखा चांगला चित्रपट देखील आला.
1: हा तो मी तर म्हणे तो खरं आम्ही पाहिला पिक्चर. हा तो पाडला लोकांनी.
0: म्हणजे
1: लोकांनी तो बघितलंच नाही की अरे ते पिक्चर आहे त्यामुळे त्याला वेगळं काही ट्रीटमेंट करावी लागते. नाटकासारखं तुम्ही बघू नका, त्याकडे पिक्चर पण पिक्चर बघा. एनिवे तो
0: वेगळा
1: प्रश्न आहे. पण तुमचं म्हणणं की मानापमान किंवा बालगंधर्व यांचा मोह पिक्चर सृष्टीला व्हावा कट्या, म्हणजे त्या नाट्यांचं काहीतरी शक्ती आहे. नाही म्हणजे मूळ नाट्यांची काहीतरी शक्ती म्हणून नवीन पिढीला ते करावं असं
0: वाटतं.
1: आताची जनरेशन खरंच म्हणजे प्रचंड हुशार आहे. पण दुर्भाग्याने असं होत आहे या नाटकांना सगळा अबाउट 60 पिक्चर यंग जनरेशन नाही दिसत आहे.
0: अच्छा,
1: माझ्या लहानपणी मी जे बघितलेलं आहे ते सगळे यंग यंग लोक नाटक बघायला
0: येते.
1: त्यावेळेच्या बायका साड्या असतील पण कळायचं की बाबा ही 35-35 वर्षाची बाई आहे. त्यावेळी आता जीन्स वगैरे प्रकार नव्हता, नाटकाला जायचं म्हणजे साडी.
0: पण तरी सुद्धा आता सगळ्या रियालिटी शो मध्ये किंवा आता नाट्य स्पर्धांमध्ये तुम्ही स्वतः परीक्षक म्हणून जाता, तेव्हा सुद्धा नाट्यपदांची संख्या जास्ती म्हणजे
1: मान्य मला, पण त्याचं होत आहे ना ते स्पर्धेपुरतं राहते ना.
0: अच्छा, स्पर्धे
1: नाटक जो गाभा आहे तो नाही होते ना.
0: मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल म्हणजे पुन्हा संगीत नाटक रंगभूमीवर येण्यासाठी नेमकं काय करायची?
1: कसं की त्याला खूप म्हणजे गोष्टी आहेत की आता थिएटर जे आहे ते तुम्हाला 3 तास रिडिंग मिळत. संगीत नाटकाला कठीण असेल ते करायला. एका प्रयोगाला मी बघितलं की यशवंत नाट्यमंदिरला कीर्तीचा नाटक प्रयोग बंद केला. गाताना पडदा येणं किती अपमान असतो झाला एक्सेप्टेड. पण हे सगळं त्यामुळे संगीत नाटकाला थोडा वेळ जास्त द्यायला पाहिजे असं मला वाटतं. इकडे थोडस भाडं कमी करायला पाहिजे. मुंबईत कमी, पण आता तुम्ही जर बाहेरगावी गेलं रत्नागिरी तिकडे 22,000 रुपये भाडं आहे. कसं परवडणार संगीत नाटकवाल्यांना? बुकिंग नाही. आता म्हणजे काही जे ज्याला आपण म्हणतो की उत्तम, आत्ता मी बाडी पोती तुम्ही बघितलं त्या दिवशी खोटं वाटेल
0: कौशल्य इनामदार सर
1: तो नाही तो नाही अशोक हांडे.
0: बर, अच्छा.
1: मी बघितलं जवळजवळ 95% हे अबव 70 होते. यंग जनरेशन नाही आहेत. तोच राज कपूरचा पण कार्यक्रम पाहिला, सगळे राज कपूर तर हिंदी केवढं होतं पण सगळे एजेड लोक.
0: अच्छा,
1: यंग येत नव्हते नाही पण मेजॉरिटी ती आहे. संगीत नाटकाला पण तेच होत आहे म्हणजे सगळे अबव
0: सिनियर सिटीजन
1: येतात. फुकट असेल तर गर्दी होते, तिकीट काढून नाही. लोक म्हणतात म्हणजे पैशाचं काय करायचं आहे, तुम्ही एकदा या. आणि खर्च एवढा वाढलाय
0: ना,
1: पूर्वीच्या ज्या नाईट होत्या त्या आता नाही होऊ
0: शकत.
1: तुम्हाला सांगतो पूर्वी जास्त नाईट होत्या. म्हणजे वडिलांच्या डायरीवरून मी बघतो सांगतो, त्या काळ 100 रुपयाचे 60 साली 100 रुपये म्हणजे किती झाले असते?
0: 1,00,000 रुपये
1: नाही
0: अंदाजे.
1: ही त्यावेळी 100, 125 ही नाईट होती त्या काळामध्ये. पण म्हणजे आज किती पट झालेलं
0: आहे.
1: आज तरी नाईट कमीच आहे ती,
0: कमीच
1: वाटते. आणि त्या संपूर्ण उत्पन्न नाटकाचं असायचं 900 रुपये. संपूर्ण नाटकाचं उत्पन्न 900 असायचं किंवा 1,000. हिशोब मी बघितले, पुढे त्या 2,000-3,000 रुपये झाले. पण 2,500 रुपये नाईट असायची. किती झाले आता? पण आज त्यामध्ये पैसे नाही मिळत संगीत नाटकाला. आणि आता की आज सगळेजण जे विद्यार्थी माझं झालं की सगळेजण नोकरी पूर्ण वेळ संगीत नाटकाला नाही करू शकत आज. म्हणजे मी तक्रार करत नाही पण ह्या गोष्टी फॅक्ट आहेत. कपडे घालणारी म्हणजे नेसवणारी माणसं नाही आहेत. पूर्वी बायका होत्या साड्या नेसवायला. आज कसं होतं शिवलेलं आहे पण ते असं फुगीर होत. ती बाई बेडप दिसते सुंदर जरी असली तरी. पूर्वीच्या बघा तुम्ही नेसवणारे ज्या बायका होत्या ना ते स्पेशालिटी होती त्यांची. धोतर नेसवणं हे साखरे मी जिंपाशी बोलले आमच्याकडे संतारा म्हणून होता लघु म्हणून की अप्रतिम नेसवायचे. ते सगळं खूप कमतरता झालेली आहे. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे फायनान्स. गव्हर्नमेंट करते पण वेळेत पैसे नाही देत.
0: आणि व्यावसायिक नाटकांना फार अनुदान वगैरे सगळ्या नाट्य महोत्सव होतात
1: पण संगीत
0: संगीत नाटकांचे नाट्य महोत्सव होत नाहीत.
1: नेहरू सेंटर करते.
0: हा, अच्छा, बरं.
1: नेहरू सेंटर करते पण एक महोत्सव करून फायदा नाही. पण त्या मनाने पुण्यामध्ये भरपूर चालू आहे.
0: अच्छा,
1: कोकणामध्ये पण बऱ्यापैकी आहे पण त्याला कमर्शियल स्वरूप नाही. काय गणित चुकते मला कळत नाहीये. पण सगळे कलाकार खूप चांगले आहेत. म्हणजे सगळं चांगले, गाणं उत्तम आहे, निसाला
0: चांगले,
1: सगळे वादक चांगले आहेत, सगळे लोक चांगले आहेत. पण काय गणित चुकते कळत नाही, पण लोक नाही आहेत ही गोष्ट खरी आहे. गव्हर्नमेंटनी जर काय म्हटलं त्याला जाहिरातीचे पैसे कमी केले, थिएटर भाडं कमी केले, वेळ वाढवून दिले, अजून काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या तर शक्य. पण कोणते असा
0: आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांना एक विनंती करूया की चांगले दिवस
1: येतील. आता जे उद्योगपती मोठे मोठे आहेत त्यांनी त्यांनी मोठं अनुदान दिलं, तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी, पण अटी नका घालू की हाच कलाकार पाहिजे तेच कलाकार. असंही होतं, तुम्ही करताय करा, पण हाच कलाकार पाहिजे आणि हाच कलाकार नको. ते तुम्ही विश्वासाने देताय ना ते आम्ही करू, पण ही गोष्ट की जे घेतील त्याने ती विश्वासाने करायला पाहिजे. खूप गोष्टी एकमेकात अडकलेल्या आहेत, त्यामुळे मी असं काही सांगू भविष्य नाही सांगू शकत संगीत नाटकाचं. बरं,
0: नक्कीच सर, आज तुम्ही आलात आणि फार भरभरून बोललात आणि थोडस आपण काहीतरी प्रेक्षकांना चांगलं देऊ शकलो तुमच्यामुळे, तर त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. प्रेक्षक, आज आपण ज्ञानेश पेंढारकर सर यांच्याशी संवाद साधला आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नवीन व्यक्तींसह भेटूया पुढील सेलिब्रिटी शो मध्ये. तर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.
2: जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, सादर करतोय केदार केळकर.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती. आजर 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ वरती तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. भ्रमंती ह्या कार्यक्रमात आपण आपली ऐतिहासिक तीर्थक्षेत्रे याविषयी माहिती घेत होतो. तर आज आपण पंढरपूर ह्या आपल्या अलौकिक अशा ऐतिहासिक तीर्थक्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत. पंढरपूर हे शहर पंढरपूर तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण असून हे भीमा नदीच्या म्हणजे चंद्रभागेच्या काठावर वसलेले आहे. काही मध्ययुगीन कानडी शिलालेखात पंढरपूर या क्षेत्राचे नाव पंडरंगी असे आहे. मूळ नाव पुंडरी कपूर असे असावे किंवा पांढरी या शब्दातील प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध देखील शक्यता आहे. पंढरपूरची लोकसंख्या ही 53,638 1971 सालची इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस 71 किलोमीटरवर भीमा नदीच्या उजव्या तीरावर समुद्र सपाटीपासून 450 मीटर उंचीवर आहे. हे मिरज कर्डुवाडी रुंदमापी लोह मार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय देखील आपल्याला इथे उपलब्ध आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवाचे नाव देण्यात आले. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. हे विठ्ठल मंदिर आहे जे अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तीस्थान आहे. गोर गरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपुराच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे. तिथे गुफेत सर्व साधू संतांच्या मूर्त्या आहेत. पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखितात पोंडरी कपूर, पुंडरी कपूर, पंढरपूर, पंढरी, पंढरिंगे, पंढरंगे अशा विविध नावांनी ओळखले जाते. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव आहे. पुंडलिकांच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमामुखी हरिमूर्ती असे होते. हे मंदिर आता वाहून गेले आहे, पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे. त्याला चौफाळा असे म्हणतात. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कैलासवासी काशीनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाटील यांनी केला आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात पुंडलिक वरदा हरि विठ्ठल असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. हरि ही तीर्थ देवता आणि विठ्ठल ही श्री देवता. दीक्षा मंत्रातही राम कृष्ण हरी असा 3 देवतांचा उल्लेख येतो. डॉक्टर श गो तुरपळे यांनी उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके 1111 मधील शिलालेखाच्या आधारे हा अनुमान करण्यात येतो की पंढरपुरातील विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले होते. स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते. हा लहान मळू हळूहळू वाढत गेला. शके 1159 मध्ये त्यास होयसळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान केला. शके 1195 मध्ये श्री रामचंद्र देवराव यादव व त्यांचा कर्णाधिक हिमांद्री पंडित यांनी पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानाची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली. देवळाचा विस्तार शके 1925 सुमारास पुष्कळच झाला. विठ्ठलाला दैवती भक्तांनी सोवळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले, पण अद्वैती वारकरी मंडळीसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत परत पंढरपुरामध्ये आणला अशी कथा सांगितली जाते. मराठी भक्तांतेच कानडी भक्त तसेच इतर जाती धर्माचे लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात. कर्नाटकाचे पक्वान पुरणपोळीचं विठ्ठलाला नैवेद्य

म्हणून ते दाखवले जाते. पंढरपुरात वारी ही सर्वात लोकप्रिय आहे. भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा इंद्रायणी भामानीला यांनी पोटात घेत पंढरपुराजवळ येतात. रेल्वे पूल ते विष्णुपद या 5 किलोमीटर अंतरामध्ये ती 3 वेळा अर्धवर्तुळाकार होते, म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील महात्मे चंद्रभागा नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ होते असे सांगितले जाते. तर संत जनाबाई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा अशा दोन्ही नावांचा उल्लेख केला जातो. पंढरपूर सोडली की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्या हे नावाचे कोणी अजून काही उलगडलेले नाही. इसवी सन 1850 सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तिथे सापडला, म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या योगात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीत जवळील नद्या म्हणजे दुर्गा देवी जवळची धारिणी, भुवनेश्वरी जवळची पुष्पावती, जी मूळची यमुना कृष्णा बरोबर पंढरपुरामध्ये आली, संध्यावळी जवळच्या शिशुमाला, भीमा संगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सती, सुना, गंगारी आणि पंचगंगा यांची भूमीशी संगम होतो. यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भीवरा काठी देव असा उल्लेख करतात. भीमा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झाले आहे. पुणे, पिंपरी, चिंचवड पासून ते पंढरपूर पर्यंत अनेक साखर कारखाने आपले दूषित पाणी या नदीच्या पात्रामध्ये सोडतात. या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नमामी चंद्रभागा अभियान हाती घेतले. यामध्ये भीमाशंकर पासून ते रायचूर पर्यंत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रभागा वाळवंटात घाट बांधणी, स्वच्छता, नदीकाठी वृक्ष लागवड अशा गोष्टीवर देखील भर देण्यात येणार आहे. हा नदीचे रूप पालटवण्याचा प्रयत्न अद्याप त्यावर ठोस काम होणे अपेक्षित आहे. नमामी चंद्रभागा ही योजना सरकारद्वारे 2015 साली सुरू करण्यात आली, पण या योजनेचे काम खूप मंद गतीने सुरू आहे. पण या योजनेमुळे कदाचित चंद्रभागा नदीची झालेली दुर्व्यवस्था नीट होईल. पंढरपूरमध्ये वर्षातून 4 एकादश्यांना 4 यात्रा भरतात, चैत्री, आषाढी, माघी आणि कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत 10 ते 15 लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडवणाऱ्या थोर भागवत धर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात. पुंडलिकांच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिममुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले, त्याचा मोठा चौतरा शिल्लक आहे. हरिमंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कैलासवासी काशीनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाते यांनी केला. पंढरपुराची लोकसंख्या भरपूर आता 2011 साली जेव्हा मोजली गेली त्यावेळेस 2,37,446 इतकी होती आणि आता ती त्याहून जास्त झाली आहे. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिरांची पुनर्बांधणी देखील झाली. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी सन 83 मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटावरून इसवी सन 516 मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेला ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इसवी सन 1239 च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका प्रदक्षिणेची वहिवाट इसवी सन 1296 मध्ये चालू झाली, तर इसवी सन 1650 मध्ये हैबत बाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली. देव व मूर्ती यावर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळेस मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मते हे स्थान मूळतः शिवाचे होते, तर वैष्णवपंथी हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय यास नेमिनाथ समजतात, तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. या दैवता सूर्याचा अंशही मानतात. पंढरपुरातील गोपाळपूर या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे देऊळ आहे. पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले
प्रत्येक भाविक जनाबाईचा देवळात घुसळ खाप घुसळल्याशिवाय जात नाही. चार प्रमुख एकादशांना म्हणजेच आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री आलेले भाविक एकादशीच्या नंतर पौर्णिमेच्या दिवशी गोपाळ काला खाण्यासाठी इथे हजर असतात. या ठिकाणी सर्व लोक विष्णूच्या पावलांचे दर्शन घेतात. येथे मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगाचे वास्तव्य असते. या महिन्यात येथे भाविकांचे खूप गर्दी असते. या ठिकाणी आजही श्रीकृष्णाचे व गायीच्या खुरांचे ठसे दिसतात असे सांगितले जाते. विष्णुपद या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते. चंद्रभागेच्या वाळवंटा पलीकडून उंच शिखरी, सपाट कौलारू छपरी, धर्मशाळा, झाडी व त्या सर्वांवरती उठून दिसणारी विठ्ठल रुक्माई व पुंडलिक मंदिराची उंच शिखरी व कलश हा सर्व देखावा फारच मनोहरी वाटतो. दगडी तटबंदी मागे हे विठ्ठलाचे देऊळ एका टेकडावर आहे. सुमारे 52 मीटर रुंद व 106 मीटर लांब अशी ही जागा आहे. सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे 3, उत्तरेकडे 3 व दक्षिण आणि पश्चिमेकडे प्रत्येकी 1 दार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून समोरच संत चोकोबा समाधी आहे. असे ज्या 11 पायऱ्या चढून गेल्यावर ती लागते त्यातील एका पायरीला नामदेव पायरी असे म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगरखाना आहे. महाद्वारावर सिंह कमाणे, वेलपट्टी वगैरे पुरातन जुने गच्ची नक्षीकाम देखील आहे. मंडप 18 मीटर रुंद व 37 मीटर लांब असून बाजूच असलेल्या ओवऱ्यात सुंदर लाकडी कोरीकाम दिसून येते. सुमारे 10 मीटर उंचीच्या 2 दीपमाळा व जवळच विष्णू वाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील 16 खांबीत एका लहान सभा मंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख, जय, विजय व 3 पायऱ्या असून त्यापैकी 1 पितळी पत्र्याने मढवलेली आहे. डाव्या बाजूस खजिन्यांची खोली आहे. 16 कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुड स्तंभ चांदीच्या पत्र्याने मढवलेला आहे. आत प्रवेश करताना उजव्या हातात संत एकनाथ महाराजांचे पंजोबा, संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभा मंडपाच्या उत्तरेकडे 1 ओवरी असून त्यात काशी विश्वनाथ, राम लक्ष्मण, काळ भैरव, रामेश्वर, दत्तात्रय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत. चौखांबीच्या दरवाजात चांदीचे नक्षीदार पत्रे लावलेले आहे. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर 2 मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहे. विठ्ठलाचे परम भक्त पुंडलिक यांची समाधी महाद्वार घाटावर आहे. देवळात समांतर पूर्वेकडे जाणारा गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व 12 घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजन कीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फळ वगैरे मधून अनेक भक्तांची व वारकऱ्यांची सोय होते. सर्व पंढरपुरातच भाविकांची वर्दळ असे. पंढरपुराविषयी आणखी थोडी माहिती आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा विश्रांतीचा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमचं पुरत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी आरती ज्योती, आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ. आपण पंढरपुराविषयी माहिती घेत होतो. नदीकाठी 14 घाट बांधलेले हे पंढरपूर क्षेत्र आहे, मात्र ते सलग नाहीत. कुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे 1.5 किलोमीटर वर विष्णुपद वेणुनाथ हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे 1.5 किलोमीटर गोपाळपूर येथे गोपाळ कृष्णाचे देऊळ आहे. याशिवाय पंचमुखी मारुती, भोलेश्वर, पद्मावती, व्यास, अंबाबाई, लखुबाई, यमाई, ज्योतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिट्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याची मूर्ती, नामदेव मंदिर, शाकंभरी, मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारुती, चोफाला, पारावरील दत्त, बाबळ्याचा महादेव, अमृतेश्वर व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली आहेत. येथील कैकाळी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. 1946 मध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींचा विरोध डावलून हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांचे मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देवकर यांची व गोविंदबुवा अंबळेकर, गोविंदबुवा सोपडेकर, भानुदास महाराज, वेळापूरकर यांच्या समाधी आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम करतात. त्रैलोक्य नाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्वाच्या वास्तू पंढरपुरामध्ये आहेत. चंद्रभागेचे वाळवंट, पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावांची व्युत्पत्ती याबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपुराला पांडरंगपल्ली, पंडरंगी, पौंडरी क्षेत्र, कागणीपूर, पंढरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वात जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्वीप नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी सुळईच्या तिन्ही बाजूवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषेतील शिलालेखात पंढरपुराला पंडरंगे म्हणून म्हटले असून होयसळवीर सोमेश्वर यांनी विठ्ठल देवाचे अंगभोग आणि रंगभोग यासाठी आसंदी नाडावरील हरिय गरंज हे नाव गावदान केल्याचे म्हटले जाते. बेळगाव जवळच्या बेंडेगिरी नावाच्या संस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरिक क्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. इतिहासकार राज पुरोहित व डॉक्टर रा गो भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर आणि पांडुरंगपूर यापासून पंढरपूर हा शब्द झालेला आहे. विठोबाच्या मूर्तीचे अनेक वेळा स्थानांतर झाल्याने उल्लेख सापडतात. कधी आक्रमापासून बचवण्यासाठी ती बळव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी ती पळवून नेऊन मग पैसे देऊन परत केली होती. 16व्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती, पण ती एकनाथांचे पंजोबा भानुदास यांनी परत आणली. सोळखांबी मंडपात त्याची समाधी असून आज जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होय. विठोबाची मूर्ती बिनसाजवळील उदयगिरी लेण्यातील 3र्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठल मूर्तीच्या वर्णनाशी सध्याचे मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही, महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठेशाहीत विठ्ठल मंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतो. तथापि हे मात्र खरे की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावतामाळी, गोराकुंभा, चोखामेळा इत्यादी मराठी संतांनी पंढरपुराचा महिमा वाढवला आणि गाजवला देखील आहे. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात, त्यामुळे येथे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा सापडत आहे. विशेष म्हणजे मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन देत येणारी विठ्ठलाची एकमेव मूर्ती आहे.
टाळ मृदंगाच्या गजरात, विठ्ठलाच्या नामघोषात, वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुतार्या, सजवलेला स्वारीचा घोडा, आपदागीर, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्यांची तोफे व डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते. चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी गायींचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाची मूर्ती, तांब्या पितळीची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात आणि मोठा व्यापार होतो. संत भानुदास महाराजांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली तो दिवस कार्तिक एकादशीचा होता. या दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम व्रत प्रदक्षिणा काढण्यात आली. याच दिवसाचे स्मरण म्हणून कार्तिकेस एकादशी व्रत काढण्यात येतो. इसवी सन 1810 मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्राम प्रदक्षिणेला सुरुवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला रथ भाविक ओढतात. अंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात. या भक्ती संप्रदायाच्या आद्यपीठात निमातटीय महायोग पीठात महाराष्ट्राच्या सर्व भागातून आणि कर्नाटकातून आणि इतर राज्यातून प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशी हजारो वारकरी आणि यात्रेकरू लुटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मार्गाने लहान असतात. महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे श्रद्धा सण आहे. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण दरवर्षी मुळभावे येथे भेट देतात. पंढरपूर हे महाराष्ट्राचे सुविख्यात तीर्थ आहे. भीमा नदीच्या काठावर वसलेले हे तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील आहे. भीमा शंकरावर उगम पावलेली भीमा म्हणजेच भिवरा इंद्रायणी भामानीला यांनी पोटात घेत पंढरपुराजवळ येते. गावात पक्के रस्ते 34.53 किलोमीटर व कच्चे रस्ते 1.53 किलोमीटर असून देवळाभोवतालीच्या जुन्या वस्तीत अरुंद फरसबंदी बोर्ड आहेत. नव्या वस्तीत रुंद रस्ते, मोठमोठ्या इमारती व सेना महाराज, दामाजी पंत, संत गाडगे महाराज, वंकटस्वामी, मुक्ताबाई, नाथ महाराज रोहिदास, तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, घाटके महाराज इत्यादींचे मठ व धर्मशाळा आहेत. गौरक्षण अनाथ बालकाश्रम, नवरंगे अनाथ बालकाश्रम, फाउंडिंग होम, संस्कृत पाठशाळा, मिशन रुग्णालय, इतर संस्था येथे मुलाचे समाजकार्य करतात. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय व पोलीस ठाणे देखील आहे. मंगळवारी आठवड्याचा बाजार भरतो. तांदूळ, गहू, इतर अन्नधान्ये, कापूस, तंबाखू, जर्दा, तपकीर, अगरबत्ती, घोंगड्या इत्यादींची मोठी देवघेव होते. यात्रेच्या वेळी गुरे व घोंगड्यांचा मोठा बाजार असतो. येथे 8 बँका व 2 कृषीतर पतसंस्था आहेत. यात्रेच्या निमित्ताने कुंकू, बुक्का, लाह्या, चुरमुरे, डाळी, खण, बांगड्या, तुळशी माळ, अष्टगंध याचा चांगला खपही होतो. वारकऱ्यास लागणारे टाळ, मृदुंग, चिपळ्या इत्यादी वस्तू देखील इथे मिळतात. विठ्ठल मंदिर हे अर्थातच गावातील सर्वात मुख्य मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकांच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटातील पुंडलिकाचे देवालय येथून विठ्ठल मंदिर सुमारे 200 मीटरवर आहे. मध्यवस्थेतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 107 मीटर व दक्षिण उत्तर रुंदी 52 किलोमीटर आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस 3, दक्षिणेस 1, पश्चिमेस 1 व उत्तरेस 3 असे एकूण 8 दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून 12 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी ही नामदेव पायरी आहे. पंढरपुरात गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापलेले हनुमंताचे मंदिर आहे. त्यानंतर अरुंद दगडी मंडपाच्या भिंतीत 3 दरवाजे आहेत. मधल्या दरवाजाच्या 2 बाजूस जय विजय हे द्वारपाल गणेश सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण 16 खांबी मंडपात जातो. तिथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्र आहेत. बाजूला खोली बजा दालनात काशी विश्वनाथ, राम लक्ष्मण, काळ भैरव, दत्तात्रेय नरसोबा यांच्या मूर्त्या आहेत. दुसरा खांब सोन्या चांदीने मढवलेले असून त्यावर छोटी विष्णू मूर्ती आहे.
येथे पूर्वी गरुड स्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिट्टी घालून मग पुढे जातात. त्यानंतर चौखावी मंडप आहे. तेथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतर ती चौरस जागा कमांड नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. येथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगांची दगडी मूर्ती असून तिची उंची 1 मीटर पेक्षा किंचित जास्त आहे. 1873 मध्ये काही शैव वैराग्यांनी दोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखवला होता. तेव्हापासून पायच न कवटाळता त्यावर फक्त डोके ठेवून जाता येते. 16 खांबा मंडपीच्या दक्षिण दरवाजाबाहेर एका ओसरी 4 मूर्ती आहेत. 1 तरटीचं झाड व त्याच्या पायाशी काढोपात्राची मूर्ती. नंतर व्यंकटेश मंदिर. त्यासमोर नागोबा बाजीराव पेशव्यांनी बांधलेले ओवरी असे लक्ष्मी मंदिर आहे. ओवरीत नारदाची व कोपऱ्यात रामेश्वराची मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य गणेश खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठल मंदिरामागे वायव्येस रुक्मिणी मंदिर आहे. जवळ सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत. सभा मंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्ण पिंपळ आहे. येथून पुन्हा 16 खांबे मंडपात आले आणि एका भिंतीत 84 शिलालेख आहेत. त्यावर देवी आहेत. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे. देवळात रंगशिला गारेच्या पादुका इत्यादी विशिष्ट महत्वाच्या जागा देखील आहेत. पंढरपूरचे महात्म्य सांगणारी अनेक पुस्तके मराठीमध्ये लिहिली आहेत. त्याच्यामध्ये आपल्या पंढरपुराचे संपूर्ण महात्म्य लिखित आहे. पंढरपूर हे मराठी लेखक द मा मिराजदार आणि उल्लेखनीय चित्रकार मकबूल किताब हुसेन यांचे जन्मस्थळ आहे. 11 नोव्हेंबर 1947 रोजी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी मुक्त केले. साने गुरुजींनी त्याच्यासाठी महात्मा गांधींचा विरोध पत्करून सत्याग्रह केला. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस 71 किलोमीटर व भीमा नदीच्या उजव्या तीरावर समुद्र सपाटीपासून 450 मीटर उंचीवर आहे. मिराज कर्दुवाडी वृंदमापी लोहमार्गावरील स्थानक अजूनही येथे महाराष्ट्रात सगळीकडे जाणार बसची वाहतूक आहे त्याची सोय आहे. पंढरपूर शहर हे महाराष्ट्राशी लोहमार्गाने व रस्त्याने जोडलेले आहे. पूर्वी येथे मीटरमापी लोहमार्ग होता. नंतर त्यावेळी मालगाडीतून वारकऱ्यांना आणले जाई. पुढे मिरज कर्दुवाडी हा लोहमार्ग परिवर्तित होऊन वृंदमापी झाला. इसवी सन 2017 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद केली गेली. प्रलंबित असलेल्या पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गाचे कार्य आता सुरू होत आहे. पंढरपूर हे गाव सोलापूरला बस मार्गे जोडलेले आहे. पंढरपूरला जाण्यासाठी जवळपास विमानतळ सोलापूरला आहे. असे माझे विठ्ठलाचे निवासस्थान पंढरपूर, माझे विठ्ठल रुक्मिणीचे तिथे वास्तव्य आहे. हे असे ऐतिहासिक आपले तीर्थक्षेत्र.

0: प्रेक्षक हो आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये दोन पाहुणे कलाकार आलेले आहेत, म्हणजे ज्यांना तुम्ही खरं तर ओळखता. आपल्या सोबत आहेत अभिनेत्री सुप्रिया विनोद. नमस्कार सुप्रिया मॅम. आणि प्रतिभाताई मतकरी. प्रतिभाताई, तुमचंही मनपूर्वक स्वागत. आणि आज आम्ही सेलिब्रिटी शो मध्ये जाणून घेणार आहोत खरं तर जे आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित असे मराठीतील गूढकथा लेखक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच सुरुवातीला प्रतिभाताईना विचारे. प्रतिभाताई, तुम्हाला खूप मोठा सहवास लाभला सरांचा, तर तो नेमका कसा लाभला त्याविषयी जाणून घ्यायचंय.
1: आम्ही बालनाट्याची सुरुवात केली होती, म्हणजे एकांकिका मुलांच्या करत होतो आणि मग मनात आलं की पूर्ण नाटक का नको करून बघूया. आणि मुलांची नाटकं त्यावेळेला थिएटर मध्ये होत असत, यात नाही, शाळातून. पण मग आमच्या डोक्यात असं आलं की सगळ्या मुलांना जर आनंद घ्यायचा असेल तर शाळांमधून ही ऍक्टिव्हिटी सुरू व्हायला हवी आणि त्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहायला हवं आणि ते दिग्दर्शित करायला. म्हणून आम्ही संस्था सुरू केली बालनाट्य म्हणून. आणि मग करत असताना काम असं लक्षात आलं की आपले विचार बरेच जुळतात, तर मग आपण लग्नाला नाही करायचं. मग आम्ही लग्नाचा विचार डोक्यात घेतला आणि ठरवल्यानंतर 5 वर्षांनी लग्न केलं.
0: आणि एकंदरीत इतक्या वर्षांचा सहवास झाला, कसे होते? म्हणजे सर, आम्हाला असे अप्रूप आहे की नेमके हा आपण लेखक म्हणून ओळखतो, नाटककार म्हणून ओळखतो, पण आणि श्रोत्याला नेहमी उत्सुकता असते की एवढा मोठा कलाकार म्हणून नेमका कसा असेल तो घरी, त्याविषयी थोडस जाणून घ्यायचं.
1: ते स्वभावाने अतिशय साधे सरळ होते आणि गृहस्थ होते, म्हणजे आल्या गेल्यांचं स्वागत करणं, सगळ्यांशी गप्पा मारणं, सगळ्यांना सगळ्या विषयावर बोलून घरी होत असं वाटायला लावणं आणि घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं, म्हणजे उत्तम गृहस्थ माणूस होता.
0: सुप्रिया, ते तुम्ही काय सांगाल, एक कन्या म्हणून वडिलांचा सहवास कसा लाभणार, काय सांगू शकता वडिलांविषयी?
2: नाही, ती आत्ता म्हणाली ती अगदीच बरोबर आहे की ते खूपच घरेलू प्रकारचे होते. म्हणजे त्यांनी जे काय इतक्या मोठ्या प्रमाणावर लेखन केलं त्यावरून लोकांना असं वाटू शकतं की हा खूप कलंदर माणूस असेल आणि कशाहीकडे लक्ष देत नसेल. म्हणजे मी त्याचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता मी जेव्हा काही लिहिते तेव्हा मला ते अधिक जाणवतं, बाबा काय करायचे ते असं करायचे. आम्ही त्यांच्याकडे गेलो, आधी तर घरीच असायचो पण नंतर लग्न झाल्यावर वगैरे सुद्धा गेलो, डायरेक्ट आम्ही त्यांच्या स्टडीमध्ये जायचो जिथे ते झोपून लिहायचे. ते नेहमी उशीवर ठेवायचे कागद पेन, त्यांचं पॅड आणि पेन, आणि पोटावर झोपून लिहायचे. तर ते तसे लिहित असले आणि आम्ही गेलो की त्या क्षणी ते थांबायचे आणि बोलायचे आमच्याशी की काय असं तसं तसं काय आग्रह झाला आलीच काय जे असेल ते, आणि नंतर म्हणायचे 5 मिनिटं थांब मी आलोच आणि ते ठेवून ते बाहेर यायचे. हे किती कठीण आहे हे आपण लिहिलं, कोणी जे कोणी बारीक सारीक सुद्धा एक लेख सुद्धा आपण लिहित असलो तर आपल्याला कळू शकते हे की कठीण आहे. एक लिंक असते आणि जो माणूस एवढं मोठं काही कादंबऱ्या म्हणा नाटकं म्हणा लिहित होता तो माणूस असं कधीच दाखवत नसे की आपण मोठं काही करतोय आणि घरातले सगळे जमले, नातवंड आली, मुलं आली की आधी यायचं एकत्र कॉफी प्यायची, हे त्यांचं ठरलेलं होतं.
0: प्रतिभाताई, आपण म्हणतो ना पहिला आपण काही लिहिलं की पहिला आपल्या आईला दाखवतो, आपल्या पत्नीला दाखवतो, तेव्हा पहिला लिहिलेलं ते कोणाला बरं दाखवायचं?
1: मला दाखवायचं, कारण तेव्हा मीच करत
2: ते नंतरही तिलाच दाखवायचं किंवा श्रोती किंवा नाटक बिटक असं ते वाचून दाखवायचं तिला.
0: आणि मग तुमची काय प्रतिक्रिया असायची गूढकथा म्हणा किंवा कुठल्याही नाटकाविषयी?
1: कारण ते उत्कृष्ट लिहायचे, त्यामुळे काहीही त्यांचं जरी ऐकलं तरी प्रतिक्रिया खूप छान आहे, खूप बरं वाटलं अशा अर्थाचीच असायची. पण त्यांना ते ऐकायला बरं वाटायचं, क्वचित कुठे जर वाटलं की थोडं कमी जास्ती काही बोलायचं तर ते मोकळेपणाने बोलायचे. एखाद्या वेळेला एकदा नाटकाचं काहीतरी नाव सुचत नव्हतं, तेव्हा मी सहज बोलता बोलता म्हटलं की याच असं काहीतरी नाव हवं की
2: ती चिसौका चंपा
1: ती बाई
2: आधी नाव
1: आवड आहे याची, संसाराची घर संसाराची आणि गोव्याची अशी बाई आहे, गोव्याची म्हणजे गोवेकरी. तसं उदाहरणार्थ चंपा गोवेकर चांगलं
0: आहे.
2: आधी त्या नाटकाचं नाव होतं ना, हेच डिटेल मध्ये सांगतो. आधी त्या नाटकाचं नाव होतं 45 लग्नाचं वय, कारण 45 पर्यंत त्यांनी लग्न केलेलं नसतं आणि त्याला हिरोनी आणि त्याला कधी करायचंही नसतं आणि त्याच्या घरात एक ठेवलेली बाई असते आणि तिला त्याच्याशी कधीपासून लग्न करायचं असतं पण तो दाद देत नसतो, अशी त्याची एक विनोदी असं ते नाटक म्युझिकल होतं. तर त्याच्यासाठी नाव सुचता सुचत होतं तर ते तिने सुचवलं आणि मग त्यातली वासंती आणि चारुदत्त अशी त्यांची खरी नाव होती, कारण वसंत सेना गणिका आणि चारुदत्त अशा रेफरन्सनी ती नावं होती. पण मग नाटकात तिने ची सौका आणि नुसतं चंपागोयकर नाही, ची सौका चंपागोयकर की जिला इच्छा आहे लग्नाची असं तिने सुचवल्या, मग त्यातल्या कॅरेक्टरचं पण नाव चंपा केलं.
0: तुम्ही कधी सुधारणा आता जसं तुम्ही चिसौका चंपा गोयकर हे सुचवलं तसं कधी काही त्यांना सुचवलेलं आहे आणि त्यांनी ते कसं घेतलं आहे, म्हणजे काही सुधारणा केल्या तर ते एक्सेप्ट करायचे,
1: म्हणजे एक्सेप्ट करण्यासारखी असेल तर जरूर करायचे.
0: हा
1: पण फारस नसायचं सांगायला, मला काही लागायचं अगदी क्वचित अशी गोष्ट घडली की सांगावं लागलं काही किंवा सल्ला नाही पण वाटलं मनात ते बोललं एवढं झालं, पण उत्तम लिहिलेले असायचं त्यामुळे प्रश्नच नव्हता.
0: आणि कुतूहल म्हणजे पती पत्नी म्हटलं नवरा बायको म्हटलं की खटके उडायचे, कधी मुलांवर किंवा साहित्य विषयक काही चर्चावरून तुमचे खटके कधी उडालेले आहेत का?
1: आमचे खटके असं नाही पण घरात नेहमी पुष्कळ माणसांशी ये जा असायची आणि साहित्यिक असल्यामुळे अनेक विषयांवर चर्चा आणि वादविवाद चालत असत. माझे वडील सुद्धा साहित्यिक असल्याने तेही अशा प्रकारच्या सहभागी व्हायचे. मुलांना तर लहानपणापासून सवय होती, दोन्ही मुलं सगळ्या गप्पात सगळ्या प्रकारचे सामील होत असत.
0: त्यांचं व्यक्तिमत्व जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते फार रागीट असतील, गोपिष्ट असतील आणि थोडी भीती वाटणं साहजिकच आहे. तुम्हाला कधी वडिलांची भीती वाटली म्हणजे लहान असताना किंवा मोठेपणी?
2: भीती वाटत नसे त्यांची, पण त्यांचा एक प्रकारचा असा आदरयुक्त दरारा होता. म्हणजे असं नाही की चला काही बोललं त्यांच्याशी असं आम्ही कधीच करत नसतो. मुख्य त्याचं कारण हे होतं की ते दिग्दर्शकही होते, निर्माते होते आणि त्यांच्या बरोबर मी अभिनेत्री म्हणून फार लहानपणापासून 5-6 वर्षाच्या असं काम करत आहे, त्यामुळे त्यांचं एक स्थान काय आहे हे मला लहानपणापासून माहित होत. पण तसं त्यांनी अदरवाईज त्यांनी होऊन कधी आम्हाला मारलंय, आम्हाला जोरात रागवले असं कधीच करत नसत आणि पूर्ण मोकळीक असे काहीही बोलायला. म्हणजे ती मगाशी म्हणाली तसं प्रत्येक नाटक तिला वाचून दाखवल्यानंतर मला गणेशला आणि खूप लहान वयापासून आम्ही ऐकत आलो आणि जेव्हा आमची मतं देण्याची फारशी कुवत असेल असं कोणाला वाटलंही नसतं अशा वेळी ते आम्हाला विचारायचे की हे बरोबर वाटतंय का, हे चांगलं वाटतंय का, प्रेक्षक म्हणून काय वाटतंय. तन्मन नाटकाच्या वेळी मी त्यांना म्हटलंही होतं जेव्हा ते त्यांनी अख्खं नाटक वाचून म्हटलं दुसरा अंकाने तो थोडासा पहिल्याच्या टेक्स्चरपेक्षा वेगळा वाटतोय, तर ते त्यांनी ऐकून घेतलं, त्यांनी ते समजून घेतलं, त्यांनी ते नाटक काही दिवस ठेवलं आणि बदल केले दुसऱ्या अंकात. तर ते इतके मोकळे होते, आम्ही सगळ्या गोष्टींवर बोलायचो, म्हणजे आमची मित्रमंडळी, आमचे अम्बिशन किंवा आम्ही काय करावं असं त्यांना वाटतंय, पण लादलं कधीच काय तुला. म्हणजे मी जेव्हा मुळात जे जे ला गेले त्यांना आनंद झाला की ते चित्रकार उत्तम चित्रकार होते,
1: त्यामुळे
2: जायचं होतं ते त्याला जाता आलं. शाळेत सुद्धा ते चित्र काढायचे, चोरून काढायचे, कारण आई वडिलांना वाटायचं की अभ्यासात दुर्लक्ष करतील कारण ते खूप चांगले होते अभ्यासात, पहिला दुसरा नंबर असायचा, तर ते त्यांना मिळालं नव्हतं. त्यामुळे मी जे जे ला गेले त्यांनी विरोध केला अजिबात. नंतर मी म्हटलं की अभिनयात करिअर करायचं, कारण तेव्हा सगळ्यांना माझ्या शिक्षकांसकट सगळ्यांना वाटत होतं की ही चित्रकारच राहील, कारण तिथे मी चांगल्यापैकी शाईन होत असे आणि अभ्यासात तिथे पण चांगली होती.
0: आणि जेजेचं म्हटलं सगळे चांगले,
2: म्हणजे जेजे सर अजूनही म्हणतात की तू ते करायला पाहिजे होतं, पण त्यांनी काय म्हटलं ते म्हणाल ठीक आहे तुला हे करायचं आणि मी करतच होते ना काम, मोकळीक होती.
1: आणि गणेश जेव्हा म्हणाला की मी पण जे जेला जातो म्हणून, तेव्हा ते म्हणाले तू जाणार असेल तर तू आर्किटेक्चरला जा, आर्ट्सला त्याच्यापेक्षा जरा वेगळी शाखा. आणि मग त्यांनी जेव्हा विचार केला त्या गोष्टीचा तेव्हा त्यालाही वाटलं की आपण जाऊया आर्किटेक्चरला, तो आता आर्किटेक्ट आहे पण दोघंही जे जेची.
0: मुलांच्या संगोपनात त्यांचा किती सहभाग होता की सगळं तुम्हीच पाहिलं?
1: मी त्यावेळेला बालनाट्य आणि आमची बाकी संस्था ज्या होत्या त्यांचं काम बघत होते आणि मुलं आपली आपण आणि खूप चांगल्या रीतीने संस्कार त्यांच्यावर आपोआप घडले. मी काही फार घडवण्याच्या भानगडीत पडले नाही पण मतकरींचं वागणं बोलणं सगळं जे होत ते आदर्शवत होत त्याचे संस्कार त्यांनी घेतले.
0: आणि जनरली आपण म्हणतो कलाकार म्हणजे एकलकोंडा म्हणजे सगळ्या पाहुणे मंडळांमध्ये मिक्स होत नाही तर तुमच्याकडे साहित्यिक वातावरण होतं म्हणजे सगळी उर्बस ये जा होती तुमच्याकडे सगळ्या मंडळींची तर ते थोडे काही किस्से असते तर जाणून घ्यायला आवडेल. तुमच्याकडे कोण कोण येत असते काय साहित्यिक चर्चा होत असते?
1: आमच्याकडे बहुतेक सगळी नाट्यक्षेत्रातली मंडळी येतच असत पण चित्रकार किंवा असे लोकही बरेच येत असत की मतकरींना चित्रांची आवड होती त्यांचा हात उत्तम होता पोर्ट्रेट्सही चांगली करत असत लँडस्केप्स उत्तम करत असत त्यामुळे कलाक्षेत्रातली पुष्कळ मंडळी यायची आणि मतकरींना बोलण्याची खूप आवड आहे म्हणजे त्यांच्या घरात सगळ्यांनाच होती त्यांच्या आईही खूप बोलक्या होत्या भाऊही बोलके होते त्यामुळे गप्पा आणि मग गप्पांमधून विषय त्यांना मिळत जायचे वेगवेगळे त्यामुळे ते छान वातावरण असायचं.
0: नक्कीच तुम्हाला साहित्यिक सहवास आपोआपच घडला असेल कारण वडिलांकडे सगळे मित्रमंडळी यायचे तुम्हाला तेव्हा काही असं वाटलं की अरे एवढे मोठे कलाकार आपल्याकडे येतात एवढे मोठे नाटककार आपल्याकडे येतात तेव्हा तुम्हाला काय म्हणजे वाटायचं?
2: त्याची जाणीव होती की मोठी माणसं आपल्याकडे येतात पण बाबा आम्हाला सतत बोलवत असल्यामुळे ती आमची पण जवळची माणसं झाली होती त्यामुळे दिलीप प्रभावळकर म्हणा दिलीप काकाबरोबर तर आम्ही कामच करायचो आणि अशी बरेचसे प्रकाशक यायचे साहित्यिक खूप कमी यायचे त्या मानाने कारण ते असं साहित्यिक वातावरण आमच्या घरात त्या अर्थाने नव्हतं कारण थिएटरचं वातावरण त्यामुळे अष्टोप्रहर आमच्याकडे म्हणजे आम्ही दोघंच वाढलो नाही मग अशी तुम्ही मी तिला विचारलं कसं आम्हाला दोघांनाच वाढवण्याचा प्रश्न नव्हता कारण एकाच वेळी 10-12 मुलं घरात असायची हा आणि मोठी माणसं पण असायची नाटक येत असो त्याच्या तयाऱ्या येत नसेल तालमी किंवा काहीच नसेल तर काही जण असे पण असायचे वसंत सोमण किंवा अरविंद अवंदे वगैरे की ते ऑफिसातून जाताना बरेच दिवस तालीम नाहीये असं म्हणून यायचे असं म्हणून आमच्याकडे खूप माणसं सतत असायची किंवा रिमा आणि आमच्या खूप नाटकात काम केले ज्यांनी बऱ्याच नाटकात काम केले किंवा दग गोडसेन सारखे मोठे चित्रकार की ज्यांनी विठ्ठल रखुमाईचा सेट केला होता तर अशी खूप माणसं यायची घरी आणि इट्टाची सगळी हिंदी थिएटर मधली माणसं कारण लोककथा 78 केली पण बाबांचं असं होतं की एक एक काम केलं ना की त्या त्यावेळी तिथे माणसं यायची नुसत्या गप्पा असं ते कधी करत नसत परंतु नवीन नाटक सततच लिहिलेलं असते नवीन नाटक येत असेल कुठलं ना कुठलं त्यामुळे सुयोगची सगळी मंडळी विजय केंकरे मंगेश कदम यांना ते नाटक नेहमी वाचून दाखवायचे अरविंद देशपांडे आधीच्या पिढीमध्ये कमलाकर सारंग नंतरच्या पिढीत हे असे सगळ्यांना ते दिग्दर्शकांना नाटकं वाचून दाखवायचे त्यांच्या मते नट बे भरवशाचे असतात त्यांना त्यांची प्रायोरिटी असते तेव्हा ते नाटक करतात त्यांना कधी विनोदी करायचं कधी सिरियस करायचं त्याप्रमाणे करतात त्यामुळे ते नटांना वाचनाला बोलवून ते म्हणजे तुमचा प्रश्न डिरेक्टर्सना वाचून द्यायचं कधी एखादं नाटक स्वतः डिरेक्ट करणार असेल तरी पण ते इतरांना वाचून द्यायचं की समजण्यासाठी की कसं
1: आणि पहिली काही वर्ष सातत्याने हे वातावरण राहिलं कारण ती नाटकं जेव्हा नवीन एका वेळी 4-5 नाटकं चालू आहेत असा काळ होता मतकरींची ज्या वेळेला त्यामुळे तो काळ खूपच लोकांनी विशेषतः थिएटरच्या लोकांनी गजबजलेला
0: नक्कीच. अशाच आपल्या गप्पा सुरू राहणार आहेत पण सेलिब्रिटी शो मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि प्रतिभाताई मतकरी आणि अर्थातच सुप्रिया विनोद यांच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये प्रतिभाताई मतकरी आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद यांना आमंत्रित केलेलं आहे. आता अर्थातच अलबत्त्याकडे डायरेक्ट येऊया, कारण अजूनही ते नाटक तेवढंच तजेलदार, म्हणजे आधीचं पण होतं आताचं पण ह्या नवीन संचातलं आहे, तर अजूनही ती नाटकं म्हणजे सगळीच मी म्हणे अजूनही ती तशीच कौरी करकरीत वाटतात, जणू आत्ताच ही संहिता लिहिली आणि आत्ताच आपण बसवायला घेतोय असं ते वाटतं. आणि बालरंगभूमीवर त्यांचं विशेष असं प्रेम होतं, तर बालरंगभूमीविषयी कसं त्यांचं नातं होतं त्याविषयी तुमच्या अनुभवांना.
1: आम्ही मुळात सुरुवात बालरंगभूमीपासून केली, म्हणजे नाटकं आम्ही केली ती आधी बालरंगभूमीसाठी, आणि कित्येक वर्ष म्हणजे 12-14 वर्ष तरी आम्ही मुलांची नाटकं आधी केली. माझे वडील नेहमी म्हणायचे की का तुम्ही वेस्ट करताय तुमचा बालरंगभूमीवर, डायरेक्ट नाटकं मोठ्यांची का नाही व्यावसायिक, ती फायदेशीर ठरतील तुम्हाला वगैरे. पण मतकरींचा अतिशय प्रेम होतं त्याविषयी, त्यामुळे ते म्हणाले की नाही पहिलं हे करायचं आहे ते करायचंच आहे, त्यानंतर मोठ्यांची नाटकही करू करायची नाही असं नाही. पण बालरंगभूमीविषयी खूप प्रेम होता आणि खूप गोताळा मोठा जमलेला
0: आणि ती चळवळच झाली.
2: आणि त्याचवेळी प्रायोगिक नाटकं पण करायचं, दरवर्षी एक
1: राज्याच्या निमित्ताने करायचो, पण एक मोठ्यांचं नाटक करायचो, कारण इतकी कलाकार मंडळी जमली होती की त्यांना घेऊन नाटक मोठ्यांचं करणं. आता उदाहरणार्थ प्रेम गाणी केली आम्ही ज्या वर्षी निमाशी महाराक्षसला बक्षीस
0: अलबत्त्या जेव्हा तुम्ही पहिलं बसवायचं ठरवलं, कारण ते चेटके हे करणं म्हणजे दिलीप काकांचा नाता आपण उल्लेख केला त्याविषयी आपण बोलतोय.
1: मग अलबत्त्या गणपत्याची जेव्हा आमची तालीम चालू होती रंगीत तालीम, त्यावेळेला सुप्रिया खूप लहान होती आणि म्हणजे तिची नाडी बिडी सुटली याची सुरुवातीची, तर अलबत्त्या बांधून देत असेल सगळी काम करायचं. आणि पहिल्या प्रयोगाच्या रंगीत तालमीच्या वेळेला ती मी करणार आहे मी करणार करत बसली होती सेटवर मागे, तिला झोप लागली त्यामुळे खूप उशीर झालेला होता. रात्री त्या रत्नाकर म्हणाला झोपू दे तिला, आपण तालीम कंटिन्यू करू. आम्ही तालीम कंटिन्यू केली, संपलं रिहर्सल आणि मग जायच्या वेळी तिला उठवलं तेव्हा ती रुसून बसली रडायला लागली.
0: मला
1: उठवलं का नाही तिची पहिली अलबत्त्याची आठवण आहे. आणि दिलीपची चेटकी तर त्यात अजेरा मदत झाली, सगळीकडे ती पोहोचली,
0: अजूनही सगळ्यांच्या स्मरणात आहे.
2: आणि त्यांनी तो डिसिजन घेतला की पुरुषाला काम द्यायचं, म्हणजे ती अपेक्षा दिलीप काकांनी केली
0: नव्हती.
2: असं वाटलं होतं की कुठल्या तरी ग्रुपमधल्या बाईला ती भूमिका मिळेल,
0: कारण आवाज
1: जयश्री बांगर होती,
2: जयश्री बांगर होती ही होती, कमलिनी फडके होती, त्यांच्यापैकी कुणाला तरी मिळेल असं त्यांना वाटलं.
0: अच्छा.
2: पण त्यांनी असं सांगितलं, पण बाबा हे नेहमीच करायचे ते वृत्तीप्रमाणे ते दिसेल, कारण ती उंच दिसल्यामुळे ती चेटकी अधिक भयानक किंवा अधिक विचित्र विक्षिप्त
1: वाटली, विनोदी
2: आणि विनोदीही वाटली.
0: आवाजाची फेक सुद्धा ती वेगळी होती.
2: आणि दिलीप काका अभ्यास करणार खूप रोलचा ह्याची त्यांना जाणीव होती, दिलं की तो तसं करायचा, म्हणजे तो त्याचं नाक आणि त्याचा पेटीकोट जो मोठा घात तो घागरा
0: घालायचा,
2: ते सगळे दागिने बिगिने तो स्वतःच्या घरी न्यायचा आणि ते दर प्रयोगाला आणायचा, तो खूप खूप व्यवस्थित
1: काळजी खूप घ्यायचा.
0: तुम्ही बाबांबरोबर म्हणजे कुठल्या नाटकात काम केलंय आणि कसा अनुभव होता त्यांच्याबरोबर?
2: बाबांबरोबर बालनाट्य खूप केली, म्हणजे अलबत्त्यापासून सुरुवात केली, त्याच्या आधी त्यांच्या बँकेच्या एकांकिकेत काम केलं होतं मॉपसिंग नावाच्या, त्यांच्या दोन नंतर अलबत्त्यामध्ये मंदिराचं काम केलं,
1: मग राजकारणीचं पण
2: त्याच्यानंतर, कारण अलबत्त्या खूप चाललं
0: आमचं,
2: म्हणजे 3 क्षेत्राला आम्ही अलबत्त्याचं केलं, कारण तोपर्यंत मी मोठी झाले होते त्यामुळे राजकारणीचं काम करेपर्यंत मी ते चालू राहिलं. त्याच्यानंतर ढगढगोजीचा पाणी प्रताप म्हणून एक मुलांचं नाटक होतं, खूप अक्षय माणूस, अचाट गावची, अफाट मावशी, प्रत्येक नाटकात मी करा. आणि तेव्हा असं नव्हतं की आपली मुलगी तिला महत्वाचं काम पाहिजे, संपूर्ण ग्रुप 40 लोकांचा जवळपास ग्रुप होता जो वर्षानुवर्ष सेम होता, थोडी माणसं यायची जायची त्या त्या भूमिकांप्रमाणे त्या त्या नाटकाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, पण अदरवाइज सगळेच होते, त्यामुळे कधी हा मोठं काम करतोय कधी तो करतोय, कधी हा लाइटिंग बघतोय कधी तो रेकॉर्डिंग म्हणून राहतोय, असं सगळं चालू असायचं. त्यामुळे आम्हाला हे पण झालं की आम्हाला कुठलंही काम कमी
0: नसतं
2: हे लक्षात आलं, त्या कारण आमचेच सगळे काका मामा मावशी असायचे ना, आणि आम्ही पण असायचो कधी कधी त्यांच्यावरी,
0: आणि रोल हा शेवटी रोल
2: कमी जास्ती
0: असायचा,
2: त्यामुळे आपण हिरोईन होतो आपण काहीतरी विशेष होत, ही भावना अजिबातच राहिली. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर मोठी नाटकं व्यावसायिक मी त्यांची खूप कमी केली, म्हणजे त्यांची मला वाटतं 70 व्यावसायिक नाटक आहेत टोटल, आणि त्यातली 25-30 तरी व्यावसायिक आहेत, त्याच्यापैकी मी 7-8 केली असती. पण त्यातली माझ्या सुदैवाने मी महत्वाची त्यांची नाटकं खूप केली. एक म्हणजे त्यातलं सर्वात महत्वाचं घर तिघांचा, म्हणजे चरित्र नाटक होतं, रिमा दिलीप काका आणि मी असं त्याचं बाबांनीच बसवलं होतं. ते इतकं गाजलं की ते आजही त्याची आठवण लोक काढतात. तेव्हाही त्याचं ब्लॅकनी तिकीट जायची अशी ही होती. ते नाटक इंदिरा सारखं मोठं नाटक जे पुन्हा बाबांनी बसवलं होतं, आम्हाला वेगळं व्हायचंय जे मंगेश कदमनी बसवलं होतं, तन्मन जे मंगेश कदमनी, अशी काही मोजकी व्यावसायिक नाटकं मी केली. पण खूप मोठा ठसा रंगभूमीवर उमटवणारी नाटकं माझ्या सुदैवाने मी त्यांच्यावर केली. आणि इन्व्हेस्टमेंट हा राष्ट्रीय पारितोषिक मिळालेला चित्रपट, त्यातली प्रमुख भूमिका मी केली. तर अशा त्यांच्या आयुष्यातले जे माइलस्टोन्स म्हणता येतील नाटकांमधले, त्यातल्या बऱ्याचशा नाटकात मी होते, हे मला खूप विशेष.
0: तुम्ही आजवर बऱ्याच म्हणजे दिग्दर्शकांच्या अंडर काम केलेलं आहे, तर मतकरी सरांचं काय वेगळेपण होतं दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जाणवलं?
2: बाबांबरोबर आणि सत्यदेव दुबेंबरोबर मी खूप काम केलं, म्हणजे तरी बाबांचं त्यातलं प्रमाण खूपच जास्त, पण त्यातल्या त्यात आणखी जास्त काम केली असतील दुबेंबर. पण दुबेंच एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, त्यांना ओरडाओरडा करायला खूप आवडायचं, दरारा खूप दाखवायला आवडायचा, पण ते नटांना खूप उत्तम रीतीने घडवायचे. वेरस बाबांचं असं होतं की त्यांचं लक्ष चांगली कलाकृती तयार करण्याकडे असायचं. आमच्या सुदैवाने आम्ही, मी, दिलीप प्रभाकर, मिनल परांजपे आई, अशी जी माणसं वर्षानुवर्ष काम करत आली, ती माणसं वेगवेगळ्या भूमिका करून त्यांच्याकडे तयार झाली. पण नट तयार करणं हे त्यांचं लक्ष नसायचं. त्यांचं लक्ष असायचं मुळात की ते नाटक चांगलं करतात, परंतु त्यांच्या लेखनात आणि दिग्दर्शनात एवढी विविधता होती. म्हणजे लोककथा 78 नाटक जे महादेव कोळी जमातीवर होतं, आणि प्रायोगिक नाटकाचं पहिलं आलेलं त्यावेळी राज्य नाट्य स्पर्धेला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून पहिलं आलं, तर अशी नाटकं जी काही वेगळ्या प्रकारची आम्हाला करायला मिळाली, किंवा मुलांच्या नाटकांमध्ये पण इतकी
0: व्हरायटी
2: की त्याच्यामुळे मी खूप ट्रेन झाले
0: अलिबाबा.
2: आणि त्यांचं असं होतं की इतकं नाटकावर लक्ष असायचं की त्यांना ना लोकांची वाईट बघायला वेळ असायचा, ना लोकांना घडवायला वेळ असायचा, परंतु नाटकासाठी जे ते सगळं सांगायचं बरं चांगल्या पद्धतीने सांगायचं, कधी कोणावर ओरडत नसत, कधी कोणाला लागेलस बोलत नसत, प्रत्येक माणसाचा विचार करायचा. आणि एखादा माणूस जर स्वभावाने चांगला असेल तर नेहमी असं म्हणायचं की वाईट स्वभावाचा चांगला नट असेल, आणि चांगल्या स्वभावाचा त्याहून जरा कमी टॅलेंट असलेला नट असेल तर मी त्या चांगल्या स्वभावाच्या माणसाचा विचार करेन. नेहमी स्टारिझम दाखवणाऱ्या नटांवर काम करायची त्यांना कधीच इच्छा नसायची. पण हे आहे, त्यांना कळायचं की कोणामध्ये टॅलेंट आहे, कोण माणूस कुठल्या उंचीपर्यंत पोहोचू शकतो, तर ते तिथे त्यांना नक्कीच पोहोचवायचं.

0: ह्याच नोट वर मला विचारायला आवडेल की नाटकांचे सर्वे तन मन धन रंगभूमीला त्यांनी वाहिलेलं असताना तुमचे कुटुंबाच्या सहली काही व्हायच्या का की नाटकांचे दौरे हीच एक सहल
1: असं नाटकांच्या दौऱ्याच्या निमित्तानेच आम्ही बाहेरगावी जायचो. म्हणजे दिल्लीला गेलो तरी नाटकाच्या निमित्त, अमेरिकेला गेलो तेही नाटक तोपर्यंत
2: त्यांना वेस्ट ऑफ टाइमच वाटायचं. म्हणजे मी पहिल्यांदा भारतामध्ये अशी फिरायला अशी गेले की माझ्या हनीमूनच्या माझा नवरा म्हणाला तुला कुठे जायचं, म्हटलं मी काहीच बघितलेलं नाही तू कुठेही नाही. कारण आम्ही जाय आणि आम्हाला त्याचं वाईट पण वाटत असं, म्हणजे पूर्ण फॅमिलीला आम्हाला कधीच असं वाटलं नाही. ते काय करायचे, ते बँकेत 22 वर्ष त्यांनी नोकरी केली तर तेव्हा ते काय करायचे, एक महिना जी बँकेत सुट्टी असते

0: नहीं चिकन लोग भी कहते हैं लोग म्हणजे माझा मुलगा असा कंपनी म्हणतो की आता बाबा असते तर त्यांना असे बक्षीस मिळालं, तुला मिळालं तर बाबा नाही
1: असं नव्हतं. तिचं वेगळं पण हे होतं की तिने ती जे सगळी स्वप्न बाबांनी पाहिली ती सगळी पुढे करण्यात तिने कायम
2: साध्य. प्रतिभा ताई तुम्हाला त्यांचं एवढंच त्यांनी किती वाच मी लिहून ठेवले अक्षरशः 22 नाटकं, अनेक एकांकिका, 23 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या आणि 12 लेखसंग्रह. तुम्हाला सगळ्यात आवडलेलं नाटक म्हणा किंवा कथा किंवा पुस्तक ते कुठलं?
1: 22 नाटकं ती बालनाटक
2: 92. ओके, तुम्हाला भावलेली कादंबरी किंवा कथा?
0: मला त्यांचं सगळ्यात आवडलेलं म्हणाल तर सोनेरी मनाची परी म्हणून पुस्तक आहे. परिकथांचं आहे, प्रौढांसाठीच्या फेरी टेल परिकथा आहे, ते मला सगळ्यात आवडत आहे. त्याच्या लोकांना
1: अरण्यक मध्ये ती भूमिकाही तेव्हाही करायची आणि आताच्या प्रोडक्शन मध्येही ती करायची. आता जे आलं होतं जेनी केलेलं ते जे आता आहे पण अवेलेबल त्याच्यात तीच आहे.
2: कसा होता अरण्यकचा अनुभव तुमचा किंवा प्रवास?
0: सुरुवातीला खूप कठीण वाटलं होतं, त्यातले डायलॉग कठीण होते आणि कसं ते उभं राहील, कसं पोचेल लोकांपर्यंत काही अंदाज नव्हता. हळूहळू हळू पकड घेत गेले, तुम्ही बसवत गेले तसतस आणि सगळं अप्रतिम वाटायचं मला त्या नाटकात. म्हणजे भव्य काहीतरी बघितल्यासारखं किंवा आपण करतोय असं वाटायचं.
2: आणि अर्थातच गूढ कथा म्हणून त्याचा एक विशेष वास होता. गूढ कथाकार म्हणून ते वेगळे ओळख होते त्यांची. गूढ कथा का बरं म्हणजे एवढ्या आणि त्या इतक्या आपण जसं मगाशी म्हणालो व्हरायटी होती त्या गूढ कथांमध्ये. एकच धागा पकडलाय आणि त्याचा सूर गावलाय असं नव्हतं. प्रत्येक गूढ कथा ही वेगळी उलगडत जाते आणि असं वाचताना सुद्धा आपल्याला उत्कंठा राहते की ह्या पुढे काय असेल, त्या पुढे काय असेल. म्हणजे विज्ञान कथा
0: पण त्यांना तसं ते सुचायचं.
2: अच्छा, सुचायचं
0: म्हणजे प्रतिभा म्हणतात त्याला म्हणतात तसं होतं. ते स्फुरलेलं असायचं अजून कारण नाहीतर इतक्या वेगळ्या प्रकारच्या लिहिणं कठीण
2: आहे. आणि
1: गणिताची त्यांना एक आवड होती, त्यांचं गणित खूप चांगलं होतं. तर ते म्हणायचे की मी असा चाळा स्वतःच्या मनाला करतो की हे असं झालं तर असं होईल, तसं होईल, त्याचं ते काय होईल काय असं ते एक गंमत म्हणून बऱ्याच गोष्टी लिहायला घ्यायचे आणि मग त्याच्यातनं मोठ्या कथा व्हायच्या. म्हणजे त्यांना शेवट माहिती असायचं आधी कारण त्यांनी तो सगळं गणिताने ठरवलेलं असायचं की असं होणार असं होणार, मग याच असं झालं ते होईल, मग ही पण शक्यता आहे, मग ती पण शक्य. हे जे डोकं असतं ना.
2: पण तुम्हाला पत्नी म्हणून कधी भीती नाही वाटली किंवा तुम्हाला सुद्धा की वडील बाबा तुम्ही असं लिहू नका? काही तो एक रोग सुद्धा जोडू शकतो ना माणसाला. माणूस त्या ह्याच्यात जातो झोन मध्ये
1: होऊन पण ते आम्हाला जाणवतच नसते. नॉर्मल असं
0: वेगवेगळ्या विषयांवरचं चालू असायचं काही असं
1: आणि वागण्यामध्ये काहीच नव्हतं नाही. आणि ते तर म्हणायचं की त्यांना भूत कधीच दिसली नाही, दिसली तर बरं असं वाटायचं कधीच नाही. त्यामुळे ते सगळं इमॅजिनरीच होत,
2: इमॅजिनरी होत.
1: फक्त त्यांची कोकणातली बॅकग्राऊंड होती, कोकणात ते लहान असताना जायचे, त्यांचा आजोळ कोकणात होता, त्या सगळ्या वातावरणाचा त्यांनी खूप वापर
2: केला.
1: त्यामुळे त्यातून म्हणजे त्यातले शब्द, त्यातल्या भाषा, त्यातली नावं, वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळे भूतांचे प्रकार हे सगळं त्यांनी लहानपणी पाहिलेलं. एक गमतीशीर गोष्ट ती अशी करायची म्हणजे आम्ही आता पण आमचं थळला घर आहे पण पूर्वी आमचं घर नव्हतं थळला. तेव्हा आम्ही आमच्या ओळखीचे एक होते त्यांच्या बरोबर थळला त्यांच्या घरी जायचो. तर तिथे आमचा अख्खा ग्रुप जायचा 30-40 लोक वगैरे. ते घर होतं स्मशानाच्या शेजारी. तर ते आम्हाला तिथे वेगवेगळ्या भूतांच्या गोष्टी सांगायचे आणि मग रात्र झाली की म्हणायचे चला छान चंद्राचा प्रकाश आता भरतीये चला पोहायला जाऊया. किती वेळेला आम्ही रात्री पोहायला जायचो असं त्यांचं असायचं. त्यांना ते वातावरण खूप
2: आवडायचं.
1: हा पण ते सगळं सगळ्यांना घेऊन ते करायचे.
2: पण कधी त्याची तुम्हाला अशी भीती नाही जाणवली? म्हणजे आपण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला भीती आणि त्यात आपण ते गुमून जातो.
1: त्यातली गंमत एक सांगायची तर मला शाळेत एकदा सांगितलं कोणाच्या तरी बोलण्यात मला कानावर आलं की माझे बाबा खूप मोठे गूढ कथा लेखक. तर मी म्हटलं की जाऊन बघायला वाचायला पाहिजे. तर मी घरी गेले, घरी पुस्तक होती गूढ कथांची कारण त्यांची फार लहानपणाची पुस्तकं प्रकाशित व्हायची. तर ना मी अनुक्रमणिका बघितल्या म्हणजे त्यातल्या त्यात सोबर वाचू एकदम भूताची कारण मी तर घाबरटलं एक होते भयंकर अजूनही आहे. तर मी बघितलं तर ते

0: गोष्ट होती कळकीचं बाळ. तर मी म्हटलं बाळ आहे म्हणजे जरा सिंपल असेल म्हणून मी ती वाचायला घेतली. ती सगळ्यात भयंकर गोष्ट होती कारण ती मॉन्स्टर बेबी बद्दलची आहे. म्हणजे त्या कळकीला खूप वर्ष मुलं हवं असतं, ती त्यासाठी काही जारण मारण करते आणि तिचं तिला मूल जे होतं ते सैतान असत आणि ते तरी पण तिच्यातलं मातृत्व ही ती ती गोष्ट होती. पण भीतीदायक म्हणजे कमाल भीतीदायक. मी तेव्हा जे ठेवलं मग जरा आणखी मोठी होईपर्यंत मी त्याच्या
1: आईला गेले. मी पण शाळेमध्ये वाचले नंतर मला आमचं पण कोकणात घर आहे माळीवर भीती वाटायची. म्हणजे असं जाणवतं आपलं मागून पावलं वाजताय ठुक ठुक ठुक ठुक आवाज येतोय असं. म्हणजे ते काय म्हणतात एक हे तयार व्हायचं वातावरण निर्मिती व्हायची नुसतं वाचून प्रत्यक्षात बघून तर मग अधिक भयानक होईल ते.
0: पण तरी सुद्धा मी हे मला जरूर सांगायला आवडेल की त्यांच्या प्रत्येक गोष्टीला एक मानवी पॉइंट असायचा. जसं कळकीचा बाळा होता किंवा त्यांची सगळ्यात आवडती लोकांची कथा जी पहिली गुढकथा केकडा, त्याच्यात सुद्धा त्या अपंग मुलगी जाते तर तिच्यासाठी तो मुलगा ते खेकडे आणून सोड. प्रत्येक वेळी माणसाने चांगलं कसं वागायला हवं किंवा माणसाचं चांगलं पड हा कुठे
1: माणूस एक त्याला आहे असं
0: पदर कायम असायचा. सगळ्या गुढकथा बघा, कुठलंही काही बघा, नाटकं बघा, तो एक पदर असायचा कारण तो त्यांच्या स्वभावाचाच भाग होता.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या ह्या रंगलेल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया. प्रेक्षक आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण आमंत्रित केलेला आहे प्रतिभाताई मतकरी आणि सुप्रिया विनोद यांना. तुम्ही पाहता सेलिब्रिटी शो विथ अजय तेजस्विनी.

0: प्रशांत यांचा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये प्रतिभाताई मतकरी आणि सुप्रिया विनोद यांना आमंत्रित केलेलं आहे. अर्थातच अगदी शेवटच्या भागात आपण आलेलो आहे, म्हणजे आपण खरं हे मोठं रसायनच आहे रत्नाकर मतकरी, म्हणजे किती आपण त्यांना उलगडून घ्यायचं. प्रतिभाताई, त्यांना आवडणारे म्हणजे आता तुम्ही सुग्रण असालच तर त्यांना आवडणारे कुठला पदार्थ त्यांना तुमच्या हातचा खायला आवडायचा?
1: मी सुग्रण नाहीये तुमचा, पण मी माझ्या सासूबाईंकडून शिकले काहीतरी, कारण मी खाणारी नेहमी खात नाही काही.
0: अच्छा.
1: पण मतकरी आणि ही सगळी मुलं सगळी खाणारी आहेत
2: आणि नॉन व्हेजिटेरियन आहे, ते ती शिकली. आमच्या दोन्ही माझी काकू पण या व्हेजिटेरियन,
1: पण त्यामुळे त्यांच्यामुळे मी शिकले आणि आता करू शकते. आता म्हणजे आता नाही करत, नॉनव्हेज काही करत आले, विशेषतः कोळंबी आणि त्यांना खूप आवडतं मटण मासे.
2: बाबा त्याच्या बाबतीत फारसे फसी नव्हते, त्यांना काही त्यांना अन्न मिळाल्याशी कारण किंवा तालमीन होऊन येऊन सगळ्या जणांना जेवायला घालणं हे खरं तिचं जास्त क्रेडिट होतं. आठ
1: माणसाची वगैरे असं सुद्धा करायचं, सगळ्यांना चालेल असं पटकन काहीतरी करणं.
2: हा प्रश्न ती काय का चांगलं करायची हा प्रश्न आमच्या घरी येणाऱ्या निर्मात्यांना आणि नाटांना वगैरे विचारायला पाहिजे. जसं सुधीर भटांना काय आवडायचं, रिमाला कुठली कॉफी आवडली, काय असे पदार्थ आमच्याकडे इतरांचं बाबांचं काही नव्हतं. बाबांना
0: अन्न कोकणात गेले की मग मासे खायचे,
2: मासे त्यांना खूप आवडतो, मासे आमच्याकडे नेहमी असायचे आणि मी मग अशा
1: सगळ्यांना
2: या दोन्ही मासे छान करायचे, मासे मटण चिकन सगळं.
0: आणि आता त्याच्या सामाजिक कार्याविषयी थोडंसं विचारते. नर्मदा बचाव आंदोलन आणि निर्भया बनो हे दोन मोठी आंदोलनं त्यांनी केली आणि बरेचसे छोटे छोटे काही त्यांनी सामाजिक कार्य केलेलं असेल, तर सामाजिक कार्य आणि रत्नाकर मतकरी याच्याविषयी आता थोडंसं
1: बोलूया. मतकरींना स्वतःला खूप लोकात मिसळणं आणि लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यावर मग व्यक्त होणं या गोष्टीची आवड होती, त्यामुळे कायम ते या शोधात असत आणि काही ना काही या संदर्भात करत असत. जसं त्याने आत्ता केलेलं वंचितांचा रंगमंच जे होतं ते मुळात असंच ठाण्यातल्या एका झोपडपट्टीतल्या मुलांच्या प्रेरणा घेऊन सुरू केलं त्यांनी ते. संजय मंगो म्हणून मित्र होते त्यांचे, त्यांनी त्यांना त्यांच्या वस्तीतल्या मुलांकडून काय करता येईल हे विचारलं, मग त्यांनी ते ती मुलं त्यांचे प्रश्न त्यांच्या समजेतून जसे काही सांगू शकतील व्यक्त करू शकतील तसे करू देत मग बघू आपण असं म्हणून ते सुरू केलं आणि आता कितीतरी वर्ष ते जोरात चालू आहे आणि आता सुप्रिया त्याचं काम बरंच बघते वंचितांचा रंगमंचे. नंतर निर्भय बनो आंदोलन होतं किंवा
0: नर्मदा बचाव
1: होतं. नर्मदा बचावासाठी ते प्रत्यक्ष त्यांना सहानुभूती खूप होती, कारण मेधा पाटकर मैत्रीण होती आमची, त्यामुळे काय तिथे चालू आहे याविषयी ते माहिती करून घेत असत, जात असत तिकडे. असंच एकदा गेले असताना विचार केला त्यांनी की नाटक करावं का त्याचं, पण तसं सुचलं नाही, त्यांना सुचलं एकदम ते चित्रांच्या माध्यमातून. आणि त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या संदर्भातली जी चित्रं काढली खूप काढली, म्हणजे 20-25 तरी कमीत कमी
2: काढली.
1: ऑइल पेंटिंग मोठी केली होती, 4x6 वगैरे अशी. मग त्याचं एक मोठं एक्झिबिशन केलं, ती अमेरिकेला नेऊन नेहमी मेधानी काहीतरी
0: एक्झिबिशन
1: आणि ते पैसे आंदोलनाला दिले वगैरे. अशा प्रकारे आंदोलनासाठी खूप मतकरी खूप सक्रिय सहभाग होता.
0: हा एक वेगळा म्हणजे कलाकार असून समाजाची जाणीव त्यांनी ठेवली
2: आणि त्यांनी ठरवलं होतं की लिहावं असं, तर लोकांना वाटत ते लिहितील, पण ते म्हणाले ह्याच्यात मला चित्रच दिसत असं होत, पण ते खूप काम करायचे.
0: तुम्ही समर्थपणे त्यांचा वारसा पुढे चालवताय, तर आता वारसा पुढे नेताना काय म्हणजे कसं आपण कितपत आपल्या वडिलांना आपण देतोय आपल्या क्षेत्रातून असं वाटतं?
2: त्यांचा वारसा लेखनाचा म्हटला तर त्यांचे 4-5 प्रकारचे आहेत, लेखक म्हणून नाटककार म्हणून आहे, तर लेखनाचा वारसा माझ्यापेक्षा जास्त गणेश सध्या पुढे नेत आहे, म्हणजे तो आधी समीक्षक होता आजोबांसारखा, आई मगाशी म्हणून माधव मनोहर आईचे वडील ते मोठे समीक्षक होते, तर त्यांचा वारसा गणेश पुढे नेत होता मुळात, तेही बाबांच्याच प्रोत्साहनाने तो लिहायला लागला, नाहीतर आर्किटेक्चरच काम करायचं आधी. तर ते लिहायला लागला. त्यानंतर आता तो ललित लेखनाकडे वळला आहे. त्याची आता 7-8 पुस्तकं तर झाली ललित लेखांची, म्हणजे त्याची आधीची समीक्षा आहेच, ती पुस्तकं आहेतच. तर तो तसा वारसा पुढे नेतोय. आणि हा ही फार आमच्यामध्ये ना, आम्ही या सगळ्या गोष्टी ज्या करतोय त्या त्यांच्या उत्तुंगतेच्या मानाने आम्ही काहीच करत नाही. किंवा आता त्यांनी जे वंचितांचा रंगमंच कसा असावा, वंचितांना त्यांचं थिएटर असावं, हा विचार जो त्यांनी घेतला मनात, किंवा संजय मंगू सारख्या मोठ्या माणसाला जो स्वतः त्या समाजसेवक म्हणून आणि प्रोफेसर म्हणून आणि सगळ्या विविध यांनी ते मोठेच, तर अशा माणसाला सोबत घ्यावं, हे सगळे जे त्यांनी मोठ्या गोष्टी पाहिल्या त्या मनाने मला वाटतं आम्ही केवळ ते पुढे नेतोय. कारण ते आम्ही निदान करणं
0: मोठं,
2: त्यांनी आता लिहिलेले 12-13 स्क्रीनप्लेज आहेत. इन्व्हेस्टमेंट सारख्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळून सुद्धा आता त्यांचा दुसरा सिनेमा आलेला नाही. तर हे सगळं करणं, त्यांच्या ज्या अपुऱ्या गोष्टी राहिल्या त्या पुऱ्या करणं, आणि अभिनेत्री म्हणून त्यांनी मला घडवल्याचं जे ऋण आहे, किंवा ते मला किंवा आमच्या सारख्या सगळ्यांना, तर त्यासाठी आहे तो कलेचा वारसा पुढे नेणं. आपली कामं त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, कष्ट केले, फोकस्ड राहिले त्यांच्या, ते तसं राहणं हे आम्ही प्रयत्न करतो तसं करण्याचं.
0: नक्कीच. आणि आता आपण प्रेक्षकांना काय सांगू इच्छितात की जास्तीत जास्त त्यांचं साहित्य सगळ्यांनी वाचलं पाहिजे. म्हणजे तरुण पिढीने वाचणं गरजेचं आहे. आता आपण म्हणतो मोबाईलवर, पण आता मोबाईलवर सुद्धा पुस्तकं अवेलेबल आहेत. तर जास्तीत जास्त वाचन संस्कृती वाढण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे याविषयी दोघींनी आपलं मत थोडस व्यक्त करा.
1: असं वाटतं फार आजकालची पिढी वाचनाकडे फार लक्ष देत नाही. ऑडिओच्या माध्यमातून तरी त्यांनी
0: ई बुक्स
1: वाचावीत, किंवा जे एवढं प्रचंड प्रमाणावर लिहिलेलं आहे ते त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करावा असं वाटतं.
2: आता ना वाचायची जर इच्छा असेल तर मार्ग खूप, जसं तुम्ही तासन तास एखाद्या गावाला ड्राईव्ह करून जात असाल ते ई बुक्स ऐकू शकता. ते काय काय निघालेत, किंडल वाचू शकता, अशा अनेक गोष्टी निघाल्यात. मी माझे अनेक मित्र मी असे पाहिलेत, मैत्रिणी अशा पाहिल्यात की जे प्रवासामध्ये गाणी लावत नाही ते कादंबऱ्या पूर्ण करतात. तर असे अनेक मार्ग आहेत. किंवा मोबाईल ऑल द टाइम आपल्या हातात ठेवण्यापेक्षा आणि त्याच्यावर छोटं वाचत राहण्यापेक्षा एक पुस्तक आपल्याला अमुक एक संपवायचं आहे कुठलंही, किंवा रोज इतकं वाचायचंच आहे असं ठरवणं सहज शक्य. आता मराठी लेखनाचा हा आणखी एक प्रश्न आहे की म्हणजे माझ्या मुलापासून मी पाहत आलेली की भाषा बदलते. मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं म्हटलं तरी तिथले वेगळे प्रॉब्लेम, तो एक वेगळा विषय आहे. तर त्यामुळे माध्यम वेगळं असतं मुलांचं. मग त्यांना जरी मराठी शिकवलं तरीही तेवढं जास्ती मराठीमध्ये सतत वाचणं इतकं हे नाही होत. तर हे आता प्रत्येकाने मार्ग आपापले शोधायला हवे. अशी अनेक पालक आहेत, अशी अनेक मुलं आहेत की जी अनेक भाषात वाचत आली, लिहित आली, काम करत आली. तर तो आदर्श सगळ्यांनी ठेवायलाच पाहिजे, त्याला काही इलाज नाही तर आपली मातृभाषा राहणारच नाही आणि आपलं जेवढं प्रचंड साहित्य आहे ते पण नाहीच होईल.
0: आणि अगदी शेवटचा प्रश्न रंगभूमी विषयी, म्हणजे अजूनही आपण सगळे नाटकाला जातो, आम्ही आपणच रात्र भेटलो नाटकाच्या निमित्ताने, तर आताची रंगभूमी तुम्हाला कशी वाटते आणि की अजून काय सुधारणा झाली पाहिजे? आणि आता तुम्ही आधीची रंगभूमी पाहिली आहे, आताची पाहताय, तर त्या उभ्याने काय
1: सुधारणा व्हायला पाहिजे असं नाही मला वाटत, पण वेगळं वेगळं करून पाहण्याचा प्रयत्न प्रत्येक निर्मात्यांनी आणि ऍक्टर्सनी करून पाहायला हवा, करायला हवा असं वाटतं.
0: बालरंगभूमी थोडी मागे पडते, अजून तसं काम होत नाही.
2: बालरंगभूमीसाठी काम करणारी माणसं आणि नुसती बालरंगभूमीसाठी काम करणारी माणसं नाही चालत, त्याच्यासाठी ती प्रतिभा पण पाहिजे की आजच्या मुलाला काय हवं. म्हणजे बाबा जाण्यापूर्वी सुद्धा त्यांच्या डोक्यात असं होतं की हॅरी पॉटर जी मुलं वाचत आहेत त्यांना त्या लेवलचे स्पेशल इफेक्ट असलेलं, त्या लेवलचं काहीतरी आजच्या मुलांना खेळवून ठेवणार हवं पाहिजे. तर ही जी विजन असते त्यांनी त्या त्या टप्प्यावर ती विजन दाखवली. त्यामुळे नुसतं आधीची नाटकं करणं ती कराच, कारण ती पण चांगली आहे. त्या बाबांची कितीतरी विडंबन आहे, म्हणजे याचं अल्लादीनचं विडंबन आहे, अलीबाबाचं विडंबन आहे. तर ह्या विडंबन आता आयुष्यभर टिकणार, कारण अल्लादीन आणि अलीबाबासारख्या सुरस्कता कायम टिकणार. तर ते एक झालं. पण त्याचबरोबर काळाप्रमाणे बदलत जाऊन तेवढी पदरमोड करून तेवढं मुलांच्यावर प्रेम करून करणारी माणसं सारखी येणार. म्हणजे सुधा करमरकर, रत्नाकर एवढ्या वर्षात एवढी दोन तीन वंदना विटणकर एवढीच नावं आली की ज्यांच्याकडे प्रतिभा होती. पण दामू केंद्रीने जास्त मोठ्यांची नाटकं, मुलांची फार नाही. तर तसं करणारी माणसं हवीत. आता मधल्या काळात थोडस राजू तुलालवारांनी काम केलं, थोडंफार करतायत, पण त्यांना आता त्यांची पण वय अशी आहे की ते आता तरुणांमधन तसे यायला हवेत की ज्यांना त्याची एक ही आणि त्यासाठी पूर्णपणे समर्पित वृत्ती असण्याची पण गरज आहे. एवढी सोपी गोष्ट लढवण्याची गोष्ट आहे ती.
0: खूप छान आपली मला वाटतं मुलाखत चांगली रंगली आणि चांगलं आपल्याला काही श्रोत्यांना चांगलं देता आलं आपल्या माध्यमातून. तर तुम्ही दोघेही आज आमच्या सेलिब्रिटी शो मध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
2: थँक्यू.
0: तर प्रेक्षक हो, आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण प्रतिभाताई मतकरी आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात, पाहत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या मुलाखती अनेक दिग्गज मान्यवर यांना भेटत असतो, त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांच्या मार्फत विविध विषय जे आहेत ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आजचा आपला विषय हा तसाच खास आहे. असं म्हणतात या समाजामध्ये आल्यानंतर आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ही भावना मनामध्ये ठेवून लोक आश्रम संस्था जी आहे, जी गेली अनेक वर्ष ठाण्यामध्ये कार्यरत आहे आणि आज खरं तर लोकाश्रम ही केवळ संस्था नाही तर समाजासाठी कार्य करणारी सुरू केलेली एक चळवळ आहे आणि ह्या चळवळीचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते अर्थात डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. बऱ्याच वेळेला लोकाश्रम हे नाव आमच्या कानावरती आलेलं आहे. आम्ही अनेक विविध कामं पाहिलेली आहेत, ऐकून आहोत. खरं तर असं म्हणतात की हल्ली आपल्या बाजूच्या घरात काय चाललंय हेही बघायला आपल्याला वेळ नसतो, पण लोकाश्रमच्या माध्यमातून तुम्ही अनेक विविध कामं जी आहेत लोकांच्या हिताची, लोकांच्या उपयोगासाठीची कामं करत आलेला आहात आणि या संस्थेचं उद्दिष्ट आणि प्रेरणा हा केवळ समाजाच्या हिताचा आहे आणि हा विचार आणि ही प्रेरणा घेऊन तुम्ही पुढे चाललायत, अनेकांना सोबत घेऊन पुढे चाललेला आहात. खरं तर तुमचं पुन्हा एकदा मी आचार्य 90 FM वरती स्वागत करेन आणि आजच्या या मुलाखतीला सुरुवात करूयात. मुलाखत म्हणणार नाही, मला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, बरेच विषय जाणून घ्यायचे आहेत तुमच्याकडून. तर हे नेतृत्व सांभाळताय तुम्ही, हे नेतृत्व सांभाळत असताना जेव्हा ही जबाबदारी स्वीकारली काय वाटलं, काय सांगणार?
1: सर्वप्रथम मी आचार्य 90 FM आभार मानेन की तुम्ही या गोष्टीची दखल घेतलीत आणि मला इथे आज तुमच्याकडे बोलवलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि सर्वप्रथम मी तुमच्या सर्व व्ह्युअर्सना आणि लिस्नर्सना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या येणाऱ्या खूप खूप लक्ष शुभेच्छा देईन. आणि लोकाश्रम हे जे आम्ही सुरू केलं, लोकाश्रमची जी काही संकल्पना होती ही काही ओव्हरनाईट नव्हती, एका रात्रीत काही सुचलेलं नव्हतं. आणि मी नेहमी सतत म्हणत असतो माझ्या बऱ्याचशा इंटरव्ह्यूजमध्ये की समाजकार्य काही प्लॅन करून करता येत नाही,
0: बरोबर
1: ते इनबिल्ट असतं तुमच्यामध्ये की आज आपण रात्री झोपलो आणि म्हणालो मी सकाळी उठून समाजकार्याला लागतो, असं काही नाहीये. त्यामुळे तुम्हाला मनापासून आलेली जी काही भावना आहे लोकांप्रतीची, एक मदतीचा हात, त्यामागे ती संकल्पना होती आणि असं करता करता लोकाश्रमची स्थापना झाली.
0: सर, खरं तर 2021 पासून हा तुमचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू करताना अर्थात आपल्याला लोकांच्या हिताचा विचार करायचा आहे हा हे तर तुमच्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतच, पण जेव्हा हा प्रवास सुरू झाला, हा प्रवास सुरू झाल्यानंतर आजवर तुम्हाला अनेक लोक येऊन भेटली असतील, अनेक लोक तुमच्यासोबत जोडली गेली असतील, या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि जेव्हा सुरुवात होते, आणि असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात व्हावी लागते, जसं एखादं छोटंसं बीज रोवलं की त्याचं कुठेतरी रोपट्यामध्ये मोठ्या नंतर त्याला पालवी फुटते आणि त्याचा विस्तार वाढत जातो, तसंच आपल्या संस्थेचंही आहे. सुरुवात कशी होती आणि सुरुवातीचा काळ कसा होता?
1: कोविडमध्ये या गोष्टीची सुरुवात झाली. मी माझं शिक्षण लंडनला, मी माझं वैद्यकीय शिक्षण लंडनला केलं आणि कोविडची पहिली लाट ज्यावेळेला आपल्याकडे आली त्यावेळेला मला असं एक आतून खरं वाटलं की माझ्या देशाला माझी गरज आहे. त्यामुळे मी तात्काळ इथे मुंबईत आलो आणि कोविडमध्ये ही सेवा सुरू केली, लोकांना मोफत उपचार, कारण त्यावेळेला परिस्थिती आपल्याकडे अशी होती की बेड्स मिळत नव्हते, लोकांना बरेचसे मेडिसिन्स मिळत नव्हते, उपचार मिळत नव्हते, फॅमिलीज डिस्टर्ब होत्या, तर तिथून ही सुरुवात झाली. आणि काही असे छोटे मोठे किस्से घडत गेले की ज्यांनी ड्रास्टिक चेंज केला आमच्यामध्ये, की एक गृहस्थ आमच्याकडे आले आणि परिस्थिती अशी होती की पेशंट ऍडमिट करायला अँब्युलन्स नाहीये, तर त्यांनी धाव घेतली, स्थानिक काही लोकप्रतिनिधी असतात किंवा असे काही कार्यकर्ते असतात, सामाजिक कार्यकर्ते, की बाबा आम्हाला अँब्युलन्सची गरज आहे, तर त्यावेळेला त्या गृहस्थांकडे 1800 रुपये मागण्यात आले. तो काळ असा होता की मला असं वाटतं की काही वेल सेटल्ड लोक होती आणि एक अँब्युलन्स ज्या व्यक्तीने तुम्हाला 5 वर्ष निवडून दिलेलं आहे, तर तुम्ही लोकांचे सेवक आहात आणि त्या गोष्टीसाठी जर तुम्ही 1800 रुपये एका गरीब गृहस्थाकडे मागता, ते दॅट रिअली शुक मी ऑफ, म्हणजे त्यांनी पूर्ण टेबल टर्न केलं आणि मग ही सुरुवात झाली. आणि मग आपण ठरवलं त्या दिवशी की नाही, आपण लोकांसाठी जगायचं आणि लोकांसाठी काम करायचं.
0: खरं तर असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि कधी कधी काही प्रसंग असतात ना आपल्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे ते प्रसंग ठरतात. मला असं वाटतंय ह्या प्रसंगातून तुम्ही प्रत्येक वेळेला असं होतो ना की एखाद्या काहीतरी वाईट गोष्ट घटना घडते आणि आपण तितक्यापुरती हळहळ व्यक्त करतो, वाईट वाटतं, पण मला वाईट वाटलं पण मी त्याच्यातून पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमच्या मनामध्ये असेल आणि होता. सर, लोकाश्रम म्हटलं की लोकाश्रम संस्थेची ओळख आणि त्याचे जे महत्वाचे मुद्दे आहेत की सेवा, संस्कृती आणि समाजकारण, तर या तीन पॉईंटवरती तुम्ही कसं काम करताय?
1: बघा, सेवा म्हटलं तर आता आपण सध्या पॅन इंडिया काम करतोय. आपण आपलं जे काही लोकाश्रम मार्फत HIV कॅन्सर TB पेशंटसाठी आपण पॅन इंडिया मोफत ट्रीटमेंट, मोफत औषधं आपण पुरवतोय. संस्कृती म्हटलं तर तुम्ही माझे वार्षिक आपले खूप कार्यक्रम असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, कुठेतरी आपली मराठी परंपरा हे जपण्याचं काम आज आपण करतो आणि मराठमोळे कार्यक्रम सण आपण एकदम जोरात आणि धूमधडाक्यात साजरे करतो. का तर संस्कृती टिकली तर लोक टिकतील आणि संस्कृती टिकवणं हे आपलं काम आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपला भर असतो. आणि मदत तर लोकाश्रम कसं, लोकाश्रम नाव देण्यामागची संकल्पना अशी होती की त्या लोकाश्रमात लोकांनी यावं, आपली सर्व दुःख तिथे सोडून हसत मुखाने तिथून बाहेर पडावं अशी ती संकल्पना, म्हणून लोकाश्रम.
0: क्या बात आहे. खरं तर हे लोकाश्रम जेव्हा सुरू झालं तेव्हा तुम्ही एक दृष्टिकोन मनामध्ये बाळगला असणार आणि संस्थेच्या माध्यमातून आज अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या लोकांसाठी काम करतात, समाजासाठी काम करतात. तुमचा जो दृष्टिकोन होता, दूरदृष्टिकोन मी म्हणेन, की बऱ्याच वेळेला असं होतं की संस्था सुरू होते आणि मग त्याचं काही एक दोन मोठी कामं होतात आणि मग कुठेतरी काही कारणास्तव ती संस्था त्याच्यातून पुढे कार्य होत नाहीत, मी असं म्हणेन. तर तुम्ही जो एक दूरदृष्टिकोन ठेवला, एक दृष्टिकोन ठेवलेला आहे, तो तुम्ही काय, कोणता दूरदृष्टिकोन बाळगून पुढे चालताय?
1: मुळात जेव्हा सुरू झालं तेव्हा कसं होतं, ते अकेले चल पडे ते लोक बिलते गे और कारवा बनता गया.
0: क्या बात है.
1: त्यामुळे दृष्टिकोन तुमचा क्लिअर तेव्हाच असतो ज्यावेळेला तुम्हाला विजन दिसत असतं. आणि मी जे विजन आणि जो फोकस ठेवलाय या कामाप्रती हा खूप प्रामाणिक आणि निश्चिम आहे. त्यामुळे मी आज जे काम करतोय हे मी स्वखर्चाने करतो. मी कुठल्याही प्रकारची देणगी, वर्गणी, डोनेशन्स यामार्फत काही स्वीकारत नाही. त्यामुळे जे काही आपलं वार्षिक उत्पन्न आपल्या वैद्यकीय करिअरमधून किंवा व्यवसायातून जे येतं त्यातले एक 25-30% मी आज या जनकार्यात लोकांसाठी खर्च करतो.
0: वा बापरे, म्हणजे यासाठी दानत्व दातृत्व जे आहे ती भावना.
1: तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही की आम्ही संस्थेला कधी 10 रुपये डोनेट केले आणि आम्ही ऑन तुमच्या चॅनल थ्रू सांगावं की आम्ही संस्थेला काही देणगी. आणि ज्यांनी देवास वाटतं आम्ही त्यांना एक ट्रॅक देतो की पैसे देण्यापेक्षा तुम्ही आज बरेच अनाथ आश्रम आहेत, गोरगरीब मुलं शिक्षणासाठी वंचित आहेत,
0: बरोबर,
1: तर त्यांना तुम्ही काहीतरी पुरवा. त्यांच्यासाठी त्यांचं अभ्यासाचं सामान आहे किंवा वृद्ध आश्रम आहेत, अनाथ आश्रम आहेत, इथे जाऊन तुम्ही सेवा करा. कारण ते पैसे योग्य मार्गाला पोचतील याची शाश्वती आज आपण नाही देऊ शकत.
0: बरोबर.
1: त्यामुळे ते मार्गदर्शन आपण करतो पण आपण संस्थेला एकही रुपयाचं डोनेशन किंवा वर्गणी घेत नाही.
0: वाव. म्हणूनच मी म्हंटल ना की तुमच्याकडे आहे त्यातलं थोडस आपण दिलं पाहिजे किंवा आम्ही ते देतोय. म्हणजे आज भले माझ्यापेक्षा किंवा मी आता सरांचंच उदाहरण घेईल, आज अभिषेक सर आपल्यासोबत आहेत, अभिषेक सरांपेक्षाही अजून बरेच काही छान अर्निंग असणारी लोक आहेत, आपल्यापेक्षा छान अर्निंग असणारी लोक असतात, आपल्यापेक्षा कमी अर्निंग असणारी लोक सुद्धा असतात, पण मला जे मिळतंय, माझी जी मिळकत आहे त्यातून मी काहीतरी करेन ही कॉन्सेप्टच मुळात प्रत्येकाच्या पल्ले पडणारी नाही मी असं म्हणेन. आणि जी
1: चॅनल मार्फत मला असं वाटतं की हा एक अवेअरनेस पण झाला पाहिजे
0: 100%
1: की आपण 1000 रुपये जर कमवत असू तर त्यातले 10 रुपये आपण दिले पाहिजेतच
0: 100%.
1: कारण हे आपण समाजाप्रती देणं लागतो, आपण या पृथ्वीवर जन्माला आलोय आणि 10 रुपये 1000 रुपयातले मला असं वाटतं की एनीवन कॅन अफोर्ड. तुम्ही 10,000 कमवत असाल तर 1000 रुपये. कारण आज लोकांकडे खूप संपत्ती आहे, काही लोक खूप चांगलं लाईफ जगतायत, पण ती दानच ज्याला आपण म्हणतो ती ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी समाज भरपूर बदलेल असं मला वाटतं.
0: श्रोते हो, आजची आपली मुलाखत ही फार विशेष असणार आहे, कारण आतापर्यंत आपण डॉक्टर अभिषेक सर यांच्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत. लोकाश्रम याबद्दल आपण जाणून घेत आहोत, ही संस्था कशी कार्यरत करते, या संस्थेचा मूळ हेतू काय, उद्देश काय आहे, दृष्टिकोन कसा होता जेव्हा ही संस्था सुरू करण्यात आली, या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आणि ब्रेकनंतर आपण आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत त्याचाही आढावा घेणार आहोत, आणि इथून पुढे संस्थेचं व्हिजन आणि मिशन काय आहे हेही जाणून घेणार आहोत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

रेडी. हॅलो हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो. पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय, पाहताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या माध्यमातून ब्रेकपूर्वीच आपण ज्यांच्याशी संवाद साधत होतो, तर डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि ब्रेक नंतरच्या ह्या ज्या गप्पा आहेत, हा जो संवाद आहे हा आपण असा सुरू ठेवणार आहोत. लोक आश्रम या संस्थेविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. प्रत्येकामध्ये नेतृत्व करण्याची एक क्वालिटी मला असं वाटतं की सगळ्यांकडेच ते देव देत नाही, पण ज्यांना ज्यांच्या कृपेमुळे किंवा ज्यांचं एक आपण म्हणूया की बाय गॉड गिफ्टेड ती जर एखाद्यामध्ये दिलेली असेल तर सगळ्यांनाच ती योग्य पद्धतीने वापरताही आली पाहिजे. पण सरांकडे असलेली ही लीडरशिप क्वालिटी, हे नेतृत्व सरांनी अतिशय योग्य पद्धतीने वापरलेलं आहे आपल्या लोक आश्रमच्या माध्यमातून. आपण संस्थेची जी काही उद्दिष्ट होती

0: आपण पाहिली. सर, आपल्या संस्थेचं जे ध्येय आहे की सांस्कृतिक वारसा जपणं, समाजातील गरजूंना मदत करणं, सामाजिक जागृती निर्माण करणं आणि तरुणांना योग्य दिशा आणि महिलांसाठी सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण, एकंदरीत हे आपली ध्येय आहे. पण या ध्येयांवरती काम करत असताना आजवर आपल्या संस्थेने कोणते उपक्रम राबवलेले आहेत?
1: बघा, आता सुरुवात आपण ज्याला कामाची सुरुवात केली त्याला पहिला फोकस आपला मेडिकल बॅकग्राऊंड वरती जास्त होता. कारण मला असं वाटतं आत्ताच्या घडीला लोकांना सगळ्यात मूलभूत गरज जर कुठली असेल तर दॅट इज हॉस्पिटल मेडिसिन आणि मेडिकल,
0: बरोबर,
1: वैद्यकीय उपचार आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे आपण सुरुवातीला दर 2 महिन्यांनी आपण मेडिकल कॅम्प्स, महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर असे कार्यक्रम आपण राबवत गेलो. त्यानंतर सांस्कृतिक वारसा जसं तुम्ही म्हणालात, तर माझ्या प्रभागात जिथे मी ठाण्यामध्ये काम करतो तिथे दिवाळी पहाट या कार्यक्रमाची सुरुवात केली. 5 वर्ष मी केली, आता 5 वर्ष झाली त्या कार्यक्रमाला. आणि असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, 15 ऑगस्टला आपण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ध्वज हा 300 फूट उंचीवरती आपण अभिमानाने फडकवतो, भारतातला 2 नंबरचा आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा झेंडा, तर याचं कौतुक आणि याची दखल नेमका बुकनेही घेतली. त्यामुळे असे अनेक उपक्रम आपले सुरू असतात जेणेकरून संस्कृती टिकावी. आणि मग अशी तुम्ही म्हणालात की नेतृत्व कसं आहे, नेतृत्व करणं, नेतृत्व हे दिसतं पण त्यामागचा प्रवास हा लोकांना माहिती नसतो. ज्याला तुम्ही नेतृत्व करता त्याला तुमची एक लीडरशिप क्वालिटी दिसत असते पण त्यामागचं सहन केलेला जो काही त्रास असतो हा त्या नेतृत्व करणाऱ्यालाच माहिती असतो. कारण अस्तित्वाचा धोका निर्माण झाला की अनेक लोक तुमचे विरोधक बनत असतात आणि त्या विरोधातून मार्ग काढून तुम्ही ज्याला पुढे येतात त्याला तुम्ही एक नेतृत्व करू शकता.
0: 100% दॅट्स ट्रू, अगदी खरं. सर, तुम्ही MBBS ही पदवी घेतलेली आहे, MD राजबरोबर गायनोकॉलॉजिस्ट म्हणून तुमचं हे शिक्षण झालेलं आहे. तर माझ्या प्रोफेशनचा मी म्हणेन की एखाद्या एक समाजसेवक म्हणून काम करणं ही पॅशन असू शकते, तर ह्या प्रोफेशनचा तुम्ही पॅशनमध्ये कसा उपयोग करून घेतलात? कारण मी आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्ही मेडिकल दृष्ट्या जास्त तुमचा प्रभाव होता की मेडिकल थ्रू आपण वैद्यकीय सेवा जी आहे ती पुरवायची, तर या प्रोफेशनचा तुम्हाला या पॅशनला कसा फायदा झाला?
1: इनिशियली सुरुवात मेडिकलीच झाली पण कसं असतं, मी नेहमी लोकांना म्हणतो की लोकांनी तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. मेडिकली ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला तेवढंच मर्यादित होतं आणि आपण ते जितकं आपल्याला होतं तेवढं आपण करत होतो. आणि कसं आहे, मदत करणं हे मुळात म्हणजे आपण जेव्हा इनिशियली कॉलेज डेज असतात किंवा आपण शिकत असतो त्याला आपल्याकडून जितकं होईल आपण जेवढं देता येऊ असं आपण करत होतो. पण त्यानंतर हळूहळू तो प्रवास वाढत गेला, लोकांनी स्वीकारलं आणि म्हणजे नेहमी मी असं म्हणतो लोकांना की माझ्या मुलाला काहीतरी म्हणा हे बोलणं सोपं असतं, जे खास नेपोटिझम किंवा गणेशही आपण ज्याला म्हणतो. पण एक मधलं नाव किंवा कुठलं तरी सिम्बॉल किंवा कुठलं तरी एक गॉडफादर नसणं आणि काम करणं आणि आपला एक आयडेंटिटी बनवणं याला एक मोठा प्रवास आणि त्याग लागतो. त्यामुळे अशी ती सुरुवात झाली होती आणि ते वाढत गेला तो विस्तार आणि आज लावलेलं छोटस रोप होतं, आज ते अजून लहानच वाढतंय. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो.
0: नक्कीच सर, कारण जे लोक शून्यातून त्यांच्या प्रवासाची सुरुवात करतात, आय कॅन प्राऊडली से की 0 to 0 हा प्रवास ज्याने बघितलेला आहे ना, तो माणूस आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या, कितीही खाज खळगे आले तरी तो हारून जाऊ शकत नाही. तो ती हार पत्कारून, जरी हार आली तरी ते अपयश आलं तरी ते पत्कारून तो यशाच्या वाटेवरती पुढे चालत राहतो. अजून खूप छान वाक्य आहे, नक्कीच 100%. सर, मला जेन्युइनली एक प्रश्न विचारायचा आहे की आज समाजामध्ये काम करत असताना विशेष करून ज्या वेळेला समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून जेव्हा काम केलं जातं ना तेव्हा त्याचा प्रभाव हा समाजावरती आणि लोकांसाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीने पडतो. जसं की मला एका कार्यक्रमाविषयी, एका गोष्टीविषयी आवर्जून मी ते उल्लेख करेन, गणपतीमध्ये चाकरमान्यांना गावी जाण्याची एक प्रचंड ओढ लागलेली असते आणि अशा वेळेला आपल्या ठाण्यातून तुम्ही अशा लोकांसाठी जी एक सोय केली होती आणि मला असं वाटतं 100% सगळे चाकरमणी हे तिथले आपल्या ठाण्यातले तरी चाकरमणी हे बरेच खुश होते. तर असे जे तुम्ही वेगळे वेगळे उपक्रम की आत्ता ही परिस्थिती आहे ना, मग या परिस्थिती अनुसरून हा उपक्रम असला पाहिजे, हा जो एक तुमचा कॉन्सेप्ट आहे.
1: कसं लहानपणी एसटीमध्ये धक्के खाल्लेत आणि गावी जाताना काय लोकांचे हाल होतात हे आपण बघितलंय, अनुभवलंय. तुम्ही असं राबवता, असं राबू तेव्हाच शकता ना ज्या वेळेला तुम्ही त्यातून गेलाय,
0: बरोबर.
1: आणि आपणही पाहिलेलं आहे. त्यामुळे म्हटलं आम्ही एकदा विचार केला की आज एसटीच्या तिकीट्स मिळत नाही, रेल्वे फुल असतात. आणि चाकरमणी हा म्हणजे आपल्या कोकणामध्ये दोनच सण, एक शिमगा आणि गणपती. म्हणजे आपली मराठी मुलं त्यासाठी नोकरी सोडतात, सुट्ट्या नसल्या तर नोकरी सोडतात. त्यामुळे मग असा विचार आला की का नाही, मग अशी ती सुरुवात केली. आणि मग चाकरमण्यांसाठी पहिल्याच वर्षी आपण 18 लक्झरी बसेस ठेवल्या होत्या. आणि प्रतिसाद इतका होता की ठाण्यापुरता मर्यादित होतं, पण बदलापूर, उल्हासनगर, कर्जत, काही मीरा भाईंदर वरून लोक आपल्याकडे अप्रोच झाली. आणि मग ते आपल्यालाही आपली जबाबदारी त्यांनी वाढली. सो आपला तोही उपक्रम दरवर्षी सुरू आहे.
0: नक्कीच सर. त्या व्यतिरिक्त मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, महिला सशक्तीकरण. आज केवळ महिलांसाठी एक छोटे मोठे हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले किंवा त्यांच्यासाठी काहीतरी सांस्कृतिक तर आपण करतच असतो, पण त्या व्यतिरिक्त त्या पलीकडे जाऊन महिलांसाठी तुम्ही जे वेगळे कार्यक्रम राबवताय, कशा पद्धतीने महिला उपभोग घेत आहेत याचा?
1: मला असं वाटतं हळदी कुंकवाचा मान जो आहे, म्हणजे ते जो तुम्ही वाहन देता, ते वाहन देण्यापेक्षा महिलांचा मान वाढवा.
0: बरोबर.
1: त्याच्यावरती जर तुम्ही जोर दिलात, कारण आता तुम्ही बघाल ना की अवेअरनेस खूप कमी आहे, लॅक ऑफ एज्युकेशन आणि अवेअरनेस. त्यामुळे आपण एव्हरी 3 मंथ्स तेही राबवतो की आज करिअर गायडन्स आहे.
0: बरोबर.
1: आज आपली मुलं आयएएस आयपीएस ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स आहेत त्याच्या प्रिपरेशनला घाबरतात.
0: बरोबर.
1: पण त्याच्या मागे जर तुम्ही त्यांना एक फाउंडेशन दिलं किंवा एक बॅकिंग दिलं, तर आज आपली मुलं कुठेतरी राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर, देशस्तरावरती जाऊन काम करतील. यासाठी आपण महिलांना बरंच प्रोत्साहन देऊन त्यांना सपोर्ट करतो.
0: नक्कीच. श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मला असं वाटतं आजची मुलाखत ही केवळ यामध्ये, या मुलाखतीमध्ये, या गप्पांमध्ये तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये हाच एक क्लिअर विजन किंवा असं आपण म्हणूयात की एखादी गोष्ट जाणवेल की हा, की आम्हाला इथे फक्त जे आजूबाजूला लोक राहतात, जो परिसर आहे, त्या लोकांच्या हितासाठी आम्ही कसे उपयोगी पडू, त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आपल्या संस्थेचं काम सुरू आहे. अजून काही गोष्टी आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत, पण वेळ झालेली आहे तुर्तास एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आणि या मुलाखतीचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोतेवाणी प्रेक्षक हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या मुलाखती आणि वेगळ्या गप्पा आणि वेगळे विषय हे लोकांपर्यंत अनेकांपर्यंत पोहोचवत असतो. आपला आजचा वेगळा विषयही आहे आणि आपल्याकडे आलेली व्यक्ती खास आहे. आज आपण डॉक्टर अभिषेक राणे सर यांच्यासोबत हा दिलखुलास संवाद साधत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून संस्थेविषयी त्यांचं जे काम आहे त्या कामाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेत आहोत. सर, ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की महिलांसाठी आपण कसं काम करतो किंवा लोकांसाठी तुम्ही कशा कशा प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत. सर, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडासा वेगळा प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, एक नेतृत्व निभावत असताना तुम्हाला काय वाटलं, समाजामध्ये आपली किती गरज आहे आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त आढळून आल्या?
1: समाजाला आपली गरज खूप आहे आणि माझ्यासारख्या प्रत्येकाची गरज समाजाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक युवा, प्रत्येक स्टुडंट, प्रत्येक माणसाने त्याची जबाबदारी ओळखून आज जर एक हात पुढे केला तर बराच बदल आपण घडवू शकतो. कारण हे कार्य जे मी म्हणजे कोमलजी तुम्हाला एक आवर्जून सांगेन की दिस इज नॉट इझी, हे सोपं नाहीये. लोकांना जे दिसतं त्याच्या मागे खूप वेगळं चित्र असतं. आज तुम्ही ज्या प्रभागात, ज्या समाजात काम करता हे काम सगळ्यांना बघवत नसतं. त्याचं कारण हे आहे की हा आपल्यापेक्षा वरती चाललाय, समाज त्याला स्वीकारतोय, त्याला एक्सेप्ट करतोय, का तर तो प्रामाणिक काम करतोय. त्यामुळे हे इतकं सोपं राहिलेलं नाही आणि समाजकार्य करणं हे प्रत्येकाला तितकं आवड नसली तरी त्यांनी त्यात येऊन थोडाफार त्यातला इंटरेस्ट वाढवला तर ते बिल्टअप होत जातं हळूहळू. त्यामुळे आम्ही तशी सुरुवात केली आणि आज थोडंफार करतोय.
0: नक्कीच सर, खरं तर आपण मुलाखतीच्या आपल्या गप्पांच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि मी मगाशी म्हणाले की मला आपल्या या संस्थेचं मिशन जे तुम्ही एक सुरू केलंय, मी मिशन म्हणेन, हे मिशन आता कुठवर आलेलं आहे आणि पुढे आपल्या संस्थेचं विजन काय?
1: विजन मेन आपण टार्गेट केलं आहे एज्युकेशन,
0: या
1: सेकंडली मेडिसिन. जे काही आपल्याला जे काही उपचार, म्हणजे आता आपण फोकस करतोय मोफत हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये किंवा लोकांना, आता आपण ऑलरेडी सुरू केलेले आहेत 5 बेड्स आपण फ्री ठेवलेले आहेत. ज्या प्रभागात मी काम करतो त्या प्रभागामध्ये लोकल हॉस्पिटलसाठी आपण 5 बेड्स मोफत लोकांसाठी ठेवलेले आहेत. इन फ्युचर आपण एक मोफत हॉस्पिटल करायचं आपलं विजन आहे, जेणेकरून लोकांना जे काही मेडिकल फॅसिलिटीज लागणार आहेत त्या आपण चांगल्या दर्जाच्या त्यांना त्या ठिकाणी देऊ शकू. एज्युकेशन, करिअर गायडन्स, लोकांना जे काही मार्गदर्शन, 10वीनंतर काय करावं, 12वीनंतर काय करावं. कारण आता आपण आधुनिक युगात बघतोय की आपल्याला जे इंस्टाग्राम नॉलेज देते दॅट इज समवेअर लिडिंग टू फॉल्स कमिटमेंट्स. त्यामुळे आपण त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांच्या पद्धतीने, कारण तुम्ही आज त्यांना जोर दबाव देऊन हे मार्गदर्शन नाही करू शकत. कारण आता जेनझी जनरेशन आहे, आपल्या काळात चालू होतो,
0: बरोबर आहे.
1: तो एक आपल्या संस्थेचा अजेंडा आहे आणि बाकी आपण सगळी कामं सुरूच ठेवली आहेत. लोकांची मदत आपण करतोच आहोत, त्यामुळे कोणालाही काही असेल तर त्यांनी लोकाश्रमला कधीही संपर्क करावा. आमचं कार्यालय अहोरात्र सुरू असतं, जे ठाण्यातलं एकमेव कार्यालय जे तुम्ही कधी आलात तरी बंद नसतं 365 दिवस.
0: क्या बात आहे सर. खरं तर आता उत्तरार्धाकडे येतानाच नुकताच एक मुद्दा मला असं वाटतं त्याविषयी भाष्य झालंच पाहिजे. तरुणाई, आजची तरुण पिढी, खरं तर आपण 90s आहोत सगळे आणि 90s आत्ताची जी जनरेशन आहे, म्हणजे आफ्टर 2000 जी काही जनरेशन आहे, त्यांच्यामध्ये हे विचार जर रुजवायचे असतील तर तुमचा याबद्दल काय थॉट आहे, तुमचा काय विचार आहे? जर त्यांच्यापर्यंत हे समाजसेवेची भावना जर रुजवायची असेल तर कसं असलं पाहिजे?
1: त्यांनी माझा आवर्जून इंटरव्ह्यू बघावा
0: फॉर शुअर.
1: आणि मला असं वाटतं काय, ते मूलभूत तुमच्या आतमध्ये पाहिजे, ते तुम्ही
0: इनबिल्ट
1: असणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रास्प नाही करू शकत, ग्रास्प करून तुम्ही एक सर्टन लेवल पर्यंत जाल पण बियॉन्ड बाउंड्री नाही जाणार तुम्ही. त्यासाठी तुम्हाला ती आवडही पाहिजे आणि आवड असेल तर त्याचं तुम्ही म्हणा प्रोफेशनचं पॅशन मध्ये कन्वर्जन व्हायला वेळ लागत नाही.
0: बरोबर,
1: त्यामुळे इट शुड बी इनबिल्ट.
0: एक्झॅक्टली सर, आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून. आय नो की किती हा कामाचा, मी म्हणेन की कामाचा व्याप खूप मोठा आहे आणि त्यातून आज तुम्ही वेळ काढलात आणि आज स्टुडिओला आलात आणि त्यातही आपल्या संस्थेविषयी, मुळात लोकाश्रम ज्याच्यामध्येच जे नाव ऐकताच एक मायेची ऊब आणि एक म्हणतात ना एक मायेचा ओलावा जो आहे तो जाणवतो. तर असं हे मला असं वाटतंय ज्याचं कोणी नाही त्यांच्यासाठी लोकाश्रम आहे, एक हक्काचं ठिकाण, हक्काचं मी म्हणेन की माहेर घर म्हणूयात, तर अशी ही जागा जी तुम्ही निर्माण केलीत, जी तुम्ही सुरू केलीत आणि आज अनेकांचे आधार बनलात, तर तुम्ही जे उचललेलं पाऊल आहे त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि इथून पुढे तुमचं आपल्या संस्थेचं काम हे असं सुरळीत सुरू राहावं अशी इच्छा मी बापाकडे व्यक्त करते आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते. पण तुम्हाला जाता जाता विनंती असेल की आज जे आपल्याला तमाम अनेक लिस्नर्स आहेत, आपले श्रोता वर्ग आहेत, जे ऐकतायत, जे आपल्याला युट्यूबवर पाहतायत, त्यांना जाता जाता तुम्ही काय एक जर मेसेज द्यायचा झाला तर काय?
1: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानेन आचार्य 90 FM, मला योग्य समजलं तिथे बोलवण्यासाठी, त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद दोन्ही. आणि मी तुमच्या व्ह्युअर्सना सगळ्यांना इतकंच सांगेन की उठा,
0: बरोबर,
1: कुठून तरी सुरुवात करा, कारण तुमचा उद्याची सकाळ ही कधी लेट नसते, त्यामुळे तुम्ही उद्याही सुरू करू शकता, आता इम्पॅक्ट सुरू करू शकता. आणि तुमच्या लाईफ मधला 1% तुम्ही लोकांसाठी खऱ्या अर्थाने मनापासून जर तुम्ही स्पेंड केलं तर तुम्हाला ते एक इनर सॅटिस्फॅक्शन नक्कीच मिळेल. त्यामुळे देर इज नेव्हर टू लेट, सो यू कॅन स्टार्ट इट टुमॉरो मॉर्निंग.
0: क्या बात आहे, अतिशय पॉझिटिव्ह. मला असं वाटतंय जेव्हा खूप थकलेलं असेल, आणि मला असं वाटतं सरांनी जसे आता काही वर्ड्स जे अगदी मोलाचे आहेत जे आपण ऐकले तर आपण कुठेतरी एक तिथून पुन्हा एक पॉझिटिव्ह होऊ शकतो. माझंच असं झालेलं की दिवसभर हेक्टिक शेड्यूलमुळे आता मला मुलाखत घ्यायची, पण आज मुलाखतीमध्ये आज जेन्युइन जे काही वाटतं ते मी बोलते. आज मुलाखतीमध्ये या गप्पा सुरू असताना, हा संवाद सुरू असताना जेव्हा इतके पॉझिटिव्ह विचार समोरून आले तेव्हाच ती एनर्जी अजून वाढलेली आहे. तर मला असं वाटतंय अशा नेतृत्वाची आपल्याला खूप गरज आहे. आणि
1: तुम्ही जसं म्हणाल युथ, की यंगस्टर्सना मी एवढंच सांगेन की आज तुम्ही जे फेस करताय, दॅट इज एन्झायटी, डिप्रेशन आणि स्ट्रेस, हे जे तीन प्रॉब्लेम्स हे जगातले आत्ता खूप मोठे आजार आहेत आणि त्याच्यासाठी कुठलंही मेडिकेशन नाहीये. त्यामुळे जर असं काही तुम्ही फेस करत असाल तर आय वुड से की तुम्ही इनर सॅटिस्फॅक्शनसाठी ही कामं सुरू करा, ओव्हर थिंकिंग बंद करा आणि मेडिटेट करा रादर, किंवा तुमचं माइंड कुठेतरी अशा ठिकाणी डायव्हर्ट करा की जिथून तुम्हाला हे नेगेटिव्ह थॉट्स येणार नाहीत.
0: क्या बात आहे. आणि मुळात जेव्हा आपण असं काहीतरी काम करतो ना तेव्हा मिळणारं जे समाधान असतं, आपण त्याला मानसिक समाधान म्हणूया, त्यामुळे जे एक सॅटिस्फॅक्शन लेवल असं ना, दॅट्स आत्मिक सुख, त्याच्या पुढे सगळे प्रॉब्लेम्स आणि हे सगळं विसरायला होतं. त्यामुळे जाता जाता सरांनी अतिशय मोलाचा संदेश इथे दिलेला आहे. पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत, आजचा हा विशेष संवाद तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया नक्की कळवा. आज आपल्यासोबत डॉक्टर अभिषेक राणे सर जोडले गेले होते. केवळ मुलाखत ही त्यांच्या संस्थेविषयी माहिती करून घेणं हा भाग नव्हता, तर आज अनेक लोक, आजची तरुणाई, आजची तरुण पिढी, मुलं असतील, मुली असतील, त्यांच्या सगळ्यांसाठी एक खूप संदेश, चांगला संदेश देणारी आजची मुलाखत होती. आणि त्याचबरोबर ज्या महिला आहेत किंवा अनेक वृद्ध असतील, अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी सरांचे काम कसं राहिलेलं आहे याचा एक आढावा आपण घेतलेला आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा. आचार्य 90 FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नक्की फॉलो करा आणि अशाच अपडेट्ससाठी आणि अशाच नवीन सुंदर सुंदर मुलाखतींसाठी, गप्पांसाठी स्टेडियम आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

आपले सर मला नेहमी विचारतात की तुला शिक्षक का व्हायचे. तर सर, एक सुशिक्षित व्यक्ती एक कुटुंब घडवतो, पण एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो, म्हणून मला शिक्षक व्हायचे.

NTFM वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण आपल्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ले ह्या भ्रमंतीवरती विषय करत आहोत. आज आपण जो किल्ला घेणार आहोत तो आहे शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटर वरती आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इ.स. 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या गडावरती झाला. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बाले किल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांची प्रतिमा देखील आहे. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंटीसारखा आहे म्हणून ह्या किल्ल्याचे नाव शिवनेरी किल्ला असे आहे, जे शिवरायांचे जन्मस्थळ आहे. शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर यांनी या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर 1000 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल एवढी शिधा सामुग्री आहे असा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. जीर्णनगर जुन्नेर म्हणजे जुन्नर हे गाव इ.स. पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजाची नहपाणाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदून घेतली. सातवाहनावर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटीच्या सत्तेखाली होता. 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इ.स. 1443 मध्ये मलिक उल तुजार याने यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमणी राजवटीखाली आला. इ.स. 1470 मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महम्मद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. 1446 मध्ये मलिक महम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे 1493 मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. 1565 मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासिम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर इ.स. 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजींनी त्यांना 500 स्वार त्यांच्या सोबत घेऊन रातोरात शिवनेरीवर गेले. शिवनेरी गडावर श्री भवानी माता शिवाईला जिजाऊने नवस केला. आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवी. शके 1551 शुक्ल नाम संवत्सरी फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजी राजे यांचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी. इ.स. 1630 इ.स. 1632 मध्ये जिजाबाईंनी शिवाजीसह गड सोडला आणि 1637 मध्ये किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. 1632 मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिदोजी विश्वासराव हे होते. त्यांच्या कन्येचा विवाह शहाजी पुत्र संभाजीराजे यांच्याशी झाले. जुन्नर रणसंग्रामात शहाजी पुत्र थोरले संभाजीराजे यांनी पराक्रम केला होता. शाहिस्तेखानाने जुन्नर जिंकले पण संभाजीराजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता आला नाही. त्यामुळे जुन्नर मोगलाईत तर शिवनेरी निजामशाहीत अशी परिस्थिती होती. 1650 मध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले.
याचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रगतवान यांनी केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इसवीसन 1673 मध्ये शिवनेरीचे किल्लेदार अजीज खान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न शिवाजीराजांनी केला. शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. शिवरायांनी त्यांच्या जीवनात जंजिरा आणि शिवनेरी जिंकता आले नाही अशी नोंद आहे. पण स्वराज्याची सीमा ह्या साल्लेरपर्यंत होत्या, त्यामुळे जुन्नर शिवनेरी सारखा प्रांत नसणे शंकास्पद आहे. तसेच चावड, हळसर, जीवदण सारखे किल्ले स्वराज्यात होते. शंभू राजांच्या वेळी औरंगजेबाने रामशेजला वेढा टाकणाऱ्या मोगली सरदारांना जुन्नरवर हल्ला करून ताब्यात घेण्यास सांगितले असे देखील पुरावे आहेत. मोगलाईत शिवनेरीचे अनेक किल्लेदार होते. अजीज खान, फत्ते खान, मुन्शी काझी यासारखे अनेक होते. आभाभट नावाच्या व्यक्तीने धर्मांतर करून मोगलाईत प्रवेश केला. औरंगजेबाने त्याला शिवनेरीचा किल्लेदार म्हणून नेमले. यातील अजीज खान हा पराक्रमी होता. इसवीसन 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. 38 वर्षानंतर 1716 मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठी शाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित झाला. इसवीसन 1755 पेशवे आंग्रे युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तुळाजीला शिवनेरीत कैदेत ठेवले होते. तुळाजींनी सुटकेसाठी स्थानिक कोळी सरदार मदत यांची घेतली. त्यामुळे नानासाहेबांनी चिडून जाऊन कोळी सरदारांची वतने, जमिनी, जहागीरदारी जप्त केल्या अशी पेशवे दप्तरात नोंद आहे. इसवीसन 1764 मध्ये माधवराव पेशवे यांनी प्रशासनात केलेल्या बदलात परिणती शिवनेरी आणि पुरंदर किल्ल्याच्या कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली. शिवनेरीवरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने यांनी कामावरून कमी केले होते. रामचंद्र माने यांनी 15 सप्टेंबर 1764 रोजी शनिवार वाड्यावर राघोबदादा यास बंड मोडून काढणे अवघड जात असल्याची माहिती पत्राद्वारे कळवली होती. महादेव कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानक हल्ला करत अशाच प्रकारे गनिमी काव्याप्रमाणे त्यांनी जीवधन, चावंड, हळसर यासारख्या किल्ल्यांचा ताबा घेतला होता. नंतर पुढे शिवनेरीवरील उधो विश्वेश्वराच्या धोरणांना विरोध करण्यासाठी बंड केले. सन 1765 मध्ये महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळतील देशमुख नाईक संतांजी शेळकंदे यांनी केले. त्यामधील त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला. हे बंड मोडून काढण्यासाठी पुण्याहून बारभाईंनी आणि सवाई माधवरावांनी उधो विश्वेश्वराच्या मदतीला गारद्यांना पाठवले. पुढे बंड मोडून काढले आणि महादेव कावळी सरदारांना शिक्षा करण्यात आली. संताजी मात्र पळून गेले. वारंवार होणाऱ्या बंडामुळे पेशवे हैराण झाले. पुढे सन 1771 मध्ये नाना फडणवीसांनी संतांजी बरोबर तह केला आणि त्यांची सरदारकी बहाल केली आणि शिवनेरी पुन्हा कोळ्यांच्या सेवेत रुजू केले. पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात. शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडून देखील देण्यात येईल. 18 एप्रिल 1774 रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंद प्रत्यर्थात बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यांच्यावरील कैद्यांना सोडून देण्यात आले अशी नोंद आहे. काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखाण्याची पडझड होऊ लागली. सन 10 मे 1818 मध्ये मेजर एल्ट्रिझांनी शिवनेरी किल्ल्याला वेढा घेतला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला, नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याच्या किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. महादेव कोळी चौथरा. शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमारास काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. यापूर्वी हा भाग निजामशहाकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमा भागाकडे आदिलशहाचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित याचा फायदा घेऊन या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार प्राप्त केला असेल. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.
शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नौख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे 1500 महादेव कोळ्यांना जेरमंत्र करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली व त्याच पारसीमध्ये दोन शिलालेख देखील आहे. या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघवतराव यांनी केले. यात सरनाईकांच्या कुटुंबाला नातेवाईकांचा तसेच 52 मावळातील देशमुख नायकांनी यांची धरपकड करून शिरच्छेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रिया देखील होत्या. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव करू नये म्हणून मोगलांनी असे हे भयानक दुष्कृत्य केले होते. शिवनेरी किल्ल्याबद्दल अजूनही आपण माहिती घेऊया, त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.

तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती. आपण शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती घेत होतो. गडावरती जाणाऱ्या वाट्या याच्याविषयी आपण माहिती घेऊ. गडावरती जाण्यासाठी दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसे मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते. साखळीची वाट या वाटेने गडावर जायचे असल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बस स्टँड समोरील रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारण 1 किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेले पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपासून घेऊन येते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने वर पोहोचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास पाऊण तास तरी लागतो. सात दरवाज्यांची वाट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायापाशी घेऊन येतो. या वाटेने गडावर येताना 7 दरवाजे लागतात. पहिला दरवाजा महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिवाई देवी वाजा, सहावा मीना दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 1.5 तास लागतो. या किल्ल्यावरती कसे जाल याचे मार्ग आहेत. मुंबईहून माळशेज मार्गे जुन्नरला येताना माळशेज घाट पार केल्यानंतर 8 ते 9 किलोमीटर अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहोचण्यास मुंबईपासून 1 दिवस लागतो. पुणेहून नारायणगाव मार्गे पुणेमधून नारायणगाव पर्यंत साधारण 75 किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक मार्ग व त्यानंतर नारायणगाव जुन्नर मार्ग 15 किलोमीटर वरती आहे. पुस्तकेचं नाव म्हणाल तर शिवनेरीची जीवनगाथा, शिवनेरीचे इतिहास सांगणारे इतर पुस्तके डॉक्टर लहू काचरे गायकवाड यांच्याकडे आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या आरामदायक विनाथांबा बस सेवेला शिवनेरी असे नाव दिले गेले. असा हा आपला शिवनेरी किल्ला, ज्याच्यामध्ये ह्या किल्ल्यात आपल्या इतिहासाची पूर्ण माहिती आहे. जय महाराष्ट्र.

नमस्कार, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आरजे ज्योती, आचार्य 90 FM वरून. आपण जे ऐतिहासिक किल्ल्यांविषयी भ्रमंती ह्याच्यामध्ये घेत होतो, त्याच्यामध्ये आजचा जो किल्ला आहे तो आहे पन्हाळा. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड किंवा पारना हा किल्ला डोंगरी किल्ल्यात पडतो. संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व होते. डोंगरी किल्ल्याचे महत्व सांगताना कौटिल्य लिहितो, भुईकोट किल्ल्यापेक्षा पानकोट किल्ला चांगला व पानकोट किल्ल्यापेक्षा डोंगरी किल्ला चांगला. महाराष्ट्रात गिरिदुर्गाची संख्या फार मोठी होती आणि आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. पन्हाळगड हा कोल्हापूर शहराच्या वायव्येस 21 किलोमीटर अंतरावर आहे. पन्हाळगड हे ठिकाण उत्तर अक्षांश 16.48 व पूर्व रेखांश 74.8 यावर वसलेले आहे. याची कोल्हापूर पासूनची उंची 700 फूट उंच असून पन्हाळ्याच्या पायथ्यापासूनची उंची 275 फूट आहे. या गडाचा गेर जो आहे तो 42 मैलाचा आहे. गडाच्या तटबंदीची बांधणी व रचना काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी जांबा खडक फोडून 32 फुटापर्यंत तयार केलेली आहे. काही ठिकाणी तो 15 ते 30 फूट उंचीच्या दगडांनी बांधलेली तटबंदी आहे. तटाची रुंदी सर्वसाधारणपणे 5 फूट आहे, पण दरवाजे व माऱ्याच्या टापूत येणारा विभाग या ठिकाणी ती 15 फूट रुंदीची ठेवण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी आता एक व बाहेर असे दुहेरी तट आहे. डोंगरी किल्ला बांधताना सर्वात महत्वपूर्ण गोष्ट असते ती पाण्याची. पाण्याची सोय ज्या ठिकाणी असेल तेथेच डोंगरी किल्ला उभारता येतो. पन्हाळगडाच्या भागात पाण्याची सोयी चांगली आहे, कारण या गडाच्या उत्तरेस वारणा, दक्षिणेत कासारी व भोगावती या नद्यांना हा भाग वेढलेला आहे. त्याचप्रमाणे पन्हाळगडावर सादोबा तलाव व सोमाला तलाव हे आदिलशाहीच्या काळात बांधण्यात आले होते. तसेच पन्हाळ्यावर अनेक विहिरी आहेत. यात उल्लेखनीय विहीर म्हणजे कर्पूरबाव, अश्वलायन तीर्थ, तसेच अंधारबाव, श्रीनगर आणि शृंगारबाव. श्री संभाजी मंदिरातील विहिरी इत्यादी आहेत, त्यामुळे पन्हाळगडावर पाण्याची कमतरता नसे व आजही भासत नाही. पन्हाळगडाची विविध नावे. पन्हाळगड हा वेगवेगळ्या राजवटीच्या ताब्यात गेल्यावर या गड्यांची नावे बदलत गेल्याचे संदर्भ मिळते. पन्हाळगडाचे पुराण काळातील नाव ब्रह्मगिरी असे होते. या पाठीमागची दंतकथा अशी आहे की ब्रह्मदेवाने पूजा उत्पन्न करण्याच्या हेतूने येथे सोमेश्वर लिंग व सोमेश्वर सरोवर निर्माण करून तपश्चर्या केली, म्हणून ह्या गडाचे नाव ब्रह्मगिरी असे पडले. तसेच आणखी एक दंतकथा सांगितली जाते की पन्हाळगडावर पराशर ऋषींनी उग्र तपश्चर्या केली. या तपश्चर्येत इंद्रराजाच्या सूचनेवरून नागांनी तपश्चर्येत विघ्ने आणली, म्हणून पराशरांनी त्यांना शाप दिला. परंतु नाग शरण आल्याने त्यांनी शाप मागे घेतला. तेव्हापासून हे ठिकाण नागांचे स्मरणार्थ पन्नग आलय, पन्नग म्हणजे नाग, आलय म्हणजे घर, यावरून ह्या गडास पन्नगालय असे नाव पडले. जुना शिलालेखात वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव प्रणालक किंवा पद्मनाल असे आले आहे. यातून पन्हाळा शब्दाची उत्पत्ती झाली असावी. पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव शहानबी दुर्ग असे ठेवले गेले. पुढे शिवाजी महाराजांकडे या गडाचा ताबा आल्यावर तो पन्हाळा या नावाने ओळखला गेला. शिवकालीन भूषण कवीने आपल्या काव्यात याच पर्णालगड असे म्हणाले आहे. गँड्रपच्या वर्णनात पन्हाळगडाचा उल्लेख पन्हाळा असा करण्यात आला, तर मेजर ग्रहांनी पन्हाळगडाचा उल्लेख पन्हाळा किंवा पुनाला असा देखील केला आहे. पन्हाळा किल्ल्याचे महत्व. हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्वाचा ऐतिहासिक असा किल्ला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटनाशी संबंधित असा किल्ला आहे. हा किल्ला एक भव्य आणि मजबूत किल्ला आहे. हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ सुद्धा आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट देखील झाली. पन्हाळगडाविषयी आणखी थोडी माहिती घेऊया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.

पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण पन्हाळा गडाविषयी जी माहिती घेत होतो ती याविषयी आपण बघूया की पन्हाळ्याला साधारण 1200 वर्षाचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. त्याचे पहिले नाव पंडगाला आहे व पाली भाषेतील आहे. येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला. मार्च 1660 ला किल्ल्यात सिद्धी जोहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढल्याने 600 माणसासकट पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे ते निसरले. बरोबर शिवा काशीत व बाजीप्रभू देशपांडे

त्याच्यात 3 मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे. गडावरील जे पाहण्याची ठिकाणे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया. राजवाडा हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉयज हॉस्टेल आहे. दुसरे ठिकाण आहे सज्जा कोठी. राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोटी बाजा इमारत दिसते. आज इमारतीत संभाजीराजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार बघण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबते इथेच चालायची. तिसरे ठिकाण आहे राजदिंडी. ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजी महाराज सिद्धीजवळच्या वेड्यातून निसटले होते. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाज्यातून 45 मैलाचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोचले. नंतरचे ठिकाण आहे अंबरखाना. अंबरखाना हा पूर्वीचा बाले किल्ला. याच्या संभोवती खंदक आहेत. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आणि भात असे सुमारे 25,000 खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या, दारुगोळ्याची कोठारे आणि 1 टाकसळ सुद्धा होती. 4 दरवाजा. हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इसवीसन 1844 मध्ये हा इंग्रजांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथे शिवाकाशी यांचा पुतळा देखील आहे. सोमाळे तलाव. गडाच्या पेठेलागत हे एक मोठे तळे आहे. हे तळे जे मोठे आहे पण जवळच तिथे बघण्यासारखे सुद्धा बरेच ठिकाण आहेत. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी देखील आहे. सोमेश्वर तलावापासून पुढे गेल्यावर 2 समाध्या लागतात. सोमाळे तलाव. गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष साफ्याची फुले वाहिली होती. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी. सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर 2 समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे. रेडे महाल. याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते. त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुतः ही पागा आहे, मात्र त्यात अनंत जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत. संभाजी मंदिर. ही एक छोटीशी गडी व दरवाजा आहे, त्याला संभाजी मंदिर असे म्हणतात. पुढे गेलात तर धर्मकोठी. संभाजी मंदिरापुढे गेल्यानंतर एक झोपदार इमारत दिसते. ती धर्मकोटी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करतात. अंदरबाव. 3 दरवाजांच्या वरच्या बाजूला माळावर 1-3 कमानीची काळ्या दगडांची वस्तू असते. ही वास्तू 3 मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे, तर मधला मजला जो आहे तो चांगला ऐसपैस आहे आणि त्यातून तटाबाहेर बाहेर जाण्यासाठी खिडकी वजा चोर दरवाजा सुद्धा आहे. महालक्ष्मी मंदिर. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण 1,000 वर्षापूर्वीचे असावे असे वाटते. राजा गंडारित्य भोज यांचे हे कुलदैवत होय. 3 दरवाजा. हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा आहे. दरवाजावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इसवीसन 1676 मध्ये कोंडाजी फर्जदने येथून अवघ्या 60 मावळ्यांनीशी किल्ला जिंकला. पुढे गेलात तर बाजीप्रभूंचा पुतळा आहे. एसटी थांब्यावरनं थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचे आवेशपूर्ण पुतळा होय. गडावरती राहण्याची सोय सुद्धा आहे. गडाच्या जवळपास राहण्यासाठी निवासस्थान आणि हॉटेल आहेत. खाण्यापिण्याची सोय म्हणाल तर जेवणाची सोय ही निवासस्थानांमध्ये होते. येथील झुणका भाकर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. जाण्यासाठी ह्या गड्यावरती जो वेळ लागतो त्याविषयीची आपण माहिती घेऊया. कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने 1 तास लागतो. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बस स्टँड येथून बसमधून पन्हाळा 3 दरवाजे येथे 1/2 तासात पोचते. पन्हाळा हा पिकनिक पॉइंटला कसे जायचे? कोल्हापूर शहरातील टाउन हॉलमधून उद्यानापासून 22 किलोमीटर येथे पन्हाळगडाचे अंतर आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक रंखाळा बसस्थानकातून दर 45 मिनिटांनी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुविधा आहे. त्यासाठी प्रतिमानसी 26 रुपये

प्लेट आहे. शहरातून खासगी वाहन करून गेल्यास 1 ते 1.5 हजार रुपये खर्च आहे. कोल्हापूर मधून 23 किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणार वेळ 40 मिनिटं आहे. तिथे राहण्याची सोय देखील आहे. गडावर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्समध्ये देखील उपलब्ध आहेत. या ठिकाणी जेवण नाश्त्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ जेवण घेऊन सुद्धा जाऊ शकता. 1 दिवसात या गडाची सहल करून कोल्हापूर शहरात राहण्यासाठी येणे शक्य आहे. पन्हाळगडावरील तबक उद्यान, वीर भाजी प्रभू यांचा पुतळा, अंबारखाना, धर्मकोटी, नायकनीची सज्जा, ताराराणी राजवाडा, सज्जाकोटी, वाघ दरवाजा, 3 दरवाजा, पांडव दरा, सोमेश्वर तलाव आदी ही प्रेक्षणीय स्थळ बघण्यासारखी आहेत. पन्हाळ्याचा माथा थंडगार वृक्षराजनी बहरलेला आहे आणि इथले वातावरण सुद्धा खूप आल्हाददायक आहे. सह्याद्रीच्या पर्वतात कुशी माथ्यावर असणाऱ्या गडांपैकी हा एक महत्वाचा दुर्ग आहे. कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराराणी यांनी आपली राजधानी काही वर्ष इथेच ठेवली. असा हा माझा पन्हाळागड, ऐतिहासिक किल्ला. जय महाराष्ट्र.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आचार्य 90 FM वर आपल्यासोबत आहे मी, आपल्या सगळ्यांची लाडकी आरजे सुवर्णा. आणि आज आपण राजस्थानची सफर करणार आहोत. राजस्थानचं क्षेत्रफळ आहे 342,239 चौरस किमी. आकारमानाने राजस्थान हे भारतातलं पहिल्या क्रमांकाचं मोठं राज्य. अरवली पर्वताने राजस्थानचे पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थान असे दोन भाग पडलेत. पश्चिम भागाला मारवाड असं म्हटलं जातं आणि पूर्व भागाला मेवाड असं म्हटलं जातं. राजस्थानात तळ्यांची अगदी रेलचेल आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तिथे बरेच तलाव आहेत, पावसाळ्यामध्ये ती भरून जातात, पण त्यापैकी निम्मी ही हिवाळ्यामध्ये कोरडी पडतात. राजस्थानचं लोकजीवन जसं पराक्रमाने आणि कलाप्रियतेने वेधक बनलंय, तसंच प्रेरणादायी गडकिल्ले, पावन तीर्थक्षेत्र, सुंदर शहरं, निसर्गरम्य सरोवरं, मंदिरं यांमुळे सुद्धा राजस्थान हे अधिक लोभनीय आणि आकर्षक वाटतं. सगळ्यात पहिले आपण भेट देऊया जयपूरला. राजस्थानची सध्याची राजधानी म्हणजेच जयपूर. महाराजा सवाई जयसिंग यांनी इसवी सन 1727 मध्ये हे शहर वसवलं. वास्तुशास्त्राच्या आणि नगर रचनेच्या दृष्टीनं जयपूर हे एक सुरेख आणि अतिशय देखणं असं शहर आहे. काही पाश्चात्य लोकांनी तर जयपूरला भारताचं पॅरिस असं सुद्धा म्हटलंय. या शहरातल्या सगळ्याच लहान मोठ्या वास्तू गुलाबी रंगाने रंगल्या आहेत. मानसिंग राजाने हे शहर गुलाबी केलं, त्यामुळेच जयपूरला पिंक सिटी अर्थात गुलाबी नगरी असंही म्हणतात. प्रशस्त असे रस्ते, विस्तीर्ण उद्यानं, भव्य महाल यांनी जयपूर अगदी नटलंय. इथली प्राचीन वेधशाळा, वस्तू संग्रहालय, चित्र संग्रहालय, सिटी पॅलेस, चंद्रमहाल ही काही प्रेक्षणीय स्थळं. हवा महल ही 5 मजली अनेक गवाक्षांची सुंदर वास्तू म्हणजे तर जयपूरचं खास आकर्षण मानलं जातं. जयपूरपासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर अंबेर ही जुनी राजधानी आहे. तिथला किल्ला, भव्य महाल, दरबार, माउना सरोवर ही इथली काही प्रेक्षणीय स्थळं. आता आपण अजमेरकडे वळूया. अजमेर हे धर्म, कला आणि संस्कृतीचं संगम स्थान अजयपाल चौहान वसवलंय. अकबर बादशाह इथे येऊन राहत असे. अजमेर येथील किल्ला, वस्तू संग्रहालय, अनासागर तलाव, दौलतबाग ही इथली काही प्रेक्षणीय स्थळं. अजमेरला दुसरी मक्का सुद्धा मानली जातं. ख्वाजा मुईद्दून चिश्ती या महान मुस्लिम संत पुरुषाचा भव्य प्रशस्त असा दर्गा इथे आपल्याला पाहायला मिळतो. अजमेरपासून साधारण 11 किलोमीटरवर पुष्कर तीर्थ आहे. सगळ्या हिंदू तीर्थात याचं वेगळंच महत्व आहे. कार्तिकी पौर्णिमेला इथे मोठी जत्रा भरते. पुष्कर तलाव, सावित्री ब्रह्मा, श्रीरंगजी यांची मंदिरं, तसंच इथला नयनरम्य परिसर हा प्रेक्षणीय आहे. श्रीरंगजींचे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण दाक्षिणात्य पद्धतीचं आहे. मंडळी, आपली भ्रमंती अशी सुरू राहणार आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि वळूया पुढच्या ठिकाणाकडे. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत. आपण ऐकतोय सेगमेंट विविधा.

मंडळी, आचार्य 90 FM वर आपण ऐकतोय सेगमेंट विविधा आणि आज आपण सफर करतोय राजस्थानची. राजस्थान हे भारतातलं आकारमानानं सगळ्यात मोठं आणि राजस्थानमध्ये बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत. तर हळूहळू आपण एका क्षेत्राकडे जातो आहोत. तर आता आपण अजमेरकडून जोधपूरकडे जाणार आहोत. श्रोते हो, जोधपूर हे राजस्थानमधलं एक महत्वाचं प्रेक्षणीय स्थळ. राव जोधाने इसवी सन 1459 साली हे वसवलं आणि मंडोरची राजधानी इथे आणली. या भव्य किल्ल्यात मोती महल, फतह महल, फूल महल हे अतिभव्य असून त्यांच्या भिंतीवर आणि खांबावरचं रंगकाम हे केवळ अप्रतिम आहे. शहरात गुलाब सागराच्या काठी राजमहल, तलहटींचं सुरेख असं मंदिर आहे. जवळच मंडोर हे स्थळ आहे. मांडव ऋषींची ही तपभूमी होती. इथला तना पीर दर्गा, इथले किल्ले, वीर भवन ही इथली काही महत्वाची प्रेक्षणीय स्थळं. राजस्थानातलं नाथद्वारा हे वैष्णव संप्रदायाचं मोठं तीर्थक्षेत्र असून मंदिराला नंदजी का घर असं म्हणतात. त्यांच्या मंदिराला शिखर नसतं. दुसरं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे राजस्थानातल्या राजपूतांचं महान दैवत एकलिंगजी यांचं कैलाशपुरी इथलं भव्य मंदिर. इथे पंचमुखी शिवालिंग पाहायला मिळतं. त्याच्यानंतर राजस्थानविषयी बोलताना उदयपूर, जयपूर आणि उदयपूर खरं तर ही भावंडच आपण म्हणतो. तर आता आपण उदयपूरविषयी बोलणार आहोत. राजस्थानविषयी बोलताना उदयपूर आणि चित्तोडगड ही ठिकाणं ओघावघानं येतातच. उदयपूर हे डोंगरांच्या दणकट बाहूंनी वेढलेलं राजस्थानातलं एक प्रमुख शहर. उदयपूर इथलं 4 चौरस मैलांचं विस्तीर्ण पिछोला सरोवर तसंच त्यातलं जगनिवास आणि जगमंदिर हे इथले राजप्रासाद आपलं मन अगदी प्रसन्न करून टाकतात. जवळच फत्तेसागर तलाव आहे, जगदीश मंदिर, सहेलियो की बारी नावाचं उद्यान, कारंजी, कलात्मक छत्र्या, राजप्रासादातली चित्रमहाल आणि काचमहाल ही स्थळं उदयपूरच्या सौंदर्यात अगदी अधिक भर घालतात. चित्तोडगड म्हणजे जणू राजस्थानचं नाक, शिवाय राजस्थानचं धारातीर्थ. इथेच सगळा पराक्रमी इतिहास घडला. गडावर अनेक वीरांच्या स्मारक छत्र्या आपल्याला पाहायला मिळतात. राणा कुंभाने उभारलेला 120 फूट उंचीचा भव्य कीर्तीस्तंभ इथे आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय पद्मिनी तलावावरचं जलमंदिर हे सुद्धा इथलं एक प्रेक्षणीय स्थळ. एकूणच उदयपूर आणि चित्तोडगड हे पाहायला आपण विसरता कामा नये जर आपण राजस्थानात चाललो आहोत तर. श्रोते हो, राजस्थानची भ्रमंती करताना आपण जयपूर, अजमेर, जोधपूर, उदयपूर या ठिकाणांची सफर केली. यापुढचं महत्वाचं ठिकाण म्हणजे अबूचा पहाड. अबूचा पहाड म्हणजे राजस्थानातलं थंड हवेचं प्रेक्षणीय आणि निसर्गरम्य असं स्थळ. याची उंची सुमारे 1270 मीटर आहे. गर्द झाडी, सुरेख तलाव, प्रेक्षणीय मंदिरं, पहाडांचे कडे आपलं लक्ष अगदी सहज वेधून घेतात. इथला सनसेट पॉइंट हा अतिशय प्रसिद्ध. इथला दिलवाडा मंदिर संपूर्ण संगमरवरी बांधणीचं असून त्याचे स्तंभ, छत, द्वार यांच्यावरचं कोरीव नक्षीकाम, मूर्तीकाम हे अप्रतिम आहे. इथूनच जवळच एक गोमुख आहे, लहानसं देऊळ आणि एक दगडी गोमुख असून त्यातून पाण्याची संततधार पडत असते. या काही महत्वपूर्ण प्रेक्षणीय स्थळांव्यतिरिक्त जैसलमेर, कोटा, बुंदी, भरतपूर, अलवार, बैराट, नागौर, सांभर, धौलूर, झालवा

वाड, पाटण, करवली, शहापुरा, प्रतापगड अशी कितीतरी सुंदर मन वेधून घेणारे ठिकाणं ही राजस्थानची सफर करताना आपल्याला पाहायला मिळतात. एका गाण्यानंतर आपण वळूया आणि राजस्थानच्या संस्कृतीविषयी बोलूया. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत.

मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत राजस्थान विषयी आणि आपण एक छानशी सफर करतोय. खरंच फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि गुलाबी थंडी पडलेली आहे, तर आपण सगळेच या निमित्ताने कुठे ना कुठे जात असतो, सफर करत असतो. तर तुम्ही सुद्धा या दरम्यान राजस्थान म्हणजे वाळवंटी प्रदेशात जाण्याचा विचार करत असाल तर हाच तो काळ, योग्य काळ, सुकाळ म्हणू शकतो आपण. कारण साधारण मार्च महिन्यानंतर इथे प्रचंड उन्हाळा असतो, त्यामुळे हा काळ अगदी छान आहे. श्रोतेहो, आपण राजस्थानातल्या काही प्रेक्षणीय स्थळांकडे भ्रमंती करून आलो आहोत. आता राजस्थानच्या संस्कृतीकडे. भारतातल्या इतर प्रांतांमध्ये जसे सण समारंभ, उत्सव, व्रतवैकल्य आहेत, तसेच ते राजस्थानमध्ये सुद्धा आहेत. राजस्थानात सणाला तिवार असं म्हणतात, तर व्रताला बरत असं म्हणतात. सात वार और नौ त्योहार अशी उत्सवांची रेलचेल इथे असते. राजस्थानात वसंत ऋतूचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं जातं. सगळी माणसं भेदभाव विसरून या उत्सवात सामील होतात. फाग हा देखील राजस्थानी माणसांचा अत्यंत आवडता उत्सव, तोही वसंत उत्सवादरम्यानच असतो. या फाग उत्सवात लोक एकमेकांवर गुलाल उधळतात. फाल्गुन मध्य प्रतिपदेपासून ते चैत्र शुद्ध तृतीयेपर्यंत गणगौर हा 18 दिवसांचा स्त्रियांचा उत्सव चालतो. या दिवसात राजस्थानी मुली मिळून देवीसाठी दुर्वा, फुलं, पत्री गोळा करतात आणि देवीची पूजा करतात. स्त्रिया घुमर नाचतात तर पुरुष गिंदड नृत्य करतात. या व्रतादरम्यान स्त्रिया हातापायांना मेहंदी लावतात, यालाच सिंदारा असं म्हटलं जातं. आखातीज म्हणजेच अक्षय तृतीयेला राजस्थानात हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो. अशा प्रकारे राजस्थान हे उत्सव आणि सणांसाठी सुद्धा तितकंच लोकप्रिय आहे. राजस्थानी घरांचंही वैशिष्ट्य वेगळं आहे. त्यांचं वेगळेपण म्हणजे तिथल्या दाराजवळच्या चित्रांचं, या चित्रांना सूण असं म्हटलं जातं. जसं महाराष्ट्रात स्वस्तिक रेखाटलं जातं तसं इथे सूण रेखाटलं जातं. तीन पानांसारखी ही एक नक्षीदार आकृती असते आणि यामध्ये देवाचं नाव सुद्धा लिहिलेलं असतं. आता आपण वळूया राजस्थानी पोशाखाकडे. खरं तर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आपण राजस्थानाचे पोशाख बघतो आणि अगदी सहज आपण आकर्षले जातो. तर इथला जो पोशाख आहे तो तसा आहेच, मुळात लोभनीय आहे. राजस्थानी महिला या घेरदार असा घागरा घालतात, कोपरापर्यंत लांब आणि पाठीमागून थोडीशी उघडी असलेली चोळी हा इथला प्रमुख पोशाख. घागरा हा घोट्यापर्यंतचा स्कर्ट म्हणता येईल, जो मिरर वर्कनी छान असा सजवलेला असतो. सोबत चोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहान टॉपसह तो परिधान केला जातो. ओढणी किंवा छुनरी घेतली जाते. स्त्रियांसाठीचा हा पारंपरिक पोशाख असून पुरुषांना धोती किंवा पायजमा, त्यावर कुर्ता, डोक्याला वेटोळीयुक्त पगडी, बंध गला जॅकेट, मोजडी, अंगरखा असा हा पुरुषांचा पोशाख. थोडक्यात काय, तर इथली संस्कृती, इथला पोशाख, इथला ऐतिहासिक वारसा हे सगळंच जपून ठेवण्यासारखं आहे आणि पाहण्यासारखं आहे. तर नक्कीच जर तुमच्या लिस्टमध्ये राजस्थान आणि तिथली ठिकाणं नसतील तरही तुमच्या लिस्टमध्ये ऍड करण्यासारखी आहेत. आणि सफर करायची इच्छा असेल तर राजस्थान याच्यासारखा चांगला प्रदेश असू शकत नाही. आणि मी म्हटलं तसं की साधारणतः फेब्रुवारीनंतर किंवा मार्चनंतर आपण म्हणू शकतो, होळीनंतर इथे प्रचंड उकाडा असतो, त्यामुळे जर तुम्हाला इथे जायचं असेल तर हाच काळ अतिशय चांगला आहे, थंडीचा काळ. तर अशा प्रकारे आपण आज राजस्थानची भ्रमंती केली. शक्य तितक्या ठिकाणांचा आपण प्रवेश केला आजच्या कार्यक्रमामध्ये. पुन्हा भेटूया नवीन विषयासह विविध या सेगमेंटमध्ये. ऐकत रहा आचार्य 90 FM. मी सुवर्णा तुमचा इथेच निरोप घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गूळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गूळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलचीपूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडस तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: येस
1: मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावतायत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्यात. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोतेव, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाचच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशकं यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये, तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला, तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का. आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरट करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेलो असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी. आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेलं आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साधेसं आणि मग या प्रकारांकडे, त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातल्या शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तमिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. जरी घरगुती चिमणीत की प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेत जमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते.

हे परत घे जरा हे वाक्य. हा, पिवळ्या घशाची चिमणी जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. या वर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत. वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शोसाठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाराची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं असं वृक्षारोपण आपण करणार आहोत ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोर आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवण
1: सा सारेगामाचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानेकाचा। नमस्कार, आजचा आपला एपिसोड असणार आहे प्रेमाविषयीचा, अर्थात रोमॅन्टिक गाण्यांचा, आणि तो काळच वेगळा होता असंही म्हणायचा। मेसेजेस आणि स्माइलीज मधून प्रेम व्यक्त करण्यापेक्षा नजरेतून त्या व्यक्त केल्या जायच्या। खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों असं म्हणण्यापेक्षा अव्यक्तातून व्यक्त होण्याचा, किसी डिस्को में जाए किंवा चल ना डेटवर जाऊ असं न म्हणता एखादं गुलाबाचं फूल देऊन किंवा कविता लिहून व्यक्त होण्याचा। मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एकापेक्षा एक सरस प्रेमावर बेतलेले उत्तम कथानकांचे, आशयाचे, वेगवेगळ्या विषयांचे आणि प्रगल्भ सिनेमे बनले गेले आणि म्हणूनच सिनेमांचा हा काळ आपण सुवर्ण काळ म्हणून ओळखतो। आज अशाच उत्तम सिनेमातली प्रेमाविषयी बोलणारी, प्रेम करायला शिकवणारी आणि आजही आपल्याला प्रेमात पाडणारी गाणी कारवा क्लासिक्स मराठी मधून येत आहेत तुमच्या भेटीला। पहिलंच गाणं आहे, मी रात टाकली मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली। नाधो महानोरांचे हे अप्रतिम शब्द, लताबाईंचा दैवी आवाज, हृदयनाथ मंगेशकरांचं धुंद करणारं संगीत आणि याबरोबरीनं आपल्याला आठवतेच ती नाग्यासाठी वेडी झालेली आणि त्याच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारी, बेभान होणारी चिंधी, अर्थात स्मिता पाटील यांची भूमिका। गोनी दांडेकर यांच्या जैत्रजैत कादंबरीतल्या नाग्या आणि चिंधी या पात्रांनी प्रेमाची एक वेगळीच व्याख्या आपल्यासमोर मांडली।

तुझा शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्यांचा, उगा लाजण्याचा किती हा बहाणा, शब्दरूप आले मुक्या भावनांना. धाकटी बहीण या सिनेमातलं जगदीश खेबुडकर यांच्या गीतानं धुंद करणारं, सुधीर फडके यांच्या संगीतानं मुक्या भावना जागवणारं, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजांनी खरोखर कान तृप्त करणारं हे गाणं आपण आताच ऐकलं. कमीत कमी शब्दांमध्ये प्रेयसीचं किती सुंदर वर्णन करता येऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी या गाण्यातून दिलंय. उगाचच शब्दबंबाळ आणि जड शब्दप्रयोग न करता साधे सोपे शब्द ज्याचा गाभार्थ खूप मोठा. मराठीच्या खऱ्या अर्थाने कक्षा रुंदावणाऱ्या सिनेमांचा काळ तो हाच होता. आणि ज्या जोडीनं, आणि आता मी बोलणार आहे ते म्हणजे अर्थात ज्या जोडीनं मराठी सिनेमाला खऱ्या अर्थानं प्रेमपट बहाल केले असं म्हणता येईल अशा जोडीबद्दल, रमेश देव आणि सीमा देव. त्यांच्या स्क्रीनवरच्या केमिस्ट्री बरोबरच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री सुद्धा सुपरहिट ठरली. या दोघांनी लग्नानंतर सुद्धा स्वतःची सिनेमातली कारकीर्द यशस्वीरित्या सुरू ठेवली. अपराध, वरदक्षिणा, मोलकरीण, आनंद, जेता अशा मराठी हिंदी सिनेमांमध्ये ही जोडी आपल्याला एकत्र दिसली आणि लोकांनी सुद्धा या जोडीवरती भरभरून प्रेम केलं. त्यांच्याच अपराध सिनेमातलं पुढचं गाणं येतंय तुमच्या भेटीला. हा चित्रपटही खूप सुंदर होता. यामध्ये रमेश देव आणि सीमादेव यांच्या बरोबरीनंच इंद्राणी मुखर्जी होते. सीमादेव यांचा यामध्ये निगेटिव्ह रोल आहे, पण सीमादेव यांना निगेटिव्ह रोलमध्ये बघणं अनेक मराठी रसिक प्रेक्षकांना काही फारसं रुचलं नव्हतं. पण या सिनेमाच्या विषयाला, कथानकाला आणि यातल्या गीतांना लोकांनी इतकी पसंती दिली की हे काय, आजही आपण ती ऐकतोय.

कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.

पाडवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. आताच जे आपण गाणं ऐकलं ते होतं आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमातला. हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर हे गाणं सिनेमाच्या त्या ठिकाणी येतं जेव्हा कांचन ही काशीनाथ घाणेकरांच्या आपल्या वयाहून दुप्पट असणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात

पडतंय. सिनेमातलं हे गाणं अत्यंत निरागसपणे चित्रित केलं गेलंय. या गोष्टीला भडक न बनवता, कसलाही थिल्लरपणा न करता, अत्यंत सटल आणि विषयाची प्रगल्भता न सोडता हे गाणं आपल्याला सिनेमात भेटतं. हे गाणं जरी नवं असलं तरीही जुन्या काळाला अत्यंत चपखल बसणार आहे. जे जसं आहे ते तसं मांडायला खूप धाडस लागतं आणि ते दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यानं दाखवलंय यासाठी त्याचं खूप कौतुक. त्यामुळे आपण जे म्हणतो की कृष्णधवल पासूनचा जो सुवर्णकाळ आहे मराठी सिनेमांचा, तो सुवर्णकाळ पुन्हा एकदा आपण अनुभवतोय, कारण नवे प्रयोग होताना आपल्याला सध्या दिसत आहेत. नव्या प्रयोगांबद्दल आपण बोलतोय तर पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी मराठीमध्ये केलेला एक वेगळा प्रयोग होता, तो म्हणजे एका मराठी सिनेमासाठी प्रादेशिक भाषेतलं गाणं त्यांनी संगीतबद्ध केलं. 1985 साली प्रदर्शित झालेली महानंदा ही फिल्म आणि यातलं माझं आवडतं कोकणी भाषेतलं गाणं ते म्हणजे माझे राणी माझे मोगा. एकतर कोकणी भाषेतच इतका गोडवा आहे आणि त्यात लता दिदी आणि सुरेश वाडकरांनी हे गायलंय आणि या गाण्याच्या कवयित्री आहेत शांता शेळके, त्यामुळे या साऱ्याला दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. हा सिनेमा सुद्धा लेखक जयवंत दळवी यांच्या महानंदा या कादंबरीवर आधारित आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे. त्यामुळे जेव्हा साहित्याला संगीताची जोड मिळते तेव्हा ही अशी उत्कृष्ट दर्जेदार कलाकृती निर्माण होते याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. कारवा क्लासिक्स मराठीमधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला.

मोहित्यांची मंजुळा या सिनेमातलं हे सुपर डुपर हिट गाणं, आणि हे गाणं खरोखरच मनाचा पिसारा फुलवणार आहे, नाही का? जेव्हा केव्हा आपण हे गाणं ऐकतो तेव्हा प्रसन्न व्हायला होतं. मोरपीस हे आपण कायमच आपल्या अशा भयांमध्ये, पुस्तकांमध्ये जपून ठेवलेलं असतं. काळानुसार, वयानुसार त्याचे संदर्भ मात्र बदलत जातात, आणि जेव्हा जेव्हा हे मोरपीस आपल्याला सापडतं तेव्हा तेव्हा जुन्या आठवणींमध्ये रमायला होतं, असाच अनुभव आपल्याला ही गाणी देतात. पूर्वीचे सारेच सिनेमे हे वास्तववादी असायचे. प्रेक्षकांची नाळही सामाजिक आशयाच्या विषयांशी घट्ट बांधलेली होती. सामान्य माणसाचा जगण्याचा केंद्रबिंदू हा गावातला होता, त्यामुळे कथानक, गाणी ही त्या धाटणीची होती. आणि अर्थात रोमॅन्सही. कारवा क्लासिक्स मराठी मधून पुढचं गाणं येतं तुमच्या भेटीला, जे आहे बन्या बापू सिनेमातलं. हे गाणं तर सुपरहिट आहे. जे ठसकेबाज गाणं आहे, प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी. बाळ कर्वे यांनी 10 ते 15 मराठी सिनेमे केले, मात्र या सिनेमात ते चक्क हिरोईन बरोबर बागेत फिरताना, गाणे म्हणताना, बागडताना दिसत आहेत. सरला येवलेकर ही त्यांची या सिनेमामध्ये नायिका होती. या सिनेमाची गाणी इतकी चालली की हा सिनेमा बेळगावमध्ये सलग 19 आठवडे चालला, आणि बेळगावमध्ये मराठी सिनेमानं केलेला हा विक्रम आहे. मराठी भावगीतातील अनेक एव्हरग्रीन हिट्स दिलेले गीतकार कवी डॉक्टर मुरलीधर गोडे यांचे हे शब्द आहेत. तेव्हा चला अनुभवूयात हा अनोखा रोमॅन्स या गाण्यामधून.

0: आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा.
1: एक लाजरन साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग, एक लाजरन साजरा मुखडा.

हाय हाय हाय, एक लाजरांचा जरा मुखडा, नक्कीच तुमचा मुखडा आता खुल्ला असणार आहे. मराठी सिनेमांचं एक युग ग्रामीण महाराष्ट्र आणि तमाशापटांनी गाजवलं. चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या सिनेमातलं हे गाणं माहीत नाहीये असं आपल्याला शोधूनही सापडणार नाही. थेबुडकरांनी

च्या लेखणीतून उतरलेलं हे गाणं अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकरांनी काय ठसक्यात गायलंय की आता कुणीही आता आपल्याला का असं विचारलं तर बघत्यात असं उत्तर येणं साहजिक आहे. सध्याच्या मुलींना लाजता येतं का असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आणि अर्थात काळ खूप बदललाय. त्या काळी प्रेम व्यक्त करण्याची पत्र पाठवणं सोडून फारशी काही साधनं पर्याय उपलब्धच नव्हते. त्यामुळे मग नजरेतूनच बोलणं, जेव्हा भेट होईल तेव्हा मन मोकळं करणं, एकमेकांवर कविता लिहिणं आणि पुन्हा भेटेपर्यंत असणारी ओढ, मनाची धडधड अनुभवणं, हे सगळं ज्या ज्या लोकांनी त्या त्या वेळी त्यांच्या आयुष्यात अनुभवलंय ते विलक्षण असणार आहे. पुढचं गाणं येतं तुमच्या भेटीला भिंगरी सिनेमातलं, सजणी ग भुललो मी काय जादू झाली, बघून तुला जीव माझा होई वर खाली. कुणाला तरी बघून सध्या तुमची अशी अवस्था होत असेल तर मग हे गाणं तुमच्यासाठी.

0: दल विहित हो
1: हाथ
0: मगन कहव्या तुड़ा बेगर तेला स्वभाग।

मराठी पडद्याच्या आश्रय विषय आणि दर्जेदार सिनेविषयांच्या इतिहासाची आपण जर का उजळणी करायला बसलो तर त्यामध्ये या गाण्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आजचा आपला कारवा क्लासिक्सचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडणाऱ्या आणि खुपणाऱ्या गोष्टी लिहिण्यासाठी कमेंट सेक्शन आहेच. पुन्हा भेटूयात नव्या भागात, पण त्याआधी काही सांगायचं आणि सुचवायचं असेल तर sarigama_sanika हे आहे माझं इंस्टाग्राम हँडल आणि मी फेसबुकवरती सुद्धा आहे, त्यामुळे जरूर मेसेज करा. आणि हो, सारेगमा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता जानकी या सिनेमातलं गाणं तुमच्या भेटीला येतं. तुम्हाला आचल सिनेमा आठवतो का? अशोक कुमार आणि निरुपा रॉय यांची ही गाजलेली जोडी होती आणि सी रामचंद्र यांचं म्युझिक होतं. हा सिनेमा आणि यातली गाणी सुद्धा बरीच गाजली आणि पुढे आचलच्या कथेवरूनच जानकी या मराठी सिनेमाची निर्मिती झाली. हा सिनेमा कितपत लोकांच्या लक्षात आहे माहिती नाही, मात्र यातली गाणी लता दिदींनी गायलेलं विसरू नको श्रीरामा मला हे गाणं अजरामर झालं. आणि याचबरोबर की घुंगरू तुटले रे, झुलतोबाई रास झुला ह्या गीतांचंही गारूड आजही मराठी रसिकांच्या मनावर कायम आहे. सुधीर मोघेंचे शब्द, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लता दिदींचा हा आवाज आणि आपल्या आयुष्यातल्या श्रीरामासाठी हे गाणं.

आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठी मध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

चका चक हिरला पान चबा अरे ऐसा झटका लगे जिया पे पुनर्जन्म हो जा।

0: मितवा
1: फ्रेंड फिलॉसॉफर गाइड मित्र तत्वज्ञ वाटाडे
0: मितवा
1: तू माझी मी तुझा

0: तू का आलायस इथे? मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
1: नको ना असं बोलूस यार.
0: तुला माहितीये ना, सायन्स कधी खोट नाही बोलत.
1: ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
0: तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
1: माझ्याशी लग्न करशील?

या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनच राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.

Profit 76 Tower, please.

your voice. I am singing sound. Soup sound. Flop sound.

Pagar, pagar, pagar.

सारेगामा कागा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।